नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपसहित. श्रोते हो, आज बुधवार भारतीय सौर दिनांक 13 अधिक ज्येष्ठ शके 1948 अर्थात 3 जून 2026. सकाळचे 5:56 झालेली आहेत. आता आमची पहिली सभा सुरू करीत आहोत मंगलध्वनीनं.

नर्मदाष्टकम्। नर्मदा परिक्रमा ही अवघड अशी तपस्या। याच नर्मदा नदीचं उसळतं आणि रसरसतं रूप आदिशंकराचार्यांनी अष्टश्लोकांद्वारे नर्मदाष्टकात दर्शवलं आहे। शब्दांच्या नादपूर्ण रचनेनी नर्मदेच्या या ओघाचा आपल्याला अनुभव येतो। नमामि देवी नर्मदे।

आशा भोसले यांना श्रोतेहो आता आपण ऐकत होतात. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आमचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्रा.

गुरुनाथ शेणे यांचं हे गीत होतं. जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं संगीत दिलं होतं मधुकर गोळवलकर यांनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकता आहात.

मोहम्मद रफी यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आता संपला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी, सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती ती आपल्याजवळच असते। आनंदी होणं म्हणजे काय शोते हो? निराशेचा काळ स्वतःपुरतंच ठेवणं, सगळ्यांना आपल्यातली सकारात्मक बाजू दाखवणं, खंबीरपणे उभं राहणं आणि त्या खंबीरपणाचीच सवय होणं, आपल्या स्वतःला होईल तो त्रास स्वतःजवळच ठेवणं आणि सगळ्या अडचणीतून आपण मार्ग काढूच शकतो की हा विश्वास इतरांना देणं। आनंदी होणं, यशस्वी होणं म्हणजे आपलं अवसान गळालेल्या क्षणांची यादी जी असते ती आपल्याजवळच ठेवून फक्त आणि फक्त तीच स्टोरी

जगाला सांगणं ज्यात आपण स्वतः सरतेशेवटी हिरो असतो. आणि चार चौघात हसरी प्रतिमा तयार करणं, आनंदी ऊर्जादायी असणं, तसं मिरवणं म्हणजेच आनंदी होणं. हसतमुखानं आपण कसे मोठ्या मोठ्या संकटांना सामोरे गेलेलो होतो हे सांगून मोकळं होणं आणि आनंदी होणं म्हणजे आपले डोळे आपल्यालाच पुसता येणं, ते भरणारच नाहीत याची काळजी घेणं. कुणी आपल्याला विचारलं की कसे आहात, तर मस्त मजेत हे सांगता आलं पाहिजे. आपण सतत कामात असलं पाहिजे म्हणजेच आनंदी होणं, यशस्वी होणं आणि आपल्या आनंदाच्या कडा ह्या सतत चमकत्या ठेवणं, आपली दुःखाची किनार सतत लपवत राहणं म्हणजे आनंदी होणं. आणि आनंदी होणं म्हणजे आनंदी दिसण्याची सवय होणं.

आनंदी जगणं होणं म्हणजे एकमेकांना जपणं. जपूया एकमेकांना, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी, हरवतात जास्त. आजचा दिवस आपल्याला खूप छान मजेत आनंदात जावो. आपण जे काही ठरवलं असेल ते सगळं पूर्णत्वास जावो. आजच्या या सकाळच्या सभेमध्ये आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्रा.

0: बीज प्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग याविषयीची माहिती सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये रजो निवृत्ती या माहितीचा भाग तिसरा आणि आपल्याला ही माहिती देत आहेत डॉक्टर पूनम नार्वेकर. सकाळी 6:50 परिसरमध्ये सृष्टी रसायन आणि आपण याविषयी प्राध्यापक तनुजा परुळेकर यांची मुलाखत आणि याचा भाग तिसरा. सकाळी 7:00 आयसी अक्षरे रसिकेमध्ये साहित्य ते सिनेमा ऊन पाऊस या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 बेडेकर मसालेवाले प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 9:30 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 9:00 नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन याचा भाग 24. सकाळी 11:05 श्रोत्यांच्या पसंतीची गाणी आपली आवड. दुपारी 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने वयाच्या 65व्या वर्षी सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या हेमलता राम आणि जयश्री जाधव यांच्याशी संवाद आणि शिवराज्याभिषेक दिनाच्या अनुषंगाने शिवराज्याभिषेक एक सोहळ्या पलीकडची स्वाभिमानाची कृती डॉ वृषाली भोसले यांचं भाषण. दुपारी 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात रंग माझा वेगळा या सदरात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आकुळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी संवाद. संध्याकाळी 6:30 बलसागर भारत होममध्ये दिव्यांगांसाठी काम करणारी हॅपी होम अँड स्कूल फॉर माइंड या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली. त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा आढावा घेणारी उपमुख्याध्यापिका रसिका सावंत यांची मुलाखत. संध्याकाळी 7:15 अर्थविषय. संध्याकाळी 7:30 माझा वार माझे शिवार कार्यक्रमात हॅलो शंख समाधान भात लागवडीच्या विविध पद्धती तज्ञ डॉक्टर भरत कुशारे. रात्री 7:15 लोकसंगीत पुणे केंद्राची निर्मिती कलाकार भीमाजी दासगुडे आणि सहकारी. रात्री 9:15 स्पॉटलाइट. 9:30 चर्चा का विषय हे कार्यक्रम दिल्लीहून आणि आमच्या शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम याच्यामध्ये. सकाळी 10:30 मनीष पिंगळे यांचं गिटारवादन राग बैरागी. दुपारी 2:30 अद्वैत गाडगीळ यांचं सतारवादन राग शुद्ध सारंग. संध्याकाळी 5:02 आणि शौनक अभिषेकी यांचं गायन राग पुरिया. रात्री 10:00 के शिवकुमार यांचं व्हायोलिन वादन राग हंसध्वनी आणि रात्री 10:30 विदुषी प्रभा अत्रे यांचं गायन राग जय जयवंती. हे होते अस्मिता वाहिनीचे आमचे आजचे कार्यक्रम आणि आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कमाल तापमान कुलाबा इथं 36, सांताक्रूज इथं 36, किमान तापमान कुलाबा इथं 29 आणि सांताक्रूज इथंही 29° सेल्सिअस नोंदलं गेलं. हवेतली आर्द्रता कुलाबा इथं नोंदली गेलेली नाहीये. सांताक्रूज इथे 88% आणि सांताक्रूज इथं 0.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासाचा हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. वाऱ्यांसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कमाल तापमान 34 तर किमान तापमान 27° सेल्सिअस पर्यंत जाईल. ठाणे रायगड पालघर इथेही आकाश ढगाळलेलं राहील आणि मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. मच्छीमार बांधवांसाठी कोणताही खास असा इशारा नाही. हे होतं हवामान वृत्त. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. सकाळचे 6:40 झालेली आहेत. कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कृषीवाणीमध्ये आपण बीज प्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग याविषयीचा भाग पहिला ऐकणार आहोत. पिकांना विविध प्रकारच्या बुरशी, सूक्ष्मजंतू, धातू कलस, सूत्रकृमी इत्यादी तसंच अन्न घटकांच्या आणि वातावरणातील बदलामुळे बरेचसे रोग होऊन उत्पादनात घट येते. पिकावरील रोगांकरता ही सजीव आणि निर्जीव कारणं आहेत. रोगांचा प्रसार मुख्यतः जमिनीद्वारे, बियाणाद्वारे, हवेद्वारे तसंच कीटकांद्वारे होतो. पिकांना रोगाची लागण झाल्यानंतर निर्मूलन करणं अवघड असतं, म्हणून रोग होऊ नये याची खबरदारी घेणं महत्वाचं ठरतं. बीज प्रक्रिया न करता पेरणी केल्यास बियाण्याची उगवण बरोबर होत नाही किंवा झालीच तर शेतामधून रोगट झाडांची संख्या भरपूर आढळते. म्हणून बीजप्रक्रिया ही रोगनियंत्रणासाठी साधी सोपी आणि कमी खर्चाची आणि परिणामकारक पद्धत आहे. बीजजन्य रोगामुळे प्रामुख्यानं बाजरी, ज्वारी, गहू, भात, मूग, उडीद, तूर, हरभरा या पिकांच्या उत्पादनात मोठी म्हणजेच 10 ते 90% इतकी घट येते. यासाठी बियाण्याला पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बीजोत्पादनात नव्हे तर कृषी उत्पादनात सुद्धा बीजप्रक्रिया हा एक महत्वाचा घटक आहे. तृणधान्यांमध्ये कडधान्य, गळितधान्य पिकांना जमिनीतून आणि बियांपासून होणाऱ्या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची जोमदार वाढवण्यासाठी बीजप्रक्रिया हे अत्यंत प्रभावी साधन आहे. बियाण्यास बीजप्रक्रिया न करताच पेरणी केली तर बियाण्याची उगवण होते, परंतु उगवणीच्या वेळेस आणि उगवणीनंतर बियाण्यातील आणि जमिनीतील वेगवेगळ्या बुरशींमुळे रोगांचा प्रादुर्भाव होऊन उगवणारी संख्या कमी होते किंवा उगवल्यानंतर झाडांची मर होण्याची शक्यता असते. अपेक्षित उत्पादन मिळवायला प्रत्येक पिकामध्ये प्रति हेक्टरी निर्धारित केलेल्या रोपांची संख्या राखणं आवश्यक असतं. यासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया ही एक महत्वाची बाब आहे. बियाणं जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग आणि किडी यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसंच बियाण्याची शेतामध्ये उगवण वाढवण्यासाठी जोमदार रोपं येण्यासाठी बियाण्यावर वेगवेगळी जैविक आणि रासायनिक कीटकनाशकं आणि संवर्धकाची प्रक्रिया केली जाते, यालाच बीजप्रक्रिया म्हणतात. बीजप्रक्रियेचे अनेक फायदे आहेत. जमिनीतून आणि बियाण्यापासून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. बियाण्याची शेतामध्ये उगवण्याची क्षमता वाढते. रोपांची निरोगी आणि जोमदार वाढ होते. रोगट झाडांचं प्रमाण कमी झाल्यामुळे आणि हेक्टरी निर्धारित संख्या राखली गेल्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते. रोग आणि कीड नियंत्रणावरील खर्चात बचत होते. बीजप्रक्रियेसाठी कमी खर्च येतो. नत्र आणि स्फुरद यांची उपलब्धता वाढते. तसंच जमिनीचा पोत सुधारतो. बीजप्रक्रियेसाठी पीकनिहाय बुरशीनाशकं अशा प्रकारची आहेत. ज्वारीसाठी थायरम किंवा गंधक हे बुरशीनाशक 30 ग्रॅम किंवा 40 ग्रॅम प्रति 10 किलो या प्रमाणामध्ये वापरावं. बाजरीसाठी मेटॅलॅक्झिल 20% मिठाच्या द्रावणात हे बियाणं 5 ते 10 मिनिटं बुडवावं आणि हे प्रति 10 किलो 60 ग्रॅम एवढ्या मात्रेमध्ये वापरावं. भातासाठी थायरम हे बुरशीनाशक वापरावं, 30 ग्रॅम याचं प्रमाण आहे. तर मक्यासाठी थायरम हे बुरशीनाशक शिफारस केलेलं आहे, हे 25 ग्रॅम प्रति 10 किलो एवढ्या मात्रेमध्ये वापरावं. तूर, मूग आणि उडीद तसंच हरभरा यांच्यासाठी थायरम या बुरशीनाशकाची शिफारस केलेली आहे आणि प्रत्येकी 25 ग्रॅम या मात्रेमध्ये प्रति 10 किलो याप्रमाणे हे वापरावं. सोयाबीन, भुईमूग यासाठी सुद्धा थायरमची शिफारस केलेली आहे आणि याचं प्रमाण आहे 30 ग्रॅम या प्रमाणामध्ये हे वापरावं. सूर्यफुलासाठी कार्बेंडेझिम, करडईसाठी कार्बेंडेझिम आणि थायरम या बुरशीनाशकाची शिफारस केलेली आहे, हे प्रति 10 किलो 25 ग्रॅम या मात्रेमध्ये वापरावं. बीजप्रक्रिया रोगनियंत्रणासाठी सोपा मार्ग याविषयीची अधिक माहिती आपण उद्याच्या कृषीवाणीमध्ये करून घेणार आहोत.
0: बीजप्रक्रिया रोगनियंत्रणासाठी सोपा मार्ग याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आता आपण ऐकत होता. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीमध्ये महिलांनी विशेष ज्या काही चाचण्या आहेत तब्येतीच्या आणि त्या लक्षणासंबंधीच्या त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. जे मी आधीच्या भागामध्ये सांगितलं होते, जी लक्षणं होती, जे हॉट फ्लशेस होते, नंतर हार्मोन्समध्ये जे काही वर खाली जे हार्मोन्स होत होते त्याबद्दल ज्या टेस्ट असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या टेस्ट असतात CBC, जे ज्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन आणि इतर ज्या काही गोष्टी असतात, ओव्हरऑल CBCचा जो काउंट असतो तो महत्वाचा असतो. नंतर शुगर, कारण जे हार्मोन्स कमी जास्त होतात त्याचा इतरही हार्मोन्सवरती परिणाम होतो, त्यामुळे शुगर

0: टेस्ट करणं खूप गरजेचं असतं. डायबिटीजकडे पेशंट जातो आहे का हे बघणं गरजेचं असतं. तर शुगरमध्ये जेवणा अगोदरची जेवणानंतरची शुगर, नंतर त्याच्यामध्ये HbA1c म्हणून ही टेस्ट असते जी 3 महिने आधीची शुगर किती आहे हे जाणून घेण्यासाठी ती टेस्ट केली जाते, त्यामुळे ती पण टेस्ट करणं गरजेचं असतं. लिपिड प्रोफाईल, लिपिड प्रोफाईलमध्ये आपण कोलेस्ट्रॉलबद्दल डिटेल असतं तर त्याच्यामध्येही आपल्याला समजतं की चरबी किती वाढलेली आहे आणि त्याबद्दलची काही काळजी घेणं गरजेचं असेल तर ती टेस्ट महत्वाची असते. मग विटॅमिन डी आणि विटॅमिन B12 या पण दोन गोष्टी खूप गरजेच्या असतात ज्या ऑस्टिओपोरोसिसच्या संबंधित महत्वाच्या असतात. नंतर थायरॉईडची पूर्ण टेस्ट करणं गरजेचं असतं. त्याच्या या सगळ्याबरोबर जी महत्वाची टेस्ट आहे की तुमचा पाळी जाण्याची जी वेळ आहे ती जवळ आलेली आहे का, ही करण्याची जी टेस्ट असते त्याला एक हार्मोन असतं FSH म्हणून, जे हार्मोन असतं ते खूप महत्वाचं असतं. हे करणं खूप प्रत्येक स्त्रीला गरजेचं आहे. नंतर पॅप्समिअर ही जी टेस्ट आहे ही रक्त तपासणी नाही आहे, तर ही योनीमार्गातून एक द्रव आणि थोडंसं मटेरियल आपण चेकिंगला घेतो, ते स्लाईडच्या स्वरूपात किंवा बॉटलमध्ये चेकिंगला देतो. ते बेसिकली गर्भाशया मुखाचा कॅन्सरचे काही सुरुवात आहे का हे बघण्याची जी टेस्ट असते ते 40 नंतर प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं असतं. त्याबरोबर स्तनाची सोनोग्राफी ही करणं गरजेचं आहे. स्तनाचा एक्सरे पण असतो, मॅमोग्राफी ही पण महत्वाची आहे. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे प्रत्येक स्त्रीने डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे. जे मी नवीन तंत्रज्ञान म्हटलं, जे रजोनिवृत्तीमध्ये पण स्त्री प्रेग्नंट राहू शकते, तर त्याबद्दल काही तपासण्या असतात त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते, IVF आहे, टेस्ट ट्यूब बेबी आहे, सगळ्या गोष्टी हल्ली नवीन तंत्रज्ञानामुळे पॉसिबल आहेत, त्यामुळे तुम्ही सल्ल्यानुसार त्याची जाणीव आणि असणं गरजेचं आहे आणि माहिती करून घेणं गरजेचं आहे. मी जे तुम्हाला 3 रक्त तपासण्या त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही टेस्ट आहेत जे मी तुम्हाला सांगितलं, मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा एक्सरे असतो, हा एक्सरे वर्षातून एकदा केला तर चालू शकतो, ह्या वारंवार करायचा नसतो कारण एक्सरे शरीरासाठी घातक असतात. मग त्याच्यावरती नवीन जे आलेलं आहे की मॅमोसोनोग्राफी, ही सोनोग्राफी स्तनाची सोनोग्राफी असते, ही कितीही वेळा केली तरी चालते पण ती उगाचच नाही करायची असते, ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायची असते. आणि सोनोग्राफीमध्ये जर आपल्याला काही जाणवलं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढच्या टेस्ट करून घेणं गरजेचं असतं. नंतर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे उज्ज्वल स्तन आणि डावस्तन, हे उज्ज्वस्तन चेक करायचं असेल तर डाव्या हाताने चेक करायचं, डावस्तन चेक करायचं असेल तर उजव्या हाताने चेक करायचं, हे पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक स्त्री घरच्या घरी करू शकते, ह्याची पण जाणीव असणं प्रत्येक स्त्रीला गरजेचं आहे. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने 40 नंतर मॅन्डेटरी आहेत, कंपल्सरी करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जर आपल्याला लवकर काही कळलं तर त्याच्यावर 100% उपचार आहेत आणि स्त्री खूप चांगलं आयुष्य पुढे काढू शकते. आणि नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन तंत्रज्ञानामध्ये प्रजनन क्षमतेवरती आपल्याला प्रकाश टाकणार आहोत, त्याच्यावरती हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी IVF हे नवीन तंत्रज्ञानाची माहिती तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊन स्त्री ह्याच्यामध्ये पण प्रेग्नंट राहू शकते. श्रोते हो, आता जे उद्याचा आपला जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये आपण ह्या रजोनिवृत्तीमुळे होणारे जे परिणाम आणि लक्षणं आहेत त्याच्यासाठी घेणारी काळजी ह्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3 ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सृष्टीचा प्रत्येक कण एका विशिष्ट रसायनाने आणि सूत्राने बांधलेला आहे. जोपर्यंत हा समतोल राखला गेला आहे तोपर्यंत मानवी जीवन सुरक्षित आहे. पण जेव्हा मानवनिर्मित कृत्रिम रसायने आपल्या नैसर्गिक स्रोतांमध्ये ढवळाढवळ करतात तेव्हा निसर्गामध्ये एक घातक चेन रिॲक्शन सुरू होते. अशीच काहीशी घातक रिॲक्शन प्लास्टिकच्या वापरामुळे आपल्याला दिसून येते. आजच्या कार्यक्रमात आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की प्लास्टिक पोल्युशनचं जे काही घातक

0: स्वरूप आहे ते कसं आहे?
1: नमस्कार श्रोते. प्लास्टिकचा एकेकाळी त्याच्या टिकाऊपणा, लवचिकता आणि कमी खर्चामुळे आधुनिक काळातील सर्वात महान शोधांपैकी एक म्हणून गौरवण्यात आला होता. प्लास्टिक हलके, स्वस्त आणि सहज तयार करता येणारे असल्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. प्लास्टिक प्रदूषण ही आज जगासमोरील सर्वात गंभीर पर्यावरणीय समस्या झाली आहे. पर्यावरणात प्लास्टिकच्या वस्तू आणि कणांचा वाढता संचय म्हणजेच प्लास्टिक प्रदूषण. हे न विघटन होणारे पदार्थ जमीन, जलस्रोत आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतात. 1862 मध्ये अलेक्झांडर पार्क्स यांनी पार्केसिन नावाचे पहिले कृत्रिम प्लास्टिक तयार केले. ते अजून सुद्धा अस्तित्वात आहे. 1907 लिओ बेकलँड यांनी बेकेलाइट हे पहिले पूर्ण कृत्रिम प्लास्टिक शोधले. दुसऱ्या महायुद्धानंतर प्लास्टिक उत्पादनात प्रचंड वाढ झाली. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खेळणी आणि पॅकेजिंग वस्तू मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाऊ लागल्या. 1950 जागतिक स्तरावर प्लास्टिकच्या उत्पादनात अनेक पटीने वाढ झाली. सध्याचे वार्षिक उत्पन्न 460 दशलक्ष टनाच्या पुढे गेले आहे. उत्पादित होणाऱ्या एकूण प्लास्टिकपैकी जवळपास निम्मे प्लास्टिक हे सिंगल यूज म्हणजे एकाच वेळी वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच पॅकेजिंग, रॅपर्स, बाटल्यांसाठी वापरले जाते. या वस्तूंचे उपयुक्त आयुष्य काही मिनिटांचे किंवा महिन्याचे असते, परंतु त्या पर्यावरणात शेकडो वर्षे तशाच राहतात. प्लास्टिकचे कधीही नैसर्गिकरित्या विघटन किंवा बायोडिग्रेड होत नाही. त्याऐवजी त्यावर फोटो डिग्रेडेशन किंवा प्रकाश विघटन प्रक्रिया होते, ज्यामध्ये सूर्यप्रकाशामुळे त्याचे बारीक तुकडे होतात. मॅक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटर पेक्षा मोठी ज्याचा आकारमान असते, असे म्हणजे त्याचे उदाहरण म्हणजे मासेमारीची जुनी जाळी, पिशव्या आणि बाटल्यांसारखा मोठा कचरा जलमार्ग आणि शहरातील सांडपाण्याच्या वाहिन्या बंद करतो. ह्यामुळे पूर येण्याची समस्या वाढते. तसंच मायक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटर पेक्षा लहान आणि नॅनो प्लास्टिक्स ही अतिसूक्ष्म. या अतिसूक्ष्म कणांनी जीवावरणाच्या म्हणजे बायोस्फिअर मध्ये प्रत्येक थरात प्रवेश केलाय. अँटार्क्टिकामधील बर्फ, दुर्गम डोंगराळ शिखरे, शेतीची माती आणि समुद्राच्या खोल गर्तेतही हे कण आढळले आहेत. तसेच ते आपल्या फुफ्फुसात, रक्तात आणि आईच्या गर्भातही शिरले आहेत. नेचर मेडिसिनमध्ये प्रकाशित एका अभ्यासात असे आढळले की मानवी मेंदूच्या नमुन्यामध्ये इतर अवयवांपेक्षा लक्षणीयरित्या अधिक मायक्रोप्लास्टिक्स आहेत आणि त्याची सांद्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कालांतरात वाढत असल्याचं दिसतंय. रक्तवाहिन्यांमधील मायक्रोप्लास्टिक्स सेरिब्रल थ्रॉम्बॉसिस म्हणजे रक्ताची गुठळी निर्माण करू शकतात. जमिनीवरील प्लास्टिक प्रदूषण समुद्राच्या तुलनेत खूप जास्त असल्याचा अंदाज आहे. क्लोरिन

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत ऊन पाऊस या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: ऊन पाऊस हा चित्रपट मध्यमवर्गीयांना निर्विवादपणे आरसा दाखवणारा होता. 1954 सालच्या चित्रपटाविषयी बोलते हवे. इतके वर्ष झाले, खूप समृद्धी आले, पण घरोघरचं वास्तव अनेकच बिकट झालं आहे. एकत्र कुटुंब, घरातल्यांचं एकमेकांबद्दलचं प्रेम, ओढ, आस्था ह्या भावना गोष्टीतही वाचायला मिळत नाहीत. सगळ्याला स्वार्थाची लागण

0: आल्याने वयस्कर आई वडिलांच्या भावनांचा विचार क्वचितच होतो. ओल्ड फर्निचर सारखी अवस्था झाली आहे. पैशाच्या बाबतीमध्ये आजचे पालक कदाचित अधिक सजग झाले असतील, परंतु सर्वसामान्य पालक रक्ताचं पाणी करून, पोटाला चिमटा घेऊन, पई पई साठून मुलांना मोठं करून जीवाला स्थिर राहायला मदत करत. अर्थात तो काळही आर्थिक बाबतीत सामान्यांसाठी सुकर नव्हता. तरी मध्यमवर्गीयांचे स्वप्न एकच होतं की मुलांना सुरक्षित भविष्य देणं. पैशाचा अवकिला देखील आजच्या सारख्या वाटा फुटल्या नव्हता. ही प्रस्तावना मी का लिहिते? आपुलकी व प्रेमाने ओथंबलेल्या कुटुंबात पुढच्या पिढीत झालेले बदल जाणवून पाहून मला आठवला ऊन पाऊस हा चित्रपट. हा लेखक, दिग्दर्शक, अभिनेता राजा परांजपे यांचा चित्रपट, पण याची कथा आणि पथकथा गदी माडगुळकर यांची आहे. नोकरीला लागलेली मुले मुंबईत आपल्याला दूर घर घ्यायला लागू नये म्हणून आई वडिलांना गावी राहायला पाठवतात. तिथल्या गैरसोयींची जाणीव असूनही शहरात मुलं, सुना, नातवंड मजेत आधुनिक जीवनाचा आनंद घेत असतात. वयस्कर नात्यापित्यांची विभागणी करून ताटातूट करतात. आई ज्या मुलाच्या जवळ असते ती सून आपल्या किटी पार्टीत सासूने केलेले पदार्थ जेव्हा मैत्रिणी नावाजून म्हणतात, मस्त बेत झालाय ग, तुला बरी मिळाली अशी बोलकरीण. नऊवारीतली बाई म्हणजे बोलकरीण असंच जणू समजत होते ते. पण त्याकडे सून दुर्लक्ष करते हे दृश्य पाहताना मात्र मन कासावीस होते. एका सुनेने रेडिओवरती खेड्यामधले घर कौलारू गायचं आणि वृद्ध पालकाची ताटातूट करायची, याला निर्दयीपणाच वडावं लागेल. त्या चित्रपटातील सुमती गुप्ते आणि राजा परांजपे यांचा अभिनय लक्षात राहील असा आहे. ते दोघेही घर सोडून तीर्थयात्रेला जातात. त्यांना असे निराधार होताना पाहून त्यांचा एक विद्यार्थी त्यांना आपुलकीने आपल्याकडे देतो हेही मनाला चटका लावणार आहे. याच कथेवरती तू तिथं मी हाही चित्रपट आला होता. या कथेवर अनेक चित्रपट मालिका आल्या, पण त्यातील साऱ्या घटना तशाच आहेत. तू तिथे मी मधील त्याने वृद्धाश्रमाचा प्रॅक्टिकल उपाय शोधलाय, जो आज अनेक ठिकाणी लोक आपलेसे करताना दिसतात. सुहास जोशी आणि मोहन जोशी यांची जोडी सुरेख काम करून गेली, त्यांची बंगलेली स्वप्न जोडताना ते दिसतात. असहाय्य होतात, पण जे हवं तेच करायचं, एकमेकांसह आयुष्य घालवायचं स्वप्न पुरे करतात. हा चित्रपट आहे 1988 हा काळ. काय बदललाय तरी प्रश्नांची समाधानकारक सोडवणूक झालेली दिसत नाही, तर दुर्दैवच म्हणावं लागेल. स्मिता तळकरणे संवेदनशीलतेने समस्या आणि कथा हाताळली. आजही वयस्कांची वेदना मनाला भिडते. सगळेच सरून काही स्वार्थी नसतात, पण त्यांच्या अडचणीत वयस्कांना मात्र गृहित धरलं जातं हे वास्तव आहेच. समोर ऊन पाऊसमध्ये जो अस्वस्थ करणारा पीळ आहे तोच त्यातही दिसतो. लेखकाने जो समाज, जी भावनिक पडझड दाखवली आहे ती लेखणीतून पडद्यावर येताना अधिक ठळकून येते. लेखकाचं सामर्थ्य आणि चित्रपट दिग्दर्शकाचं व्हिजन आणि अभिनेत्यांचा कसब अस्सल आहे.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला ऊन पाऊस या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात.
3: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
4: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
3: वाह,
4: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
3: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. आप

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलो हर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. आता थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: जय हो। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राजा माने आणि मंदा माने प्रस्तुत विशेष मालिका जय हो। गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजता अवश्य पहा मालिका जय हो।
3: श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।
4: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्याच्या ग्रामीण भागातील 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण। पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्याची महापालिकेची मागणी। जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी चिंचवड प्रशासनाचं आवाहन। आणि महिलांच्या T20 मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय। आता सविस्तर बातम्या। राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 3रा टप्प्याअंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काल मान्यता देण्यात आली। या योजनेसाठी आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक

बँकेकडून 4,500 कोटी रुपयांचा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध होणार असून त्यामध्ये राज्य शासनाचा 30% हिस्सा असणार आहे. याशिवाय मुंबईतील हैदराबाद कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये आणखी 5 महाविद्यालयांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. तसंच परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळातील विविध पदांची निर्मिती करण्यास देखील कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातल्या आंबेसरी गावाजवळ 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. उच्च गती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्च गती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे. आपल्या मूल्यमापन झालेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती प्राप्त केल्या आहेत अशाच विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध राहील. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती P.S. नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात जनगणना करणाऱ्या महिला प्रगणक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या बेदम मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं झोपडपट्टी आणि संवेदनशील भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. जखमी महिला प्रगणकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून या हल्ला प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पोलीस आयुक्तांकडे संवेदनशील भागात गस्त वाढवण्याची विनंती केली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं की झोपडपट्टी सर्वेक्षणाच्या गैरसमजातून हा हल्ला झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या जनगणना 2027च्या घरसूचीकरण आणि घरगणना सर्वेक्षणासंदर्भात समाजमाध्यमांवर दिशाभूल करणारे संदेश अफवा आणि अप्रमाणित माहिती प्रसारित होत असल्यानं नागरिकांनी अशा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये असं आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे. जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया ही अधिकृत पारदर्शक आणि पूर्णतः डिजिटल पद्धतीनं राबवली जात असून कोणत्याही खोट्या माहितीला बळी पडू नये असं महानगरपालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत आणि संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. अपात्र लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं काल पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. देशातली वाढती महागाई, बेरोजगारी आणि बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ CPI, CPM आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्याद्वारे काल नागपुरात निदर्शनं करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसच्या वतीनं

0: काल मुदखेड तहसील कार्यालयावर प्रतिकात्मक गाढव मोर्चा काढण्यात आला. लातूर जिल्ह्यातील 414 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 8 जूनला विशेष ग्रामसभेची सूचना दिली जाणार असून 12 जूनला विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. नाशिक इथल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये पदवीदान संचालन सोहळा काल लष्करी थाटात पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी देशसेवेत दाखल झाली. यामध्ये 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. युवकांमध्ये भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर आणि संदलापूर इथं जलदिंडी अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात सहभागी युवक गावोगावी जाऊन जलसंवर्धनाबाबत जनजागृती करतील. पाणी अडवा, पाणी जिरवा, पावसाच्या पाण्याचं संधारण, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण संरक्षण यासारख्या विषयांवर नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे असं माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यातील 11 गावात 16 टँकरनं तर जिल्ह्यातील 65 गावात 99 विहिरी अधिग्रहणातून पाणी पुरवठा केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यात यावर्षी उन्हाची तीव्रता जून महिना उजाडला तरीही अद्याप कमी होताना दिसत नाही, त्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. भंडारा जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचं मूल्यांकन करण्यासाठी वाशिम जिल्ह्याचा चमू दाखल झाला आहे. या अभियानात भंडारा जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींची तपासणी केली जाणार आहे. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात 5 दिवसीय आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थींना आंबा प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यातील बारडोली शहराजवळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनाच्या 2 बसेसची टक्कर होऊन 8 जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5-180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3-38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु ॲलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्यातील शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातून गेला. हवामान. राज्याच्या सर्वच भागात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराचे वारे यांच्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या ग्रामीण भागातील 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण. पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्याची महापालिकेची मागणी. जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी चिंचवड प्रशासनाचं आवाहन. आणि महिलांच्या T20 मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीव

0: अशी ही सदा फुली आकाशवाणी।
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 या वेळेत एफ एम रेनबो आणि न्यूज ऑन ए आय आर ऍप वर आप

श्रोते हो, आज 3 जून आणि दरवर्षी 3 जून हा दिवस जागतिक सायकल दिवस म्हणून आपण साजरा करतो. सायकल चालवण्याचे आरोग्यासाठीचे फायदे, शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन आणि पर्यावरणाचं रक्षण याविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. सायकलच्या वापराला जागतिक मान्यता मिळवून देण्यासाठी अमेरिकेतील मॉन्टोगोमेरी कॉलेजचे प्रोफेसर लेझेझेक सिबिल्स्की यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यांच्या प्रस्तावानंतर संयुक्त राष्ट्र महासभेनं म्हणजे युनेस्कोने 2018 दरवर्षी 3 जून रोजी हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली. सायकल हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे मानवी शक्तीवर चालणारं अत्यंत स्वस्त आणि प्रदूषणमुक्त असं साधन आहे. वाहतुकीचं माध्यम असण्यासोबतच तंदुरुस्त राहण्यासाठी उत्तम व्यायाम देखील सायकल चालवण्याने होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा नियमित सायकलिंग केल्यानं हृदय आणि फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं, पायांचे स्नायू बळकट होतात आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजनही नियंत्रणात राहतं. तर सायकलचं महत्त्व आपल्या सगळ्या भारतीयांना आहेच. प्रत्येकच माणूस सायकल शिकतो. तेव्हा सायकलिंग करूया, आजच्या दिवसापासून तरी सुरुवात करूया. प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की महिलांच्या बाबतीमध्ये जेव्हा स्मोकिंग किंवा तंबाखू खाणं असेल म्हणा किंवा अल्कोहोल घेणं असेल, तर त्याचा परिणाम कुठेतरी त्यांच्या इनफर्टिलिटीवरती, एकूणच त्यांच्या आरोग्यावरती कितपत होतो?
2: मी तुम्हाला हेडलाईन कॅन्सर सांगू शकतो आणि हे टंबॅको अल्कोहोल अरिकानट आहे. जर हे प्री मॅच्युअर आपण खाल्लेलं आहे एस्पेशली महिलांमध्ये, त्यामध्ये इमॅच्युअर बेबीज किंवा लो बर्थ वेट बेबीज होऊ शकतात, त्यांच्या प्रेग्नेन्सीवर पण इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की आपण जेंडर भेद नाही करायला पाहिजे, मेल किंवा फिमेल. मला काय वाटतं की आपल्याला आता आपण ज्या 21st सेंचुरीमध्ये आपण जातोय तिथे महिला त्यामध्ये फार स्ट्रेस असतो, ते फार काम करतात. आपल्याला हे कळायला हवं की का असं होतोय. हे फक्त फॅशन स्टेटमेंट नाही आहे, त्यांच्यावर स्ट्रेस आहेत. चांगल्या चांगल्या पदांवर आपल्या आज महिला आहेत आणि त्यावर हे स्ट्रेस आहेत, काम करण्याची प्रेशर आहे, त्यामुळे हे सगळे व्यसन लागतात आपल्याला. तर कॅन्सर हा भेदभाव करत नाही की कोण मेल आहे आणि कोण फिमेल आहे. आपल्या इंडियामध्ये ओल्ड कॅन्सरचा प्रकार मेलमध्ये जास्त आहे, कारण की मेल जास्त टबॅको खातो आणि जास्त काम करत होता. आता तो ऑलमोस्ट इक्वलवर आलेला आहे, त्यामुळे महिलांमध्ये पण हे सगळे टबॅको हे जास्त युज केल्यामुळे आपल्याला कॅन्सरचा आता प्रकार जास्त दिसतो.
1: अच्छा, आणि डॉक्टर मला सांगा की पॅसिव्ह स्मोकिंग काय नेमकं आहे आणि पॅसिव्ह स्मोकिंग वाल्यांना सुद्धा कॅन्सरची भीती आहे का?
2: एक्झाम्पल, फर्स्ट हँड स्मोकिंग, सेकंड हँड स्मोकिंग अँड थर्ड हँड स्मोकिंग. तुम्हाला तिन्ही सांगतो, मी स्मोक केलं, मला प्रॉब्लेम झाली, मी फर्स्ट हँड स्मोकर. तुम्ही स्मोकर नाहीये पण तुम्ही माझ्या बाजूला बसलेला आहे, तुम्ही सेकंड हँड स्मोकर.
1: अच्छा,
2: मी स्मोकिंग केली, हे प्रोग्राम संपला, मी घरी गेलो, हे इथे बसले, इथे जे पण पार्टिकल्स होते त्यांना थर्ड हँड स्मोकिंग.
1: अच्छा,
2: थर्ड हँड स्मोकिंग नाही कॅन्सर होतो.
1: बापरे,
2: नंबर्स हे आहेत की जर 1 मिलियन टबॅको मुळे डेथ होते, 1 मिलियन बिकॉज ऑफ सेकंड हँड स्मोकिंग.
1: बापरे,
2: दॅट इज अ बिग नंबर. असं ही काय मनगढत नाही आहे, याला एव्हिडन्स आहे.
1: अच्छा डॉक्टर, असेही काही लोक आपल्याला बघायला मिळतात की ते अगदी मोठ्या गर्वाने सांगत असतात की मी आयुष्यभर सिगारेट प्यालो, मी आयुष्यभर तंबाखू खाल्ली पण मला कुठे कॅन्सर झाला, आणि त्याचीच प्रेरणा घेऊन बाकीचे त्याचे मित्रमंडळी असतात ते मग आणखीन स्मोकिंग अल्कोहोल घ्यायला तयार असतात ते. तर अशी जी लोक असतात की जी म्हणजे काही काही म्हातारी लोक सुद्धा बघितलेत की अरे आम्ही तर जन्मभर खात आलोय की आम्हाला कुठे काय झालंय अशी म्हणणारी, तर काय नेमकं हे आहे?
2: यासाठी माझ्याकडे 2 स्टेटमेंट आहे. तुम्ही तुमच्या मुलांना आणि मुलींना सांगणार तंबाखू खायला, तुम्हाला आज माहित आहे ना की चांगलं नाही. हे तुम्ही फक्त रॉंग रॅशनल म्हणतोय, रॉंग रिझन देतात की मी खाल्ला मला काय किंवा माझ्या आजोबांनी खाल्ल्याना काय होत नाही. पण जर तुम्ही तुमच्या मुलांना सांगणार का तंबाखू खायला, नाही सांगणार. सेकंड, तुम्ही बाईक चालवताय, मी बाईक चालवतोय, मी दारू पिलेला आहे, तुम्ही दारू पिलेला नाही, ऍक्सिडेंट तुमचा झाला, मी सांगणार दारू पिता माझा ऍक्सिडेंट झाला नाही, पण चान्सेस माझ्या मध्ये जास्त आहे ऍक्सिडेंट व्हायचे. सेम जर तुम्ही तंबाखू खाला, चान्सेस फार जास्त आहे कॅन्सर व्हायचे. आणि जे तुमच्या हातामध्ये आहे, आपण 10 दिवस 1 वर्षाचे मुलांना पाहिलेलं आहे कॅन्सर झालेलं, त्यांचा काय दोष आहे? त्याने काय तंबाखू खाल्लेला नाहीये. पण तुम्ही खाऊन हा समोर जातोय, तुम्हाला माहित आहे हे प्रॉब्लेमॅटिक आहे, तुम्ही काय करताय? That is the reason why tobacco is one of the preventable causes of cancer. You can prevent cancer with that by not having tobacco.
1: Okay.
2: Similarly, oral cancer is one of the most preventable oral cancer. You can stop oral cancer.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर मला सांगा की कॅन्सर म्हटलं की जसं मानसिक खच्चीकरण आपलं होतं, तसंच एक विचार मनामध्ये येतो की हे पैशाचं गणित सगळं कसं जुळवायचं, तर मला सांगा की आपण शासनातर्फे काही गरीब लोकांसाठी म्हणा किंवा कॅन्सर पेशंटसाठी काही योजना राबवल्या जातात का?
2: खूप योजना आहेत. तुमच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की अफोर्डेबिलिटी शुड नॉट बी अन इश्यू इन कॅन्सर. हॉस्पिटलवर जास्त अवलंबून नाहीये, पेशंटवर अवलंबून आहे.
1: डॉक्टर हितेश, मला सांगा की एखाद्याची फार इच्छा आहे की दारू सोडायची आहे, सिगारेट सोडायची आणि तंबाखू सोडायची आहे, तर त्यांनी काय नेमकं करायचं, त्यांनी कुठे जायचं, कोणाची मदत घ्यायची?
2: स्वतःची. याला आपण इंग्लिश मध्ये टर्म बोलतो कोल्ड टर्की. म्हणजे द बेस्ट वे टू लीव टबॅको इज सेल्फ विल. सेल्फ विलच एक मेडिसिन आहे ज्याने तुम्ही तंबाखू सोडू शकता. तुम्ही तुमच्या बोलण्यावर, माझ्या बोलण्यावर किंवा लोकांच्या बोलण्यावर तुम्ही तंबाखू सोडू शकत नाही. ते आतून यायला पाहिजे.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी

0: की आता तंबाखू सोडायचं आहे. आणि आतून यायला तुम्हाला रिमाइंडर्स लागतात कधी कधी. फोनवर तुम्ही स्क्रीनशॉट ठेवलाय की तंबाखू सोडायची, किंवा एका हातामध्ये आपण धागा बांधलेला आहे की लाल धागा म्हणजे तंबाखू सोडायची आहे. कानमध्ये आपण, मला माहित आहे की माझी आई सांगायची तू कानमध्ये खडा करून घ्या, हे करायचं नाही. मला कधी कळत नाही, कळत असायचं, आता कळतोय. कानाचा खडा म्हणजे रिमाइंडर आहे की हे करायचं नाही. तसंच हे काफी रिमाइंडर्स असतात, हे युज केलं तर आपल्याला तंबाखू सोडता येतं. हे नॉन फार्माकोजेनिक म्हणजे मेडिसिनच्या व्यतिरिक्तचे, हे
1: स्वतःच्या मनाची तयारी करणं खूप गरजेचं.
0: एक्झॅक्टली. सेकंड इज यू डिले द टाइम. एक्झाम्पल, तुम्ही सिगरेट पिता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, 6 वाजता तुम्ही तुमची टाइम, एक्झाम्पल माझी कॉफीची टाइम आहे 5 वाजेपर्यंत, या सकाळी 6 वाजता मी चहा घेतो. तसंच एक टाइम असते की त्यावेळी मला सिगरेट लागतो किंवा तंबाखू लागते, तो 1 तासाने डिले करा.
1: अच्छा,
0: त्यावेळी तुम्ही घेऊ नका, 1 तासाने डिले करा. जे आपले एन्व्हायरमेंट आहेत, फ्रेंड्स आहेत, तो त्यावेळी सारे चेंज करा. कारण की हे फ्रेंड्स, सी पियर प्रेशर हा एक टर्म आहे. पियर म्हणजे फ्रेंड्स आणि प्रेशर. फ्रेंड्सच्या प्रेशर मुळेच हा फर्स्ट आपला धक्का लागतो तंबाखूचा. तर आपण फ्रेंड्स सर्कल चेंज करतो, जर आपण तो 1 तासाने किंवा 1 दिवसाने आपण डिले केला तर नाही फार आपल्याला. कारण की तो आपल्याला जी हवी असते, ती क्रेविंग्स असते, ती तो त्यावेळेस आपल्याला जास्त असते. तो 1 तास काढला ना आपण तर खूप चांगलं आपल्याला हेल्प भेटतो नॉन फार्माकोजेनिक. त्यानंतर आपल्याला फार्माकोजेनिक म्हणजे मेडिसिन म्हणजे आपण निकोटीन पॅचेस असतात, निकोटीन गम्स असतात, ते आपण घेऊ शकतो. पण निकोटीन गम्स इज नॉट द रिप्लेसमेंट ऑफ टबॅको.
1: मला हेच डॉक्टर विचारायचं आहे की हल्ली असं ऐकलं जातंय की तंबाखू सोडायची असेल तर, म्हणजे ते तंबाखूची तुम्ही आता जसं सांगितलं की ती एक आपल्याला हे होते की आता या वेळेत आपल्याला खायचे असं, पण त्याला सबस्टिट्यूट म्हणून एक च्युइंगम किंवा चॉकलेट असं काहीतरी आलेलं आहे, त्याची पण सवय लागू शकते.
0: इलायची, दालचिनी, लवंग तुम्ही घेऊ शकता. तुम्ही च्युइंगम, निकोटीन पॅचेस, पॅचेस असतात म्हणजे तुम्ही पॅच लावलं ना ते 8 दिवस तुम्हाला असं वाटलं नाही की मला सिगरेट घ्यायची. निकोटीन पॅचेस असते, सिगरेट चेन स्मोकर असतात, 10 पॅकेट जास्त तंबाखू घेतात त्यांना आपण निकोटीन पॅचेस पण लावतो. च्युइंगम असतात, हे सगळं रिप्लेसमेंट आपण करू शकतो. पण सर्वात इम्पॉर्टंट आहे कोल्ड टर्की म्हणजे सेल्फेन. त्याच्या ऐवजी तुम्ही काही पण केलं तरी काही तुम्हाला तुमची तंबाखू थांबणार नाही. इंडियामध्ये क्विट रेट इज 14% आफ्टर कोल्ड टर्की. म्हणजे तुम्हाला आतून माहिती आहे की हे प्रॉब्लेमॅटिक आहे, मला सोडायला
1: हानिकारक आहे,
0: तरी पण ओनली आउट ऑफ 114 पीपल कॅन क्विट टबॅको.
1: पण डॉक्टर, मुळात आपल्याला हेड्यांने कॅन्सर होऊच नये किंवा मुखाचा कॅन्सर होऊच नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची, आपली लाईफस्टाईल कशी असायला हवी.
0: तुम्ही सांगितलं की एक जे व्यसन आहे तुम्ही सोडा. आउट ऑफ 100 ओरल कॅन्सर, 85 बिकॉज ऑफ टबॅको, अल्कोहोल आणि अरेका. आउट ऑफ 100, 85 तुम्ही हे तंबाखू सगळे कमी केला तुम्ही तर फक्त 15 ओरल कॅन्सर राहणार आउट ऑफ 100. अजून एक प्रकार आहे क्रॉनिक म्युकोसल ट्रॉमा, म्हणजे शार्प टूथ असतं ना आपला, दाताचा शार्प नुकीला दात असतात, ते पण लागून लागून लागून लागून तिथे घाव होऊ शकतो. एव्हिडन्स नाही आहे की ते तू डायरेक्टली कॉज करतो, पण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर होऊ शकतो. आपला आर्टिकल आपण पब्लिश केला होता जर्नलमध्ये 2017 मध्ये, त्यामध्ये आपल्याला कळलं आहे की हे म्हणजे असोसिएशन आहे, पण यांनी कॅन्सर होतो हे आपल्याला माहित नाही, पण असोसिएशन आहे. त्यामुळे शार्प टूथ पण कुठे असला किंवा तुमची डेंचर कवळी आहे ती बरोबर इल फिटिंग आहे, बरोबर लागत नाही, वारंवार लागते, तर ते ठीक करून घ्या. तुम्ही सांगितलं हायजीन चांगलं तुम्ही ठेवायला हवं आपल्याला. 5th इज गुड स्लीप, 6th इज गुड एक्सरसाइज. नॉन ओबीस म्हणजे फॅट कमी करा, एक्सरसाइज चांगलं करा, BMI बॉडी मास इंडेक्स चांगलं ठेवा, बिलो 20-23 ठेवा. हे सगळे चांगले फॅक्टर असतात, त्यांनी तुम्ही कॅन्सरला प्रिव्हेंट करू शकता.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर हितेश, जाता जाता आपल्या चर्चेच्या शेवटी काय संदेश द्या?
0: कॅन्सर नी घाबरायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. आता या प्रोग्राम मध्ये आपल्याला कळलं आहे की कोण कोणत्या फॅक्टर्स मध्ये मुळे कॅन्सर होतो, ते करायचं नाही. आणि कोणकोणते चांगली गोष्ट आहेत किंवा एक्सरसाइज आहे, स्लीप आहे, ती आपण चांगली घेतली पाहिजे, त्याने आपली इम्युनिटी वाढते आणि त्यांची कॅन्सर प्रिव्हेंट होतो. कॅन्सर झालाही तरीही बटच्या नंतरच्या स्टेटमेंटला तुम्ही लक्ष द्या. कॅन्सर इज देअर बट इट इज क्युरेबल, सो फोकस ऑन क्युअर. इफ इट इज क्युरेबल यू कॅन बी बॅक टू लाईफ अँड ऑल्सो बॅक टू वर्क.
1: नक्कीच डॉक्टर. श्रोते हो, आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रतिबंध याबाबत अत्यंत उपयुक्त माहिती जाणून घेतली. कर्करोग म्हणजे शेवट नाही, तर वेळीस निदान झाले तर तो जिंकता येतो हा विश्वास आज डॉक्टर हितेश सिंघवी यांनी आपल्या शब्दातून आपल्यासमोर ठेवलाय. तंबाखू आणि व्यसनांपासून दूर राहणं, स्वतःची नियमित तपासणी करणं आणि लक्षणांकडे दुर्लक्ष न करणं हेच खरे कर्करोग प्रतिबंधाचे सूत्र आहे. सर, आपण दिलखुलास कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांनाही महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एका नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
2: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
1: काय सांगतेस काय, बापरे आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
2: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
1: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
2: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
1: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245 15 41 29 आणि 45 15 41 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका. मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.

0: सकाळचे 7:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक सूचना. या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तैयार मसाला।
2: श्रोते हो नमस्कार, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बेडेकर मसाले वालेचे संचालक अजित बेडेकर सर आपल्याशी गप्पा मारतायत। अजित सर नमस्कार।
3: नमस्कार नमस्कार।
2: आज मला तुम्हाला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण कैरी, लिंबू, मिरची पण ही सोडून सुद्धा अजून काही प्रकारची लोणची असतात ती कशी बनवता येतात, त्यासाठी बेडेकर लोणचे मसाला कसा वापरता येतो?
3: लोणचं हे लोणचं जेव्हा आपण म्हणतो ना त्यावेळेला ते अगदी भरपूर वस्तूंचं लोणचं बनवता येतं। तर कैरी, लिंबू, हिरवी मिरची ह्यांची जी लोणची सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहेत
2: हो।
3: त्याच्याशिवाय म्हणजे गाजराचं, फ्लॉवरचं, वाटाण्याचं,

0: काकडीचं किंवा तुम्हाला हवं असेल तर ह्या सगळ्या भाज्यांचं एकत्रित लोणचं हे फार छान लागतं. ह्या सगळ्या भाज्यांच्या छोट्या छोट्या अगदी बारीक फोडी करायच्या, त्या फोडींवरती आपल्याला हवं त्याप्रमाणे त्या चवीप्रमाणे बेडेकर लोणचा मसाला घालायचा, मीठ घालायचं, आणखीन ते सगळं कालवून लोणचं तयार होतं. ह्याची एक टीप म्हणजे ह्या कुठचीही भाज्या ह्या आंबट नसतात म्हणून त्याला आंबटपणासाठी वरती लिंबू पिळायचं की भाज्यांचं लोणचं तयार. शक्यतो हे लोणचं आपल्याला 8 दिवस पुरे एवढं छोट्या प्रमाणात बनवावं आणि ताजं असताना संपवावं.
1: अच्छा श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, शिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987798747, आमची वेबसाईट www.vpbedekar.com. आता अजून एक प्रश्न आहे की लोणचं घरी जेव्हा बनवतो ना आपण तेव्हाही बरेचसे प्रश्न असतात समोर, की मग कैरीला आधी मीठ लावायचं का, आधी हळद लावायची, किंवा फोडी उन्हातच ठेवायच्या का, असे अनेक प्रयोग केले जातात याबद्दल.
0: हो नाही, काय माहितीये का चित्रा, की लोणचं बनवणं हे ना पूर्वी एक कला होती, आणखीन त्याच्यानंतर त्याच्या संदर्भात बरेच समज गैरसमज असे बाजारात आहेत. खरं सांगायचं झालं तर लोणचं कशाला बनवलं, तर कैरीची आंबट चव आपल्याला वर्षभर चाखता यावी म्हणून.
1: बरोबर.
0: आणखीन मग काय व्हायचं की कोणाची तरी मावशी, कोणाची तरी आजी, शेजारच्या काकू ह्या चांगल्या लोणचं घालतात अशी माहिती असायची, आणि मग त्या कसं घालतात त्यांची कृती विचारून घे, असं सगळं झाल्यामुळे मग त्यांचे जे वेगवेगळे कृती असायच्या त्याच्यातनं हे मीठ लावून ठेव, पाणी काढून टाक, उन्हात सुकवून घे, ह्या अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड झाल्या म्हणूया किंवा असे प्रचलित झालं.
1: ओके.
0: ऍडिशनल टिप म्हणून सांगतो, आपण बटाट्याची भाजी करतो ना, बटाटा सुकी भाजी, त्याच्यामध्ये एक चमचाभर लोणच्याचा मसाला घाला, अतिशय वेगळ्या चवीची बटाट्याची भाजी बनते, आणखीन ती तुम्हाला नक्की आवडेल असं मला खात्री आहे.
1: ही एक छान टिप मिळाली. याबरोबरच इथंच थांबूयात. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात अजित बेडेकर सर यांच्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खा.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला।
2: निर्मिती संकल्पना बाळ एम जोगळेकर अमेय जोगळेकर।
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: बेडेकर तयार मसाला।
4: बेडेकर मसालेवाले हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून। आता कार्यक्रम भावधारा। मोहम्मद रफी यांनी गायलेली ही रचना आहे। उमाकांत काणेकर यांची आणि संगीत दिलं आहे श्रीकांत ठाकरे यांनी।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. डीआरडीओकडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आता सविस्तर बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करून त्याऐवजी एका सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातली महागाई आणि किंमत निर्धारण विषयक माहितीची चौकट आधुनिक करण्यासाठी आणि तिला जागतिक स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सरकारनं घाऊक किंमत निर्देशांकाचे आधार वर्ष 2011-12 वरून 2022-23 करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्देशांकाची सुधारित मालिका प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील 5 वर्षांपर्यंत घाऊक किंमत निर्देशांकासोबत प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर हा निर्देशांक पूर्णपणे बंद केला जाईल.

जाईल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे डीआरडीओ आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात आंबेसरी गावाजवळ तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. उच्चगती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्चगती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे. दिल्लीत अंमली पदार्थ नियंत्रण सहकार्यासंबंधित भारत आणि म्यानमार यांच्यात काल 8वी द्विपक्षीय बैठक पार पडली. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे महासंचालक अनुराग गर्ग यांनी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं तर म्यानमारच्या अंमली पदार्थ गैरवापर नियंत्रण केंद्रीय समितीचे सहसचिव थॅट लिंग माऊंग यांनी म्यानमार शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. या बैठकीदरम्यान उभय देशांनी आपल्या प्रदेशातील बदलत्या अंमली पदार्थ तस्करीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच गुप्तचर माहिती देवाणघेवाण, समन्वित कारवाया, सिंथेटिक अंमली पदार्थांचा सामना करणं, डार्कनेट आधारित तस्करी, अफूची अवैध लागवड यासंदर्भातल्या वाढत्या सहकार्यावर चर्चा केल्याचं एनसीबीनं आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन अँग हाईंग यांनी काल मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णू देववर्मा यांची भेट घेतली. म्यानमार राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ लोकभवनात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी सीमाप्रश्नाबाबतीत दीर्घकाळ चाललेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी चीन आणि ब्रिटनच्या सहभागाची मागणी केल्यानंतर भारतानं नेपाळसोबतच्या सीमाप्रश्नांच्या निराकरणात कोणत्याही त्रयस्थ पक्षांची भूमिका फेटाळून लावली आहे. सीमाप्रश्नाच्या सर्व पैलूंवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय यंत्रणा स्थापन केली आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरबाबत पाकिस्तान युरोपियन युनियनच्या संयुक्त निवेदनात केलेले अनावश्यक उल्लेख देखील भारत नाकारतो असंही जयस्वाल यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत नेपाळच्या सत्ताधारी राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीत भारत नेपाळ विकास भागीदारी आणि लोकांमधील संबंधाबाबत चर्चेवर भर देण्यात आला असं डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात सांगितलं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची नवी दिल्लीत भेट घेतली तसंच नेपाळी शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. भारत आणि नेपाळमधील विशेष संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्याचा दृढ निश्चय यावेळी उभय पक्षांनी व्यक्त केला. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल सर्वोच्च न्यायालयातील 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती शील नागू, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती अरुण पल्ली यांच्यासह ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांना सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणून शपथ दिली. 22 आणि 27 मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये कॉलेजियमनं केलेल्या शिफारशींवर कार्यवाही करून केंद्र सरकारनं काल ही पदोन्नती देण्यास मंजुरी दिली. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर ही नियुक्ती केल्याचं समाज माध्यमांवरून जाहीर केलेल्या संदेशात नमूद केलं आहे. या अध्यादेशामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 झाली आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींमध्ये संघर्ष निर्माण झाला तर राष्ट्रीय सार्वभौमत्वाला अग्रक्रम दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. विशेषतः अंमली पदार्थ आणि मानसोत्तेजक पदार्थांविषयीच्या प्रकरणांमध्ये विशेषत्वानं राष्ट्रीय सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं दिलेला आदेश रद्द करताना सर्वोच्च न्यायालयानं ही टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयानं तुरुंगात राहून मोबाईल फोनच्या सहाय्यानं अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला जामीन मंजूर केला होता.
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 वितरण समारंभ आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील 42 उत्कृष्ट पंचायतींना हे पुरस्कार प्रदान केले जातील. या समारंभादरम्यान दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणी

अंतर्गत 34 ग्रामपंचायतींना तर नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणी अंतर्गत 8 पंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्कार विजेत्या पंचायतींचे प्रमुख आपल्या सर्वोत्तम कार्यपद्धती आणि कामगिरीबाबत सादरीकरणही करतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल एका महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रतिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रशांत लोखंडे यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून मंडळाच्या सचिवपदी वरुण भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी या डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनं नोव्हेंबर 2024 मध्ये सुरु झाल्यापासून अवघ्या 2 वर्षांच्या कमी काळात 1 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे. या मंचावर 140 अधिक थेट टीव्ही वाहिन्या 200 अधिक रेडिओ सेवा थेट कार्यक्रमांचं प्रक्षेपण उपलब्ध करून दिलं जात आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात ऑपरेशन शेरुवाली अंतर्गत दहशतवाद शोध मोहीम कालच्या 10व्या दिवशी देखील सुरु होती. या प्रदेशातल्या घनदाट जंगलातील दहशतवाद्यांचं छुपे तळ शोधून काढण्यासाठी लष्कर आणि अन्य सुरक्षा दलं संयुक्तपणे ही शोध मोहीम राबवत आहेत. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमितप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5 बाद 180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3 बाद 38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु अॅलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्या शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातातून गेला. भारतीय महिला क्रिकेट संघ T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात 14 जूनला एजबस्टन इथं पाकिस्तान विरुद्ध करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. DRDOकडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 537.6 meters अर्थात 558 kilohertz प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित. सकाळचे 8:40 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. नंदा परचुरे यांना सुरुवातीला ऐकूया.

आणि आता ऐकूया पुष्पा पागधरे यांनी गायलेली पद्मा लोकुरी यांची रचना.

0: तुझी।
1: सुरेश भट यांची ही रचना होती, निलेश सावरकर यांनी गायलेली। आणि याबरोबरच श्रोते हो भावधारा कार्यक्रम संपला। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही। सकाळचे 9 वाजलेले आहेत, यानंतरची उद्घोषणा लगेचच। प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। आता प्रसारित करीत आहोत नितीन साळुंके लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन।

0: प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: अंजियेच्या पश्चात त्यानं मांडलेली मुंबई एकसंध करण्याची कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी मात्र 18वं शतक उजाडणार होत. दरम्यानच्या काळात अन्नधान्याच्या टंचाईनं त्रस्त झालेल्या तेव्हाच्या मुंबईकरांनी परळ, सायन, वडाळा आणि उमरखाळी नजीक समुद्राच्या क्षीण प्रवाहांना अडवून निर्माण झालेल्या जागी भरणी घालून लागवड करण्याचा उद्योग सुरू केलेला होता. हा संपूर्ण कालखंड मोठ्या प्रमाणावर राजकीय अस्थिरतेचा होता. मुंबईवर तेव्हा जंजिराच्या सिद्धीचे हल्ले सुरू होते. सन 1678 ते 1683 दरम्यान तर मुंबईचा उपयोग सिद्धीनं आपला नाविक तळ म्हणून करायला सुरुवात केलेली होती. सिद्धी मुघलांचा सेनापती. कंपनीचा सुरतेचा व्यापार मुघलांच्या मर्जीवर अवलंबून असल्यामुळं कंपनीचे अधिकारीही सबुरीचं धोरण स्वीकारत होते. या काळात सायन ते माझगाव पर्यंत लोकांनी समुद्राच्या लहान लहान प्रवाहांना बांध घालून जमीन तयार केलेली होती, पण ते बांधही सिद्धीच्या हल्ल्यात नष्ट केले जात होते. मुंबईच्या आसपास खांदेरी, उंदेरी, पेण, करंजा आणि नागोठणे या परिसरात सिद्धीनं प्रचंड दहशत निर्माण केलेली होती. त्यामुळेच मुंबईत अन्नधान्य येणं थांबून दुष्काळी परिस्थिती किंवा टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली होती.
2: आता आपण थेट 18व्या शतकात येऊ. आधीची 30 वर्ष मुंबईच्या समुद्रात बांध घालावेत की नाही ह्यावर फक्त चर्चाच चालू होती. दरम्यानच्या काळात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेलं होतं. 18वं शतक उजाडतं आणि मुंबईची बेटं जोडण्याचा विषय पुन्हा वर येतो. आता मुंबईतल्या जमिनीची कमतरता भरून काढण्यासाठी बांध घालून जमीन तयार केल्याशिवाय पर्याय नाही असं कंपनीच्या लक्षात आलं. त्या दिशेनं ठोस पावलं उचलली जातील अशी चिन्ह आता दिसू लागली. या कामासाठी लागू शकणाऱ्या खर्चाचा अंदाज घेतला गेला तर तेव्हा लक्षात आलं की ऑनजेच्या काळात जे काम अवघ्या काही पाऊंडात होऊ शकलं असतं त्याच कामासाठी आता कितीतरी पटीनं जास्त पैसा लागणार होता. आता मात्र कंपनी हा खर्च करण्याचा निर्णय घेते.
1: माहीमच्या किल्ल्याच्या दुरुस्तीचा अनुभव गाठीशी असलेला जॉन व्हॅन ड्युरेन मुंबईच्या बांधबंदिस्तीचं काम करण्यासाठी पुढे आला, पण कंपनीनं त्याला काही प्रतिसाद दिला नाही. जॉन हार्वे नावाच्या इंजिनियरला कंपनी बांध घालण्याचं कंत्राट देते, पण हा जॉन कारवारहून अनुभवी मजूर आणायला म्हणून जो जातो तो परततच नाही आणि मुंबईच्या बांधबंदिस्तीला मुहूर्त काही सापडत नाही. सन 1708 नंतर मात्र हे काम काही झालं तरी करायचंच असा कंपनीनं चंग बांधला आणि बेटं जोडायची सुरुवात सायन पासून केली गेली. सायन ते धारावी आणि धारावी ते माहीम असे दोन बांध घालण्याचा निर्णय कंपनी घेते. 1710 आरंभाला काम सुरू होतं आणि पुढच्याच वर्षात दोन्हीही बांध घालून पूर्ण होतात. या बांधाच्या खाली बऱ्यापैकी मोठी जमीन उपलब्ध होते. त्याशिवाय बांधाच्या माथ्यावर निर्माण झालेल्या रस्त्यामुळे सायन ते माहीम या अंतराचं दळणवळणही सुलभ होऊन जात. मित्र हो, याच रस्त्याला आपण आज मोरी रोड म्हणून ओळखतो. माहीम, धारावी, सायन अशी बांधबंदिस्ती केल्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1711 आणि 1712 दरम्यान माहीम आणि वरळी या बेटांमध्ये बांध घालून ही दोन बेटं एकमेकांना जोडली जातात. या दोन बेटांमधली रुंद परंतु उथळ खाडी बुजवण्यासाठी फारसे कष्ट पडत नाहीत आणि खर्चही फारसा होत नाही. हा बांध म्हणजे ओल्ड प्रभादेवी रोड

0: पासून सुरू होणारा तो थेट माहीम चर्च पर्यंत जाणारा आजचा स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, याच जुनं नाव होतं कॅडल रोड, तर त्याही पूर्वीचं नाव होतं माहीम बाजार रोड।
1: सन 1712 पर्यंत मुंबई बेटांची समुद्राकडची उत्तर आणि पश्चिमेकडची अर्धी बाजू बांध घालून बंद करण्यात आली होती। पूर्व बाजूची उथळ उमरखाडी नेमकी केव्हा बुजवली गेली त्याचा तपशील मिळाला नसला तरी ती आधीच म्हणजे 17व्या शतकाच्या शेवटच्या दशकात कधीतरी बुजवली गेली असावी। ही खाडी बुजवून तयार झालेला रस्ता नेमका कुठला हे आता सांगता येणं अवघड असलं तरी अंदाज मात्र लावता येतो। डोंगरी नजीकचा रामचंद्र भट्ट मार्ग आणि त्याच्या अलीकडे असलेला सरदार वल्लभभाई पटेल रोड हा मुळात तो उमरखाडीचा प्रवाह असावा। याच रस्त्यावर मांडवी असल्यामुळं हा अंदाज बरोबर असावा असं वाटतं। आता मांडवी म्हणजे जकात नाका किंवा आजच्या भाषेत सांगायचं झालं तर टोल नाका। माझगाव आणि परळ बेटातली खाडी ही त्याच दरम्यान कधीतरी बुजवली गेली असावी पण त्याचाही तपशील सापडत नाही। ही खाडी म्हणजे बहुतेक आजचा दत्ताराम लाड मार्ग असावा। याचं जुनं नाव होतं काळा चौकी रोड।
0: इसवी सन 1714-1715 पर्यंत मुंबईच्या बेटांमधल्या लहान आणि मध्यम खोली रुंदीच्या खाड्यांवर बांध घालून पूर्ण झाले होते पण सर्वात रुंद आणि खोल असलेली वरळीची खाडी मात्र अद्याप शिल्लक होती। हे काम अशक्य नसलं तरी सोपं मात्र निश्चितच नव्हतं। मोठी खिंड द ग्रेट ब्रिज अद्याप बांधायची शिल्लक होती। जोपर्यंत या खिंडीतून येणारं पाणी बांध घालून थांबवलं जात नाही तोपर्यंत इतर चार ठिकाणाच्या बांधांना काही अर्थच उरणार नव्हता। जवळपास किलोमीटरभर रुंद आणि 8 ते 10 मीटर खोल असलेल्या या खिंडारावर बांध घालणं हे एक आव्हान असलं तरी स्वीकारणं भागच होत। ते आव्हान स्वीकारायला एक इंजिनियर पुढं आला आणि अथक प्रयत्नानं त्यानं निसर्गावर मात करून अखेर तो बांध पूर्ण केला। त्याची कथा पुढल्या भागात।
2: बेट गाव अन नगर शहर ते महानगर बनताना।
1: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग। उद्या आपण ऐकणार आहोत वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा पुढचा भाग। अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितेजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्सना केतकर।
3: हा कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात। आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार।

0: तुझ्या वाचून कर्मे ना या सिनेमातलं सुधीर मोघे यांचं हे गाणं होतं. संगीत दिलं होतं सुहासचंद्र कुलकर्णी यांनी आणि गायिका होत्या अनुराधा पौडवाल.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
2: नाही, आधी बचत.
1: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
3: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की देऊ इंजेक्शन.
4: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
5: बाय बाय सांगू.

पवनाकाठचा धोंडी या सिनेमातलं शांता शेळके यांचं हे गाणं होतं. उषा मंगेशकर यांनी गायलेलं आणि संगीत दिलं तर पंडित रघुनाथ मंगेशकर यांनी. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे आणि आपण ऐकता हा कार्यक्रम गीत बहार. बिनकामाचा नवरा या सिनेमातलं शांताराम नांदगावकरांचं गाणं ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेलं आणि संगीत दिलं आहे राजेंद्र विनाई यांनी.

सुन माझी सावित्री या सिनेमातलं वाणी जयराम यांनी गायलेलं आत्ताचं हे गाणं होतं. आणि याबरोबरच श्रोते हो, गीत बहार कार्यक्रम संपला. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्ससहित आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10 वाजले आहेत. चित्रपट संगीताचा कार्यक्रम सादर करत आहोत गीतबहार.

श्रोतेहो, लहानपणी आपण सायकल चालवली आहे का? असेलच म्हणा, म्हणजे दोन चाकी नाही तर निदान तीन चाकी तरी। सायकल चालवण्याचा आनंद काही वेगळाच असतो, नाही का? पायडलच्या गतीसवे स्वतःला गतिमान ठेवायचं आणि मनसोक्त सफरीचा दे धमाल आनंद घ्यायचा, आणि शिवाय ते वयही तसंच असतं म्हणा।

0: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. तर मनाने ठरवलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जून 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्र

0: सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही
1: मनासाठी मनापासून योग साधना.
2: श्रोते, तीन चाकी सायकल कोणी चालवू शकतं सहजपणे, पण दोन चाकी चालवायला मात्र जरा धाडस लागतं, नाही का? सायकलच्या दोन चाकांवर पूर्ण तोल सांभाळायचा म्हणजे अक्षरशः तारेवरची कसरतच. सरावाने हळूहळू जमतं म्हणा, पण कुठेतरी सुरुवात तर केली पाहिजे ना. म्हणजे पहिलं पाऊल, नाही नाही पहिलं पायडल तर मारलं पाहिजे.

चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती।

श्रोते, मला आठवतंय लहानपणी गावी गेलो की मित्रांसोबत सायकल भाड्याने घेऊन आम्ही चालवायचो आणि भाडं सुद्धा किती 5 रुपये 10 रुपये पर आवर, पर म्हणजे प्रत्येक तास चालला बरं का. अगदी सुरुवातीला थोडी लहानशी म्हणजे आपले पाय जमिनीला टेकतील अशी छोटी सायकल घ्यायची. तोल सांभाळायला हळूहळू जमायला लागलं की मग थोडी उंच, मग आणखी मोठी, असं करत करत सायकल चालवायला शिकायचं. कुठला क्लास नाही, कुठला स्कूल नाही की कोणी प्रशिक्षक नाही, आपणच आपले शिक्षक सायकलसाठी.

हळूहळू वाढत्या वयासवे सायकल मागे पडते, स्कूटर, बाईक, मग फोर व्हीलर. म्हणजे कालचक्रासवे चाकांची संख्या वाढत जाते, पण चाक चुकता चुकत नाही. आता हे खरं की चुकीचं? चुकीला क्षमा असते हो, पण चाक चुकलं ना तर आपटीबार ठरलेला. लहानपणी किती वेळा गुडघे ढोपरं फोडून घेतलेली आठवलं की पुन्हा आठवते ती ती सायकल. आणि आज ती सायकल आठवण्याचं कारण म्हणजे आज आहे जागतिक सायकल दिन. तेव्हा सायकल चालवूया आणि फिट राहूया, निदान मनातल्या मनात आठवूया तरी.

वेळेचा ब्रेक महत्वाचा मंडळी, नाही का? मग ती प्रत्यक्षातली खरीखुरी सायकल असो किंवा आपली प्रसारणाची सायकल असो. अच्छा, कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत गीतबहार कार्यक्रमात दुपारी 1:05. 10:30 आहेत. आपण ऐकत आहात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. नादब्रह्म आजच्या कार्यक्रमात ऐकूया मनीष पिंगळे यांचं गिटारवादन. राग बैरागी द्रुतगत एक तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ पंडित राजेंद्र अंतरकर यांनी केलेली आहे. ऐकूया मनीष पिंगळे यांचं गिटारवादन, राग बैरागी.

नादब्रह्म या कार्यक्रमात मनीष पिंगळे यांचं गिटार वादन आपण ऐकत होतात. राग बैरागी आपण ऐकलं. तबला साथ पंडित राजेंद्र अंतरकर यांची होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

अजित कडकडे आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. पसंती गायली होती अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, मुकाम पोस्ट येळगुड, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरच्या श्रोत्यांची. तसंच तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे आणि अरुण येळगुळकर, मुकाम पोस्ट चंदूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरच्या श्रोत्यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बन्या बापू या चित्रपटातलं गीत.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत ऐकायचं होतं. संघमित्रा श्रोता संघाचे जयराम सिंगणकर, दिशांत कुमार, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगणकर परिवार पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून. कार्यक्रमानंतर ऐकूया. बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात आणि प्रकाश दादा जैन या श्रोत्यांच्या पसंतीचं गीत, अरुण दाते यांच्या स्वरातील गीत, शंकर वैद्य यांचं संगीत, हृदयनाथ मंगेशकर.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आप की

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका. मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही वनिता मंडळ.

मुकंपोस्ट बोराळा तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई सानिका आणि गजानन घायाळ या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत होतं आशा भोसले यांच्या स्वरातलं. गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं संगीत विश्वनाथ मोरे यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर एक नाट्यपद ऐकूया. हे बंध रेशमाचे या नाटकातलं हे पद बकुळ पंडित यांच्या आवाजात पसंती कळवत आहेत. गडी कारखाना तालुका गेवराय जिल्हा बीड इथून दिनकर साळवे, गंगा साळवे, सचिन, संजय आणि प्राजक्ता साळवे.

बकुळ पंडित यांनी गायलेलं हे नाट्यपद होतं. हे बंधरेशमाचे या नाटकातलं शांता शेळके यांची पदरचना, संगीत पंडित जितेंद्र अभिषेक यांचं होतं. श्यामची आई चित्रपटासाठी हृदयनाथ मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वसंत बापट यांचं गीत ऐकूया. संगीत वसंत देसाई यांचं आणि पसंती कळवत आहेत. हिंगोली इथून रामचंद्र धोंडीबा हिंगोले, सिद्धांत, टिकू, रमाबाई, सुरेंद्र, मयुरी, सुरभी, मंजुषा, गौतम हिंगोले, नामदेवराव पाटील, मास्टर विलास शिंदे पाटील आणि सुनील जबडे या श्रोत्यांची.

आपली आवड आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेलं हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं. पसंती कळवत आहेत तुलसी रेडिओ श्रोता संघ धरणगाव जिल्हा जळगाव इथून संजय पाटील, शैलाबाई पाटील, नरेंद्र, शेखर, सुवर्णा आणि मनू पाटील.

0: बरे श्रोते हो, या गीताबरोबरच आपली आवड कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार. श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा हा कार्यक्रम होता आपली आवड. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम आपण ऐकला. 11:40 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. काही क्षणात.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा, अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

नारायणी घटवाई यांनी गायलेलं, अरुण देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं. यानंतर दत्तात्रय हरकारी यांनी गायलेलं गीत ऐकूया. कवी ग्रेस यांची गीतरचना आहे.

0: मैत्रिणींना नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सख्यांनो, आज 3 जून जागतिक सायकल दिन. आजचा हा दिवस म्हणजे आपल्या संपूर्ण मानवजातीच्या साधेपणाचा, आरोग्याचा, पर्यावरण प्रेमाचा आणि शाश्वत जीवनशैलीचा गौरव करण्याचा दिवस. 2 चाकांवर फिरणारी सायकल ही जणू आपल्या मानवी जीवनाला गती देणारी, शांत, संयमी, निरागस तरीही भक्कम अशी साथ करते. मैत्रिणींनो, याच सायकल दिनाच्या अनुषंगाने आज आपल्याकडे अशा 2 मैत्रिणी आल्या आहेत ज्यांनी वयाच्या 60 वर्षानंतर सायकल चालवायला सुरुवात केली आणि ती सायकल त्यांची जीवाभावाची सखी झाली. याच सायकलवरून त्यांनी या जानेवारी महिन्यामध्ये नर्मदा परिक्रमा देखील केली. त्या दोघी मैत्रिणी आहेत हेमलता राव आणि जयश्री जाधव. आज आपल्या या कार्यक्रमात जाणून घेऊया त्यांच्या या वयातल्या सायकलवरून केलेल्या नर्मदा परिक्रमाविषयी. तर हेमलताताई आणि जयश्रीताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: आज जागतिक सायकल दिन आहे आणि त्या सायकल दिनाच्या अनुषंगाने आपण ही आज मुलाखत करतोय. त्याच्या बरोबरच तुम्ही नर्मदा परिक्रमा सायकलवरून केली, हे आणखी विशेष या सगळ्याचं. तर सायकल कधीपासून तुम्ही चालवत आहात काय सांगाल हेमलताताई?
1: शाळा कॉलेज सोडल्यानंतर सायकल चालवलीच नव्हती जवळजवळ 38-40 वर्ष. 22 साली जेव्हा एक मेसेज आला होता की सायकल वारी, आपण जशी पायी वारी करतो तशी सायकल वारी ही पंढरपूर ते घुमांत 2300 किलोमीटर 23 दिवस अशी जाणार आहे, तर मला ती संकल्पनाच खूप आवडली. हा अनुभव वारीचा घेण्यासाठी आपल्याला अशी संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. आयोजकांना फोन केला, त्यांनीही तुम्हाला सायकल येते का एवढंच विचारलं. फार काय अनुभव वगैरे असं काहीही न विचारता त्यांनी माझं नाव नोंदवून घेतलं. इथेच मला खरं तर खूप त्यांनी दाखवलेला विश्वास आणि त्यामुळे मला वाटलेला आत्मविश्वास, त्यातून मी ती पुढे
0: सायकलवारी
1: सुरुवात केली आणि 3 महिन्यातच लगेच आमची सायकलवारी सुरू झाली. पुढली सतत 3 वर्ष मी ती सायकलवारी
0: करत
1: पूर्ण केली. आग्रा ते राजगड सायकलिंग केलं, इतर काही राईड्स केल्या.
0: जयश्री, तुम्ही सायकल चालवायला कधीपासून आणि कशी सुरुवात केली?
2: 2020 ला सायकल सुरू घेतली. त्याच्या आधी मी जवळपास 35 वर्ष कॉलेज सोडल्यानंतर सायकल नव्हती. रिटायरमेंट नंतर काय करायचं या विचाराने सायकल चालवावी हा विचार आला मनात. जवळपास 3-4 महिने कुठली सायकल घ्यायची, पण माझ्या मुलाने मग 2 डिसेंबर 2020 रोजी एकटाच जाऊन सायकल घेऊन आला.
0: छान.
2: आणि त्यावेळी मला वाटलं की मला सायकल चालवता येईल असा विचार आला. मग सायकल आणल्यानंतर तिला पाहिली, पाय टाकायला प्रयत्न केला. कमीत कमी 4 दिवस त्या सायकलला फक्त हात लावायचे आणि ठेवून टाकायचे, कारण मला पाय टाकताच येत नव्हतं, सायकलवर बसता येत नव्हतं, कारण वय बरोबर 57 वय. जर पडलो तर हात पाय फ्रॅक्चर होऊ शकतो असं पण मला वाटलं. पण असं 3-4 दिवस घेता घेता तो पाय टाकता आला मला. आणि एकदा पाय टाकला, सुरुवात केली, तर ते अजून बंद नाही केले.
0: वा.
2: आणि माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत मला असं वाटतं की ती सायकल पूर्ण साथ
0: मैत्रीण झाली. आता ती तुमची
2: एकदम जीवाभावाची मैत्रीण.
0: छान. आणि मग सायकल चालवायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या दोघींच्या मनात असं का आलं की आपण नर्मदा परिक्रमा सायकलवर करावी आणि ते सुद्धा ह्या वयात? तर काय सांगाल हे मला ताई?
1: नर्मदा परिक्रमा जी पारंपरिक केली जात होती, पण आता खूप लोक परिक्रमा करतात, वेगवेगळ्या मार्गाने करतात. आणि आता भौगोलिक परिस्थिती पण अशी बदलली की तिथे अनेक ठिकाणी बंधारे झाले, डॅम झाले, रस्ते मोठमोठे झाले, शेती आधुनिक पद्धतीने केली जाते, त्यामुळे काही तिथलं रचना बदलल्या. चौकशी करता आणि अभ्यास करता लक्षात आलं की पायी परिक्रमा करणाऱ्यांना सुद्धा 50%हून अधिक वेळा रस्त्यावरूनच परिक्रमा करावी लागते.
0: बरोबर.
1: म्हणजे अगदी नर्मदा मैयाच्या किनाऱ्याहून परिक्रमा केली जाते असं फारच क्वचित आहे आणि त्याला खूप मोठा कालावधी आहे.
0: बरोबर.
1: दुसरी गोष्ट म्हणजे की तोपर्यंत 3 वर्ष सायकलचा चांगला अनुभव होता, त्यामुळे असं वाटलं की सायकल हा मार्ग लवकर पण होईल, त्यापेक्षा सुद्धा निसर्गाजवळ सुद्धा राहता येईल, नर्मदा मैयाचाही सहवास लाभेल, आश्रमातला सहवास, तिथलं तपस्यास्थळी बघणं हे आपल्याला त्यातून अनुभवता येईल. आणि जरा आपण जास्त सामाजिक जवळकी आपल्याला सायकलच्या मार्गातून मिळते असं मला वाटलं.
0: हे ठरवल्यानंतर अंमलात आणेपर्यंत असा मनात विचार आला नाही का की आपण सायकलवर जातोय ते ओके आहे ना, काही प्रॉब्लेम नाही येणार, असं काही कुठे मनात आली का शंका? काय सांगाल जयश्रीताई?
2: दररोजचा अनुभव आहे की दररोज मी स्वतः कमीत कमी 30 ते 35 किलोमीटर सायकल डेली चालवते. पुण्यामध्ये पहाटे उठणे, आवरणे आणि सायकल बनणे, इतर व्यायामापेक्षा सायकल हा सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे असं मला जाणवलं. सायकलवरून नर्मदा परिक्रमा करायचा विचार आला तर ह्यावेळी तो 2-3 वर्षापासून आमच्या दोघींच्या मनात होतच की परिक्रमा करायची. सायकल तर आमच्या त्याच्यावर अतिशय प्रेम असल्यामुळे आम्ही विचार केलेला होता सायकलवर जायचंच. पण ह्यावेळी आम्ही दोघींनी ठरवलं कुणालाही काहीही बोलायचं नाही, सायकलवर पॅक करायचं, लागतं ते सामान घेणे आणि सुटणे. कारण खूप इच्छा होती आणि त्याच्याबरोबर प्रबळ इच्छेसोबत मैयाने पण ह्यावेळी आम्हाला बोलवलंच.
0: ही परिक्रमा कधी?
1: परिक्रमा आम्ही 1 जानेवारी 26 पुण्यातून निघालो आणि 2 तारखेला ओंकारेश्वरला आम्ही बसमधून ही सायकल घेऊन गेलो. ओंकारेश्वर जाताना सुद्धा असं झालं की धामणोदला उतरलो आणि आम्हाला असं कळलं होतं की तिथून काही आम्हाला टेम्पोतनं किंवा अशी सायकल नेता येईल किंवा बसनी, पण आम्हाला काही मिळालंच नाही. आम्ही धामणोदपासूनच ओंकारेश्वरला 80 किलोमीटर चालवूनच गेलो सायकल.
0: अरे.
1: आणि मग तिथे ओंकारेश्वरला आपण जेव्हा जातो नर्मदा परिक्रमेची सुरुवात तिथे आम्ही गेलो, त्यांनी आमचे आयडेंटिटी कार्ड वगैरे बनवून दिलं, तिथे राहण्याची व्यवस्था. तिथनं दुसऱ्या दिवशी सकाळी 3 तारखेला संकल्प सोडवला आणि आम्ही तिथून 3 तारखेला निघालो. सुरुवात झाल्यानंतर असं काहीच निश्चित नसतं आपण किती अंतर जाणार, कुठे राहणार, काय खाणार.
0: पण तुम्ही साधारण रोज किती अंतर जायचा?
1: आम्ही रोज साधारण 80 ते 100 चा टप्पा ठरवलेला होता. पण आपण ठरवून काही होत नाहीये, कारण नर्मदा मैया जे ठरवेल तिच्या इच्छेप्रमाणे होतं असे आम्ही प्रत्येक वेळेला अनुभव घ्यायचो. आणि जात असताना आम्हाला रस्त्याची परिस्थिती कशी असेल, आश्रम कसे मिळतील, वाटेत अनेक ठिकाणी आग्रह करून खूप वेळा आपल्याला मनापासून अगदी प्रेमळ आग्रहाने अनेक आश्रमामध्ये आपण जावं राहावं अशी त्यांची इच्छा असते. त्यांना सेवा करण्याची संधी अगदी मनापासून हवी असते. आणि दुसरा नियम असा आहे परिक्रमेचा की सूर्योदयानंतर ती सुरू करावी आणि सूर्यास्ताच्या अगोदर ती संपवावी. त्यामुळे आम्ही सुरुवात करायचो की कुठे आपल्याला आता आज निवास करायचा आहे त्याची चौकशी करून त्याप्रमाणे आम्हाला थांबावं लागायचं. त्यामुळे त्याप्रकारे मग ते अंतर ठरायचं की आम्ही किती अंतर जाऊ शकतोय.
0: अच्छा, किती दिवसाची ही परिक्रमा तुमची होती जयश्री ताई, काय सांगाल?
2: परिक्रमेसाठी आम्ही साधारण 34 दिवस आधीच धरले होते.
0: अच्छा.
2: तसे 45 दिवस म्हणलं होतं, पण 30 ते 35 दिवसात आपण पूर्ण करावी.
0: अच्छा.
2: हा निश्चय करूनच गेलो होतो. तिथले रस्ते माहिती नव्हते आम्हाला, पुढं जायचं गाव कुठं राहायचंय ते आधी आम्ही चौकशी करायचो. पण किती चौकशी केली तर 50-100 किलोमीटर मधले जे रस्ते ते रस्ते कसे आहेत, चढ किती आहे, उतार किती आहे, हे आपल्याला माहीत नसतं.
0: बरोबर.
2: त्याच्यामुळे कधी 60 किलोमीटर, कधी 70 किलोमीटर, कधी कधी मग 100 किलोमीटर अशी डेली सायकल चालवावी लागायची आम्हाला.
0: अच्छा, पण मग अशा रस्त्यानी जाताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आले का रस्त्यात, किंवा सायकल बंद पडली, सायकल रिपेअर करायला लागली, अशा काही गोष्टी घडल्या का?
2: पहिल्यांदा आम्ही 3र्या किंवा 4र्या दिवशीच माझी सायकल पंक्चर झाली. रुद्रकुंड मध्ये आम्ही गेलो मस्तपैकी. सकाळी 9-9:30 तिथं पोहोचलो. तिथल्या मैयाने आम्हाला गरम गरम भाजी पोळी खायचा आग्रह केला. तिथलं जेवण झालं आमचं, म्हणजे भोजन म्हणू आपण. आणि पायऱ्या उतरून दोघी खाली आलो, बघते मी तर माझ्या सायकलचा पुढचा टायर बसलेलं, म्हणजे ते पंक्चर होते. काय करू काय करू, मला येतं सगळं पंक्चर वगैरे करता. म्हणलं आता आपण आधी हवा भरू. हवा भरली त्याच्यामध्ये आणि आम्ही दोघी बलबला कुंडपर्यंत सायकलवर गेलो. तोपर्यंत काय हवा नाही गेली. म्हणलं नको आता ह्याच्या पुढं जायचं तर पंक्चर काढू. मग मी स्वतः सगळं ते सायकलचं किट

0: बाहेर काढलं. तेवढ्यात आम्ही ट्यूब बाहेर काढली तर तिथे एक महाराज होते, ते गाडीतून आम्हाला त्याच्या आधी कुठं तर भेटलेले होते. ते म्हणले तुम्ही काय करताय? म्हणलं माझी सायकल पंक्चर झाली आणि पंक्चर काढतीये. तर तुम्हाला येतं का? तर हो म्हणे मला येतं, पण तुम्ही नका करू तर मी करून देतो. मग त्यांनी तिथं ते मी फक्त चाक काढलेलं होतं, ट्यूब बाहेर काढलेली होती, म्हणे थांबा मी करून देतो. आणि त्यांनी 5 मिनिटात ती माझ्या सायकलचं पंक्चर काढून मला टायरला सगळं ओके करून सायकल ताब्यात दिली. तो पहिला अनुभव होता मला.
1: पण म्हणजे तुम्ही तयारीनिशी गेला होता की मी पंक्चर झालं तरी काढू शकते, तुम्ही ती तसं शिकून गेलेला होता. हे मला तर तुम्हाला काय, तुमचा काय अनुभव आहे?
2: आम्ही हे सगळं शिकून गेलो होतो की म्हणजे कमीत कमी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या करता आल्या पाहिजे सायकलच्या. ते शिकण्यासाठी आमच्या जवळच एक सायकल रिपेअर करण्यात त्यांच्या इथे जाऊन बसून मी शिकून घेतलं. आणि आवश्यक ते पंक्चर काढण्याचं किंवा ॲलन की किंवा जे आपल्याला आवश्यक सामान आहे ते आमच्या दोघींकडे आम्ही विभागून घेतलेलंच होतो. खरं तर मला नर्मदा मैयाची अशी कृपा की माझी सायकल 33 दिवसात एकदाही पंक्चर झाली नाही आणि त्याचं प्रेशर पण मेंटेन राहिलं होतं. आम्ही दोघींनी एक एक सायकलचा पंप घेतला होता.
1: बर,
2: आम्ही पण त्यात हवा भरत होतो आणि कधीतरी वाटेत आम्हाला हवा भरून घेता येत होती. फक्त एकदा मात्र असं झालं की समोरून उलटीकडून ट्रक अगदी रॉंग साईडने आला आणि मी त्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या साईडला सायकल पडली पण मी पडले नाही.
1: अच्छा.
2: आणि सायकल पडल्यानंतर त्याचा जो बेल्ट होता तो सगळा अडकला त्याच्यामध्ये आणि मग ती सायकल काही हलवता येईना. पण नर्मदा मैयाचीच अशी योजना असावी की नुकतंच आमच्या इथून एक मोटरसायकलवर पुढे गेले होते आणि त्यांनी मला नुकतंच सांगितलं की तुम्हाला काही लागलं तर माझा नंबर ठेवा आणि काही लागलं तर फोन करा.
1: अरे
2: खरोखर ही पुढे होती पण मला आधी त्यांचंच नाव सुचलं आणि मी त्यांना पहिल्यांदा पटकन फोन केला. ते 15 किलोमीटर पुढे गेले होते पण ते परत आले मागे आणि ते आले आणि त्यांनी मदत केली. काही सायकलला सुद्धा काही तसं झालेलं नव्हतं आणि मग आम्ही ती सायकल घेऊन आम्ही पुढे तिथनं निघू शकलो.
1: वा छान. ह्या वयात नर्मदा परिक्रमा करायची, ती पण सायकलवरनं करायची. आणि अजून एक की तुम्ही दोघींनी आपापलं सामान पण बरोबर घेतलं होतं सायकलवरनं. काय काय बरोबर घेऊन गेला होता तुम्ही म्हणजे तिथे?
2: हे सामान म्हणजे आम्ही अगदी कमीत कमी सामान ठेवलं होतं जवळ. सायकलसाठी लागणारं आवश्यक ते सामान तर होतंच, त्याचं जे काही ओझं 2 ट्यूब होत्या ठेवलेल्या. आणि आमच्यासाठी म्हणजे एक कपडे आम्ही घालायचो, एक कपडे बॅगेत आणि एक जर्सी, थोडा वॉर्म जर्सी की कारण थंडीचे दिवस होते, स्लीपिंग बॅग. आणि एक तिथे आश्रमामध्ये नियम असा असतो की पांढरे कपडे वापरावे, तर आम्ही पांढरे कपड्याचा सेट जो आम्ही तिथे आश्रमात गेल्यानंतर आवर्जून घालायचो.
1: अच्छा.
2: तो एक ठेवला होता आणि बाकी इतर आपलं छोटं जे काही आवश्यक तेवढ्या गोष्टी एवढंच आम्ही ठेवलं होतं. खाण्याचं काहीच ओझं ठेवलं नव्हतं.
1: बर.
2: आणि पाण्याची एक बाटली असायची बरोबर, एवढं ओझं सायकलवर आमचं कायम असायचं. पण हे खूप कमीत कमी सामान ठेवण्यामुळेच आम्हाला ते खूप सोयीस्कर झालं. आणि मग ते रोज कपडे धुवायचे, दुपारच्या वेळेला कुठे थांबलो होते तिथे वाळवायचे.
1: मग तुम्ही दिवसभर प्रवास करताना सकाळी आणि संध्याकाळी करायचा, दुपारी थांबायचा कुठेतरी?
2: दुपारी आम्ही थांबायचो, थोडा वेळ थांबायचो मध्ये मध्ये, किंवा जसं ऊन वाटतंय त्याप्रमाणे थोडं थांबायचो. विश्रांती पण व्हायची आणि थोडी एनर्जी वाटली की परत त्याच्यानंतर
1: सुरू करायची.
2: सुरुवात एक आपल्याला यात लक्षात ठेवायचं असतं की आपल्याला हे रोज करायचंय,
1: हो
2: म्हणजे 1-2 दिवसाचं नाहीये, त्यामुळे तेवढी आपली एनर्जी मॅनेज करत
1: बरोबर
2: आणि तिथला विचार करतच आपल्याला हे करायचं आहे.
1: तुम्ही जेव्हा दोघी जणी सायकलवरनं दोघीच जणी ह्या वयात प्रवास करतायत, त्या नर्मदावासियांचं त्यांची काय रिएक्शन असायची?
2: त्यांची रिएक्शन म्हणजे खरं तर आम्हाला खूपच सगळ्यांनी सन्मानाने किंवा कौतुकाने सगळ्या ठिकाणी स्वागत केलं. रस्त्याने आम्ही जात असताना आम्ही दिसलो की नर्मदे हर असा आवाज देऊन चौकशी व्हायची, आमच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी आतुरता असायची. आता एके ठिकाणी आम्ही जात असताना त्यांनी आम्हाला त्यांच्या आश्रमामध्ये नेण्यासाठी आमच्या बरोबरच बाईकवर ते आले आणि नेण्याची त्यांची इच्छा होती. आणि त्याच आधी आम्ही थोड्या मागेपुढे असल्यामुळे तिथल्या स्थानिक एका राजपूत यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आमच्याच घरी निवासाला या. मग तिथे अगदी त्यांच्यात असं झालं की दोघांनी आम्ही जायला हवं होतं त्यांच्या इथे, पण मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आता यांनाही सांगितलेलं आहे, तर आम्ही मग निवासासाठी राजपूतांकडे गेलो आणि आश्रमामध्ये आम्ही प्रसादासाठी गेलो. तिथे ते आमची अगदी वाट बघत होते आणि आम्हाला मग आतमध्ये गेल्यानंतर अगदी गरम गरम स्वयंपाक त्यांनी तयार ठेवला होता. असंच पूर्वा या ठिकाणी जात असताना सूर्यकुंड आहे तिथे तिथे एक स्टेट बँकेचे आणि ते आमचे म्हणजे बँकर्स असल्यामुळे जास्त छान गप्पाही झाल्यानंतर त्यांनी आम्हाला कारमधनं जाता जाता विचारलं की तुम्हाला आता इथे कुठे थांबायचंय तर आम्ही सांगितलं आम्हाला इथे पुरे पूर्वा गावात तर ते म्हणजे तुम्ही माझ्यावरच चला असं आम्ही त्यांच्या मागे गेलो कारच्या मागे आणि मग जात त्यांनी त्यांना त्यांच्या घरीच आम्हाला नेलं इतकं त्यांनी आनंदाने आमचं स्वागत केलं आणि त्यांनी छान गाजर हलवा वगैरे केलेला होता एके ठिकाणी जाताना त्या गेलो आणि त्या गावात इथे पुरीवाले हे राजू पुरीवाले भैया तर तिथे तुम्ही जा म्हणे मग त्या गावात आम्ही गेलो तिथे मी नुकतंच हिला म्हणलं होतं की इथे शेळ्या वगैरे पण आपण कधी शेळीचं दूध नाही प्यायलो तर तिथे गेलो आणि ते आम्हाला म्हणले की आम्ही तुम्हाला शेळीचं दूध काढून देऊ आणि सगळ्या ठिकाणी गेलो की पहिलं म्हणजे चहा आणि त्यांनी चहा विचारला की ही आधी माझ्याकडे बघायची कारण ती एकदम खुश पहिला चहा मिळणार म्हणल्या
0: चहावर माझं जास्त प्रेम आहे
2: आणि मग तिथे गेलो आणि ते इतकं साधं घर होतं त्यांचं पण इतके सेवाभावाने सगळे घरातले त्यांची आई त्यांची मुलं सगळेजण अगदी लगेच आले त्यांनी सेवाभावाने आमच्यासाठी सगळं तयारी वगैरे केली तर हा अनुभव प्रत्येक ठिकाणी एका ठिकाणी तर एक मैया आम्हाला भेटल्या तर त्या म्हणल्या की नाही चाय लेके जाओ काली चाय आहे काली म्हणलं ठीक आहे आम्ही घेऊ ते आपल्याकडून ही सेवा म्हणून कारण त्या भागात कुठे तुम्हाला चहा मिळणार नाही तर आम्ही इथे तुम्ही चहा नक्की घेऊन जा असा त्यांचा आग्रह होता तुमचा मनातला भाव महत्वाचा
1: खूप
2: आणि म्हणूनच हा जो भाव आहे आणि मला असं वाटतं की त्यामुळेच परिक्रमावासी सुद्धा अगदी निश्चिंतपणे ही परिक्रमा करू शकतात कुठेही आपण जाऊ तर त्यांचा शब्द असायचा की चिंता मत करो मैया आहे आप निश्चिंत राहो मैया
1: विश्वास मैयावरचा होता तो अनुभव छान आले किंवा अतिथी म्हणून तुमचं स्वागत झालं पण एक स्त्री म्हणून तुम्हाला कधी कुठे भीती वाटली किंवा कधी तणाव आला किंवा कधी नकोसं वाटलं किंवा सायकलवरनं जायचंय पण का आलो असं कधी काही वाटलं का
0: सायकलने परिक्रमा करायची हा विचार केल्यामुळं पूर्ण परिक्रमा करायची हा एकच विचार होता मैयाच्या किनाऱ्यावरून आपण जेव्हा परिक्रमा करतो तेव्हा आम्ही दोघीच स्त्री आहोत महिला आहोत असं भीती वाटायचं कारणच नव्हतं कारण तिथं गेल्यानंतर एक एक एक दिवस जसा जाईल तसं तसं लक्षात आलं इथं जरी एकट्या स्त्रीने जरी परिक्रमा केली इथं ती सुरक्षित आहे जेव्हा एक स्त्री म्हणून तिथं परिक्रमा करते मैयाची तेव्हा ती नर्मदा मैया आहे हेच तिथल्या लहान मुलापासून एकदम वयस्कर माणसांपर्यंत एकच भावना असते त्याच्यामुळं आम्ही सायकलवर केली किंवा चालत केली काही केलं असतं तर ती तिथं सुरक्षित आहे आणि आम्हाला काही भीती असं काही वाटलं नाही कारण निश्चित मनाने एक मनाने दोघींनी निश्चय केला होता की आपल्याला दोघींना परिक्रमा पूर्ण करायची पण सायकल पडली आम्ही दोघी पडलो किंवा आम्ही आजारी पडलो असे काही अनुभव आले नाहीत पूर्ण सगळे एकदम चांगले अनुभव होते महत्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही दोघी सायकल चालवतो ना आमच्या दोघींची वय 60 पेक्षा जास्त आहेत त्यामुळे 34 दिवस आमचे जिथं जाईल तिथं आम्हाला स्वागत झालं लखनौ 2 मध्ये आम्ही गेलो संध्याकाळचे 6:30-7:30 आसपास पोहोचलो असेल तर राम मंदिरात आम्ही मुक्काम करायचं ठरवलं खूप सुंदर मंदिर होतं आतमध्ये गेलो तर आम्ही दोघी आमचं एवढं वय आहे तर आम्हाला स्पेशल रूम दिली त्यांनी तिथे जिथं जेव्हा आमच्या बरोबर आम्हाला काय करावं लागायचं की आमच्या सायकलची काळजी करावी लागायची
1: बरोबर
0: कारण ती आम्हाला घेऊन जाते त्यामुळे सायकलची काळजी करावी लागायची जिथं जिथं होतं तिथं तिथं आम्ही रूम असेल किंवा काय असेल तर पहिल्यांदा आम्ही आराम पाहिजे असं नाही आम्हाला पहिल्यांदा आमची सायकल कुठे सुरक्षित ठेवता येईल आणि कसं होतं लोकांना आमच्या सायकली स्पेशल होत्या त्याचे ब्रेक त्याचे गिअर मोठ्या मोठ्या वयस्कर लोकांना पण असं वाटायचं की ह्याची किंमत किती आहे ही कुठून आणली तुम्ही काय म्हणजे आमची सगळी पूर्ण चौकशी आधी करायची तुम्ही कुठून आलात तुमचं वय काय आहे तुम्ही पूर्ण परिक्रमा करणार आहात का त्याच्या आधी काय झालं अंधार थोडासा अंधारच पडला 4-5 मुलं होते एकदम तरुण त्यांनी आम्हाला थांबवलं की तुम्ही म्हणे एवढं वय आहे सायकल चालवताय तर थोडं फोटो काढू म्हणे आम्ही तुमच्या बरोबर तर म्हणलं बाबा फोटो काढेपर्यंत आम्हाला जे पुढचं 5 किलोमीटर अंतर आहे तिथं अंधार पडेल तर आमच्या मागं तुम्हाला गाडी घेऊन यावं लागेल 4-व्हीलर होती हो चालेल म्हणले तर 5-6 जणांनी आमच्यासोबत फोटो काढले आणि त्यांचं त्यांनी ते वचन पण पाळलं आम्हाला पुढे जाईपर्यंत आमच्या मागे लाईट पूर्ण लावून आमच्या पुढे पर्यंत गेले कारण तिथं कसं 6:30 वाजले की कम्प्लीट अंधार होत तिथं गेलो तर त्या मैया होत्या ज्यांच्या घरी आमचा मुक्काम होता त्या मैया आमच्या दरवाजातच वाटच बघत होत्या दोघींची मग आमची सायकल त्यांच्या मुलांनी चात नेली आणि आमच्या दोघींचे पाय धू आमच्या गळ्यात माळ घाल इतकं भव्य स्वागत केलं त्यांनी गेल्यानंतर असं वाटायचं की आपण खरोखर मैया आहोत का एवढं वाटायचं. कारण प्रत्येक वेळी जे अनुभव आहेत ते आणखी मोठे व्हायचे.
1: खूप छान आपला हा प्रवास चालू आहे नर्मदा परिक्रमेचा सायकलवरनं तुम्ही केलेल्या. तर एक छोटंसं गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात.

0: पुन्हा एकदा मैत्रिणीनं स्वागत आपल्या सगळ्यांचं. आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत, नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तर हेमलताताई, मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही अशी प्रदक्षिणा करायचं ठरवलं तेव्हा तुमच्या घरातनं किंवा मित्रमैत्रिणींमधनं काय रिएक्शन आली?
1: माझ्या घरातून मदत, म्हणजे मला कोणाचा विरोध होण्याचा काही असा प्रश्न नव्हता. माझ्या मुलांनी एव्हरेस्ट, कांचनजंगा, मनासलू शिखर सर केलेली आहे. मुलगी पण स्विमिंग गोल्ड मेडालिस्ट आहे. जावई पण माझे कॉम्रेड्स आयर्नमॅन वगैरे असे केलेले आहेत. सून पणची पण मला नेहमी साथ असते. आणि आमची नातवंड छोटी आजीसाठी छान छान त्यांनी ग्रीटिंग्स तयार केली. आणि मात्र सांगितलं की लवकर यायचंय हा. हाच पाठिंबा होता. आणि मित्रमंडळींचं त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं. वाटेतनं सुद्धा आम्ही कोणालाही कधी फोन केले तर लगेच आम्हाला तिथनं ते मार्गदर्शन करायचे. मध्ये अधिकाऱ्यांनी चौकशी पण केली कुठेपर्यंत चाललाय, कसं चाललंय वगैरे, काळजी घ्या. तर हा खूप मोठा पाठिंबा आम्हाला होता. हा पाठिंबा आणि हेच आपण म्हणतो की हे आपल्याला एक काठबळ असतं. आणि आमच्या गुरु महाराजांचे, स्वामी विवेकानंदांचे, मा शारदा आणि रामकृष्ण परमहंसांचे आशीर्वाद आमच्या बरोबर सदैव होते हे आपल्याला पदोपदी जाणवत असतं. तर ते अनुभव आपणच घेतो आणि ते आपल्यालाच अनुभव समजत असतात की ते कसे आपल्याला पुढे नेतात.
0: जयश्रीताई, तुम्ही काय सांगाल, काय कशा पद्धतीने घरच्यांची मदत तुम्हाला मिळाली किंवा घरच्यांचं प्रोत्साहन तुम्हाला मिळालं की जेणेकरून एवढी मोठी छान कामगिरी हातनं घडली तुमच्या?
2: माझ्या घरच्यांचा, माझ्या मिस्टरांचा मला नेहमीच विरोध आहे सायकल चालवायला, कारण ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत. ते म्हणतात की साध्या स्कूटरला कुणी विचारत नाही तर तुझी सायकल कुठं काय, त्यामुळे ते नेहमीच मला विरोध करतात. नको म्हणतात सायकल चालू वगैरे. पण माझी मुलगी, जी माझी महत्वाची सपोर्टर आहे, आणि माझा मुलगा, हे दोघं माझ्या पाठीशी सतत असतात. दोघं पण सायकल चालवतात, पण सपोर्टर जास्त माझी मुलगी आहे की जे काही करेल त्याला सपोर्ट करते मला सायकल.
0: खूपच छान. तुमची हॉबी किंवा तुमचा छंद म्हणून सायकल चालवायची ही एक तर गोष्ट होतीच, पण त्याबरोबरच निसर्गाचा समतोल साधणं किंवा प्रदूषण जे होतं याच्यावर अटकाव करणं, त्याबद्दल तिथे काही जनजागृती केली का तुम्ही?
1: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण आधी आम्ही नर्मदा परिक्रमा सुरू केली, संकल्प करणे, नंतर परिक्रमा सुरू करणे, नंतर आश्रमातला सहवास, हे सगळं होता होता मग आमचं सगळ्या गोष्टींकडे लक्ष जायला लागलं. आणि प्रामुख्याने लक्ष गेलं ते तिथला वाढणारा प्लास्टिकचा आणि सर्वच कचरा.
0: अच्छा.
1: तर हा जो कचरा आहे हा खरोखर किती घातक ठरू शकतो पर्यावरणाला, याची मला वाटतं तिथे फारशी जनजागृती नाहीये किंवा ती होणं आवश्यक.

0: तिथे टाकीन किंवा तिथल्या केंद्रांमध्ये सुद्धा तिथे ते सहज आम्हाला प्लास्टिक म्हणजे कागदी ग्लास आणि प्लास्टिक प्लेट वगैरे प्लास्टिक चमचे असं देत होते. आणि आम्ही तर स्वतः म्हणजे आम्ही आता सायकलिंग करतो म्हणजे इथे परिक्रमेत नाही केव्हाही जाताना आमच्या बरोबर सदैव एक कप स्टीलचा चमचा आणि स्टीलची प्लेट असते की आम्ही तेच वापरतो. कारण आपण जितके दिवस जाऊ गुणिले 3 किंवा 4 एवढे आपण ग्लास किंवा ते प्रदूषण वाढवण्याचा आपल्याला अधिकार नाहीये, ते कमी करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तर त्या दृष्टीने पण आम्ही मग तिथल्या स्थानिक लोकांशी युवकांशी बोलत होतो तर मग तिथे आम्ही त्यांना सांगायचो की तुम्ही हे असे ग्लास आणि चमचे आणि प्लेट जे ठेवता त्यापेक्षा सुद्धा तुम्ही स्टीलचे जर ठेवले तर खरं तर ह्याच्यापेक्षा त्याला खर्च कमी येईल. तुमच्याकडे पाणी भरपूर आहे, तुमच्याकडे चूल पेटवली जाते, रोजची राख आहे भरपूर, तुम्हाला त्या राखेने घासून स्टीलची भांडी परत वापरता येते. तर तुम्ही हे तिथे करा आणि तुम्ही इतरांनाही सांगा असं आम्ही तिथे सांगायचो. आणि असं विशेष सांगायचं म्हणजे त्याच्यातला हा भाग असा की हे सांगितल्यानंतर आम्हाला काही लोकांनी मेसेजही पाठवले की आम्ही हा बदल केला.
1: अरे
0: काहींनी फोटो पाठवले मग त्यापुढे आम्ही त्यांना परत हे सांगितलं की आता हे तुमचंच पुढे काम आहे की तुमच्या आसपास असणाऱ्या केंद्रांवर पण तुम्ही हे सांगा आणि हा बदल त्यांना सुद्धा तुम्ही करायला अवश्य सांगा.
1: केवढा अभिमान वाटला असेल.
0: खूप अभिमान वाटला आणि असं वाटलं की आपला हा एक छोटासा प्रयत्न पण तो कोणीतरी ऐकला आणि आचरणात आणला. कारण काय व्हायचं सुरुवातीला असं लक्षात आलं की आम्ही त्यांना प्रदूषण आणि पोल्युशन किंवा कचरा होतोय स्वच्छता हे सांगितल्यावर फारसं लक्षात नाही आलं. पण जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलायचो की आप मैया की सेवा कर रहे और मैया की सेवा का ये भाग है की मैया गंदी नाही होनी चाहिए तर ह्यामुळे काय होणार आहे की पुढे प्रदूषण वाढेल, इथे कचरा वाढेल, सगळी अस्वच्छता पसरेल आणि मग तो मैयाला त्याच्यातनं होणारा जो त्रास आहे तर ही तुमची सेवा त्याच्यातनं घडणार नाही.
1: बरोबर.
0: हे मात्र त्यांना मनोमन तिथे पटायचं त्यांच्या चेहऱ्यावरनं बोलण्यावरनं लगेच ते आम्हाला प्रकर्षाने जाणवायचं.
1: मैयावरचं प्रेम ते बहुतेक करायला भाग पडलं
0: भाग पडत होतं आणि असं हळूहळू ते करू शकतील बदल. त्यामुळे असं वाटतं की यापुढे आम्ही जर कधी तिथे गेलो आणि तिथे जाऊन सेवा करायची जर आम्हाला संधी मिळाली तर ही सेवा करणं जास्त महत्वाचं ठरेल.
1: मी नर्मदा परिक्रमा केली ह्याचं कृतकृत्य किंवा कृतार्थता वाटली की असा अनुभव काही आहे का?
0: आम्ही परिक्रमा सुरू करताना आम्हाला एका परिक्रमावासींनी सांगितलं होतं की परिक्रमा में भिक्षा करना ये बहुत महत्वपूर्ण बात आहे, आपण भिक्षा केली पाहिजे कुठेतरी. तर ते नंतर खरं तर आमच्या काही एवढं लक्षात नव्हतं राहिलं पण साधारणपणे आम्ही ज्या वेळेला तट परिवर्तन केलं आणि पुढे जात असताना एके ठिकाणी आम्ही असं सकाळी ठरवलं की आता आपण आज थोडंसं कुठेतरी हॉटेलमध्ये दाल खिचडी थोडंसं खाऊन पुढे जाऊ कारण तिथे बऱ्याच अंतरावर कुठे आश्रम दिसत नव्हते असं ठरवून आम्ही निघालो. आणि खरोखर जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर आम्ही गेलो असू आणि त्या हायवे होता, आजूबाजूला हॉटेल दिसत होती पण कुठेच आम्हाला काहीच मिळालं नाही. आणि मग शेवटी असं की आमच्याकडचं पाणी संपलं आणि खाणं तर काही बरोबर आम्ही ठेवायचं नाहीच पण कुठे आश्रमही म्हणजे अन्न क्षेत्र तिथे म्हणतात की जिथे परिक्रमावासींची सोय केली जाते तर तेही कुठे मिळालं नाही आम्हाला. 12-12 होऊन गेले होते. शेवटी आम्ही एका घरापाशी थांबलो आणि सहजच आमच्या तोंडून आलं की तिथे काही आम्हाला मिळेल का खायला.
1: अच्छा.
0: आणि त्यांनी इतकं मनापासून लगेच दार उघडलं आणि ते म्हणले नाही आई आई आप अंदर आई. आम्ही आत गेलो आणि त्यांनी लगेच तिथे खाट वगैरे घातली विश्रांतीसाठी. त्यांनी आम्हाला खिचडी केली, इतकी सुंदर मऊ खिचडी. आणि त्यांनी सांगितलं हे आमचं आत्ताच घरचं तूप काढलेलं आहे, ते तूप आणि घरचं त्यांचं लोणचं त्याच्याबरोबर वाढलं. इतकं त्यांनी मनापासून आम्हाला ते वाढलं. आणि त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ थांबलो आणि निघालो तर आम्ही म्हणलं की खरंच आम्हाला तुम्ही इतकं सुंदर दिलत की आम्हाला अपेक्षा नव्हती की आम्हाला इतकं छान इथे
1: स्वागत
0: होईल, इतकं आम्ही इतकं छान जेवू इथे. पुढची गोष्ट विशेष अशी की त्या मैया म्हणल्या की मैया आम्ही इथे परिक्रमा मार्गावर राहतो पण हा पहिलाच प्रसंग आहे की आम्ही कोणाला तरी असं जेवण दिलंय. इथे आम्ही शिधा म्हणून कधीतरी देतो केंद्रावर वगैरे इथल्या पण आम्ही असं स्वयंपाक करून वाढलंय अशी पहिलीच वेळ आलेली. आणि विशेष म्हणजे तुम्ही आज आमच्याकडे आलात ते आम्हाला मैयाच आल्यासारखी वाटतीय. तुम्ही आज आलात आणि आम्ही हे तुम्हाला स्वयंपाक केला आणि तुम्ही इथनं आमच्याकडनं जेवून निघताय तर ह्याचा आम्हाला खूप आनंद होतोय. त्यावेळेला एकदम आठवलं की त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही भिक्षा करणं, भिक्षा करण्यामध्ये तुम्ही तुमच्या अहंकाराला पण छेद देता आणि तिथे तुम्ही विनम्र होता. आणि

0: मग तिथनं आम्ही बाहेर पडलो आणि थोडंसं पुढे गेलो, एक 2-4 किलोमीटर असे, आणि तिथे अन्नक्षेत्र होतं. खरं तर
1: सकाळी आम्ही ठरवलं होतं की आज आपण आहे ना, खूप दिवस झालं म्हटलं डाळ भात खाल्ला नाही, आणि आज आपण साजूक तुपाची बाटली विकत घेऊ. म्हणजे म्हणतात ना मैया भिक्षाची मागायला लावलीच आम्हाला, पण जी इच्छा होती आमची दोघींची
2: ती पूर्ण केली,
1: ती तिने पूर्ण केली. मस्त गरम गरम खिचडी आणि त्याच्यावर साजूक तूप, वा ते तिने आम्हाला तिथं खायला घातलं.
2: छान.
0: आणखीन आठवण सांगायची म्हणजे आम्हाला जे वेगवेगळे साधू भेटले तर त्यातून पण आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत होत्या. सुरुवातीलाच आम्ही पहिल्या दिवशी लेपाला नर्मदालयला जिथे गेलो, नर्मदालय हे भारती ठाकूरांनी केलेलं आहे आणि तिथे रामकृष्ण परमहंस आणि माताजी आणि स्वामीजींच्या त्यांना जशा मूर्ती मिळाल्या तिथे त्यांनी ते मंदिर उभारलं होतं. तर आम्ही त्यांच्याकडे त्या दिवशी मुक्कामी होतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन, त्यांच्याकडून जो गमछा घेऊन निघालो तर तोच आम्हाला पूर्ण परिक्रमेमध्ये अगदी आवश्यकही होता आणि त्याचा आम्हाला उपयोग होत होता. तिथलं जे जंगल आहे,
1: तिथले आदिवासी
0: त्यांच्या मुलांसाठी त्यांनी तिथे सहनिवास बांधलाय. अगदी 4 वर्षापासून जवळजवळ 250-300 मुलं राहतात. 4 वर्षापासून मोठ्या मुलांपर्यंत ते एकमेकांच्या सहकार्यांनी तिथे राहतात. आणि ते आम्हाला तिथे त्यांच्याकडे मिळालं. वाटेत पण आम्हाला काशीचे एक डॉक्टर होते, त्यांनी फिलॉसॉफीतलं डॉक्टर केलेलं आहे आणि ते संन्यासी आहेत. त्यांनी पण आमचा एक छोटा इंटरव्ह्यू घेतला आणि नारी शक्ती आणि शिव आणि शक्ती हे कसं आहे, एक रूप आहे आणि त्याच्याच प्रेरणेने तुम्ही कसं हे करताय परिक्रमा, असं त्यांचं छान त्यांनी आमच्याकडून छोटासा इंटरव्ह्यू असा घेतला होता. त्याच्यानंतर आणखीन एक नेमावरला खूप इच्छा होती जाण्याची आणि बरोबर आम्ही त्या तिथे गेलो त्या दिवशी. तर तिथे पण जे विठ्ठल महाराज होते त्यांच्या इथला तो आश्रम आणि तिथे विशेषतः म्हणजे तिथे बलोपासना होती. तर आम्ही म्हणलं की आम्ही पहिल्यांदाच आश्रमामध्ये आणि बलोपासनेला एवढं महत्व आहे हे पाहतोय. आणि खूप दिवसांनी आम्हाला तिथे रामदास स्वामींच्या सवाया, मनाचे श्लोक, भजनं सगळं ऐकायला मिळालं. दादा भगवान हे जे परिक्रमा करतात तर ते फक्त वायू आणि जल, म्हणजे फक्त नर्मदा मैयाचं पाणी पिऊन आणि हवा, त्याच्यावरती ते करतात. रोज 20-25 किलोमीटरचा टप्पा ते पार करतात. अत्यंत उत्साही, जवळजवळ 2000 दिवस झाले ते अशा याच्यावरती राहिलेले आहेत. झाल्यानंतर सुद्धा त्यांचं त्यापुढे प्रवचन असतं, नामजप असतो, तर हे खूप आश्चर्यचकित करणार होतं. त्या ठिकाणी मिळालं. डोंगरगावला पण आम्ही जिथे गेलो तिथे पण खूप छान आश्रम, असं अगदी मैयाच्या किनारी फक्त आश्रम आणि गोशाला आहे तिथे, आणि स्वच्छ शिस्तीत असलेला असा छोटाच पण सुंदर आश्रम होता. आणि दिवस रात्र ते गस्त घालत असतात महाराज तिथले, आणि ते लक्ष ठेवत असतात की कुठली शापदांचा त्रास होऊ नये, कोणी किंवा इतरांनी पण व्यवस्थित तिथे राहावं. तर असे काही काही साधूंचे सहवास. सिनोरला एक सुंदर आश्रम होता, ती एक आठवण सांगण्यासारखी. पहिलाच तो आम्हाला मिळाला मैयाच्या किनारी असलेला आश्रम आणि तिथे आम्ही राहिलो. तिथे संध्याकाळी मैयाची सुंदर आरती होते. तिथले जे पटेल दाम्पत्य आहे तर ते खूप सेवाभावाने तिथे काम करतात. आम्हाला नर्मदा स्नानासाठी सकाळी जायचं होतं म्हणून आम्ही सकाळी गेलो, थोडं उजाडत असताना गेलो आणि स्नान करून येत असताना पाण्यात अशी हालचाल दिसली आम्हाला. तर आधी असं वाटलं की मासे असतील, पण मासे नव्हते. घाट चढून आम्ही वर आलो आणि मग तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे मगरी आहे, मगरमैया. म्हणजे मगरमैया म्हणजे
1: नर्मदा मैयाचं
0: वाहन आहे. तर त्यामुळे ते त्या इथे आहेत, पण ती परिक्रमावासींना कुठेही त्रास होत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तिथे सगळ्याला खूप आदरपूर्वक, म्हणजे स्त्रियांना मैया, पुरुषांना महाराज, किंवा समुद्राला पण समुद्र नाही समुद्र महाराज म्हणतात ते.
2: अच्छा.
0: मगरला पण मगर मैया, त्यांच्यातलं ईश्वरी रूप ते बघतात.
2: खूप सुंदर आपली ही मुलाखत किंवा हा प्रवास चालू आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुढे जाऊयात. पुन्हा एकदा मैत्रिणीनं स्वागत आपल्या सगळ्यांचं. आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तुम्ही ही जी परिक्रमा करायची ठरवली यामध्ये तुम्हाला कोणत्या संस्थांची वगैरे काही मदत घ्यायला लागली का, किंवा अशा काही संस्था काही मदत करतात का?
0: प्रत्येक ठिकाणी जे आश्रम आहेत, मंदिर आहेत, त्यांचा परिक्रमावासींसाठी हा संघ एक त्यांनी केलेला पण आहे की ज्यामुळे तुम्हाला काही काही ठिकाणचे फोन नंबर किंवा पत्ता मार्ग समजतो. तर हे प्रत्येक ठिकाणी आहेच. स्थानिक डॉक्टरांची पण लिस्ट वगैरे आहे, फोन नंबर आहेत, हे परिक्रमा करणारे पायी आहेत, सायकल आहे, मोटरसायकलवर कार घेऊन येणारे किंवा बस येणारे, या सगळ्यांसाठीच इथून सेवा दिली जाते.
1: बऱ्याच ठिकाणी आम्हाला काही असे छोटे छोटे पुस्तक मिळाले की त्याच्यावर पुढे आश्रम कुठं कुठं आहे,
2: अच्छा,
1: मार्गदर्शन पाम्पलेट्स दिले त्यांनी आम्हाला, किंवा पुढे कुठं जाणार चौकशी करून आधीच पुढे राहण्याची सोय सांगायची.
2: म्हणजे जरी एखाद्या व्यक्तीने आधी काही तयारी नसली, डायरेक्ट जायचं ठरवलं, तरी सुद्धा त्यांची सगळी सोय सगळ्या प्रकारची होऊ शकते. आणि असा सायकल प्रवास वगैरे करायचा असेल तर अजूनच मजा येत असेल. एक वेगळा प्रश्न की वय झालं की स्वप्न संपतात, असं आपण म्हणतो की आता काही वयानंतर बास आता नको, आता पुढे झालं, आयुष्यभर आपण खूप केलं वगैरे, अशा ह्याच्यात तुम्ही काहीतरी एक वेगळी छान कामगिरी करून दाखवलीत. आपल्या ह्या धाडसी प्रवासामुळे हा जो काही तुमच्यात बदल झाला किंवा तुमच्यात काही एक वेगळा कॉन्फिडन्स आला, तर आपल्या सगळ्या मैत्रिणींना, आपल्या महिलांना काय संदेश द्याल, काय सांगाल ह्याच्याबद्दल?
0: खरं तर धाडसी हा प्रवास तुम्ही म्हणताय तो करण्यासाठी आपण त्या धाडसाची आधीपासूनच सर्व मराठा स्त्रियांनाची सवय असतेच की या स्वतः धाडसी किंवा स्वतःहून अनेक गोष्टी करतच असतात, त्यामुळे त्यांना फक्त अशा काही गोष्टींमधून त्यांनी जर ठरवलं की आपण या गोष्टी करायच्या आहेत तर त्या निश्चित करू शकतात. कारण आपण जर आपल्याकडे स्वतः आपल्याकडे लक्ष द्यायला आपल्याला स्वतःच लक्ष द्यावं लागतं, आणि जर का आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर त्याचा आनंद आपण घेणार आहोत आणि त्या आनंदातूनच आपण अध्यात्माकडे सुद्धा जाणार आहोत. हे एकमेकांशी जुळलेलं असं नातं एकमेकांचे आनंद आरोग्य आणि अध्यात्म.
2: तुम्ही काय सांगाल जयश्रीताई?
1: प्रत्येक स्त्रीकडे खरोखर धाडस असतंच, शारीरिक क्षमता आपली चांगली राहिली पाहिजे, शरीर चांगलं राहिलं पाहिजे. कारण कितीही पैसा असला आणि जर आपण आधी असू तर त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही आपल्याला, त्यामुळे स्वतःचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य एकदम चांगलं राहण्यासाठी सायकलिंग ट्रेकिंग एकदम बेस्ट आहे. सायकलिंग तर सगळ्यात बेस्ट, कारण मी स्वतः सायकल चालवते, म्हणजे मी सायकलचा सल्ला देणार.
2: अजून पुढे पुढचे काय प्लॅन आहेत का, पुढे सायकलवरनं कुठे जायचं असं काही विचार आहे का डोक्यात? दोघींकडनं नक्की आवडेल, कारण दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय मला.
1: मी तर ठरवलेलं आहे की सायकल ही माझ्यासोबतच संपणार. आणि बरेच प्लॅन आहेत बाबा, बरेच प्लॅन आहेत. त्याच्यातला महत्वाचा माझा 4 वर्षापासून मी जो पहिल्यांदा विचार केला होता की मला हंपी बदामी करायचं, तो एक प्लॅन आहे की सायकलवरून हंपी बदामी करायचं. आणि एक श्रीनगर म्हणजे जम्मू काश्मीर सायकलवर फिरायचं.
2: वा, तुम्ही काय सांगाल?
0: मी सायकलिंग सुरू केलं आणि त्याच्यातनं इतका आनंद मिळेल आणि इतका आपण राईड्स करू किंवा अशी नर्मदा परिक्रमा करू असं खरं तर कधीच वाटलं नव्हतं. सुरुवात केल्यानंतर आणि ते एक एक असं होत गेलं, त्याच्यातनं असं वाटायला लागलं की आपण संपूर्ण भारताचं दर्शन या सायकलच्या माध्यमातून करायला हवं. कारण आपला भारतच इतका सुंदर आहे, समृद्ध आहे, आणि त्याचं वेगवेगळी जी संस्कृती आहे, जो समाज आहे, तिथल्या ज्या भौगोलिक वेगवेगळ्या रचना आपल्याकडे आहेतच, पण त्या पाहण्यासाठी सायकलच्या माध्यमातून फिरायचंय. आपल्याकडे जो प्रदूषणाचा मोठा प्रश्न आहे, आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा जे आवाहन केलं आहे, तर ते सुद्धा आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण हे करू शकणार आहोत, त्याचा जर थोडा विचार केला आणि त्याची जर सवय केली आणि आपल्या तरुण मित्रांनी तरुण मैत्रिणींनी सुद्धा याचा जर थोडा विचार करून काही विशेष असा वेळ, तुम्ही कामासाठी जाता, शाळा कॉलेज मध्ये जाता, त्यावेळेला तुम्ही कुठल्याही वाहनाची मदत घेऊनच जाणार आहात, पण ते वाहन मग सायकल जर ठरवलं आणि थोडा वेळ ठेवला तर एकीकडे तुमचा व्यायाम होईल, प्रदूषणाला सुद्धा आळा घालण्यासाठी मदत होईल, आणि तो व्यायाम होता होता त्यातनं मिळणारा आनंद हा ज्यावेळेला ते सायकलिंग करायला लागतील त्यावेळेला तो त्यांना नक्की कळेल.
1: सोबत पैशाची पण बचत, जो पेट्रोलला आपण पैसा वापरतो.
2: तुमच्याशी बोलताना आता असं जाणवत आहे की केवढा मोठा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे या सायकल चालवल्यामुळे किंवा ही परिक्रमा केल्यामुळे जे समाधान तुम्हाला मिळालं तो आनंद तुमच्या प्रत्येक शब्दातनं जाणवतो आहे, तुमच्याकडे बघितल्यानंतर जाणवतो आहे. आणि पुढे सुद्धा तुम्ही जे काही ठरवलं आहे तुमच्या पुढच्या प्रवासाबद्दल ते नक्कीच पूर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आणि आज तुम्ही दोघी इथे आलात, छान तुमचे विचार, तुमच्या सायकल बद्दलचं प्रेम आमच्याकडे व्यक्त केलं, तुमचे मनापासून आभार, खूप धन्यवाद.
0: आकाशवाणीचे खूप आभारी आहोत की ही संधी आम्हाला नर्मदा परिक्रमेनंतर आकाशवाणीवर इंटरव्ह्यू देण्याची संधीही मिळाली आणि त्याची योग्य दखलही घेतली गेली.
2: मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. मैत्रिणींनो, आता आपण ऐकलात वयाच्या 65व्या वर्षी सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या हेमलता राव आणि जयश्री जाधव यांचा हा अतिशय सुंदर, आपल्याला प्रोत्साहन देणारा असा प्रवास. हा प्रवास ऐकल्यानंतर नक्कीच वाटतं की आपणही सायकलवर मस्त छान फिरून यावं.

0: वनिता मंडळ, या कार्यक्रमात आता ऐकूया शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडच्या स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण.
1: सहा जून 1674 या रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडची स्वाभिमानाची क्रांती होती. राज्याभिषेकाच्या घटनेकडे जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा असे लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ इतिहासातील एक सोहळा नव्हता, तो स्वाभिमानाचा पुनर्जन्म होता. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दबलेल्या जनतेला स्वतःच्या राज्याची जाणीव करून देणारा तो क्षण होता. रायगडावर उभे राहून दिलेली ही सार्वभौमत्वाची घोषणा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच शिवराज्याभिषेक हा केवळ भूतकाळातील गौरव नाही तर स्वातंत्र्य अस्मिता आणि राष्ट्राभिमानाचा अखंड जागता दीप आहे. आपण आजही बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक घटनांविषयी आजही लोकांच्या मनात प्रचंड कुतूहल आणि आकर्षण आहे. काळ लोटला, पिढ्या बदलल्या, तरी शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रसंग नव्या अर्थाने उलगडत राहतो. अशाच तेजस्वी आणि ऐतिहासिक क्षणांपैकी एक म्हणजे त्यांचा राज्याभिषेक. हा केवळ एक सोहळा नव्हता तर इतिहासाला कलाटणी देणारा निर्णायक टप्पा होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, पण त्या स्वराज्याकडे पाहण्याचा त्या काळातील प्रस्थापित सत्ताधीशांचा दृष्टिकोन वेगळाच होता. आदिलशाहीसाठी ते एका जागीरदाराचा मुलगा होते, तर युरोपियन सत्तांना मुघल साम्राज्यच प्रस्थापित वाटत होते. मुघल मनसबदार आणि आदिलशाही सरदारांच्या नजरेत शिवाजी महाराज अजूनही एक बंडखोरच होते. एवढेच नव्हे तर पुरंदराच्या तहावेळी मिर्झा राजा जयसिंग यांच्या दबावाखाली येऊन शिवाजी महाराजांना 9 वर्षाच्या संभाजी राजांना मुघल मनसबदार म्हणून पाठवावे लागले. यावरून त्या काळातील कठीण राजकीय वस्तुस्थिती आपल्या लक्षात येते. महाराजांनी दिलेली वतने, इनामे तसेच केलेले अनेक तह, करार यांना कायदेशीर अधिष्ठान मिळवून देण्यासाठी राज्याभिषेक अपरिहार्य बनला होता. स्वराज्य हे केवळ प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले राज्य नसून ते अधिकृत आणि सार्वभौम आहे. ही घोषणा जगासमोर करण्याची वेळ आता आली होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणी केली खरी, पण ती एका अशा काळात जेव्हा महाराष्ट्र 350 वर्षांच्या पारतंत्र्याच्या सावलीत होता. आदिलशहा किंवा कुतुबशहापेक्षा मराठ्यांची वाढती ताकद औरंगजेबाच्या मनात खटकत होती, त्याला अधिक धोकादायक भासत होती. शिवाजी महाराज ज्या सत्तेविरुद्ध उभे टाकले होते ती त्या काळातील सर्वाधिक सामर्थ्यशाली सत्ता होती. शिवाय काही मराठे सरदार महाराजांच्या विरोधात उभे राहिले होते. अशा कठीण परिस्थितीत स्वराज्य ही संकल्पना केवळ राजकीय मर्यादेत न राहता ती एक व्यापक मानसिक क्रांती ठरली होती. शहाजान आणि औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदूंवर केवळ धार्मिक अत्याचारच झाले नाही तर सामाजिक हानी सुद्धा खूप झाली होती. जिजिया कर, मंदिरांचा विध्वंस, जबरदस्तीचे धर्मांतरे, सामाजिक अपमान हे अखंड सुरू होते. औरंगजेबाने 9 एप्रिल 1669 रोजी मंदिर विध्वंसाचा हुकूम दिला तर 2 एप्रिल 1679 रोजी जिजिया कर पुन्हा लागू केला. महाराष्ट्रात वतनदारी व्यवस्था पूर्वीपासून रूढ होती. सुलतानांकडून मराठ्यांना वतने दिली जात आणि ती वंश परंपरागत चालत. एखादा वतनदार मृत्यू पावला की त्याचे वतन त्याच्या वारसाला मिळे. या व्यवस्थेमुळे अनेक मराठे प्रस्थापित सत्ताधाऱ्यांची सेवा करण्यातच धन्यता मानू लागले होते. सुलतान जेथे लढाईला पाठवेल तेथे जाऊन लढणे हेच त्यांचे कर्तव्य मानले जात होते. या वतनदारी आणि जागीरदारी व्यवस्थेमुळे मराठ्यांमध्ये एकजूट निर्माण होण्याऐवजी स्पर्धा आणि वैर वाढत गेले. स्वतंत्र राज्य उभारण्याची महत्वाकांक्षा क्वचितच कोणामध्ये दिसून येत होती. इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामागील कारणांची चर्चा करताना काही महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत. प्रत्यक्षात स्वतंत्र सत्ता उभारून 2 लाख सैन्य उभे करून आणि राज्यकारभार चालवूनही शिवाजी महाराजांचा अधिकृत दर्जा मात्र सामान्य प्रजेप्रमाणे मानला जात होता. ही गोष्ट खूपच मानहानीकारक होती. यावरून असे लक्षात येते की शिवाजी महाराजांनी पराक्रम आणि कुशल राजकारणाच्या जोरावर स्वराज्य तर उभे केले होते, मात्र त्या स्वराज्याला टिकवण्यासाठी आणि त्याला अधिकृत मान्यता मिळवून देण्यासाठी विधीपूर्वक राज्याभिषेक करणे अत्यंत गरजेचे बनले होते. आपण बघतो की राज्याभिषेकाची परंपरा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. राज्याभिषेकाचं मूळ आपल्याला वेदकाळात आढळतात. अथर्ववेदातील सूक्ते, ऐतरीय ब्राह्मणातील वर्णने तसेच रामायण महाभारतातील उल्लेख यावरून राज्याभिषेक हा विधीपूर्वक आणि प्रतिष्ठेचा सोहळा असल्याचे त्या काळात मानले जात असे. रामाचा राज्याभिषेक असो वा युधिष्ठिराचा, या विधीला नेहमीच धार्मिक आणि राजकीय अधिष्ठान लाभलेले दिसून येते. सम्राट अशोकानेही कलिंग विजयानंतर राज्याभिषेक करून आपली सत्ता अधिकृत केली होती. हा राज्याभिषेक परंपरेचा इतिहास आपण पाहत आलेलो आहोत. राज्याभिषेक म्हणजे केवळ राजपदाची घोषणा का? तर नाही, तर सत्तेच्या केंद्रीकरणाची अधिकृत स्थापना होय. यामुळे न्यायदान, दंडाधिकार, कायदा, सुव्यवस्था राखण्याचे अधिकार राजाला कायद्याने प्राप्त होतात. प्रजेच्या दृष्टीनेही अभिषिक्त राजा हा विश्वासार्ह आणि अधिकृत सत्ताधीश ठरतो. शिवाजी महाराजांच्या बाबतीत हीच बाब अत्यंत महत्वाची ठरली. स्वराज्य उभारूनही राज्याभिषेकाअभावी काही मर्यादा राजांना जाणवत होत्या. त्यामुळे स्वराज्याच्या स्थैर्यासाठी आणि एकछत्री सत्तेसाठी राज्याभिषेक हा पर्याय अपरिहार्य ठरलेला होता. महत्वाचे म्हणजे हा राज्याभिषेक हिंदू धर्मशास्त्रानुसार झाला असला तरी स्वराज्य केवळ एका विशिष्ट धर्मापुरता मर्यादित नव्हते. महाराजांचे राज्य हे 18 पगड जातीचे राज्य होते. आपण इतिहासात पाहिलेच आहे की महाराजांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे मावळे होते. म्हणून महाराजांचे राज्य स्वराज्य हे भूमिपुत्रांचे राज्य होते. स्वतंत्र आणि सार्वभौम भारताची बीजे रोवणारी ही संकल्पना त्यात दडली होती. यामागे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. औरंगजेबाशी होणाऱ्या भविष्यातील संघर्षाची त्यांना कल्पना होती आणि ते पुढे सत्यात उतरले. एकेकाळी वतनदारीत अडकलेले आणि परस्परात वैर करणारे मराठे राज्याभिषेकानंतर एकाच सिंहासनासाठी लढू लागले. हीच त्या राज्याभिषेकाची खरी ताकद ठरली होती. राज्याभिषेकामुळे स्वराज्याला कायदेशीर आणि मानसिक बळ मिळाले होते. महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी हा लढा अविरत सुरू ठेवला. पुढे राजाराम महाराज आणि ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाला पुढे कित्येक वर्ष युद्धात गुंतवून ठेवले. तब्बल 25 वर्ष चाललेल्या या संघर्षात मराठ्यांनी पराभव मानला नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या मस्तकावर छत्र धारण करून छत्रपती ही पदवी स्वीकारली. स्वतःच्या नावाने नाणी पाडली होन आणि शिवराई, तसेच स्वतंत्र कालगणना सुरू केली. तिला राज्याभिषेक शक असे नाव देण्यात आले. ह्या सर्व घटना केवळ प्रतीकात्मक नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची ठोस घोषणा करणाऱ्या होत्या. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना धार्मिक अधिकार मिळाले. ज्यांचे धर्मांतर झाले होते त्यांना स्वधर्मात येण्याची व्यवस्था राज्याभिषेकामुळे निर्माण झाली. राज्याभिषेकानंतर दरबारात पंडितराव हे पद निर्माण करण्यात आले. त्यामुळे नेताजी पालकर यांचे 19 जून 1676 रोजी झालेले शुद्धीकरण हे या धोरणाचे पहिले उदाहरण मानता येईल. पुढे गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांनी हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या दरबारात प्रायश्चित्त घेऊन स्वधर्मात पुन्हा प्रवेश केला, ज्यासाठी त्यांना परंपरेनुसार वाराणसीला जाण्याची गरज भासली नाही. म्हणजे आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या काळात जे कायदे, न्याय, दंडाधिकार हे सर्व अधिकार राज्याला मिळाले होते ते संभाजी महाराजांपर्यंत आणि पुढेही सुरू होते. राज्याभिषेकामुळे सामाजिक व धार्मिक व्यवस्थेला कायमस्वरूपी कायदेशीर मान्यता मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा परिणाम केवळ धार्मिक किंवा सामाजिक पातळीपुरता मर्यादित राहिला होता का? तर नाही. या घटनेने राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची मराठा सत्तेचा केंद्रबिंदू म्हणून ओळख अधिक मजबूत झाली होती. पुढे राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी एक अत्यंत महत्वाचे काम हाती घेतले, ते म्हणजे भाषाशुद्धी. राजांनी स्वराज्य उभे केले असले तरी राज्यकारभारात फारसी आणि दखनी उर्दू शब्दांचा प्रभाव फार मोठा होता. राज्य आपले तर भाषा देखील आपलीच या जाणीवेतून महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला, ज्यामुळे प्रशासकीय भाषेची शुद्धता झाली. त्यानंतर पंचांग शुद्धीसाठी करण कौस्तुभ, लेखनशैलीत सुसूत्रता आणण्यासाठी लेखन प्रशस्ती हे ग्रंथ निर्माण करण्यात आले. इतकेच नव्हे तर परकीय सत्तेत असताना बदललेली गडकिल्ल्यांची नावेही पुन्हा मराठी करण्यात आली. ही सांस्कृतिक स्वाभिमानाची जाणीव होती. राज्याभिषेकासारखा अतिशय भव्य आणि ऐतिहासिक घटनेचा उल्लेख मुघल इतिहासात आपल्याला कुठेच सापडत नाही. यामागचं कारण स्पष्ट आहे. अकबरापासून औरंगजेबापर्यंत सर्व मुघल बादशहांचे स्वप्न होते की संपूर्ण हिंदुस्थानावर एक छत्री अंमल प्रस्थापित करण्याचा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने या महत्वाकांक्षेला थेट आव्हान दिले होते. त्यामुळे या घटनेचे प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या इतिहासात आपल्याला कुठेच नोंद दिसत नाही. परंतु राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेला इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झेंडन याने आपल्या डायरीत या सोहळ्याचे प्रभावी वर्णन केलेले आहे. 30 मे ते 6 जून 1674 या दरम्यान रायगडावर पार पडलेल्या या विधींची भव्यता, सिंहासनाची शोभा, दरबारातील वैभव आणि शिस्त यांचे तपशील त्याने नोंदवलेले आहेत. जरी इथल्याच म्हणजे मुघल ऐतिहासिक साधनात आपल्याला राज्याभिषेकाची नोंद सापडत नसली तरी परदेशी दृष्टिकोनातून मिळालेला हा वृत्तांत राज्याभिषेकाच्या ऐतिहासिकतेला अधिक बळकटी देतो. पुढे शिवाजी महाराजांची राजमुद्रा. जी शिवाजी महाराजांनी त्यांची राजमुद्रा तयार केली होती त्यामुळे त्यांच्या सार्वभौमत्वाचा आणखी एक महत्वाचा पुरावा आपल्या समोर येतो. प्रतिपतचंद्र लेखेव वर्धिष्णुः विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते. या संस्कृत वाक्यातून व्यक्त होणारी ही मुद्रा स्वराज्याच्या लोककल्याणकारी आणि वाढत्या सामर्थ्याची साक्ष देते. त्या काळात शहाजीराजे आणि जिजाबाईंची मुद्रा फारसी भाषेत असताना शिवाजी महाराजांनी स्वतःची मुद्रा संस्कृत भाषेत केली. संस्कृत भाषेचा स्वीकार करून शिवाजी महाराजांनी नव्या युगाची घोषणा केली होती. 6 जून 1674 रोजी रायगडावर पार पडलेला राज्याभिषेक हा केवळ एक सोहळा नव्हता तर 17व्या शतकात एका स्वाभिमानी, स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याच्या स्थापनेची ठाम घोषणा यात दडलेली होती. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दडपलेल्या जनतेसाठी हा क्षण स्वाभिमानाचा आणि नव्या युगाच्या प्रारंभाचा ठरला. शिवराज्याभिषेक, सिंहासनापासून स्वाभिमानापर्यंतची ही स्वराज्य क्रांती आजही आपल्यासाठी तेवढीच जिवंत आणि प्रेरणादायी आहे.
0: शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडची स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण आता आपण ऐकलं.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखणीतून उतरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारं हे सुंदर असं गाणं आत्ता आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आजचा हा आमचा संपूर्ण वनिता मंडळचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा मेल आयडी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला होता. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1 वाजतोय. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 1:05 झालेले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

अर्षा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आपण ऐकत होतात धन्य ते संताची धनाजी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत वसंत देसाई यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शिवरंजनी आणि सहकलाकारांनी गायलेलं साने गुरुजी या चित्रपटातलं गीत

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी याद आती रही.
3: मन शुद्ध

0: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरवलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
3: चार पायांवरून 2 पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल? कोण होते आपले पूर्वज? कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.

0: कवी योगेशांचं गीत सख्या सजना या चित्रपटासाठी गायलं होतं लता मंगेशकर यांनी. संगीत राम कदम यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं पाहुरे किती वाट या चित्रपटातलं ग. दि. माडगूळकर यांचं गीत. संगीतकार दत्ता डावसेकर.
1: भारतीय नागरिकाचा

0: मराठा तुका मिळवावा या चित्रपटासाठी हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकत होता. संगीत आनंद खान यांचं होतं. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र जे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेतेपदावर

दावा आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस तसंच बचाव पथकं घटनास्थळी पोचले असून बचाव कार्य सुरू आहे असं गुप्ता यांनी सांगितलं. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींनी लवकर बरे व्हावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदतीची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते DK शिवकुमार आज बंगळूर इथं होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील तर DG परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 10 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, KC वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपात नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती PS नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी पक्षातल्या 58 आमदारांच्या पाठिंब्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात रघुनाथगंजचे आमदार अखरुजमान खान यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे तर संदीपान सहा आणि जावेद खान यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. हे सर्व आमदार आज विधानसभेत प्रत्यक्ष उपस्थित होते. अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या पत्रात त्यांच्या स्वाक्षऱ्या असून आणखी 6 आमदार स्वाक्षऱ्या करतील असा दावा बॅनर्जी यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक आज भारताच्या अध्यक्षतेखाली ओदिशात पुरी इथं सुरू होईल. 3 दिवसांच्या या बैठकीत ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, इथियोपिया, इराण आणि इंडोनेशियासह 11 ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ सहभागी होतील. या बैठकीचा मुख्य उद्देश आपत्ती जोखीम निवारणासाठी शाश्वत वित्तपुरवठा, पायाभूत सुविधांचा विकास, पूर्वतयारी आणि प्रतिसाद यंत्रणा तसंच पारंपरिक आणि आधुनिक आपत्ती व्यवस्थापन पद्धतीचं एकत्रीकरण यावर चर्चा करणं हा आहे.
वार्षिक सौर ऊर्जा क्षमता वाढीत अमेरिकेला मागे टाकून भारताने 2025 जगातील दुसरी सर्वात मोठी सौर ऊर्जा बाजारपेठ बनण्याचा मान मिळवला आहे अशी माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. देशाचा सौर ऊर्जा विकास मजबूत करण्यासाठी धोरणात्मक पाठिंबा नाविन्य आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारत जागतिक मापदंड प्रस्थापित करत असल्याचं जोशी यावेळी म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम आशियात पुन्हा तणाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजाराचे कामकाज सकाळी सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 700 अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 73,956 अंकांच्या आसपास होता, तर निफ्टीतही 177 अंकांची घसरण होऊन तो 2,302 अंकांच्या आसपास होता. आज जागतिक सायकल दिन आहे. वाहतुकीसाठीचं साधं, परवडणारं, विश्वासार्ह आणि पर्यावरणाला अनुकूल असं वाहन असलेल्या सायकलला मान्यता देण्यासाठी तसंच पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 3 जून रोजी सायकल दिन साजरा केला जातो. तुर्कमेनिस्तान सरकारनं पुढाकार घेतलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावाद्वारे हा दिवस स्वीकारण्यात आला. या दिवसाची यंदाची संकल्पना हरित भविष्यासाठी सायकलिंग अशी आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणं, वाहतूक कोंडीचा सामना करणं, शाश्वत आणि निरोगी शहर वातावरणाला प्रोत्साहन देणं हा या दिवसाचा हेतू आहे. जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी भारतातल्या तरुणांना सायकलिंगचा पर्याय निवडण्याचं आणि त्याच्या माध्यमातून अधिक निरोगी सुदृढ राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच पर्यावरणाची शाश्वतता राखून हरित राष्ट्रासाठीच्या चळवळीचं नेतृत्व आजच्या तरुणांनी करावं असं आवाहनही मांडवीय यांनी केलं आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यात संघर्ष निर्माण झाला तर सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये ही बाब विशेषतः लागू होईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तुरुंगातून मोबाईल फोनचा वापर करून अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा जामीन मंजूर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेशही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. संबंधित व्यक्तीवरचे आरोप लक्षात घेता जामिनावर बाहेर असताना त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. राजधानी दिल्लीसह हरियाणा, चंदीगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आज मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळ आणि माहे इथं जोरदार पाऊस पडेल तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, हिमाचल प्रदेश इथं मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: केंद्रावरून बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, दुपारचा 1:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत अहिल्यानगर जिल्हा वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध 2 दिवसीय साहित्य संमेलनाचं आयोजन आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यात तीव्र पाणी टंचाई, यासह ऐकूयात आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते

0: यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. भारत हा संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून ओळखला जात होता, परंतु आगामी काळामध्ये भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम असलेला देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, माजी सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकल्पामुळे अहिल्यानगर संरक्षण साहित्य निर्मितीचं केंद्र बनलं आहे. भविष्यात विविध जलाशयांवर उडणारं विमान या कंपनीकडून तयार होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी निबेक ग्रुप आणि इस्रायलमधील कंपनीच्या मध्ये सी प्लेन संदर्भात आणि ऑप्टिकल सॅटेलाइट संदर्भात करार करण्यात आला. नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय शिवाजीराव कर्डिले हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा पराभव केला. या निवडणुकीत कर्डिले यांना 1,40,093 मतं मिळाली, तर मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. या निवडणुकीत 7 उमेदवार रिंगणामध्ये होते. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं. या संमेलनाचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केलं. यावेळी बोलताना भरणे म्हणाले की आपली मराठी भाषा, आपलं साहित्य आणि आपल्या संस्कृतीचं संवर्धन करण्याचं काम शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गेल्या 16 वर्षापासून होत आहे. यामुळे अशी संमेलनं ही काळाची गरज आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ संदीप सांगळे म्हणाले की मी शब्दगंध परिवाराचा एक घटक असून इथली शेती, माती, संत परंपरा, सहकार, राजकारण, समाजकारण यापैकी आपण कुठेही कमी पडत नाही. संतांचा विचार, त्यांनी दिलेली शिकवण हीच आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. यावेळी प्राध्यापक डॉ गणी पटेल आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड यांना शब्दगंध जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या 2 दिवसीय संमेलनात आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचं चित्रण आणि बदलतं ग्रामीण जीवन आणि ग्राम संस्कृती या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. संमेलनाचा समारोप अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या उपस्थितीत करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे. जिल्ह्यातील 34 गावं आणि 162 वाड्या वस्त्यांमध्ये पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असून सुमारे 64,586 नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या भागांसाठी 30 टँकर्स कार्यरत आहेत. संगमनेर, पारनेर आणि नगर या तालुक्यांमध्ये टंचाईचं प्रमाण अधिक आहे अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषी अवजार आणि यंत्रे संशोधन प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पामध्ये संशोधित केलेल्या ट्रॅक्टर चलित स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित यंत्राला केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयानं पेटंट प्रदान केलं आहे. तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: मुंबई अस्मिता वाहिनीनं हा कार्यक्रम सहक्षेपित केला होता. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेवजोट रेडिओ प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 1:45 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा या कार्यक्रमात सविता भावे यांनी गायलेलं गीत. गीत आहे सुधाकर कुलकर्णी यांचं.

कौस्तुभदादा यांनी गायलेलं श्रीकांत कुरणी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. दुपारचे 1:55 झालेले आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत ऊन

0: पाऊस या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: ऊन पाऊस हा चित्रपट मध्यमवर्गीयांना निर्विवादपणे आरसा दाखवणारा होता. 1954 सालच्या चित्रपटाविषयी बोलते हुए, इतके वर्ष झाले, खूप समृद्धी आले, पण घरोघरचं वास्तव अनेकच बिकट झालं आहे. एकत्र कुटुंब, घरातल्यांचं एकमेकांबद्दलचं प्रेम, ओढ, आस्था ह्या भावना गोष्टीतही वाचायला मिळत नाहीत. सगळ्याला स्वार्थाची लागण लागल्याने वयस्क आई वडिलांच्या भावनांचा विचार क्वचितच होतो. ओल्ड फर्निचर सारखी अवस्था झाली आहे. पैशाच्या बाबतीमध्ये आजचे पालक कदाचित अधिक सजग झाले असतील, परंतु सर्वसामान्य पालक रक्ताचं पाणी करून, पोटाला चिमटा घेऊन, पई पई साठून मुलांना मोठं करून जीवाला स्थिर राहायला मदत करत, अर्थात तो काळही आर्थिक बाबतीत सामान्यांसाठी सुकर नव्हता, तरी मध्यमवर्गीयांचे स्वप्न एकच होतं की मुलांना सुरक्षित भविष्य देणं. पैशाचा अवकिला देखील आजच्या सारख्या वाटा फुटल्या नव्हता. ही प्रस्तावना मी का लिहिते? आपुलकी व प्रेमाने ओथंबलेल्या कुटुंबात पुढच्या पिढीत झालेले बदल जाणवून पाहून मला आठवला ऊन पाऊस हा चित्रपट. हा लेखक, दिग्दर्शक, अभिनेता राजा परांजपे यांचा चित्रपट, पण याची कथा आणि पथकथा गदी माडगुळकर यांची आहे. नोकरीला लागलेली मुले मुंबईत आपल्याला दूर घर यायला लागू नये म्हणून आई वडिलांना गावी राहायला पाठवतात. तिथल्या गैरसोयींची जाणीव असूनही शहरात मुलं, सुना, नातवंड मजेत आधुनिक जीवनाचा आनंद घेत असतात. वयस्क नात्यापित्यांची विभागणी करून ताटातूट करतात. आई ज्या मुलाच्या जवळ असते ती सून आपल्या किटी पार्टीत सासूने केलेले पदार्थ जेव्हा मैत्रिणी नावाजून म्हणतात, मस्त बेत झालाय ग, तुला बरी मिळाली अशी बोलकरीण. नऊवारीतली बाई म्हणजे बोलकरीण असंच जणू समजत होते ते, पण त्याकडे सून दुर्लक्ष करते हे दृश्य पाहताना मात्र मन कासावीस होते. एका सुनेने रेडिओवरती खेड्यामधले घर कौलारू गायचं आणि वृद्ध पालकाची ताटातूट करायची, याला निर्दयीपणाच वडावं लागेल. त्या चित्रपटातील सुमती गुप्ते आणि राजा परांजपे यांचा अभिनय लक्षात राहील असा आहे. ते दोघेही घर सोडून तीर्थयात्रेला जातात. त्यांना असे निराधार होताना पाहून त्यांचा एक विद्यार्थी त्यांना आपुलकीने आपल्याकडे देतो हेही मनाला चटका लावणार आहे. याच कथेवरती तू तिथं मी हाही चित्रपट आला होता. या कथेवर अनेक चित्रपट मालिका आल्या, पण त्यातील साऱ्या घटना तशाच आहेत. तू तिथे मी मधील त्याने वृद्धाश्रमाचा प्रॅक्टिकल उपाय शोधलाय, जो आज अनेक ठिकाणी लोक आपलेसे करताना दिसतात. सुहास जोशी आणि मोहन जोशी यांची जोडी सुरेख काम करून गेली, त्यांची भंगलेली स्वप्न जोडताना ते दिसतात. असहाय्य होतात, पण जे हवं तेच करायचं, एकमेकांसह आयुष्य घालवायचं स्वप्न पुरे करतात. हा चित्रपट आहे 1988 हा काळ. काय बदललाय तरी प्रश्नांची समाधानकारक सोडवणूक झालेली दिसत नाही, तर दुर्दैवच म्हणावं लागेल. स्मिता तळकरने संवेदनशीलतेने समस्या आणि कथा हाताळली. आजही वयस्कांची वेदना मनाला भिडते. सगळेच सरून काही स्वार्थी नसतात, पण त्यांच्या अडचणीत वयस्कांना मात्र गृहित धरलं जातं हे वास्तव आहेच. समोर ऊन पाऊसमध्ये जो अस्वस्थ करणारा पीळ आहे तोच त्यातही दिसतो. लेखकाने जो समाज, जी भावनिक पडझड दाखवली आहे, ती लेखणीतून पडद्यावर येताना अधिक ठळक होऊन येते. लेखकाचं सामर्थ्य आणि चित्रपट दिग्दर्शकाचं विजन आणि अभिनेत्यांचा कसब अस्सल आहे.
0: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला ऊन पाऊस या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कृषीवाणीमध्ये आपण बीज प्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग याविषयीचा भाग पहिला ऐकणार आहोत. पिकांना विविध प्रकारच्या बुरशी, सूक्ष्मजंतू, धातू कलस, सूत्रकृमी इत्यादी तसंच अन्न घटकांच्या आणि वातावरणातील बदलामुळे बरेचसे रोग होऊन उत्पादनात घट येते. पिकावरील रोगांकरता ही सजीव आणि

0: जीव कारण आहेत. रोगांचा प्रसार मुख्यतः जमिनीद्वारे, बियाणाद्वारे, हवेद्वारे तसंच कीटकांद्वारे होतो. पिकांना रोगाची लागण झाल्यानंतर निर्मूलन करणं अवघड असतं, म्हणून रोग होऊ नये याची खबरदारी घेणं महत्वाचं ठरतं. बीजप्रक्रिया न करता पेरणी केल्यास बियाण्याची उगवण बरोबर होत नाही किंवा झालीच तर शेतामधून रोगट झाडांची संख्या भरपूर आढळते. म्हणून बीजप्रक्रिया ही रोगनियंत्रणासाठी साधी, सोपी आणि कमी खर्चाची आणि परिणामकारक पद्धत आहे. बीजजन्य रोगामुळे प्रामुख्यानं बाजरी, ज्वारी, गहू, भात, मूग, उडीद, तूर, हरभरा या पिकांच्या उत्पादनात मोठी म्हणजेच 10 ते 90% इतकी घट येते. यासाठी बियाण्याला पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बीजोत्पादनात नव्हे तर कृषी उत्पादनात सुद्धा बीजप्रक्रिया हा एक महत्वाचा घटक आहे. तृणधान्यांमध्ये कडधान्य, गळीत धान्य पिकांना जमिनीतून आणि बियांपासून होणाऱ्या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची जोमदार वाढवण्यासाठी बीजप्रक्रिया हे अत्यंत प्रभावी साधन आहे. बियाण्यास बीजप्रक्रिया न करताच पेरणी केली तर बियाण्याची उगवण होते, परंतु उगवणीच्या वेळेस आणि उगवणीनंतर बियाण्यातील आणि जमिनीतील वेगवेगळ्या बुरशींमुळे रोगांचा प्रादुर्भाव होऊन उगवणारी संख्या कमी होते किंवा उगवल्यानंतर झाडांची मर होण्याची शक्यता असते. अपेक्षित उत्पादन मिळवायला प्रत्येक पिकामध्ये प्रति हेक्टरी निर्धारित केलेल्या रोपांची संख्या राखणं आवश्यक असतं. यासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया ही एक महत्वाची बाब आहे. बियाणं जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग आणि किडी यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसंच बियाण्याची शेतामध्ये उगवण वाढवण्यासाठी जोमदार रोपं येण्यासाठी बियाण्यावर वेगवेगळी जैविक आणि रासायनिक कीटकनाशकं आणि संवर्धकाची प्रक्रिया केली जाते, यालाच बीजप्रक्रिया म्हणतात. बीजप्रक्रियेचे अनेक फायदे आहेत. जमिनीतून आणि बियाण्यापासून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. बियाण्याची शेतामध्ये उगवण्याची क्षमता वाढते. रोपांची निरोगी आणि जोमदार वाढ होते. रोगट झाडांचं प्रमाण कमी झाल्यामुळे आणि हेक्टरी निर्धारित संख्या राखली गेल्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते. रोग आणि कीड नियंत्रणावरील खर्चात बचत होते. बीजप्रक्रियेसाठी कमी खर्च येतो. नत्र आणि स्फुरद यांची उपलब्धता वाढते, तसंच जमिनीचा पोत सुधारतो. बीजप्रक्रियेसाठी पीकनिहाय बुरशीनाशकं अशा प्रकारची आहेत. ज्वारीसाठी थायरम किंवा गंधक हे बुरशीनाशक 30 ग्रॅम किंवा 40 ग्रॅम प्रति 10 किलो या प्रमाणामध्ये वापरावं. बाजरीसाठी मेटॅलॅक्झिल 20% मिठाच्या द्रावणात हे बियाणं 5 ते 10 मिनिटं बुडवावं आणि हे प्रति 10 किलो 60 ग्रॅम एवढ्या मात्रेमध्ये वापरावं. भातासाठी थायरम हे बुरशीनाशक वापरावं, 30 ग्रॅम याचं प्रमाण आहे. तर मक्यासाठी थायरम हे बुरशीनाशक शिफारस केलेलं आहे, हे 25 ग्रॅम प्रति 10 किलो एवढ्या मात्रेमध्ये वापरावं. तूर, मूग आणि उडीद तसंच हरभरा यांच्यासाठी थायरम या बुरशीनाशकाची शिफारस केलेली आहे आणि प्रत्येकी 25 ग्रॅम या मात्रेमध्ये प्रति 10 किलो याप्रमाणे हे वापरावं. सोयाबीन, भुईमूग यासाठी सुद्धा थायरमची शिफारस केलेली आहे आणि याचं प्रमाण आहे 30 ग्रॅम या प्रमाणामध्ये हे वापरावं. सूर्यफुलासाठी कार्बेंडेझिम, करडईसाठी कार्बेंडेझिम आणि थायरम या बुरशीनाशकाची शिफारस केलेली आहे, हे प्रति 10 किलो 25 ग्रॅम या मात्रेमध्ये वापरावं. बीजप्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग याविषयीची अधिक माहिती आपण उद्याच्या कृषीवाणीमध्ये करून घेणार आहोत.
1: वाचक स्वर सुवर्ण कुलकर्णी यांचा होता. सादरकते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीमध्ये महिलांनी विशेष ज्या काही चाचण्या आहेत तब्येतीच्या आणि त्या लक्षणासंबंधीच्या त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. जे मी आधीच्या भागामध्ये

0: सांगितलं होते, जी लक्षणं होती, जे हॉट फ्लशेस होते, नंतर हार्मोन्समध्ये जे काही वर खाली जे हार्मोन्स होत होते त्याबद्दल ज्या टेस्ट असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या टेस्ट असतात सीबीसी, जे ज्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन आणि इतर ज्या काही गोष्टी असतात ओव्हरऑल सीबीसीचा जो काउंट असतो तो महत्वाचा असतो. नंतर शुगर, कारण जे हार्मोन्स कमी जास्त होतात त्याचा इतरही हार्मोन्सवरती परिणाम होतो, त्यामुळे शुगर टेस्ट करणं खूप गरजेचं असतं. डायबिटीसकडे पेशंट जातो आहे का हे बघणं गरजेचं असतं. तर शुगरमध्ये जेवणा अगोदरची जेवणानंतरची शुगर, नंतर त्याच्यामध्ये HbA1c म्हणून ही टेस्ट असते जी 3 महिने आधीची शुगर किती आहे हे जाणून घेण्यासाठी ती टेस्ट केली जाते, त्यामुळे ती पण टेस्ट करणं गरजेचं असतं. लिपिड प्रोफाईल, लिपिड प्रोफाईलमध्ये आपण कोलेस्ट्रॉलबद्दल डिटेल असतं तर त्याच्यामध्येही आपल्याला समजतं की चरबी किती वाढलेली आहे आणि त्याबद्दलची काही काळजी घेणं गरजेचं असेल तर ती टेस्ट महत्वाची असते. मग विटॅमिन डी आणि विटॅमिन B12 या पण दोन गोष्टी खूप गरजेच्या असतात ज्या ऑस्टिओपोरोसिसच्या संबंधित महत्वाच्या असतात. नंतर थायरॉइडची पूर्ण टेस्ट करणं गरजेचं असतं. त्याच्या या सगळ्याबरोबर जी महत्वाची टेस्ट आहे की तुमचा पाळी जाण्याची जी वेळ आहे ती जवळ आलेली आहे का, ही करण्याची जी टेस्ट असते त्याला एक हार्मोन असतं FSH म्हणून, जे हार्मोन असतं ते खूप महत्वाचं असतं, हे करणं खूप प्रत्येक स्त्रीनी गरजेचं आहे. नंतर पॅप्समिअर ही जी टेस्ट आहे ही रक्त तपासणी नाही आहे, तर ही योनीमार्गातून एक द्रव आणि थोडंसं मटेरियल आपण चेकिंगला घेतो, ते स्लाईडच्या स्वरूपात किंवा बॉटलमध्ये चेकिंगला देतो, ते बेसिकली गर्भाशय मुखाचा कॅन्सरचे काही सुरुवात आहे का हे बघण्याची जी टेस्ट असते ते 40 नंतर प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं असतं. त्याबरोबर स्तनाची सोनोग्राफी ही करणं गरजेचं आहे. स्तनाच्या एक्सरे पण असतो, मॅमोग्राफी ही पण महत्वाची आहे. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे प्रत्येक स्त्रीने डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे. जे मी नवीन तंत्रज्ञान म्हटलं, जे रजोनिवृत्तीमध्ये पण स्त्री प्रेग्नंट राहू शकते, तर त्याबद्दल काही तपासण्या असतात त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते, IVF आहे, टेस्ट ट्यूब बेबी आहे, सगळ्या गोष्टी हल्ली नवीन तंत्रज्ञानामुळे पॉसिबल आहेत, त्यामुळे तुम्ही सल्ल्यानुसार त्याची जाणीव आणि असणं गरजेचं आहे आणि माहिती करून घेणं गरजेचं आहे. मी जी तुम्हाला 3 रक्त तपासण्या त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही टेस्ट आहेत जे मी तुम्हाला सांगितलं, मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा एक्सरे असतो, हा एक्सरे वर्षातून एकदा केला तर चालू शकतो, ह्या वारंवार करायचा नसतो कारण एक्सरे शरीरासाठी घातक असतात. मग त्याच्यावरती नवीन जे आलेलं आहे की मॅमोसोनोग्राफी, ही सोनोग्राफी स्तनाची सोनोग्राफी असते, ही कितीही वेळा केली तरी चालते, पण ती उगाचच नाही करायची असते, ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायची असते. आणि सोनोग्राफीमध्ये जर आपल्याला काही जाणवलं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढच्या टेस्ट करून घेणं गरजेचं असतं. नंतर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे उज्ज्वल स्तन आणि डावस्तन, हे उज्ज्वल स्तन चेक करायचं असेल तर डाव्या हाताने चेक करायचं, डावस्तन चेक करायचं असेल तर उजव्या हाताने चेक करायचं, हे पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक स्त्री घरच्या घरी करू शकते, ह्याची पण जाणीव असणं प्रत्येक स्त्रीला गरजेचं आहे. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने 40 नंतर मॅन्डेटरी आहेत, कंपल्सरी करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जर आपल्याला लवकर काही कळलं तर त्याच्यावर 100% उपचार आहेत आणि स्त्री खूप चांगलं आयुष्य पुढे काढू शकते. आणि जे नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन तंत्रज्ञानामध्ये प्रजनन क्षमतेवरती आपल्याला प्रकाश टाकणार आहोत, त्याच्यावरती हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी IVF हे नवीन तंत्रज्ञानाची माहिती तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊन स्त्री ह्याच्यामध्ये पण प्रेग्नंट राहू शकते. श्रोते हो, आता जे उद्याचा आपला जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये आपण ह्या रजोनिवृत्तीमुळे होणारे जे परिणाम आणि लक्षणं आहेत त्याच्यासाठी घेणारी काळजी ह्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3 ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

0: बनलेला आहे. जोपर्यंत हा समतोल राखला गेला आहे तोपर्यंत मानवी जीवन सुरक्षित आहे. पण जेव्हा मानवनिर्मित कृत्रिम रसायने आपल्या नैसर्गिक स्रोतांमध्ये ढवळाढवळ करतात तेव्हा निसर्गामध्ये एक घातक चेन रिॲक्शन सुरू होते. अशीच काहीशी घातक रिॲक्शन प्लास्टिकच्या वापरामुळे आपल्याला दिसून येते. आजच्या कार्यक्रमात आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की प्लास्टिक पोल्युशनचं जे काही घातक स्वरूप आहे ते कसं आहे.
1: नमस्कार श्रोत्या. प्लास्टिकचा एकेकाळी त्याच्या टिकाऊपणा, लवचिकता आणि कमी खर्चामुळे आधुनिक काळातील सर्वात महान शोधांपैकी एक म्हणून गौरवण्यात आला होता. प्लास्टिक हलके, स्वस्त आणि सहज तयार करता येणारे असल्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. प्लास्टिक प्रदूषण ही आज जगासमोरील सर्वात गंभीर पर्यावरणीय समस्या झाली आहे. पर्यावरणात प्लास्टिकच्या वस्तू आणि कणांचा वाढता संचय म्हणजेच प्लास्टिक प्रदूषण. हे न विघटन होणारे पदार्थ जमीन, जलस्रोत आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतात. 1862 अलेक्झांडर पार्क्स यांनी पार्केसिन नावाचे पहिले कृत्रिम प्लास्टिक तयार केले. ते अजून सुद्धा अस्तित्वात आहे. 1907 लिओ बेकलँड यांनी बेकेलाइट हे पहिले पूर्ण कृत्रिम प्लास्टिक शोधले. दुसऱ्या महायुद्धानंतर प्लास्टिक उत्पादनात प्रचंड वाढ झाली. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खेळणी आणि पॅकेजिंग वस्तू मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाऊ लागल्या. 1950 जागतिक स्तरावर प्लास्टिकच्या उत्पादनात अनेक पटीने वाढ झाली. सध्याचे वार्षिक उत्पन्न 460 दशलक्ष टनाच्या पुढे गेले आहे. उत्पादित होणाऱ्या एकूण प्लास्टिकपैकी जवळपास निम्मे प्लास्टिक हे सिंगल यूज म्हणजे एकाच वेळी वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच पॅकेजिंग, रॅपर्स, बाटल्यांसाठी वापरले जाते. या वस्तूंचे उपयुक्त आयुष्य काही मिनिटाचे किंवा महिन्याचे असते, परंतु त्या पर्यावरणात शेकडो वर्षे तशाच राहतात. प्लास्टिकचे कधीही नैसर्गिकरित्या विघटन किंवा बायोडिग्रेड होत नाही. त्याऐवजी त्यावर फोटो डिग्रेडेशन किंवा प्रकाश विघटन प्रक्रिया होते, ज्यामध्ये सूर्यप्रकाशामुळे त्याचे बारीक तुकडे होतात. मॅक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटर पेक्षा मोठी ज्याचा आकारमान असते, असे म्हणजे त्याचे उदाहरण म्हणजे मासेमारीची जुनी जाळी, पिशव्या आणि बाटल्यांसारखा मोठा कचरा जलमार्ग आणि शहरातील सांडपाण्याच्या वाहिन्या बंद करतो. यामुळे पूर येण्याची समस्या वाढते. तसंच मायक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटर पेक्षा लहान आणि नॅनो प्लास्टिक्स ही अतिसूक्ष्म. या अतिसूक्ष्म कणांनी जीवावरणाच्या म्हणजे बायोस्फिअर मध्ये प्रत्येक थरात प्रवेश केलाय. अँटार्क्टिकामधील बर्फ, दुर्गम डोंगराळ शिखरे, शेतीची माती आणि समुद्राच्या खोल गर्तेतही हे कण आढळले आहेत. तसेच ते आपल्या फुफ्फुसात, रक्तात आणि आईच्या गर्भातही शिरले आहेत. नेचर मेडिसिनमध्ये प्रकाशित एका अभ्यासात असे आढळले की मानवी मेंदूच्या नमुन्यामध्ये इतर अवयवांपेक्षा लक्षणीयरित्या अधिक मायक्रो प्लास्टिक्स आहेत आणि त्याची सांद्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कालांतरात वाढत असल्याचं दिसतंय. रक्तवाहिन्यांमधील मायक्रो प्लास्टिक्स सेरिब्रल थ्रॉम्बॉसिस म्हणजे रक्ताची गुठळी निर्माण करू शकतात. जमिनीवरील प्लास्टिक प्रदूषण समुद्राच्या तुलनेत खूप जास्त असल्याचा अंदाज आहे. क्लोरीनयुक्त प्लास्टिकमुळे बिस्फेनॉल ए आणि थॅलेट्स सारखी हानिकारक रसायने मातीत आणि भूगर्भातील पाण्यात मिसळतात. यामुळे सूक्ष्मजीव आणि वनस्पतींच्या वाढीस अडथळा निर्माण होतो. आता ह्या संकटाचा सामना कसा करावा, तर त्याच्यासाठी वापरा आणि फेकून द्या ह्या पद्धतीकडून चक्रीय अर्थव्यवस्थेकडे म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमीकडे वळणे आवश्यक आहे.
2: परिसर कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. दुपारचे 2:15 थोड्याच वेळात दोपहर समाचार हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं लवलीन निगम. दिल्ली के मालवीय नगर स्थित एक होटल में भीषण आग लगने से 21 लोगों की मौत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने दुर्घटना पर दुख व्यक्त किया. प्रत्येक मृतक के परिजन को 2-2 लाख रुपए के अनुग्रह राशि देने की घोषणा. पश्चिम बंगाल विधानसभा से निष्कासित विधायक ऋतव्रता बनर्जी के लगभग 60 विधायकों के समर्थन का दावा करने के बाद तृणमूल कांग्रेस में उथल पुथल मची. सर्वोच्च न्यायालय ने अरावली पर्वत

नाद ब्रह्म या कार्यक्रमात अद्वैत गाडगीळ यांचं सतार वादन आपण ऐकत होतात. राग शुद्ध सारंग आपण ऐकलात. त्यांना तबला साथ गणेश तानवडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचा दर्जा. आणि कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना केली.

0: आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा या गावात हा अपघात झाला. अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातले जखमी लवकर बरे व्हावेत अशा सदिच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. एसटी महामंडळाच्या मार्फत या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदाचा पदभार पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात जाऊन स्वीकारला. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मुंबई बाजाराची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक मजबूत होणार असून कृषी विपणन क्षेत्रात राज्याचं स्थान अधिक बळकट होईल असा विश्वास पणन मंत्री रावल यांनी व्यक्त केला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या बाजारात 4 लाख मेट्रिक टन मालाच्या वार्षिक उलाढालीसह देशातल्या 11 राज्यातून मालाची आवक होते. या निर्णयामुळे नागपूरचा कृषी बाजार आता थेट देशाच्या मुख्य व्यापारी प्रवाहात सामील झाला आहे. राज्य विधिमंडळानं महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात 31 डिसेंबर 2025 रोजी सुधारणा केल्यानंतर आज या निर्णयाची अधिसूचना जारी करण्यात आली. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना महायुतीच्या सर्व मतदारांनी पहिल्या पसंतीचं मत द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं. महायुतीनं जाहीर केलेल्या उमेदवारांशिवाय इतर काहींनी यापूर्वी माघार घेतली असून उर्वरित उमेदवार उद्या अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्यांग यांनी आज मुंबईत गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली. या भेटीत त्यांनी गेटवे ऑफ इंडियाची वास्तुरचना, ऐतिहासिक महत्व आणि त्यामागील वारसा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत म्यानमारचं शिष्टमंडळ तसंच त्याज हॉटेलचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित उपस्थित होते. मुंबई दौऱ्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचीही पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी विमानतळावरील प्रवासी सोयीसुविधा, स्वयंचलित बॅग तपासणी यंत्रणा, जलद इमिग्रेशन सुविधेसह सुरक्षा व्यवस्थेची विमानतळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते DK शिवकुमार आज मंगळुरू इथं होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील तर DG परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, KC वेणुगोपाल उपस्थित राहतील. शेतकरी कर्जमाफी, दारूबंदी आणि महायुतीतल्या अंतर्गत वादाच्या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. सरकारची कर्जमाफी हा फक्त दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं असलं तरी शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून उभी करायची हाही एक मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही ठोस पावलं उचलत नसल्याची टीका करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज भंडाऱ्यात आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अपघाताचा अधिक तपास सुरू आहे. बीड जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यात माजलगाव, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्याचा समावेश आहे. पथकानं या ठिकाणी लस्सी तसंच रिफाईंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला असून पाटोदा तालुक्यात 2 दूध संकलन केंद्राची तपासणी करून दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. परळी वैजनाथ इथल्या गोपीनाथ गडावर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा नेत्या मंत्री पंकजा मुंडे, डॉ प्रीतम मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक उपस्थित होते. जागतिक सायकल दिनानिमित्त आज परभणी शहरात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शहरातले नागरिक, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, राजकीय पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. वाशिममध्येही माय भारत केंद्र वाशिम आणि युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. पेट्रोल डिझेल बचत, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीत एनसीसी कॅडेट्स, विविध संस्थांचे स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने काढला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षात वादंग निर्माण झालं असून पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. पक्षातून हकालपट्टी झालेले आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांनी आज विधानसभा अध्यक्ष रतींद्र बोस यांची भेट घेत 58 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र त्यांना दिलं. या भेटीवेळी ऋतब्रत यांनी आपली गटनेतेपदी तर अखरुज खान यांची पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून निवड करावी अशी मागणी केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचा दर्जा. आणि कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आजची आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. 3:11 होत आहेत. जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदींचा हा सारांश आहे. नैऋत्य मोसमी पावसासाठी अनुकूल परिस्थिती आता निर्माण होत आहे. कोकणात काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनांसह पावसाची नोंद झाली. दक्षिण कोकणात काही ठिकाणी, उत्तर कोकणात आणि मध्य महाराष्ट्र

महाराष्ट्रामध्ये तसंच मराठवाड्यात काही तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. विदर्भातही काही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची नोंद झाली. ब्रह्मपुरी या ठिकाणी राज्यातल्या सर्वाधिक तापमानाची 42 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज. दक्षिण कोकणात अनेक ठिकाणी, उत्तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही तुरळक ठिकाणी मेघगर्जनांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी हवामानाचा अंदाज. आकाश अंशतः ढगाळलेलं असेल. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. पालघर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 3:12:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: श्रोते, आजच्या कार्यक्रमात ऐकूया खरीप हंगामातील पेरभात लागवड तंत्रज्ञान याविषयी. डॉक्टर सिद्धार्थ कदम यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते रोशन जाधव.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण खरीप हंगामातील पेरभात लागवड तंत्रज्ञान याविषयी बोलणार आहोत. हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे, यासाठी लागणारी जमीन आहे, बियाणं आहे, तसंच खतं आपण देतो, पाणी देतो, या सगळ्याच गोष्टी महत्वपूर्ण ठरत असतात. तर याविषयी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे कृषी संशोधन केंद्र पालघर येथील सहाय्यक पैदासकार डॉक्टर सिद्धार्थ कदम सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर आता पहिल्यांदाच असं मला सांगा की पेरभात लागवड म्हणजे काय, काय सांगाल?
2: पेरभात लागवड म्हणजे आपण भाताचं बियाणं हे थेट जमिनीमध्ये पेरणं.
1: अच्छा.
2: यामध्ये कुठल्याही प्रकारची रोपवाटिका केली जात नाही, पुनर्लागवड केली जात नाही. म्हणजे एकदा जमिनीमध्ये पेरलं भात की ते आपण पुढच्या ज्या काही काम आहे ते आपण करून आपण ते डायरेक्ट कापणी करतो. मधली जी आपण जे एक स्टेज आहे, अवस्था आहे की जे रोपवाटिका करून आपण पुनर्लागवड करतो, ती ते आपल्याला करावी लागेल.
1: बरोबर. आता सर यासाठी मग जमिनीची जी निवड आहे तर ही कशी करायला हवी?
2: यामध्ये आपल्या कोकणातल्या ज्या जमिनी आहेत त्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी मधली जी जमीन आहे ती लाल माती आहे, किंवा रायगड पालघर किंवा ठाणे जिल्ह्यामधली जी मध्यम काळी माती आहे, तर या जमिनींचा आपण उपयोग या पेरभातासाठी करू शकतो.
1: अच्छा.
2: आणि यासाठी मध्यम ते भारी जमीन योग्य असते. त्यानंतर शेत जे आहे ते आपण अगोदरचं काही पीक असेल रब्बीमध्ये घेतलेलं तर ते आपण उभी आडवी नांगरट करून, जसं आपण रेग्युलर किंवा आपण सर्वसाधारणप्रमाणे भात लागवडीसाठी आपण जे काही आपण काम करतो उभी आडवी नांगरट करून त्याची ढेकळं फोडून सपाटीकरण करतो, त्यातले काही धसखटे असतील, काडी कचरा असेल तर तो आपण वेचून शेत हे स्वच्छ करतो. आणि अगोदरची जी धसकट आहेत ती कशासाठी वेचावी की त्याच्यामध्ये खोडकिडे राहण्याची शक्यता असते.
1: अच्छा,
2: भातामधला जर अगोदरच्या हंगामामध्ये जर भात पीक असेल तर त्याच्यामध्ये खोडकिडे राहण्याची शक्यता असते, म्हणून धसकटे वेचून ती जाळून टाकली पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये असलेले त्याचे कोष जे आहेत ते नायनाट होईल आणि पुनरावचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि यामध्ये आणखी एक असं आहे की थेट आपण बियाणं पेरतोय त्यामुळे लावणीच्या वेळी आपण जसं खत टाकत असतो त्या इथे आपल्याला टाकता येत नाही.
1: अच्छा.
2: पण सुरुवातीलाच ज्यावेळी आपण नांगरणी करतो, ढेकळं फोडतो किंवा आपण सपाटीकरण करतो त्यावेळी 10 टन शेणखत हेक्टरी आपल्याला या मातीमध्ये मिसळावं लागेल.
1: अशा प्रकारे जमिनीची
2: आपल्याला तयारी
1: करायची. आता सर बियाण्याची जी निवड आहे तर ही कशी मग करायला हवी?
2: लावणी करून भात लागवड करतो त्याप्रमाणे आपण बियाण्याची लागवड आहे किंवा निवड आहे
1: निवड
2: ती आपण त्या जातीप्रमाणे किंवा आपली जमीन आहे, समजा

0: हळवी जमीन असेल तर हळव्या जाती आपण निवडायच्या, गरवी असेल तर गरव्या जाती, त्याप्रमाणे आपण बियाण्याची निवड करायची आणि ते रोगमुक्त आणि प्रमाणित बियाणं असलं पाहिजे.
1: बरोबर.
0: ते एखाद्या संशोधन केंद्राकडून किंवा एखाद्या कृषी जे केंद्र असतात त्यांच्याकडून घ्यावं आणि त्या बियाण्याबद्दल किंवा जातीबद्दल आपल्याला माहिती असावी शेतकऱ्यांना की ती किती कालावधीचं आहे. नाहीतर काय होतं की आपण जातो एखादं बियाणं घेतो, जात घेतो आणि ती हळवी असते आणि आपण ती गरव्या निमगरव्या जमिनीमध्ये लावतो किंवा पेरणी करतो. कारण ज्यावेळी आपण पेरभात करतो त्यावेळी 5 ते 10 दिवस लवकर जात तयार होती.
1: अच्छा.
0: समजा एखाद्या जातीचं जर कालावधी 125 ते 130 दिवस असेल तर तो पेरभाताच्या पद्धतीमध्ये 115 ते 120 दिवसामध्ये तयार होतं.
1: लवकर तयार होतं.
0: म्हणून आपण बियाणं किंवा जात आपण जी निवड करतो ती व्यवस्थितपणे त्याचा जमिनीचा विचार करून आपल्याला त्याचं निवड केली पाहिजे.
1: शेतकऱ्यांनी या गोष्टी बघणं आवश्यक आहे.
0: हो. आणि पेरभातासाठी एकरी साधारण 15 ते 17 किलो बियाणं लागते, म्हणजे हेक्टरी तुम्हाला 35 ते 40 जो आपला रेग्युलर बियाण्याचा जो दर आहे तो आपल्याला इथे तेवढाच लागतो. कारण आपण पुनर्लागवड जरी केली नसली तरी तेवढं बियाणं लागतं.
1: बरोबर.
0: आणि बियाणे पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी लागेल जेणेकरून बुरशीजन्य रोग आहेत ते आपल्याला टाळता येतील.
1: अच्छा. आता सर यासाठी पेरणीची वेळ आहे पेरभातासाठी तर ती साधारण कधी आपण करतो? ती
0: पेरणी जी आहे साधारणतः पाऊस पडल्यानंतर जूनमध्ये, एक दोन पाऊस पडल्यानंतर आपण पेरणी करतो. तशीच पेरभात्यामध्ये पण आपण पेरणी हे पावसाच्या सुरुवातीलाच करतो. आणि कोकणामध्ये पाहिलं तर जूनमध्ये पाऊस पडतो आणि ह्या जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडून दुसऱ्या आठवड्यात आपण पेरणी करण्यासाठी आपलं शेत तयार असलं पाहिजे. एकदा पाऊस पडल्यानंतर आपण शेत व्यवस्थित आपल्याला तयार करता येत नाही कारण ते चिखल झालेलं असतं किंवा माती चिकट झालेली असते. म्हणून याची आपण सुरुवातीलाच आपण तयारी
1: आधीच
0: करून घ्यायला पाहिजे पाऊस पडण्याच्या आधी, म्हणजे माती सुट्टी असते आणि ती व्यवस्थितपणे त्याचं सपाटीकरण करता येतं किंवा शेणखत किंवा बाकीच्या गांडूळ खत असेल तर आपल्याला टाकता येतं त्याच्यामध्ये.
1: आता सर पेरणीची जी पद्धत आहे म्हणजे वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत तर काय सांगाल त्याबद्दल?
0: बरोबर. आता डायरेक्टली पेरणी करणार थेट आपण बियाणं शेतात पेरणार आहोत, कुठलीही रोपवाटिका आपण करणार नाहोत. तर काही ठिकाणी अशी पद्धत आहे की कोरड्या जमिनीमध्ये पेरणी केली जाते. उदाहरणार्थ आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहिलं किंवा रत्नागिरीमध्ये पाहिलं, धूळ पेरणी असं म्हणतात. पाऊस पडण्याच्या आधीच पेरणी केली जाते की जेणेकरून पाऊस पडल्यानंतर ती उगवण चांगली होऊन जाईल.
1: बरोबर.
0: तर ती कोरडी पेरणी असं म्हटलं जातं. आणि दुसरी जी आहे ती ओलीत पेरणी.
1: अच्छा.
0: जे जवळपास 70-80% शेतकरी ओलीत पेरणी करतात, म्हणजे पाऊस पडल्यानंतर आपल्या शेतामध्ये ज्यावेळी पाणी थोडंसं आलेलं असतं किंवा ओली आले त्यावेळी केली जाते. आणि यासाठी तणांचा प्रादुर्भाव आहे कारण पेरभातामध्ये तणांचा प्रादुर्भाव जास्त होतो.
1: अच्छा.
0: आणि लावणी पद्धत किंवा चिखलणी करून लावणी करणे हे मुख्य कारण तेच आहे.
1: बर.
0: सुरुवातीपासून पेरभात करत असतील आपल्या पारंपरिक पद्धतीने परंतु त्याच्यामधला जो तणांचा प्रादुर्भाव आहे तो टाळण्यासाठी चिखलणी करून पुनर्लागवड केली जाते. ज्याच्यामध्ये अशा पद्धतीमध्ये पुनर्लागवड चिखलणी करून केल्यामुळे जवळपास 70 ते 80 किंवा 80 ते 90% तणांचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येतो. पण या ठिकाणी तणांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
1: अच्छा.
0: कारण थेट आपण बियाणं पेरतो ते टाळण्यासाठी ज्यावेळी पण पेरणी करू तर आपल्याला काही निवडक तणनाशक आपल्याला फवारणी करावी लागेल.
1: आता सर खताचं जे व्यवस्थापन आहे तर हे कसं करायला हवं?
0: आपण ज्यावेळी खत व्यवस्थापन करतो त्यावेळी 40% युरिया हे नत्र आपण म्हणतो 100 पैकी किंवा 110 पैकी आणि जो पूर्ण स्फुरद आणि पालाश आहे तो संपूर्ण आपण त्या जमिनीमध्ये मातीमध्ये आपल्याला मिसळून घ्यायचा आहे हेक्टरी. 40% जो नत्र आहे फुटवे येतात त्यावेळी आपल्याला द्यायचा आहे. हा जवळपास 30 ते 35 दिवसांनी पेरणीपासून आपल्याला द्यावं लागेल.
1: बर.
0: आणि त्याच्यानंतर 20% उरलेला जो नत्र आहे तो आपल्याला ज्यावेळी फुलारा येतो त्यावेळी आपल्याला द्यावं लागेल. तर अशा प्रकारचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागेल. आणि वाफे जर केले असतील पेरभात आहे तो आपण वाफ्यांवरती करू शकतो. समजा आपण 120 सेंटीमीटर रुंद, नंतर 10 सेंटीमीटर उंच आणि 90 सेंटीमीटर रुंद जर आपण केले वाफ्यांवरती पण पेरभात करता येईल जेणेकरून आपल्याला जो पाण्याचा निचरा आहे तो व्यवस्थितपणे होईल.
1: बरोबर. आणि आता सर खतांचं व्यवस्थापन आपण पाहिलं पण पाण्याचं जे व्यवस्थापन आहे तर त्यासाठी मग कसं काळजी घ्यायला पाहिजे किंवा कसं करायचं?
0: हा, यामध्ये मुख्यत्वे पहिले 10 दिवस जे आहेत पेरणीच्या नंतरचे, पेरणीपासून आपल्या 10 दिवस कारण पाऊस आपल्याला जास्त पडतो आणि पेरणीच्या नंतर जर आपल्याला जास्त शेतामध्ये पाणी असेल, शेत चांगला निचरा होणार नसेल आणि पाणी साचलं तर पेरलेलं जे उगवेल 2-4 दिवसांमध्ये 5 दिवसांमध्ये ते कुजण्याची शक्यता असते. म्हणून पहिले 10 दिवस आपण आपल्या शेतामध्ये कुठले पाणी अजिबात नसावं, थोडीशी ओल असावी जेणेकरून ते उगवण

0: साठी आपल्याला उपयोगी पडेल,
1: बरोबर.
0: परंतु पाणी साचून राहणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
1: बरोबर.
0: नाहीतर आपलं जे बियाणं आहे ते उगवताना त्याचा कोंब कुजू शकतो आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की पाणी जरी भाताच्या त्याचा काही तसा परिणाम होत नाही, उलट शेतात पाणी जास्त असेल तर तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. म्हणून योग्य पाण्याचा जो आहे त्याला निचरा आणि त्याच्यात राहणारं पाणी याचं व्यवस्थापन केलं तर जे हे पेरभात आहे तो उत्कृष्टपणे होऊ शकतो.
1: आता सर, तणांचं जे नियंत्रण आहे मगाशी तुम्ही सांगितलं, पण अजूनही जर तण नियंत्रणाच्या बद्दल आपण काही बोलायचं म्हटलं तर काय सांगता येईल?
0: हो, आता आपण पेरणी केल्यानंतर एक तर पेरणी जी आहे ती लाईन मध्ये केली पाहिजे, ओळीमध्ये केली पाहिजे, जेणेकरून जे तण हाताने आपण जे काढतो किंवा आतमध्ये खत देण्याचं असेल तर आपल्याला व्यवस्थितपणे जाता येतं. फुकून आपण पेरणी करून त्याचा व्यवस्थापन करता येत नाही, म्हणून ओळीमध्ये मग आपण त्याचं जे अंतर आहे ओळीमधलं आणि रोपांमधलं जर आपण ते व्यवस्थितपणे ठेवलं तर ते जे अंतर आहे ते 20x15 cm किंवा 25x15 cm जर असं आपण ठेवलं तर ते आतमधल्या ज्या काही आपण काम करणार आहोत ते आपल्याला व्यवस्थितपणे करता येतं आणि जे रोपांना मिळणारे खत आहे किंवा त्याचे जे मूलद्रव्य आहेत ते व्यवस्थितपणे मिळाले जातात आणि त्याचं जे फुटवे येतात ते व्यवस्थितपणे येतात. हे करण्यासाठी आपण ओळीत पेरणी करणं हे शिफारस केलेलं आहे आपल्या विद्यापीठाने भातासाठी. तर पेरणी केल्यानंतर जे शेत आहे ते ओलं झाल्यानंतर एक 2 दिवसाच्या अगोदर, उगवण्याच्या अगोदर काही निवडक आपल्याकडे तणनाशक आहेत, त्यामध्ये ऑक्झिडाझील आहे किंवा ब्युटाक्लोर आहे 50 EC. तर ऑक्झिडाझील जर आपल्याला फवारणी करायची असेल तर 20 मिली प्रति गुंठा 6 लिटर पाण्यातून आपण जे आपण पेरणी केलेली आहे त्या पेरणीवरती आपण फवारणी करायची आहे.
1: बर.
0: आणि फवारणी करताना कुठलाही पाऊस नसला पाहिजे, शेतामध्ये पाणी नसलं पाहिजे, जी जमीन आहे आपण पेरणी केलेली ती थोडीशी ओलसर असली पाहिजे.
1: बर.
0: आणि पेरणी केल्यानंतर 12 तासाच्या नंतर आणि 2 दिवसाच्या अगोदर, 2 दिवसानंतर आपण त्याची फवारणी करू नये आणि जे आपण पेरणी केलेलं बियाणं आहे ते पूर्णपणे झाकलं गेलं पाहिजे. जर त्या पेरणी केलेल्या बियाणांवरती जर हे तणनाशक पडलं तर ते खराब होण्याची शक्यता असते किंवा न होण्याची शक्यता असते. आणि त्यामध्ये एक ऑक्झिडाझील आहे आणि ब्युटाक्लोर 50 CC आहे, ते 30 मिली प्रति गुंठा आपण घ्यायचं आहे.
1: अच्छा.
0: 6 लिटर पाण्यातून आपण फवारणी करायची आहे. फुकून पेरणी जर केलेली असेल तर त्या शेतामध्ये अशा प्रकारचं तणनाशकाचं फवारणी करू नये, कारण फुकून पेरणी केल्यामध्ये फळी फिरवली जाते त्याच्यामध्ये झाकण्यासाठी. ती फळी फिरवल्यानंतर पूर्ण जे बियाणं आहे ते झाकलं जात नाही, त्यामध्ये जवळपास 30-40% बियाणं वर राहतं. आणि जर अशा परिस्थितीमध्ये फवारणी केली तणनाशकाची, जरी ते निवडक असले तरी त्या बियाण्यांच्या संपर्कामध्ये आले तर बियाणं खराब होऊन उगवण शक्ती जी आहे ती बियाण्याची कमी होते आणि आपल्याला रोपं कमी मिळतील. त्यामुळे हे पूर्ण बियाणं झाकलं पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि नंतर मग आपण तणनाशकांची फवारणी करा, जेणेकरून आपल्याला तणांचा प्रादुर्भाव कमी होईल.
1: नक्कीच. आता सर, या पेरभातावर रोग किडींचा जर प्रादुर्भाव होत असेल कोणकोणते आणि आपण काय उपाययोजना करायची?
0: आता भातावरती जे सर्वसाधारण येणारे जे कीड आणि रोग आहेत त्यामध्ये मुख्यत्वे खोडकिडा, तुडतुडे किंवा मग रोगामध्ये म्हटलं तर करपा किंवा कडा करपा, असे मुख्य 4 जे आहेत.
1: बरोबर.
0: कीड आणि रोग. आणि ज्यावेळी दुधाळ स्टेजला असतो अवस्थांमध्ये त्यावेळी गंधीबग येण्याची शक्यता असते. कीड जी दुधाची स्टेज आहे ती शोषून जी दाणे आहेत ते सर्व पळींज निघतात, मग त्याच्यावरती आपण थोडासा लक्ष देणं खूप महत्वाचं आहे.
1: सर, आता याच्यासाठी म्हणजे नियंत्रण कसं करायला पाहिजे मग?
0: हो, योग्य वेळी आणि योग्य अवस्थेमध्ये जर आपण नियंत्रण केलं तर पेरभाताचं उत्पादन आपल्याला मिळणार आहे, ते योग्य मिळेल, अन्यथा आपल्याला त्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. आणि औषध आपण ज्यावेळी फवारणी करणार आहोत तर ते तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावी,
1: बरोबर,
0: जेणेकरून आपलं काही नुकसान होऊ नये. खोडकिडा समजा असेल तर खोडकिड्याचा हा पिवळा पतंग आपल्याला दिसतो आणि त्याच्या पंखांवरती टिपके असतात दोन्ही साईडला, तर तो आपल्याला ओळखता येतो. किंवा खोडकिडी जर आपल्या शेतामध्ये असेल, कारण आपण पेरभात करतो आणि हा पेरभात अगोदरच्या शेतामध्ये जर भात असेल अगोदरच्या हंगामामध्ये तर त्यामधून असलेला खोडकिडा पुन्हा भाताच्या रोपांना लागू शकतो. ज्यावेळी सुरुवातीच्या मध्ये जे रोप 3-4 पानांवरती असतं त्यावेळी आपण लक्ष दिलं पाहिजे. जर त्यावेळी तो आढळला त्यासाठी पूर्व मशागत करतो, त्यावेळी खोडकीड जे आपण म्हणतो त्याला आपण प्रादुर्भाव टाळण्यासाठी फोरेट म्हणून किंवा क्विनॉल्फॉस हे ग्रॅन्युअल याच्यामध्ये येतं.
1: अच्छा.
0: 5G म्हणून ते 15 किलो प्रति हेक्टर आपल्याला मातीत मिसळायचं आहे. ज्यावेळी आपण जमीन सपाटीकरण किंवा आपण मशागत करतो त्यावेळी जर आपण ते त्या जमिनीमध्ये मिसळलं तर होणारा जो खुडखुडीचा प्रादुर्भाव आहे तो कमी होईल. किंवा समजा उभ्या पिकावरती आलेला आहे, शेतात आपण पेरणी केलेलं पीक वाढलेलं आहे, आता

0: आपल्याला नुकसान जास्त होऊ शकतं. त्यानंतर पाणी गुंडाळणे अळी जी आहे ती आपल्याला वरूनही दिसते, पाणी गुंडाळलेले असं जरा खोलून बघितलं तर आपल्या त्यामध्ये अळी दिसते. तर त्याच्यासाठी पण आपण फेनिट्रोथिऑन 50 cc 800 ml प्रति हेक्टर फवारणी करायची, 500 लिटर पाण्यामधून हेक्टरी. आणि रोगामध्ये जर आपण म्हटलं तर करपा रोग येण्याची शक्यता असते शेतामध्ये. तर पेरणीपूर्वी आपण जर जे आपण घेतो बियाण्याची पिशवी त्यामध्ये आपल्याला थायरम दिलेलं असतं, तर पेरणीच्या वेळी बियाण्याला चोळून पेरणी करायची असते जेणेकरून बुरशीजन्य रोग जे आहेत ते आपल्याला टाळता येतील. त्यानंतर जर उभ्या पिकामध्ये जसं मगाशी खोडकिडा उभ्या पिकामध्ये आल्यानंतर आपण फवारणी करतो, तसे प्रकारे जर करपा उभ्या पिकामध्ये आला त्यासाठी कार्बनडायझिन 1% किंवा ट्रायसायक्लोझॉल 1% 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून आपल्याला 10 ते 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करायची आहे, जेणेकरून आपला हा करपाचा प्रादुर्भाव टाळता
1: येईल. सर, आता या पेरभात लागवडीचे काही फायदे सुद्धा आहेत नाही का, तर त्याविषयी काय सांगाल?
0: पेरभातीचे जसे फायदे आहेत त्याप्रमाणे तोटेही आहेत. जसं पुनर्लागवडीचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत.
1: बरोबर.
0: तर त्याप्रमाणे पेरभात जर आपण केलं तर आपल्याला रोपवाटिका करावी लागत नाही. त्यामध्ये हे जे कष्ट आहेत, रोपवाटिका करणं, रोपं काढणं, चिखलणी करणं, पुन्हा पुनर्लागवड करणं, त्यासाठी खूप मजूर लागतात. तर हे मजुरी कमी होते याच्यामध्ये. त्यानंतर रोपवाटिका जे आपण करत नाही त्यामुळे आपल्याला जो काही कालावधी आहे रोपवाटिका करणे पुनर्लागवड करणे ह्याच्यामध्ये जो काही पुन्हा लागवल्यानंतर रोपांना स्थिर होण्यासाठी 5-7 दिवसाचा
1: वेळ
0: लागतो, तो इथे आपल्याला कमी होतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे लवकर होते एखादी जात, तो एक आपल्याला फायदा येते होतो. 5-10 दिवस आपलं जी जात आहे ती लवकर तयार होते आणि त्याचा आपल्याला फायदा होतो पुढील हंगामासाठी. त्यानंतर यासाठी पाणी कमी लागतं, कारण पेरभातामध्ये पाणी व्यवस्थितपणे ठेवू शकतो एखाद्या शेतामध्ये, ह्याला पाणी कमी लागते आणि वेळेची बचत होते. काही वेळा आपलं काय होतं, आपलं शेत एका ठिकाणी असतं आणि पुनर्लागवड आपल्या दुसऱ्या ठिकाणी करावी लागते. तर हा जो वेळ आहे किंवा पुनर्लागवडीचा वेळ आहे तो आपल्याला कमी होतो, त्यामध्ये कष्ट कमी होतात आणि फायदा आहे तो वाढतो.
1: आता सर, या लागवडीचे काही तोटे सुद्धा आहेत नाही का?
0: होय.
1: तर काय सांगाल त्याबद्दल?
0: आता फायद्याप्रमाणे तोटेही आहेत या पेरभात लागवडीचे. त्यामध्ये चिखलणी करत नाही होत, डायरेक्टली आपण थेट बियाणं शेतात पेरल्यामुळे अगोदर जे आपल्या शेतामध्ये असलेलं तण हे पुन्हा उगवून त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो, म्हणून तणांचा प्रादुर्भाव जास्त होतो याच्यामध्ये. त्याचं योग्य नियंत्रण आपण मग अशी सांगितल्याप्रमाणे केलं पाहिजे, नाहीतर उत्पादन कमी होऊ शकतं.
1: बरोबर.
0: त्यानंतर योग्य पाऊस नसेल तर उगवण कमी होते. आपण पेरणी केलेली आहे, पाण्याचं काही उपलब्ध नाहीये, ऊन पडलेलं आहे, तर त्या उगवण क्षमतेवरती परिणाम होऊ शकतो याच्यामध्ये. कारण पूर्ण शेतामध्ये आपण पेरणी केलेली असते, रोपवाटिकेमध्ये 1-10 गुंठे 5 गुंठे 2 गुंठेवरती केलेली असते, ते आपण पाणी देऊ शकतो. परंतु हे पूर्ण शेतामध्ये केल्यामुळे जर पाऊस वेळेत पडला नाही किंवा तो कमी पडला असेल तर उगवण कमी होऊ शकते. आणि सुरुवातीला जे व्यवस्थापन आहे ते खूप आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: त्याची नांगरणी करणे, मशागत करणे, त्याच्यामध्ये खतं देणं, शेणखत असेल, गांडूळ खत असेल, त्याच्यानंतर जे क्विनॉल फॉस म्हटलं कोडकिडीसाठी ते देणं, त्याच्यानंतर सपाटीकरण करणं आणि पेरणी करणं, आणि पहिले 10 दिवस उगवण होईपर्यंत आपल्याला खूप काळजी घेणं गरजेचं आहे.
1: अच्छा. तर आता आपण ही सगळं चर्चा केली, परंतु जेव्हा उत्पादनाचा विषय येतो, मिळणारं जे उत्पादन आहे तर ह्याच्यात मग काही फरक असतो का?
0: हा, आता आपण जसं पुनर्लागवड करून भात लागवड केली आणि पेरभात करून भात लागवड केली, तर पेरभातामध्ये थोडस उत्पादन कमी होण्याची शक्यता असते. कारण लावणी करून पुनर्लागवड करतो त्यावेळी फुटवे असतात ते खूप चांगले येतात, तणांचा प्रादुर्भाव कमी असतो, त्यामुळे तिथे तणांचा जो मूलद्रव्यांसाठी जी स्पर्धा आहे ती थोडीशी कमी
1: असते.
0: परंतु इथे जास्त तण असल्यामुळे इथे स्पर्धा वाढते आणि त्यामध्ये 1-5-10% उत्पादन कमी होण्याची शक्यता असते. परंतु आपण व्यवस्थितपणे सगळ्या ह्या ज्या आपलं काम आहेत व्यवस्थापन केलं तर तेवढं उत्पादन आपल्याला मिळू
1: शकतं
0: व्यवस्थित. आणि त्यामध्ये एक जमीन, त्यानंतर व्यवस्थापन, जी वापरलेली भाताची जात असेल, हवामान, हे मुख्य घटक जे आहेत ते जर व्यवस्थित असतील तर तसा उत्पादनामध्ये काही फरक पडू शकत नाही.
1: पण आता सध्या आपण बघतोय ना हवामानाचा खूप बदल दिसतो.
0: हवामानामध्ये बदल दिसल्यामुळे त्या प्रकारच्या हवामानाला ज्या
1: जाती
0: ज्या आहेत
1: योग्य
0: जाती, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये पेरभात आणि त्याच्यावरती संशोधन चालू आहे आणि त्याच्यामध्ये पेरभातासाठी उपयुक्त असलेल्या जाती आपण शिफारस करणार आहोत तर त्याचं संशोधन आपल्याकडे चालू आहे. कारण आपण आतापर्यंत पुनर्लागवड करून भातासाठी जाती भरपूर दिलेल्या सदतीत जाती आपण केलेल्या आहेत, त्यामध्ये सुधारित जाती आहेत, संकरित जाती आहेत. परंतु पेरभात आता आपण

0: गेलं पाहिजे फेरभाताकडे, कारण मजूर कमी झालेले आहेत. आणि कोकणासारख्या प्रदेशामध्ये आपल्याला माहिती आहे की छोटे छोटे वाफे असतात, त्यामध्ये यांत्रिकीकरणासाठी थोड्याशा मर्यादा आहेत, कारण मोठे मोठे यंत्र आहेत
1: पण त्यांचा वापर तिथे
0: अवघड होऊन जातो, छोटे छोटे प्लॉट असल्यामुळे किंवा उंच सकल असल्यामुळे. डोंगर उतारावरती भरपूर आपल्याकडे कोकणामध्ये
1: नेणं आणणं पण थोडंसं
0: कठीण होतं, त्यामुळे यांत्रिकीकरणाचा थोडासा मर्यादा येतात. तर त्यामुळे आपल्याला हा पेरभाताकडे आपण जाणं आता खूप महत्वाचं आहे.
1: सर, एकंदरीतच खरीप हंगामासाठी पेरभात लागवड जी आहे ते तंत्रज्ञान तुम्ही आता सगळी माहिती सांगितलीत की जमीन कशी असायला पाहिजे, बियाणं, खत, पाणी, म्हणजे तुम्ही जर नियोजन चांगल्या प्रकारे केलं तर नक्कीच तुम्हाला या पद्धतीमधून सुद्धा चांगलं उत्पादन नक्कीच मिळू शकतं.
0: म्हणजे मजुरी कमी होऊन आपला जो खर्च कमी होऊन आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो.
1: बरोबर.
0: तरी या पेरभाताच्या पद्धतीकडे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जावं आणि यातूनही आपला उत्पादन घ्यावं अशी आपलं बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून शिफारस करतो.
1: बरोबर, नक्कीच. सर, आपण इथे आलात आणि या खरीप हंगामातील पेरभात लागवड तंत्रज्ञानाविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: माझा आभार माझं शिवार कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. सादरगते रोशन जाधव. आता भावधारा कार्यक्रमात ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं भक्तिगीत.

रचना होती वसंत निनावे यांची, संगीतकार कमलाकर भागवत, गायिका सुमन कल्याणपूर। आता पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम अमृत कलश।

0: अमृत कलशच्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, खूपदा आपण आयुष्याकडे तक्रारीच्या स्वरूपात बघतो. म्हणजे बघा, आपल्याला हवं तसं घडलं नाही की आपल्या तक्रारींचा पाढा सुरू होतो. पण एखाद्याचं आयुष्य असं असतं की त्यांनी खरंच अनेक अडचणींचा संकटांचा सामना केलेला असतो, तरीही अतिशय प्रसन्न आणि आनंदी, आयुष्याविषयी कसलीही तक्रार नसलेलं असं त्यांचं व्यक्तिमत्व असतं, ज्याने आपण भारावून जातो आणि आपल्याला वाटून जातं कसं जमतं यांना एवढा आनंद वाटायला. मंडळी, आणि आज याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत प्रभा शिर्के यांच्याकडून. अतिशय संघर्षमय जीवनाचा सामना करून दर वेळेला नव्याने उभ्या राहणाऱ्या आदरणीय प्रभाताईंचा प्रेरणादायी जीवन प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत माहेर घराची यशोगाथा या कार्यक्रमातून. प्रभाताई, अमृत कलश कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: खूप धन्यवाद
0: प्रभाताई. आता सुरुवात आपण करणार आहोत ते तुमच्या माहेर घरच्या संकल्पनेपासून. तर माहेर घर ही तुमची विलक्षण अशी आणि आता यशस्वी ठरलेली संकल्पना, तर कसा होता हा माहेर घराचा प्रवास?
1: माहेर घर हा माझ्यासाठी फक्त एक प्रकल्प नाही तर अनेक महिलांच्या भावना, त्यांचे अश्रू आणि त्यांचा आधार आहे. अनेक महिलांना आयुष्यात कुठेच आपलेपण मिळत नाही हे पाहिल्यावर माहेर घर ही संकल्पना जन्माला आली. सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पण प्रत्येक महिलेने मला हे ठिकाण आमचं माहेर आहे असं म्हटलं आणि माझा प्रवास सार्थकी लागला.
0: वा, म्हणजे इथून तुमच्या माहेर घराच्या प्रवासाची सुरुवात झाली. आता नेमकं कधी आणि कसा सुरू झाला हा प्रवास, कारण हे अगदी अलीकडचीच घटना आहे, तर त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: 17 जानेवारी 2021 मध्ये याची सुरुवात झाली. आणि सुरुवात सुद्धा कशी झाली मी थोडस थोडक्यात सांगते की मी मुलुंडची.
0: बर,
1: माझं आयुष्य मुलुंडमध्ये गेलं. 30 वर्षाचा माझा मागचा प्रवास हा बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे आणि युट्यूबवर जर माहेर वशिन तुम्ही टाकलं तर माझा तो प्रवास तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. पण आपल्याला आता या 6 वर्षाच्या प्रवासाबद्दल बोलायचं आहे की मुलुंड ते बदलापूर मी कशी पोहोचले, की मला वेगळं काहीतरी करायचं होतं.
0: बरं,
1: त्याच्यासाठी सगळी खटपट केली आणि काय करूया, एक घर घेतलं, बंगला बांधला, सगळं कर्जच, म्हणजे कर्जच, काही स्वतःचा एक रुपया पण त्याच्यात नव्हता, सासर माहेरचा चमचा सुद्धा नाही त्याच्यामध्ये. हे सगळं आपण एकटीने उभं केलेलं आहे आणि सुरू केल्यानंतर माझं छोटंसं एक वृद्धाश्रम करावा असा माझा डोक्यात विचार होता.
0: बर,
1: पण त्याला थोड्या अडचणी येतील म्हणून मला घरच्यांनी थांबवलं. आता म्हणलं आपण काय करूया, एवढं मोठं घर तर बांधलंय, आपल्याला करायचं आहे. आणि जास्त माझा कल ज्येष्ठांकडेच होता.
0: बर,
1: अगदी खरं सांगायचं
0: आणि मी वृद्धाश्रम हे तुमच्या डोक्यात होतं,
1: म्हणजे ज्येष्ठ हे सगळे सिनियर्ससाठी आपल्याला काय करता येईल हे माझ्या डोक्यात पहिल्यापासून होतं. पण हे आत्ता जे मी सुरू केलं, माझी एक मैत्रीण होती सुवर्णा जोशी मुलुंडची, तिच्याशी मी चर्चा केली आणि म्हणलं, सुवर्णा म्हणली आपण एक पिकनिक, म्हणजे बघूया एवढ्या मोठ्या घरामध्ये एक सहल आयोजित करूया आपण, महिला येतात का बघूया. त्याप्रमाणे आल्या महिला.
0: बरं,
1: पहिला ग्रुप आला, दुसरा ग्रुप चौघींचा आला आणि चौघींचा जो ग्रुप आला तो 3 दिवस राहिल्या आणि ते सगळे व्हिडिओ अमेरिकेपर्यंत पोहोचले.
0: बरं,
1: हो, आणि तात्काळ मला अमेरिकेतनं फोन आला की हे माहेर घर का. म्हणजे असा जो माझा प्रवास सुरू झाला तो त्याला आता 6 वर्ष, हे 6वं वर्ष आहे. आणि या 6 वर्षामध्ये आपल्याकडे जवळजवळ 15 ते 20 हजार महिला येऊन गेल्या.
0: बाप रे. हो, पेपर मधून असं सोशल मीडियाचा वापर न करता ही माउथ पब्लिसिटी ज्याला आपण म्हणतो, त्या योगाने हा तुमचा सगळा प्रवास सुरू झालाय. आणि मला वाटतं त्याला कारणीभूत आहे म्हणजे तुम्ही जे आदरातिथ्य किंवा तुमच्याकडे जे अगत्य प्रेम जे मिळतं माहेर घरामध्ये ते याला विशेष कारण असणार, याबद्दल काय शंका?
1: नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि आता माहेर हा विषय दुर्मिळ झालेला आहे आणि माहेर हा विषय प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
0: बरोबर,
1: खरंच. आणि तीच संकल्पना आपण सुरू केली आणि त्याला भरघोस यश मिळालं. आता कुठून कुठून महिला आपल्याकडे येतात, अगदी औरंगाबाद असेल, नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, ठिकाणाहून आपल्याकडे महिला येतात. आई मुलीचं माहेरपण करते, मुली आईचं माहेरपण करतात. म्हणजे इतकं छान, म्हणजे पूर्वी आपण आता म्हणायचो की एक छोटंसं उदाहरण देते की 10x10 खोलीमध्ये रक्षाबंधन व्हायचं, भाऊबीज व्हायची. आता 1000 स्क्वेअर फीटची घर आहेत पण कुणाला वेळ नाही.
0: बरं,
1: मग इथे

0: हे बदलापूरच्या माहेरी भाऊबीज साजरी केल्या जाते. एकत्र कुटुंब भाऊ बहीण एकत्र येतात, रक्षाबंधन साजरी होतं, दिवाळी साजरी होते, असे सगळे सोहळे बदलापूरच्या माहेरी होतात.
1: वा, म्हणजे आपल्या जे मनात असतं की हे सगळं व्हावं, पण काही कारणांमुळे आपण करू शकत नाही, प्रत्यक्षात ते आचरणात आणू शकत नाही, ते सगळं तुमच्या घरामध्ये शक्य होत.
0: नक्कीच.
1: वा प्रभाताई, आता स्वतःला तुम्ही एवढं कणखर कसं केलं?
0: आयुष्यातल्या संकटांनीच मला कणखर बनवलं.
1: बर,
0: प्रत्येक वेदनेनं मला काहीतरी शिकवलं. रडत बसण्यापेक्षा उभं राहून लढायचं हे मी आयुष्याकडून शिकले. आणि जेव्हा आपल्या कामामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू येतो तेव्हा आपोआपच ताकद मिळत जाते.
1: वा क्या बात आहे, म्हणजे हे तुमचं त्या सगळ्या मागचं रहस्य आहे असं म्हणायला हरकत नाही.
0: नक्कीच.
1: वा, तुमच्या लाडक्या माहेर घराचा प्रवास, म्हणजे जो सुरुवातीला तुम्हाला माहिती नव्हता, साशंकता होती, तो इतका वाढलाय, व्याप वाढलाय, तर त्याचबरोबर तुम्हीही आता 65 ओलांडली आहे.
0: आणि लोक साठीनंतर प्रपंच गुंडाळून ठेवतात, हा शब्द आपल्यासाठी योग्य आहे, पण मी तसं नाही केलं. हा 60 माहेरवाशींचा प्रवास मी सुरू केला.
1: वा,
0: त्याच्यामध्ये माझ्याकडे स्वतःचा एकही रुपया नव्हता, मानधन, आर्थिक मानधन तर काहीच नव्हतं. हे सगळं जे उभं केलंय ते सगळ्यांच्या प्रेमामुळे, आणि माझ्या आयुष्यामध्ये असंख्य महिलांनीच मला मदत केली, म्हणून ही माहेरवाशीण घडली.
1: वा म्हणजे हा तुमचा जो विलक्षण प्रवास आहे त्याला माहेर घर, हे तुम्हाला माहेरच्या म्हणजे माणसांनी जशी साथ द्यावी तशी तुमच्या सगळ्या महिलांनी साथ देऊन तुमचा हा प्रवास सुरू केला. कदाचित ती महिलांचीच गरज असावी की आमच्यासाठी एक हक्काचं माहेर घर, म्हणजे त्या महिलांची म्हणण्यापेक्षा माझ्यासारख्या इतर महिला असतील त्या सगळ्यांना याचा लाभ व्हावा ह्या इच्छेने जे सुरू झालेलं माहेर घर आहे. तर आता तुम्ही 65 ओलांडले, तुम्ही सांगितलं 67 आता तुमचं वय आहे. या वळणावर तुमच्या मनात निवृत्तीचा विचार येतो का?
0: अजिबात नाही, निवृत्त कधीच व्हायचं नाही, कारण वय हे आकडे आहेत. मी काय करू, मी कसं करू हे मनात मी कधीच आणत नाही. सकाळी रोज उठले की सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण स्वतःला आधी सकारात्मकच ठेवायचं.
1: बरं,
0: तसं केल्यामुळेच ह्या गोष्टी सहज शक्य होतात. म्हणजे कसं करू काय करू हा प्रश्न कोणी आणू नये, ह्या सगळ्यामुळे आपली तब्येत चांगली राहते. औषधाची खरंच एकही गोळी तुम्हाला लागणार नाही हे मी ठामपणे सांगू शकते. आणि कष्ट संघर्ष तर हवाच कायम, तो नसेल तर जगण्याला पण मजा नाही. काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे. प्रपंच आहेच हो, पण लोकांना आपण काय देऊ शकतो? या समाजात आपण आलोय, ह्या समाजाचं आपण थोडं देणं लागतो. आता हे जे चालू आहे, ह्या सगळ्या महिला ज्या येतात ते आम्ही मदतच समजतो. आम्हाला त्यांचं माहेर पण आपण करतोच, हा आपला उपक्रम आहे, हे आपलं काही आश्रम नाहीये, पण त्या उपक्रमात ना आपण बऱ्याचशा गोष्टी पुढे बोलणार आहोत. त्याच्यामुळे वय हे आकडे आहेत, ज्येष्ठ व्हावं म्हातारं होऊ नका.
1: वा
0: आणि माझ्याकडे सगळ्यांनी माहेरपणाला या, मी सगळ्यांना तरुण करते.
1: प्रभाता, एवढी ऊर्जा कुठून आणता तुम्ही?
0: माझ्या कामांमधूनच मला ऊर्जा मिळते, कारण इथे आनंद आणि प्रेम भरभरून दिल्या जातं. जेव्हा येतात तेव्हा डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण आपण जे त्यांचं औक्षण करतो ते आपण बोलूया, जाताना अश्रू येतात, कारण आपण तेवढं देतो. एनर्जी सुद्धा इथनं घेऊन जा सांगते मी, कारण तेवढी सकारात्मा माझ्याकडे स्वामींनीच दिलेली आहे. आपल्या कामातनंच आपल्याला प्रेरणा मिळते ना, कारण इतकं आपण प्रामाणिकपणे काम करायचं की परमेश्वराला सुद्धा आपल्या प्रेमात पडावंसं वाटलं पाहिजे. त्याच्यामुळेच तेवढी सकारात्मकता येते आपल्यामध्ये.
1: बरं, पण आता तुमच्या जीवनात अनेक अडचणी आल्या. तुमच्या म्हणजे हा जो 6 तुमचा वेगळा प्रवास आहे आणि त्याच्या आधी 30 तुमचा अतिशय संघर्षाचा, अडचणींचा असा तुमचा जो प्रवास होता, तर त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
0: प्रत्येक संकटाच्या वेळी मी स्वतःला एकच गोष्ट सांगितली, हे दिवस जातील. माणसाने आशा सोडता कामा नये. काही वेळा जवळची माणसे साथ देत नाहीत, पण आपण स्वतःची साथ सोडू नये. देवावर विश्वास आणि कामावर प्रेम यामुळे मी प्रत्येक वेळी पुन्हा उभी राहिले. संकट खूप आली. एक काळ असा होता की मी घरी जाऊन स्वयंपाक केलेली आहेत, 10-10 घरी स्वयंपाक करायचे. 15 माझे मिस्टर आजारी होते आणि त्यांना आता जाऊन 16 झाली.
1: बापरे,
0: त्याच्यामुळे आर्थिक पाठबळ तर नाहीच नाही, कष्ट आणि कष्टच होते, पण त्याच्यातनं पण मी खूप शिकत गेले. पण माझे कष्ट प्रामाणिक होते, म्हणूनच आज माहेरवाशीण घडली ना. असंख्य महिलांना आज आपण माहेर पण देतो, त्याच्यामुळे घाबरायचं तर अजिबात नाही, उभं राहायचं. परमेश्वर आपल्या बरोबर असतो आणि चांगली माणसं आपल्या आयुष्यात असणं ही आपली संपत्ती, त्याच्यामुळे नक्कीच आपण उभं राहतो. मी एकटीने उभी राहिले, मला चांगल्या माणसांनी साथ दिली, कारण माझं कामही तसंच बघितलं त्यांनी. आपण चांगलं करायला लागलो तर आपोआप हात जोडले जातात. आणि जेवढं तुम्ही कामात बिझी राहाल, मला ज्येष्ठ नागरिकांना एकच सांगावं असं वाटतं, तुमच्या गोळ्या बंद व्हायच्या असतील तर तुम्ही मेंदू सतत कार्यरत ठेवा.
1: बरं.
0: बीपी डायबिटीस काहीही होणार नाही हे मी अगदी नक्की सांगू शकते.
1: वा बरं. आता प्रभाताई, हे माहेर घर आपण जरी म्हटलं तरी अनेक पुरुषांची सुद्धा तुमच्याकडे सुरुवातीला तक्रार होती की फक्त महिलांना नाही तर पुरुषांना सुद्धा गरज असते
0: हो.
1: आणि तर आता तुम्ही त्यांचा सुद्धा अंतर्भाव करायला सुरुवात केली
0: आहे हो, हो.
1: तर ते कसं घडलं?
0: मी जेव्हा 2021 मध्ये याची सुरुवात झाली
1: हो,
0: एक साधारणतः 3-4 महिन्यांनी मला एका 75 वर्षाच्या आजोबांचा फोन आला.
1: बर.
0: की हे माहेर वशीन का? तर मग म्हटलं हो. मग आम्ही काय पाप केलंय?
1: बर.
0: ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही कधी येताय? मी येऊ का म्हटलो घ्यायला. असे किस्से घडलेत की मी पुण्यापर्यंत घ्यायला गेले ज्येष्ठ नागरिकांना की त्यांना कसं आणायचं. म्हटलं मी येते न्यायला. मी आणायला गेले, पोहोचवायला सुद्धा गेलेले आहे.
1: बाप रे.
0: हो, हो. हा. आणि मग ते आजोबा दोघही आले. मुलं म्हणले अमेरिकेला असतात. अच्छा बरं. 3 दिवस राहिले, त्यांना छान फिरून आणलं, खाऊ पिऊ घातलं, गप्पा मारल्या. कारण बोलणं हे सुद्धा औषध आहे खरं सांगायचं. आणि आता तेच कमी होत चाललंय. आणि नंतर त्यांनी इतका सुंदर अभिप्राय दिला की जाताना अजूनही तो वाचला की मला डोळ्यात पाणी येतं. त्याच्यानंतर मात्र आपण पुरुषांना ह्या माहेर घरामध्ये स्वागत करायची सुरुवात केली. आणि आता कुटुंबातले पुरुष आपल्याकडे येतात कारण सगळे सोहळे बदलापूरच्या माहेरी झालेत. पुरुषांचं स्वागत तर नक्कीच आहे, अगदी जरूर.
1: वा, म्हणजे हे सगळ्यांचं माहेर घर झालं.
0: सगळ्यांचं,
1: फक्त महिलांचं असं त्याला आता मर्यादित स्वरूप नाही राहिलं.
0: नाही राहिलं. आणि आता आपण बदलापूरच्या माहेरी सगळे सोहळे करतो.
1: बरं.
0: 61-75 लग्न सुद्धा लागली, साखरपुडा होतो, डोहाळ्या जेवण होतो, बाळाचे बारसही झाले, बोडनाण झाले आणि फुलांच्या पायघड्या घालतो, पंचपक्वानी पानं सजवतो. तुम्ही सांगाल तो मेनू करतो, तुम्ही फक्त यायचं. आणि आता मी तर म्हटलं ना की कुठलाही नियम नाही की एवढीच माणसं हवीत. 4 जण या, 2 जण या, तुमचा वाढदिवस साजरा करा. कारण त्यांच्यासोबत मी असते, मी 24 तास तिथे सेवेला असते. आणखीन एक गोष्ट आपण आता अशी केलेली सुरुवात ज्येष्ठांसाठी सुरू केले की तुम्हाला कुठे बाहेरगावी जायचं असेल आणि वयोवृद्धांना प्रवास झेपत नाही, मग यांना 10 दिवस कुठे ठेवायचं? तर आम्ही सांभाळतो.
1: बरं.
0: आणि छान राहतात. हे नव्याने आपण आता ज्येष्ठांसाठी सुरू केले त्याच्यामुळे मला माझी त्यांची नव्याने ओळख होते आणि त्यांना पण असंही नाही आपण आता गेलं पाहिजे, प्रभा ते काय करतात आपण बघूया, आपण त्यांच्या संपर्कात राहूया हे व्हायला लागलं. मला फोन यायला लागले, तुमची आठवण येते. म्हटलं हरकत नाही, किती छान आहे, त्यांना माझ्याशी बोला असं वाटतं, मी वेळ देते त्यांना. काय वेळ नाही ही सबब आहे, हे तर मी कधीच मान्य करणार. आणि सगळ्यांचे वाढदिवस करूया आपण, नक्की या.
1: वा मस्त.
0: नाही
1: आता पण मुख्यतः सुरुवात तर झाली महिलांपासून, तर त्यांचा अनुभव, त्यांच्या प्रतिक्रिया कशा प्रकारच्या असतात?
0: त्यांच्या प्रतिक्रिया खूप सुरेख असतात. मी म्हटलं ना की आल्यावर जेव्हा त्यांचं औक्षण होतं, उन्हून पाण्याने पाय धुतले जातात, भाकर तुकडा ओवळून नजर काढल्या जाते, फुलं उधळून औक्षण केल्या जातं, तेव्हा आजपर्यंत 6 वर्षांमध्ये जेवढ्या जेवढ्या महिला आल्या प्रत्येकीचं औक्षण केल्या जातं आणि प्रत्येकीच्या मला एकच ऐकायला मिळतं असं आमचं कधी कोणी केलं नाही हो. एकही महिला असं म्हणत नाही की आमचं हे होतं कधी, कोणीही आमचं असं केलेलं नाही. त्याच्यामुळे तो एक सुरुवातच आनंदाने होते, विलक्षण अनुभव असतो तो. आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणजे काही दिवसभरासाठी येतात, काही राहायला येतात आणि कुठेही बसा कुठे उठा असं काहीच नसतं आपल्याकडे. म्हणजे इथे बसू नका, कॅमेरे लागलेले नाहीत वगैरे असं काही प्रकार. आईकडे आपण कसं जातो तेच हे बदलापूरचं माहेर आहे. आणि जाताना त्यांचे जे अभिप्राय असतात ते खूप वेगळे असतात. काही स्वतः पाठवतात, जाताना काही उकल लिहून जातात की आम्ही माहेर पण खरंच अनुभवलं आणि हे कायम सुरू राहणार.
1: वा.
0: माहेरवाशीण आहे तोपर्यंत नक्कीच राहणार.
1: वा.
0: अनुभव खूप सुरेख आहेत, खूप सुंदर सुंदर अभिप्राय देऊन गेलेले आहेत महिला आणि अभिप्रायाची तर अगदी अखंड पूर्ण एक हेच तयार झालेलं आहे. खूप छान छान, म्हणजे माझ्या आयुष्यात प्रत्येक दिवस हा आनंदाचा आलेला आहे जसं माहेरवशिण सुरू केलं.
1: तुम्हाला एखादा वेगळा अनुभव, तुमच्या आयुष्यातला एखादा वेगळा अनुभव आम्हाला सांगा असं वाटतं का?
0: नक्की सांगते. एक तर पहिली गोष्ट, हे माहेरवशिण सुरू झाल्यानंतर सुरू केलं, सेकंड कोरोना लगेचच लागला. जानेवारी महिना फुल होता, फेब्रुवारी महिना फुल, फेब्रुवारी आणि मार्च महिना सुद्धा म्हणजे मला मिनिटाला एक फोन असायचा, इतका इन्क्वायऱ्या होता 2021 मध्ये. आणि सेकंड पॅन्डेमिक, त्याच्यामुळे मार्च महिन्याचं सगळं बुकिंग कॅन्सल, तिथेच थांबलं ते. त्या पॅन्डेमिक मध्ये एका मुलीचे वडील माझ्याकडे आले आणि प्रभाती आता हॉल बुकिंग कॅन्सल झाले पण माझ्या मुलीचं लग्न करायचंय, तर आपण तुमच्याकडे करूया का? मी म्हटलं चालेल आणि आव्हान स्वीकारलं. मी हे जमणार नाही असं माझ्याजणी कधी झालंच नाही आणि ते इतकं पूर्णत्वाला जातं माझं. म्हटलं हो करूया आपण, किती माणसं, 25 माणसांचाच होतो. म्हटलं चला करूया, काय काय हवे? अमरगंडापासून. म्हणे ठीक आहे, तारीख ठरली, हे ठरलं, पोलीस स्टेशनला अर्ज दिला, त्यांची 25 माणसं आणि माझ्या 5 बायका कामवाले, असं मी सगळं रितसर केलं. अक्षरशः बांगड्या पेटल्या घालून सगळं भराड आलं, नवरा नवरी, आम्रखंड सुद्धा मी घरी केलो.

0: आणि एवढ्या दहेजामध्ये सुद्धा मी केळीचे खांब पण मिळवले.
1: बरं,
0: म्हणजे लग्नासारखा सोहळा, शाही सोहळा केला. तो माझ्या आयुष्यातला आनंदाचा सोहळा. म्हणजे मला मूल नाहीये, माझं राहिलेलं मूल गेलं, परंतु एका मुलीचं लग्न माझ्या दारात झालं, हा आनंद आणखीन काय असेल.
1: वा, क्या बात,
0: सुंदर आनंद. बरं,
1: हो, म्हणजे तुम्ही अनेकांच्या आई झालाय, अनेकांचं माहेर घर आहे. हे म्हणजे कधी कधी कसं असतं ना प्रभाताई, की मोठं काम जर तुमच्या हातून व्हायचं असेल तर त्या छोट्यांमध्ये देव तुम्हाला अडकवत
0: नाही.
1: हे तुमच्या बाबतीत घडलंय आणि अडचणी संकट आली ती सगळं तुम्ही त्याचा उपयोग तुम्ही शिकण्यासाठी केला. दर वेळेला त्यातून भरारी घेऊन वरती आला, काहीतरी शिकला आणि खूप अनुभव तुमच्या गाठीशी जमलाय आणि त्यातून अतिशय वेगळ्या प्रभाताई दर वेळेला सगळ्यांना दिसत गेलाय. प्रभाताई कसं सावरलं स्वतःला?
0: पहिलं संकट, दुसरं संकट, तिसरं संकट, अशी जेव्हा पाठोपाठ संकट येत गेली ना, तर परमेश्वरावरचा विश्वास, त्याच्यामुळे मी डगमगले नाही, कष्ट सोडले नाहीत. हे मी कसं करू, ते मी कसं करू, असं नाही. आणि त्या सगळ्या कष्टांमधून, माझ्या कामांमधून मला चांगली माणसं भेटत गेली, त्याच्यामुळे मी जास्त प्रमाणात सावरले. म्हणजे एका संकटातनं मी बाहेर पडले की दुसरं. आणि संकट सांगू का, की सगळ्यांना संकटात ताकद नाही परमेश्वर, जो ते पेलू शकतो. आपण कुठल्या रांगेत आहोत हे आपण ओळखायचं, त्याप्रमाणे परमेश्वर तुम्हाला संकट देतो. बापरे, माझ्याच नशिबी का असा विचार करायचाच नाही. अरे, हे नशिबात नाही, पण हे नशिबात आहे ना. आज मला मुलगी म्हणून मी जर रडत बसले, पण मला आज किती मुली दिल्यात देवानी.
1: बरोबर,
0: आज मुलाला जन्म न देता मी असंख्य मुलींची आई आहे. आणखीन काय हवंय? आणि मला फोन करून विचारतात, आई तू कशी आहेस, आणि काय हवं? वाढदिवसाला साडी पाठवल्या जाते, पाडव्याला साडी पाठवल्या जाते, दिमाला तुला खोटं वाटेल, एक रुमाल सुद्धा मी विकत घेत नाही. मग आणखीन काय हवं? किती मुली दिल्यात? त्याच्यामुळे जे नाही त्याच्यासाठी रडायचं नाही, जे दिलंय त्याच्यात समाधान मानून आपण पुढे जायचं. आणि ज्येष्ठ नागरिकांनी तर आपण आता आपलं हे वय असं आहे की स्वतःला सावरण्याचं, आपली तब्येत आपणच सांभाळायची, दुसऱ्यावर जास्तीत जास्त अवलंबून राहता येणार नाही एवढं आपण बघायचं. आणि होऊ शकतं ते, हे मी खात्रीशीर सांगू शकते.
1: प्रभाताई, तुम्ही जिम इन्स्ट्रक्टर म्हणून सुद्धा काम केलंय, तर तो अनुभव कसा होता?
0: तो पण छान, तो मुलुंडमधलाच होता माझा अनुभव. म्हणजे एक काळ असा होता की एक 4-5 वर्ष मिस्टर आजारी पडल्यानंतर माझं एक पूर्ण, माझी त्यांची नोकरी थांबली. त्याच्यामुळे मला काय करायचं, तर मी स्वयंपाक करण्यापासून, पोळीभाजीचे डबे देण्यापासून ती नंतर जिम इन्स्ट्रक्टर झाले.
1: बरं,
0: जिम इन्स्ट्रक्टर म्हणजे मला नोकरी आली. आणि नुसती जिम इन्स्ट्रक्टर नाही, तर त्याच्यातनं मी माझं स्वतःचं जिम उघडलं, महिलेनी महिलांसाठी चालवलेलं, मुलुंडमधील एकमेव फिटनेस सेंटर, सोहम फिटनेस सेंटर.
1: बरं,
0: त्याची वेळ अशी होती की 6:30 ते 9:30, त्याच्यासाठी जागा सुद्धा, पैसा तर नव्हताच कधी हातात, पण ज्या सोसायटीमध्ये मी काम करत होते स्वयंपाकाचं, त्या सोसायटीमध्ये ऑफिस रूम होती. आणि मी तिथे काम केल्यामुळे त्यांना विचारलं, तर त्यांनी मला अशी चावी दिली. ते करण्यासाठी सुद्धा 10 महिला जेव्हा माझ्याकडे जिमला यायच्या इन्स्ट्रक्टर म्हणून, की मी त्यांच्या पुढे हा माझा प्रश्न मांडला, तर त्यातल्या प्रतिभाताई वगैरे होत्या, त्या म्हणल्या आपण आता प्रभाला उभं करूया, मग कोणी 2000 कोणी 5000. म्हणजे त्यावेळची गोष्ट 1998-99 मध्ये 1,00,000 रुपये उभं राहणं मोठी गोष्ट होती.
1: अगदी,
0: त्या 1,00,000 मध्ये आज ही मायरोशन घडली की जिम सुरू झालं. आहा म्हणता माझं स्वयंपाक बाजूला गेला, कुठून कुठे पोहोचले बघा. आणि एक छोटा किस्सा सांगते, स्मिता बँकेत होती, बँक ऑफ इंडियात स्मिता, तर मी ना काहीतरी पैसे, पगार 150 रुपये पगार होता पोळीभाजी त्यावेळेला. एका एक घरी पोळीभाजी केली की 150 रुपये मिळायचे.
1: बरं,
0: तर काही जण असं म्हणजे प्रभा तू बँकेत जाऊन पैसे काढ, म्हणजे तुला कळेल बँक काय असते. आणि खरंच मी ते पैसे काढायला गेले ना, तर ना असंच बँक पेमेंटची कॅबिन होती. आणि मी मनात असं आणलं की किती पगार घेत असतील, आपण का नाही असं करू शकत, पोहोचू शकत ह्या लेवलला. असं मी तेव्हापासून जे ध्येय डोक्यात होतो की आपण इथपर्यंत पोहोचायचं, आणि ते करता करता मी इतक्या लवकर मी एक जिमची संचालिका होईन असं मला वाटलं पण नव्हतं. इतकं ते फास्ट काम झालं, कारण मनात सारखं ते, म्हणून विचार करताना ना सकाळी उठल्यावर चांगलाच विचार डोक्यात आणा, आपल्याला आज हे करायचंय, तसंच होणार.
1: वा,
0: तसंच होणार. आणि मी कम्प्लीट संचालिका झाले, सोहम फिटनेस सेंटर असं मुलींमधलं हे होतं. आणि असंख्य महिलांनी त्याच्यामध्ये सुद्धा, खूप आनंददायी प्रवास होता तो सुद्धा.
1: म्हणजे जो जो प्रवास तुमचा आहे आणि सगळा वेगळा, पूर्णपणे वेगळा, म्हणजे ह्याचा संबंध त्याच्याशी नाही.
0: कुठे स्वयंपाक, कुठे पोळीभाजी, कुठे ओटा, कुठे जिम इन्स्ट्रक्टर, की महिलांना बारीक करायचं हे स्वप्न. आणि मी जे डाएट त्यांना द्यायची, ते डाएट मी आजही फॉलो करते. हे पण सांगते.
1: म्हणजे हा तुमचा फिटनेस
0: नक्कीच. खाण्यासाठी नाही जगायचं, जगण्यासाठी जेवढं लागतं तेवढं खावं माणसाने, हे माझं तत्व आहे. आणि आता आम्ही ज्येष्ठांनी ते सावरलंच केलंच पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात नक्की.
1: बरोबर, बरोबर, अगदी बरोबर. सगळं अगदी समरसून जीवनाचा उपभोग आनंद घेणं हे सगळं बघितल्यावर अतिशय म्हणजे वेगळेपणा तुमच्यातला जाणवतो. आता ह्या टप्प्यावर आमच्या अमृत कलशच्या श्रोत्यांना तुम्ही काय जीवनमंत्र द्याल?
0: आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तरी स्वतःवरचा विश्वास कधी हरवू नका. वय वाढलं म्हणजे आयुष्य संपत नाही, तर अनुभवांनी समृद्ध होतं. आनंदी राहा, सक्रिय राहा, आधार द्या, कारण शेवटी माणूस माणसासाठी जगत असतो हे लक्षात ठेवा. आणि कायम सकारात्मक विचार. आत्ता मी तर असं म्हणेन की बीपी आणि डायबिटीस आता बऱ्याच जणांना असतं, ते मी तर असं म्हणेन की खाण्याने होतं असं अजिबात नाही. मी काही डॉक्टर नाही कोणी, पण माझ्या एवढ्या वर्षातला प्रवास मी बघितला, म्हणजे मला काही औषधाची गोळी दिलेली नाही, पण बीपी आणि डायबिटीस हे म्हटलं की प्रत्येकाला, आता मी एवढ्या महिला येतात ना, हे जास्त म्हणजे विचारांनीच होतात हे आजार, असं माझं खरोखर मत आहे. ते विचार कमी करा आणि उद्या उठून आपल्याला काय वेगळं करायचंय, तुम्हाला एकट्याला नाही जमणार, तुम्ही चार जण एकत्र या, काहीतरी वेगळं करा, करण्यासारखं खूप आहे. नाहीतर मी तर सांगेन माझ्याकडे या, मी सांगेन काय करायचं. नक्की करू शकतो, बरोबर आहे की नाही?
1: अगदी.
0: सतत आपण मेंदू कार्यरत ठेवूया. छान राहा, मस्त राहा. आणि माहेर म्हणजे काय सांगू मी, म्हणजे माझा प्रवास मी म्हटलं ना की आधीच आहे आनंदी होता, आत्ताही मी आनंदी आणि उद्याही मी आनंदीच राहणार नक्कीच. मी कधी दुःखी नसते, दुःखी नसणार, कारण प्रभा माहेर वशीन तुम्हाला रोज नवीन स्वरूपातच बघायला मिळते. कारण माझं स्टेटस बघण्यासाठी महिला अखंड माझा नंबर सेव्ह करत असतात, कारण त्या उठून आधी माझं स्टेटस बघतात. अरे आपल्याला आता केलं पाहिजे. शंभरात ना एक महिलेने जरी विचार केला तरी मी म्हणले चला माझं हे काम सार्थकी लागलं.
1: म्हणजे एक सकाळी उठल्यावर आपण देवाचं नाव घेतो तसं ते सकारात्मक ऊर्जेसाठी महिलांना प्रभाताई आठवते.
0: तेवढंच
1: ह्याच्यापेक्षा आणि वेगळा मंत्र काय असू
0: शकतो
1: की पूर्णपणे तुम्ही स्वतःला जीवनाचा आनंद घेण्याकडे तुमचा कल असतो. प्रभाताई, तुमचा हा खरंच दिलखुलास, हसरा आणि प्रेमळ स्वभाव सगळ्यांचंच मन जिंकून घेणार असं आहे. तुमच्या यापुढच्या व्यस्त आणि अतिशय मस्त अशा जीवन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि गप्पांसाठी आभार.
0: माझ्या सगळ्या ज्येष्ठांना माझा खरोखर नमस्कार आणि छान राहा खरंच.
1: वा मस्त. बरं तर श्रोते हो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

अमृत कलश कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला होता. सायंकाळचे 4 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: अष्टविनायक या चित्रपटासाठी डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात आता ऐकूया सर्जा या चित्रपटातलं गीत.
1: अरे थांब, चल हट.

सुरेश वाडकर, शोभा जोशी आणि सहकलाकारांच्या आवाजात बाळा जोजोरे या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं होतं. अष्टविनायक चित्रपटातलं आणखी एक गीत ऐकूया, वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांच्या आवाजात.

0: चित्रपट संगीत आपण ऐकत होता. आता थोड्याच वेळात मालिका विशेष.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मालिका सादर करत आहोत
2: पोहाडा आणि आदिवासी लोककला.
1: आज ऐकूया भाग 12 पोहाडा वाद्य वादक आणि काही सोंग. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत.
3: श्रोते हो नमस्कार. दिनेश तुलाही नमस्कार.
4: नमस्कार श्रोते हो. कांचन नमस्कार.
3: दिनेश आपण हे जे नृत्य नाट्य पाहतो आहोत ना भोवाडा, यामध्ये नृत्य तर जास्त आहेच, किंबहुना नृत्य हाच त्याचा आधार आहे, पण त्या नृत्यासोबत त्यांचा जो आवेश आहे, जी जी वेगवेगळी भूमिका वेगवेगळे मुखवटे धारण करून हे कलाकार जी काही नृत्य सादर करतायत, त्याच्यामध्ये ती नाट्यमयता सुद्धा सहजपणाने येते.
4: बरोबर. आणि नाट्यमयता तू जी म्हणतेस ना, ही त्यांच्या चेहऱ्यावरती जरी आपल्याला दिसत नसली, कारण चेहरे त्यांचे मुखवट्याने झाकलेले आहेत, पण शारीरिक हालचाली,
3: तेच मला म्हणायचं,
4: हातांच्या हालचाली
3: त्या नृत्यामधून ते नाट्य ते व्यक्त करतायत. आपण या प्रांतामध्ये जिथे आता हे रेकॉर्डिंग करतो आहोत, त्र्यंबकेश्वरच्या जवळचा हार्सूल, आणि तिथपासून ते आपण पुन्हा पुन्हा सांगतो आहोत की गुजरात राज्याच्या सीमेपर्यंतचा हा भाग
4: आदिवासी बहुल असा भाग,
3: आणि इथे 5 प्रकारचे आदिवासी राहतात, त्याविषयी आपण बोललेलो आहोत. इथे हा जो बोहाडा नावाचा जो प्रकार आहे, बोहाडा किंवा भोहाडा असे त्याचे दोन उच्चार भेद आपण म्हणूया,
4: म्हणजे काही पुस्तकांमध्ये आपल्याला बोहाडा असाही उल्लेख आढळेल याचा, आणि या भागात मात्र
3: बोलताना भोहाडा असं म्हणतात. तर चैत्रापासून आषाढापर्यंत, म्हणजे जेव्हा शेतीच्या कामांची विशेष गर्दी नसते, अशा काळामध्ये हे मनोरंजनासाठी नृत्य नाट्य सादर केलं जातं. त्यांनी आपल्याला सांगितलं की मे महिन्यामध्ये ज्या वेळेला सुट्ट्या असतात, म्हणजे ज्या ठिकाणी कामांची गर्दी नाही त्या ठिकाणी माणसाला मनोरंजनाची भूक असते.
4: पण आपण इथे बघतोय की या भागात अजूनही काही ठिकाणी ही साधनं उपलब्ध नाही आहेत मनोरंजनाची.
3: खरंय.
4: आणि त्यांची जी मनोरंजनाची भूक आहे ती या भोवाडाच्या माध्यमातून पूर्ण होते असंही आपल्याला दिसतं, नाही का? आणि म्हणून बघ, या ठिकाणी सुद्धा आज आपण या ध्वनिमुद्रणासाठी खरं तर आलेलो आहोत, पण इथे जी गर्दी झालेली आहे बघण्यासाठी म्हणून लोकांची, ती गर्दी सुद्धा खूप, म्हणजे त्याच्यामुळे पण आपल्याला एक या कार्यक्रमाची लज्जत वाढली आहे असं म्हणूया.
3: अरे, प्रत्यक्ष बोहाड्याचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी 2-2 महिने त्याची पूर्वतयारी चालते. यामध्ये हे सगळे पुराणातले जे कथा आहेत, मग रामायण महाभारत, यामधले रावण कुंभकर्ण विभीषण कृष्ण भीम अर्जुन मारुती त्यांच्यातली युद्ध, आणि हे सगळं काही याच्यामध्ये ते रंगवत असतात, आणि त्यामध्ये ते रंगूनही जात असतात.
4: कांचन, बोहाड्याची तयारी जोरदार सुरू आहे. ही सोंग तयार होत आहेत, त्यांचे मुखवटे या ठिकाणी आणलेले आहेत, पण ही वादक मंडळी मला वाटतं आधीपासून तयार आहेत. याच्यामध्ये सार आहे, संबळ आहे आणि सनई आहे. तर आपण चल या वादकांशी जरा बोलूया तोपर्यंत.

0: नाव काय?
1: राजाराम गोविंद जाधव.
0: राजाराम, तुम्ही जे वाजवत आहे ती पण सनईच आहे ना? पण आता तुम्ही जे स्वर देत आहात ह्याच्यावरून, तर ते वेगळे वेगळे स्वर पण ह्याच्यातून देता येतील ना?
1: वेगळे वेगळे देता येतील. एकच सर देतो, सूर एकच निघाल, त्याला सार देणे आहे.
0: कसं सांगा? दिनेश, चला आता आपण सनई, संबळ आणि सार ह्या

0: नमस्कार तुमचा
1: नमस्कार पोपट किसन बोरसे.
0: हा मला एक सांगा, हे वाद्य तुम्ही जे वाजवता त्याला संबळ वाद्य असं म्हणतात.
1: हा संबळ वाद्य.
0: मग आता हे कोणकोणत्या प्रसंगी तुम्हाला वाजवावं लागतं?
1: हे आपल्या लग्नाच्या टायमात तेव्हा वाजवायला लागतं. जे वेळेस आम्ही पूर्वी वाजवायत होतो त्यावेळेस हे मला काय वाजवता येत नव्हतं.
0: मग
1: मी फक्त तो सूर फुकत होतो.
0: बरं,
1: ढोंडारा तोच वाजवायचा. मग असं वाजवता वाजवता हे जो सांबळ वाजवणार होता तो काय आमच्यात राहू शकत नाही.
0: बर,
1: तो पेणारा होता. मग तो नको आमच्यात बुवा. मग आम्ही बंद केलं.
0: गरज निर्माण झाली.
1: एक दोन वर्ष आमचं हे पडूनच राहिलं.
0: बर,
1: मग भावाला मी सांगितलं, दादा म्हटलं आता लोक काय पुढे चाललाय, वाजवायला शिकलेत, आपण पण वाजवू ते. तो मला सांगायचा मग हे संबळ कोण वाजवल? म्हटलं मी वाजवत ना.
0: अच्छा,
1: तुला सांगायचं मला का? म्हटलं ती उपरवाल्याची मर्जी आहे आपल्यावर, आपल्याला जमलं तर मग वाजवू. मग एक वर्ष आम्ही असंच वाजवायला
0: प्रॅक्टिस केली,
1: प्रॅक्टिस केली. मग लगेच ऐकून ती लग्नाची सोपारी आली, धरून घेतली.
0: अरे वा,
1: तेव्हापासून म्हणजे आम्ही वाजवायला
0: छान. म्हणजे काही माहिती नसताना सुद्धा तुम्ही शिकलात ते, आणि त्याच्यामध्ये आता चांगलं तुम्ही वाजवायला लागला. पोवाडा जो प्रकार आहे याच्यामध्ये जी सोंग वेगवेगळी असतात त्यानुसार तुम्हाला ते वाजवायला लागतं.
1: जसं सोंग असलं तसं चाळा लावा लागतो.
0: मग कसं काय ठरवता तुम्ही?
1: आपल्याला माहिती सोंगचा ना, हे सोंग कोणचा आहे, रावण आहे का, सूर्पणखा आहे का, गणपती आहे, ते आपल्याला पूर्ण अनुभव आहे.
0: किंवा मग ते सादर करणारे जे असतात त्यांच्या नाचण्याच्या ज्या काही पद्धती असतात त्यानुसार तुम्हाला ते वाजवायला.
1: मग गणपती असला तर तेच पद्धतीने वाजवायला लागते. एकूण ती सारजा असली मग ते सारजाचा वेगळा आणि गणपतीचा वेगळा असं चाळे वेगळे वेगळे राहतात. मग ते आपल्याला पूर्ण माहीत राहतात.
0: आणि याच्यामध्ये काही गाण्यांच्या पण ट्यून्स असतात का?
1: नाही, हे जर भोवाडा म्हटला त्याच्यात गाणी मग कुठलीच वळत.
0: फक्त जी
1: सोंग आहे तर
0: त्याच्यानुसार ते तुम्हाला वाजवायला लागतं. आणखी तुमच्यासोबत हे कलाकार आहेत त्यांची नावं काय जरा सांगा ना.
1: नाव सांग. नाव
2: मनोहर सरावण राऊत.
0: कुठे राहता?
2: सापतपाली.
0: तुमचं नाव?
2: पुंडलिक तुकाराम भुसारे.
0: तुमचं नाव?
3: हरे किशन बोरसे.
0: अच्छा, तुम्ही यांचे भाऊ. मला एक सांगा की म्हणजे भोवाडा वाजवताना वाजवण्याची पद्धत आणि लग्नामध्ये तुम्ही वाजवता त्याच्यामध्ये काय फरक आहे का?
1: फरक आहे.
0: काय फरक आहे?
1: याच्यात जो भोवाडा म्हटला तर तिच्या सोंगांचे चाळे येतील, आणि लग्नात म्हटलं मग ते नाचन चाळे जाणे, डिस्को चाळे येतात.
0: अच्छा.
1: आणि हा जो आहे हा माणूस
0: याचा गुरु
1: आहे, मनोहर श्रावण राऊत.
4: पण हे संबळ वाद्य तुम्ही कुठून आणता हो?
1: संबळ हा आपले घरीच बनवतो.
0: स्वतः बनवतो?
1: हा स्वतः बनवतो.
0: कशापासून बनवतात?
1: सागाचं लाकूड राहतं एवढं, मग तो कोरून घ्यायचा आपण.
0: हा घरीच कोरतो.
1: हा घरीच.
0: आणि मग त्याला ती बाजूला तुम्ही एक अशी जाळी लावलेली आहे, ती कसली आहे?
1: ही जी कसणी आहे त्याला तानयवा.
0: आणि खाली एक अशी रिंग लावलेली आहे, कडी लावलेली आहे, लोखंडाची आहे.
1: लोखंडाची आहे.
0: त्याला ताणण्यासाठी.
1: ताणण्यासाठी.
0: म्हणजे स्वर काय लावता? स्वरामध्ये कसं लावता तो?
1: स्वर आपल्याला जमतो ना. स्वर म्हणजे अशी एकदम, ही तरी आता कमी थोडी फाटलेली आहे म्हणून कमी आहे ना, तर एकदम ताण ताण वाजत आहे, एकदम कडक वाजत आहे.
0: आता याच्यामध्ये हे तुम्ही वरती जे कातडं लावलेलं आहे ते काय आहे, कसलं हे कातडं?
1: ते बकराचंच कातडं आहे.
0: आणि
1: हे फायबर आहे.
0: फायबर आहे. ते फायबरचंच लागतं?
1: हो. नाही, बकराचंच राहतंय. पण पावसाळ्यामध्ये आपल्याला वाजवायला, गणेश चतुर्थी आली ना त्यावेळेस नाशिकला येतो वाजवायला, मग पावसामुळे भिजत आहे.
0: बरोबर.
1: मग ते चांगलं वाजत नाही
0: म्हणून फायबरचं लावलं.
1: हा फायबर लावलंय.
0: मग दोन्हीला फायबरचं लावलं तरी चालतं?
1: हो चालत. पण फक्त एकच येईल, याला नाही जमत.
0: बर,
1: याला मग ते बकराचंच लागतं.
0: या दोन वाद्यांची वेगवेगळी नावं आहेत काय?
1: दोन. ही चाप म्हणतात, याला चाप सांगा.
0: चाप. आणि हे दोन?
1: हा धूम.
0: जे मोठ्या आकाराने ते धूम.
1: हा धूम.
0: आणि छोटे आहेत ते चाप.
1: चाप.
0: हे चढवलं कसं जात आणि उतरवलं कसं जात?
1: काड्या लावलेल्या आहेत. मग जशी आपल्याला चाप लावायची तशा त्या काड्या आपण पिळायचे.
0: कमी जास्त?
1: हा कमी जास्त करायचे.
4: पण एवढ्या एकाच काडीने त्याला चढवता उतरवता येतं की अशा काड्या आहेत?
1: प्रत्येक ठिकाणी काड लावायच्या, म्हणजे सारखा तोल आला पाहिजे.
4: तुम्ही लोक कमरेला बांधून संबळ वाजवता आणि तिकडे तुळजापूर कोल्हापूरकडे देवीची जी गाणी गायली जातात, गोंधळ जोगवा गायला जातो, त्या प्रसंगी जो संबळ वाजवला जातो त्याचा नाद वेगळा असतो. तो मला वाटतं गळ्यात घालून वाजवतात किंवा खाली ठेवूनही वाजवतात.
0: हा,
4: मध्ये धरून वाजवलं जातं. तुम्हाला येईल तसं वाजवता?
1: ते नाही आपल्याला. म्हणजे ते कसं, आपले इकडे चालीवर राहतो वाजवायला, ते एके ठिकाणी राहतात, देवीची गाणी म्हणायला एके ठिकाणी राहतात, म्हणून जे हे इथे बांधलेलं आहे आम्ही, हे बांधलेलं नाही त्यांचं, ते मोकळं राहतं,
4: त्याच्यामुळे
1: ते असे
4: बरोबर धरून
1: असे करून वाजवतात.

0: फार सुंदर, पण ते तुम्हाला जमत नाही म्हटलं तरी सुद्धा चांगलं वाजवलं तुम्ही.
1: बरं चल कांचन, बोहाडा सुरू होतोय आणि ही सोंग आता एक यायला लागली आहेत, आता आपण ती पाहूयात.
0: आता हे कोणतं सोंग येणार आहे?
2: हे त्राटिका.

ज्यावेळेस राम लक्ष्मण वनवासात असताना नाशिक पंचवटी इथे विश्वामित्राने तपश्चर्या केली त्या ठिकाणी

0: त्रैटिका नावाची राक्षसी जाऊन त्या यज्ञाची नासाडी करीत होती. तेव्हा त्या ठिकाणी राम लक्ष्मण दशरथराजाकडे होते. तेव्हा दशरथाकडे विश्वामित्र गेला आणि विश्वामित्राने सांगितलं, राजा माझ्या यज्ञाची नासाडी होत आहे, तर हे त्रैटिका नावाची राक्षसी येऊन यज्ञाची नासाडी करीत आहे, तर राम लक्ष्मण माझ्या बरोबर दे. तेव्हा राम लक्ष्मण येऊन आणि त्या ठिकाणी आला आणि त्या यज्ञाचा होम तयार केला. हे त्रैटिका नावाची राक्षसी त्याच्या पाठीवर लात मारून पुसकून दे. आता राम लक्ष्मण असते म्हणजे बरोबर बसणार.
1: ही त्राटिकेनी काय केलं की त्या यज्ञामध्ये ती सारखा व्यत्यय आणत होती, ती घाण आणून टाकायचं असं सगळं. आणि तेव्हा त्यांनी मग विश्वामित्राने राम लक्ष्मणाला नेलं आणि मग राम लक्ष्मणांनी तिचा वध केला.
2: ही भूमिका करताना तुम्ही हातामध्ये पेटलेली अशी ज्वाळा घेऊन नाच करता आणि तुमच्या चेहऱ्यावरती मुखवटा असतो, म्हणजे चेहरा झाकलेला असतो, मग हे कसं काय जमतं?
3: हे फडपिंग दिसतोय ना,
2: थोडस इथे दिसत असत. म्हणजे हा जो मुखवटा आहे तू बघितलंस तर थोडीशी याला त्यांनी गॅप ठेवलेली आहे त्याला.
1: म्हणजे त्राटिकेचं जे वासलेलं तोंड आहे त्याच्यातून तो आतला जो आपला
2: थोडासा झरोका तिथे निर्माण केलेला
1: आहे, चांगला छान झरोका आहे आणि त्याच्यातून तो पाहू शकतो. पण ते खाली वाकून ते दोन्ही पेटलेल्या मशाली घेऊन नाचायचं आणि एवढा तो जड मुखवटा डोक्यावर वागवायचा खरोखरच एक हिमतीचं काम आहे.
2: याच्यासाठी काही प्रॅक्टिस वगैरे करावी लागते?
3: प्रॅक्टिस करायला लागते.
2: किती दिवस?
3: 5-6 दिवस.
2: मग तेव्हा प्रॅक्टिस करताना मुखवटा लावून प्रॅक्टिस करता?
3: नाही, मुखवटा बिना मुखवट्याचे करतो.
2: पण त्याचं वजन असतं ना, मग ते पेललं पाहिजे ऐन वेळेस?
3: नाही काही नाही, 15-20 किलो आहे वजन.
2: अरे बापरे, काही नाही म्हणतायत आणि 15-20 किलो. धन्यवाद.

ज्यावेळेस हस्तिनापूरमध्ये हा बकासूर नावाचा दैत्य उद्मंत झाला होता, ह्या बकासुराने त्या नगरीमध्ये अशी प्रथा ठेवली होती, एका घरचे गाडाभरांना दोन रेडे आणि एक मनुष्य भक्षण करीत चालला होता. त्या दिवशी एक दिवस त्या ब्राह्मणाच्या घरात पाळी आली असता ब्राह्मण रडत बसले होते. तेव्हा पांडव वनवासात जात असताना पांडवांची त्याच वाटेने फेरी झाली आणि त्या ब्राह्मणाच्या घरी राहण्याची पाळी आली. तेव्हा त्या ठिकाणी कुंतीने विचारलं, अरे ब्राह्मण बुवा का रडत बसला आहेस? तेव्हा ब्राह्मणांनी सांगितलं, आमच्या गावात हा बकासूर नावाचा दैत्य उद्मंत झालेला आहे, त्याने एका घरचे गाडाभरांना दोन रडे एक मनुष्य भक्षण करीत चालला आहे, आज आमच्यावर पाळी आली आहे. तर आमच्याजवळ तीनच माणसे आहो, एक मुलगा आणि दोन म्हातारी म्हातारा. तर मुलगा गाडी घेऊन जातो तर आई वडिलांची सेवा कोण करेल, आणि म्हातारा गाडी घेऊन जातो तर मुलाचे लग्न कोण करी जायच्या अवस्थेत ते रडत बसले होते. तेव्हा कोणतीने सांगितलं, अरे ब्राह्मण रडस नको, माझे पाच पुत्र पांडव आहेत, त्याच्यात एक गेला तरी चार राहतील, म्हणून ही कामगिरी अभिमानी घेतली आणि गाडाभरांना भरून आणि ठरलेल्या जागी गेला. ठरलेल्या जागी जाऊन गाडाभरांना खाली करून आणि स्वतः जेवायला सुरुवात केली. त्या ठिकाणी हा बकासूर नावाचा धावून आला. हा बकासूर त्या भीमाच्या पाठीत गुद्दे मारू लागला, अरे भीम तू कोणाचा मुलगा आणि इथे कसा आलास? माझ्या अगोदर जेवतोस, तुझ्याकडे बघतो. तेव्हा भीमाने सांगितलं, माझं जेवण संपल्याशिवाय तुझ्याकडे बघणार नाही, म्हणून त्या ठिकाणी बकासूर आणि भीम यांचं तुम्हाला युद्ध लागलेलं आहे.

0: ठिकाणी हा भीमाने हा बकासुराला फणसासारखं फोडून काढलं आणि त्याला यम छत्ने पाठवलं. आपल्या नगरीमध्ये हस्तिनापुरात जात आहे.
1: भीमाची भूमिका तुम्ही करता
2: हो,
1: तर त्यासाठी काय प्रॅक्टिस करायला लागते? काय जोर बैठका दंड वगैरे मारायला लागतात?
2: जोर बैठक, शक्तीनी नाच दाखवायला लागतो आणि परत कला दाखवायला लागते.
1: खूप छान. आणि तुमची गदा जी आहे
2: हो,
1: ही कसली आहे गदा?
2: हे लकडी आहे.
1: आणि तुम्ही हे नाचता नाचता मध्येच जोर बैठका मारता, मध्येच नमस्कार करता
2: हो,
1: कसं काय हे सगळं?
2: ते भीमाचे अक्षिण दाखवाय.

0: लागते. भीमाला ताकद असल्यामुळे त्यांनी ते बैठक दाखवली.
1: माझ्यामध्ये किती ताकद आहे दाखवण्यासाठी तुम्ही हे सगळं करता. धन्यवाद
0: धन्यवाद.
2: दिनेश तू यांना नाचताना पाहिलंस का? एक पाय उचलायचा आणि दुसरा टाकायचा ही एक साधी नृत्याची पद्धत आहे.
1: पण त्याच्यामध्ये सुद्धा एक लयबद्धता आहे.
2: नाही लयबद्धता नाही, नुसती. मला असं वाटतं की पायाला एखाद्या कांबीसारखं बनवण्याचं जे काही साधन असेल ना, तर हे भीम जे नृत्य करतात तसं जर एक 4-8 दिवस महिनाभर केलं तर आपल्याला स्वतःचा फायदा होईल. ते पटापट पटापट एक पाय पुढे एक पाय मागे एक पाय पुढे एक पाय मागे अशा पद्धतीने त्या लईमध्ये नाचतात. ह्या लईमध्ये अशा प्रकारे नाचणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे.
1: त्याच्यासाठी खूप त्यांना मला असं वाटतं सराव करावा लागेल.
2: होय, आणि हे बकासूर झालेले आहेत. मगाशी शंकासुराचं त्यांनी काम केलं होतं. त्यांचं सुद्धा नृत्य जे आहे ते या वयाला ज्या तडफेने नाचतायत हे दोघांचं अतिशय कौतुक केलंच पाहिजे. धन्यवाद.

0: कुंभकर्ण कुंभकर्ण
1: ज्यावेळेस रावणाच्या लंकेत हा कुंभकर्ण जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली होती तेव्हा त्या ठिकाणी वानर सैन्य जाऊन आणि हा कुंभकर्णाला पाहिलं, हा झोपेत आहे म्हणून त्याने द्रोणाचल पर्वत हातावर उचलून मारुतीने आणि लंकेत जात होता तेव्हा त्या ठिकाणी हा कुंभकर्ण झोपेत दिसला म्हणून हा कुंभकर्णाच्या झोपेत असताना त्याच्या नाकातून आणि कानातून माकड गुदगुल्या करून आणि खेळत होते, त्याला 12 वर्षाची झोप आणि 12 खंडीचं जेवण लागत होत तेव्हा हा कुंभकर्ण।
2: मग हे 12 खंडीचं जेवण त्यांना आणि 12 वर्षाची झोप कुंभकर्णाला, आणि मग पुढे कुंभकर्णाचा जेव्हा वध करायची वेळ आली तेव्हा कुंभकर्णाला उठवणं सुद्धा मोठं मुश्किल झालं होतं रावणाला।
1: उठवलं त्याचं गायन, त्याच्या कानात गायन केलं म्हणून तो उठला आणि पाहतो तर आपल्या लंकेत वानर सैन्य पांगलेलीच होती। मग त्याने विचारलं का आपल्याला आता मला भाऊसाठी धावावं लागेल म्हणून ते वानर सैन्य त्यांना गिळून खाऊ आणि राम लक्ष्मण जे आहेत त्यांना सुद्धा गिळून खाऊ असा त्यांनी एक शब्द काढला, परंतु त्याला लक्ष्मणाने एकाच बाणात मार।
2: असा हा कुंभकर्ण। दिनेश, कुंभकर्णाशी बोलायला हवं नाही का?
3: कुंभकर्णाशी बोलायलाच हवं, कारण त्याचा जो मुखवटा बनवलेला आहे हा अतिशय, तो कुंभकर्णाला साजेसा असा हिरव्या रंगाचा असा, त्याच्या मोठ्या मोठ्या मिशा आहेत,
2: त्याचे दात आहेत
3: असे मोठे मोठे आणि जीभ बाहेर काढलेली आहे त्यांनी,
2: म्हणतो चांगले सुळे बाहेर आलेले आहेत। आणि मला वाटतं पुष्कळ कुंभकर्ण घोरत असावा, घोरता घोरता जीभ पण खूप मोठी बाहेर आलेली,
3: त्यामुळे आधी त्याच्याशी बोलण्या अगोदर त्याला आपल्याला उठवायला पाहिजे नाही का? तेव्हा त्याला आधी उठवूया, कुंभकर्ण उठ बाबा, आमच्याशी बोलण्यासाठी उठ, तू जागा आहेस ना, मुखवटा काढू देत काय ना, त्या ना काढायला
2: नाही, ठीक आहे काढायची गरज नाही।
3: अच्छा बरं,
2: तुम्हाला कसं वाटतं हे मुखवटा घेऊन?
4: आता मुखवटा घेऊन काय, देवाचं मुहूर्त आहे, चांगला वाटतं।
2: किती जड आहे?
4: जड जड मस आहे।
2: मस म्हणजे किती? 20 किलो
4: जास्त आहे, 50 किलोचा
2: एका हाताने उचलणार नाही। बर बर, ठीक आहे। हे सोंग तुम्ही
3: त्यांना बोलत असताना त्यांचा आवाज सुद्धा त्या मुखवट्याच्या आतमध्ये कसा
2: घुमून येतो आहे। आणि आपण आता त्यांना जास्ती बोलत उभं ठेवायला नको, कारण एवढं मोठं वजन घेऊन
3: आणि त्यांची झोपायची वेळ पण झालेली असेल।
2: धन्यवाद। शिरावरती वागवायचं आणि नाचायचं कठीणच आहे ना।
3: आता या पुढचं आपण बघूया।

0: ज्यावेळेस शंकराने ज्यावेळेस हा नंदकेश्वर उद्मंत झाला होता तेव्हा शंकराने त्याला बोलवून घेतलं, अरे नंदकेश्वरा इकडे तुला कामगिरी सांगतो ते ऐक. तेव्हा ह्या नंद्याला सांगितलं, तू मानव लोकात जा आणि सांग की एक तबू खाना आणि तीन तबू शोध आणा. तेव्हा नंदेने ऐकलं, ऐकलं काय आणि मानवात जाऊन सांगितलं काय. मानवाला सांगितलं, मानवा तीन तबू खाना आणि एक तबू शोध आणा. तीन टाईम खाना पुरवण्यासाठी नंदकेश्वरा तूच जा. म्हणून हा शंकराचा एक शंकराने नंद्याने सांगितलं, शंकरा मी तुझा वाहन होतो आणि मला वर दे. तेव्हा स्वर्गात ही गंगूबाई राहत होती, तेव्हा स्वर्गातून तिला कोण आणणार. म्हणून भगीरथ राजाने तपश्चर्या करून स्वर्गातून शंकराच्या जटेत निर्माण करून घेतली आणि ती या भूतलावर आलेली आहे.
1: हा मला असं वाटतं हे जे आहे ही भूमिका कांचन नंदिकेश्वर आणि शंकर, मला असं वाटतं नंदीचं हे जे आहे मॉडेल आपण म्हणूया त्याला लाकडी, ते इतकं जड आहे की ते उचलण्यासाठी दोन माणसं लागतात आणि त्यांनी ते कसं बसून उचललेलं
2: की ते दोघं जण सुद्धा त्याच्या बरोबरीने
1: नाचतायत
2: आणि हे जड असावं बहुतेक. ते एक पाय खाली ठेवतात, एक पाय वर उचलतात, किंवा त्याचं वजन त्यांना पेलत नाहीये एवढं ते वजन आहे.
1: आणि त्या नंदीच्या
2: शिरावर जे आहे हा हे काय आहे,
1: शंकराच्या जटेतून निर्माण झालेली गंगा
2: आहे.
3: यामध्ये असणारी वेगवेगळी वाहनं त्याहीकडे आपण लक्ष वेधून घेऊया आपल्या श्रोत्यांचं. घोडा, नंदी, मोर, उंदीर हे सगळी वेगवेगळी आपल्या देवतांची वाहनं आहेत. वाहनांचं मात्र शरीर पोलादाचं किंवा लोखंडी पत्र्याचं
1: आणि त्या वाहनावरती ती व्यक्ती बसलेली आहे
3: असं वाटायचं.
1: निर्माण करण्यासाठी त्याला मध्ये एक जागा ठेवलेली आहे,
3: एक मोठं छिद्र आहे, त्या छिद्रामधून ते तो कलाकार त्यात आत शिरतो आणि उभा राहतो. मग नंदी असेल तर तो त्या नंदीच्या पाठीवरच्या भोगातून आत जाईल आणि तिथे तो उभा राहील, पण त्याचे पाय नाही दिसणार. म्हणजे त्या नंदीला पूर्ण जमिनीपर्यंत झाकून टाकणारी झूल त्या नंदीवर घातली जाईल आणि मग तो नंदी मस्त मजेत नाचेल. आणि हे यातली गंमत कशी आहे की नंदी जो आहे तो प्रत्यक्षामध्ये नंदीचे दोन पाय आणि शिवशंकर जो नंदीवर आरूढ होणार आहे त्याचे दोन पाय असे मिळून ते चार पाय म्हणजे ते दोघं मिळून एकसारखं नाचणार आहेत. आता मला एक गोष्ट दिनेश सांगावीशी वाटते. मगाशी जेव्हा इथे भीम आले ना तेव्हा त्यांनी जो ताल वाजवला ना धागिनकी नक दिन धागिनकी नक दिन धागिनकी नक दिन असा त्यांचा ताल चालू होता बरं का. आणि आता जर तू पाहिला असतो तो नंदीकेश्वराच्या बरोबर जेव्हा ते लोक आले ना वाजवत तेव्हा तू तालाकडे लक्ष ठेव, अगदी वेगळा वेगळा प्रत्येक सोंगा बरोबर हा ताल वेगळा
1: वाजवतो. साजेसा तो
3: साजेसा आहे आणि वेगळा वेगळा आहे.
1: कदाचित ते धागिन तिनं कधी तू जे म्हणालीस ते बोल त्यांना ठाऊक
3: नसतील
1: बरोबर त्या सोंगाशी.
3: आपण तुला गंमत बघायची का त्यांना विचारूया.
1: मगाशी आपण जी भीमाची भूमिका बघितली त्यावेळेस तुम्ही जो ताल वाजवला तो काय होता सांगता येईल तुम्हाला.
3: नाही नाही जो भीमासाठी वाजवलं होतं ते वाजवा.

0: भोहाडा आणि आदिवासी लोककला या मालिकेचा भाग 12 आपण ऐकलात. भोहाडा वाद्य वादक आणि काही सोंग. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. या भागातील मुख्य कलाकार हरी किसन बोरसे आणि वसंत शिवराम कोंगिल आणि सहकारी. बाह्यध्वनी मुद्रण निनाद वेंगुर्लेकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: मालिका विशेष या अंतर्गत हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून. काही क्षणातच अस्मिता वाहिनीचं प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठीवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही ऐकता येतील.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत सायंकालीन प्रसारण सुरू होत आहे. सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते DK शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात शपथ घेतली. त्यांच्यासोबत माजी गृहमंत्री जी परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात जाऊन अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. उर्वरित उमेदवार उद्या अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 304 अंकांची घसरण झाली आणि तो 74,346 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 78 अंकांची घसरण नोंदवत 23,406 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शौनक अभिषेकी यांचं गायन राग पुरिया. विलंबित ख्याल एकतालामध्ये मायरी मायको.

द्रुत ख्याल एक तालातच आहे. सुनरी आरी आज त्यांना तबला साथ विकास पुरंदरे, संवादिनी उदय कुलकर्णी, राग मारवा कलाकार शौनक अभिषेकी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीचा रंग माझा वेगळा या सदरात आपण भेटणार आहोत लेखक गजानन आव्हाळे यांना. प्रसार माध्यमातील लेखन आणि युवक या विषयावर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ते त्यांच्या लिखाणासाठी व्रतस्थ या नावानं सध्या प्रसार माध्यमांवरती लिहित आहेत आणि आज आपण जाणून घेऊयात त्यांचा आजपर्यंतचा लेखन प्रवास आणि त्याविषयीचे अनुभव. तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या आपला रंग माझा वेगळा या सदरात.
2: धन्यवाद आरती.
1: प्रसार माध्यमांसाठी लिहित असताना एक युवा लेखक म्हणून एकंदरीत तुमचा अनुभव कसा आहे त्याबद्दल काय सांगताल?
2: माझा अनुभव खूपच चांगला आहे. म्हणजे प्रसार माध्यमांमध्ये लिखाण करणं ही खूपच चॅलेंजिंग गोष्ट आहे खरं तर. आणि सुदैवाने मला ते कळलं लवकरच की जो काय रोलर कोस्टर राईड म्हणतो तो पॅटर्न तुमच्या लक्षात येतो लिहिताना. आणि समाज माध्यमांमध्ये लिहिताना व्ह्यूज लाईक्स आणि फॉलोअर्स खूप मॅटर करतात. जी लोक म्हणतात की ते मॅटर करत नाही मला असं वाटतं की ते खोटं बोलतात. खूप महत्वाचं आहे. व्ह्यूज नाहीत म्हणजे तुम्हाला तुमचे वाचणारे नाही आहेत आणि मग वाचणारे नाही तर मग तुमच्या लिखाणाला मग काय फायदा काय? सो तुम्ही प्रसार माध्यमांसमोर तुमची एखादी गोष्ट मांडताय त्यावेळेस तुम्हाला वाचणारे वाचक खूप गरजेचे असतात आणि अभिप्रायही तेवढेच महत्वाचे असतात. मी ज्या भागातून येतो विदर्भ, सो तिथे जर मी माझं लिखाण मांडण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकतं की मी खूपच कमी वाचक वर्गाशी जोडल्या जाईल. मला तेवढा हे मिळणार नाही. पण प्रसार माध्यमांसमोर माझं लिखाण मांडताना मला खूपच मोठा वर्ग मिळतो. खर तर प्रसार माध्यमांच तुम्ही कंट्रोलच करू शकत नाही. तिथं ते एक खुलं माध्यम आहे की तुमचं लिखाण पब्लिक होतं आणि मग त्याच्यानंतर तुमचा ताबा नाही राहत त्या गोष्टींवर. सो ते कितीही लोकांपर्यंत पोहोचू शकतं आणि ती खूप चांगली गोष्ट आहे आणि ती माझ्यासाठी खूप चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर ठरलं माझं लिखाण डेव्हलप होण्यासाठी म्हण किंवा समृद्ध होण्यासाठी. कारण मला वाचक वर्ग तसा मिळत गेला आणि तो ती एक प्रसार माध्यमांचीच कृपा आहे. पण काही काही वेळेस होऊ शकतं की तुम्ही लाईक्स आणि व्ह्यूज ते एक अल्गोरिदमवर खूप डिपेंड असतात ह्या गोष्टी. सो होऊ शकतं की तुम्ही डिमोटिवेटिव्ह होऊ शकता एखाद्या वेळेस की अरे मी काहीतरी पोस्ट केलंय आणि ह्याच्यावर कमेंट्सही नाहीत आणि लाईकही मला नेहमी मिळतात तशा नाही आहेत. पण होऊ शकतं की मग ते तुमचं लिखाण तेवढं पोहोचलं नाही किंवा मग अल्गोरिदमचा फॅक्ट

0: मध्ये आला. सो त्यातही तुमचं लिखाण सापडतं कधी कधी. तोच एक पॅटर्न असतो की ते परत तुम्ही नवनवं लिहिता आणि पोस्ट करता आणि परत मग ते पोचतं आणि तुम्हाला परत असा एक वाचक वर्ग मिळतो की जो तुमचं आधीचं लिहिलेलं पण वाचतो आणि परत त्याला तुम्हाला जे एक्सपेक्टेड आहे पोचणं तो रिच मिळून जातो. सो असा एक अनुभव आहे.
1: तुम्ही तुमच्या अनुभवाविषयी बोलता आहात आणि तुमचं जे नाव आहे लिखाणासंदर्भात ते व्रतस्थ या नावाने तुम्ही लिहितात, तर या नावामागची गोष्ट काय आणि व्रतस्थ हे नाव का ठेवलं त्याबद्दल काय सांगताल हेही मला ऐकायला आवडेल.
0: सो व्रतस्थ मी आधी माझ्या नावाने लिहित होतो हिंदी आणि इंग्रजीमध्ये. सो मला ते परत मराठीकडे शिफ्ट व्हायचं होतं की मला असं वाटत होतं की मातृभाषेत आपण लिहिलं पाहिजे, पण मग असं नाव की जे कळलं नाही पाहिजे की माझं आहे. आणि ते काही दिवस गुप्त ठेवण्याचाच मी प्रयत्न केला की 10,000 फॉलोअर्स पर्यंत आपण नाही सांगायचं कोणाला की मी ह्या या नावाने लिहितं वगैरे. आणि मी ते सुरू केलं आणि अनपेक्षितपणे मला खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि मला कळायला लागलं की हा मराठीचा जो माझा मूळ विचार येतोय, जो मूळ थॉट येतोय, त्याच्याशी बरेच लोक कनेक्ट होत आहेत आणि जो वाचक वर्ग आहे मराठी वाचणारा त्यांना जे मांडायचंय, त्यांना जे लिहायचंय तेच मी लिहितोय, त्यांना जे पाहिजे तेच मी लिहितोय, किंवा मग मला जे वाटतंय तसंच अगदी तोच भाव असणारा बरीच लोक आहेत. आणि मग ते होत गेलं पुढे व्रतस्थ तसं मोठं झालं की एक त्याला एक मिनिंग आहे, एक तीन अक्षरी नाव असलं पाहिजे आणि थोडं मिथॉलॉजिकल वगैरे त्याचा रेफरन्स असला पाहिजे कुठेतरी.
1: आता जसं तुम्ही सांगितलं की एखादी गोष्ट जेव्हा आपण लिहितो आणि तो अनुभव जेव्हा समोरच्याला आपला वाटतो तेव्हाची गोष्ट तुम्हाला जास्त छान वाटते ऍज अ लेखक म्हणून, तर मग हा अनुभव आणखी कसा सांगाल की असा कुठला क्षण आहे की जो लोकांनी खूप अप्रिशिएट केलाय किंवा अशी कुठली गोष्ट आहे की जी लोकांना खूप सिमिलर वाटली आहे असं काही एक्सपिरियन्स सांगाल का?
0: सर मला बरेच डीएम्स आणि कॉमेंट्स येत असतात की नेमकं मला असं कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं आणि मला जे नेमकं वाटत असतं नेमकं तेच व्रतस्थावर वाचायला मिळतं आणि असं वाटतं की अरे आपल्या डोक्यात जे चाललंय हे बऱ्याच लोकांच्या डोक्यात चाललंय, मग आपण एकटे नाहीये. असं स्पेसिफिक नाही पण मग बरेच प्रतिक्रिया येत असतात की तुझं जे लिखाण आहे ते खूप मला माझं वाटतं. आणि मी शक्यतो प्रयत्न करतो की लिखाणात लिंग नाही कळलं पाहिजे आपलं, म्हणजे मुलगा लिहितोय की मुलगी लिहिते हे कळलं नाही पाहिजे. शक्यतो मी ते शब्दच टाळतो, त्यामुळे जे होतं की दोन्ही जेंडरला लागू होतं.
1: अच्छा, ही गोष्ट फार वेगळी आहे की आपल्या लिखाणामध्ये आपलं लिंग न कळता फक्त मानवी संवेदनाकडे लक्ष देणं, आणि ही गोष्ट मला खूप महत्वाची पण वाटते कारण बरेचदा लेखक लिहित असताना मग आपला पुरुष म्हणून असणारा प्रस्पेक्टिव्ह किंवा स्त्री म्हणून असणारा प्रस्पेक्टिव्ह याच्याकडे भर देऊन बरेचदा भावनिक गोष्टी लिहिल्या जातात, पण जेव्हा आपण माणूस म्हणून त्या भावनेमधला साम्य जेव्हा लिहायला जातो तेव्हा ती गोष्ट खूप वेगळ्या पद्धतीनं माणसाला कनेक्ट करते. फार छान गोष्ट आहे खरं तर ही. मग असा खूप लक्षात राहिलेला एखादा अभिप्राय त्याबद्दल काय सांगू शकताल का?
0: मला डीएम्स जे येतात मी स्क्रीनशॉट्स वगैरे घेऊन ठेवत असतो, त्यापैकी माझं असतं की मला मागे एक डीएम आला होता आणि त्यात असं होतं की माझी आई पण तुला फॉलो करते वगैरे आणि आमचा बऱ्याच वेळा तुझं लिखाण हा चर्चेचा विषय असतो घरात. आणि मला असं वाटतं की 20-25 वर्षाचा अंतर असलेले दोन जनरेशन ज्यावेळेस तुमचं लिखाण वाचतंय त्यावेळेस तुम्ही दोन पिढ्यांना कनेक्ट करताय, सो तुमचा तो शब्दांचा पूल तुम्ही बांधण्यास यशस्वी झालात असं म्हणता येईल. सो हे खूप महत्वाचं आहे, म्हणजे तुम्ही व्ह्यूज आणि लाईक्स पेक्षा अशा ज्यावेळेस प्रतिक्रिया येतात त्या खूप महत्वाच्या वाटतात मला. आणि हे महत्वाचं आहे,
1: अर्थातच हे फार महत्वाचं आहे. मला कुटुंब ही गोष्ट खूप महत्वाची वाटते या सगळ्यामध्ये. पण जर आपण आत्ताच्या पिढीचा विचार केला किंवा आत्ताच्या समाजाचा विचार केला एकंदरीत, तर सध्या सामाजिक प्रश्नांवरती जे काही भाष्य केलं जातं किंवा जेही काही लिहिलं जातं या सगळ्यामध्ये आत्ताचा काळ पाहता आपल्याला सामाजिक प्रश्नांवरती लिहित असताना एक खूप भूमिका घेऊन लिहिणं महत्वाचं वाटतं, किंवा जेव्हा जेव्हा पण आपण काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा इतरांच्या मताचा अभिप्रायाचा आपल्या लिखाणावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिणाम प्रभाव दोन्ही गोष्टी घडत असतात. तर मग याबद्दल लेखक म्हणून तू कसा विचार करतोस?
0: तर लिहिताना तुम्हाला डोळसपणे बघावं लागतं जे काय समाजात चाललंय. तुम्ही तोपर्यंत लिहितच नाही जोपर्यंत तुमचा एक स्टँड क्लिअर होत नाही. तुम्हाला वारंवार काही गोष्टी दिसतात, त्यांचा पॅटर्न दिसतो आणि त्याच्यावर तुम्ही विचार मंथन करता आणि मग तुम्ही कुठेतरी एका मुद्द्यावर येऊन टेकता की नाही हे जे मला दिसतंय हे बऱ्याच लोकांना दिसतंय पण कदाचित त्यांना ते मांडता येत नाही आणि आता ते मला मांडावं लागेल. भले मग काही लोकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल ते होऊ शकतं आणि ते असणारच आहे कारण समाज आहे आणि समाज असाच काम करतो हे माझं आवडतं वाक्य आहे. ज्यावेळेस एखादा वेगळा दृष्टिकोन येतो किंवा मी वेगळं काहीतरी बघतो त्यावेळेस

0: मग मी म्हणतो की हा समाज आहे, समाज असंच काम करतो, दिस इज हाऊ सोसायटी ऑपरेट्स. आणि वेगळा दृष्टिकोन ज्यावेळेस एखादा घटक असतो की ज्याला ती गोष्ट होऊ द्यायची नसते किंवा मग तुम्हाला ते तुम्ही जे बघताय ते दाबून टाकायचं असतं, त्यावेळेस तसा घटक वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतो की जो तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो, त्याला वाटत असतं की तुम्ही हे नाही बघितलं पाहिजे, ह्यावर नाही लिहिलं पाहिजे, मग त्यावेळेस कळतं की तुम्ही जे बघताय ते बरोबर बघताय.
1: बरोबर आहे,
0: पर्स्पेक्टिव्ह
1: खूप महत्वाचा आहे. पण मग तेच आहे की या सगळ्या विषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा आत्ताच्या समाज व्यवस्थेमध्ये एक ट्रोलिंग नावाची गोष्ट पण खूप झपाट्यानं वाढताना दिसते. आणि ज्या माणसांना खूप संवेदनशील पद्धतीनं एखादा विषय हाताळायचा आहे किंवा लिहायचा आहे, त्या माणसांना या सगळ्या गोष्टीचा खूप परिणाम घडतो जेव्हा माणूस अतिसंवेदनशील असतो. यामध्ये दोन्ही फॅक्टर असतात की एखादा व्यक्ती लिहिणं सोडू पण शकतो किंवा एखादा व्यक्ती त्या गोष्टीचा पाठपुरावा पण करू शकतो. तर मग ह्या ट्रोलिंग विषयी लेखक म्हणून काय मत असू शकतं?
0: तर असं नाही होत की मी असाच एकदम बसलोय आणि मी लिहिलंय आणि पोस्ट केलंय वगैरे असं नसतं. तर मी 3-4 ओळी लिहितानाही मी बऱ्याच दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे बघितलेलं असतं. आणि मला कधी कधी ट्रोलिंग अपेक्षितच असते की हा हे मी मांडलंय ना, त्यावर मी ट्रोलिंग ऍजसच की मला असं वाटतं की माणूस जेवढा मोठा त्याचे ट्रोलर्स तेवढे जास्त. मी त्या पदाला नाही पोहोचलोय अजून की एवढं ट्रोल होईल वगैरे, पण मला अपेक्षित असतं की हा याच्यावर ना वेगळं काहीतरी येणार, वेगळ्या कमेंट्स येणार वगैरे वगैरे, ते अपेक्षितच असतं. त्यामुळे मग मी हेही करतो की एखाद्या निगेटिव्ह कमेंट आली की मग ती पिन करून ठेवतो, सो कमेंट्स मध्ये जाणाऱ्यांना ती लगेच दिसेल आणि मग ज्याचा त्या विरोधात जो पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन आहे मग ते मांडतात. सो त्याला मी उत्तर देत नाही बसत की माझ्या सोबत जे आहेत ज्यांना माझा पर्स्पेक्टिव्ह कळलाय आणि त्यांना वाटते की हा मी जे मांडतोय ते समाजविघातक नाही आणि विध्वंसक नाहीये, तो ते त्याला उत्तर देतात. मी त्यात फार पडत नाही बसत. म्हणजे ट्रोलर्स असतात, जास्त पोस्ट नाहीत, 2-3 पोस्ट असतील की त्याच्यावर मला अपेक्षित होतं ते ट्रोलिंग आलेलं आहे. पण मग तेच की ते त्या व्हायरल झालेल्या आहेत पोस्ट.
1: अच्छा. पण मग या सगळ्या गोष्टी हाताळत असताना जी नवी लोक लिहू पाहतात, जे आपल्यापेक्षाही वयानं लहान आहेत आणि ज्यांना स्वतःला काहीतरी लिहायचंय, अशा लोकांसाठी काय सांगताल?
0: नव्या लेखकांसाठी हेच असतं की तुम्हाला जे काय कौतुक मिळेल त्याने हुरळून जायचं नाही आणि ट्रोलिंग येईल त्यानं असं डिमोटिवेटिव्ह होऊन जाण्याचं कारण नाहीये की तुम्ही लिहित राहा आणि तुम्ही ट्रोल होताय म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. तुमचं खूप चांगल्या प्रकारे पोहोचलंय मला असं वाटतं. ट्रोलर्स खूप चांगलं पॅरामीटर आहे समजण्यासाठी की तुम्ही कशा प्रकारे तुम्ही तुमचं आर्ट लिखाण मांडताय. खूप चांगलं पॅरामीटर आहे ते.
1: हा खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह मला खरं तर ऐकायला मिळाला. पण हा खूप गरजेचा पण आहे की आपण जे करतोय त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण ते करत राहण्यासाठी असा पर्स्पेक्टिव्ह पण महत्वाचा आहे.
0: जसं ट्रोलरचं तेच असतं ना की आता संध्याकाळचं जेवण झालंय, मोबाईल घेऊन बसलेत आणि पोस्ट येते तुमची, ते काहीतरी कमेंट करतायत आणि ते वरती ढकलतात तुमची पोस्ट. त्यांच्यासाठी तो विषय तिथं संपलेला असतो, ते घेऊन नाहीत बसत. सो तुम्ही का घेऊन बसायचं मग ते?
1: अगदी बरोबर आहे आणि फार महत्वाचा मुद्दा आहे हा. खरं तर मला या गोष्टीला घेऊन पुढे असं विचारायला आवडेल की प्रत्येक लेखकाच्या लिखाणावरती त्यानं वाचलेल्या बऱ्याचशा पुस्तकांचा खूप प्रभाव असतो. तर मग तुमच्या आयुष्यातील पुस्तकं आणि तुमचे आवडते लेखक याबद्दल काय सांगताल? वाचनाबद्दल पण काय सांगताल हे मला ऐकायला खूप आवडेल.
0: खूप सरप्राइझिंग आहे. मी बरीच वर्ष फक्त सेल्फ हेल्प बुक्स वाचले की मला असं वाटतं की सेल्फ हेल्प बुक्स खरंच हेल्प नाहीत करत तुम्हाला. तुम्हाला खूप फिक्शनल वाचणं खूप गरजेचं आहे. कारण एखादी गोष्ट आहे की एक साधं पुस्तक घेऊ आपण, 5 AM क्लब, ज्याच्यात सांगितलंय की सकाळी रोज 5 वाजता उठलं पाहिजे. ठीक आहे, तुला पडतंय मला पडतंय, पण त्या माणसाने त्याच्यावर पुस्तक लिहिलं. ठीक आहे, सो तो माझा स्वभावच नाहीये सकाळी 5 वाजता उठून वगैरे कामं करायची, काय जे असेल ते प्रॉडक्टिव्ह करायचं मला तो पटतच नाहीये. माझी कामं रात्री चांगली होतात. माझं म्हणणं की जेव्हा होतात ना कामं त्यावेळेस करा. फिक्शनल मध्ये कसं असतं की एखादी गोष्ट अशी मांडली जाते की ती तुम्हाला खूप पर्सनल वाटायला लागते आणि ती तुमच्यात जो बदल घडून आणते ना तो खूप काळ टिकून राहतो. कारण त्याच्यामागे एक स्टोरी बिल्डअप असतं, एक इमोशनल काय म्हणतो आपण त्याला बॅकग्राऊंड तयार केलं जातं आणि मग नंतर ती गोष्ट मांडली जाते. सो ते जे मेन कॅरेक्टर आहे प्रोटॅगॉनिस्ट त्याला म्हणतात, सो त्याच्याशी तुम्हाला जोडलं जातं भावनिकरित्या असं करून तसं करून आणि मग नंतर ते जो काय मेसेज द्यायचा असतो तो दिला जातो. सो मी बरीच वर्ष ते फिक्शनल कडे वळायला लागली मला, पण मग ज्यावेळेस लागलो सो माझं अजूनही असं दीर्घ वाचन नाहीये ज्या प्रमाणात मला वाटतं की व्हायला पाहिजे. पण अशी 1-2 नावं मी सांगू शकेन की अल्बर्ट कामू ज्याचं आउटसाइडर म्हणून पुस्तक आहे ते मला खूप आवडलं, त्याच्याविषयी मला वाचायचंय. मराठीमध्ये नितीन कुंडलकर यांचं कोबाल्ट ब्लू की जे माझ्यापर्यंत माझ्यासोबत बरेच अजूनही आहे. नंतर फ्रान्स काफकाचं मेटामॉर्फोसिस वगैरे, नंतर दुर्गा भागवत एक्सप्लोअर करायचे आहेत, नंतर एस एल भैरप्पा आहेत, कमाल आहेत ते, म्हणजे त्यांचं मी जेवढं हे केलं इरावती कर्वे त्यांना वाचायचंय. सो असं एक्सप्लोअर करायचं राहिले. आणि मी कदाचित होऊ शकते की 5-10 वर्षानंतर मी सांगू शकेन की कोणता आवडता लेखक कवी.
1: हे असं उत्तर पण एका उत्तम वाचकाचं लक्षण असू शकतं की खूप जास्त वाचण्याची इच्छा असली की आपल्याला पटकन सांगता येत नाही की हे वाचलं पाहिजे किंवा हे बेस्ट आहे, कारण आपल्याकडे तेवढी सांगण्यासाठी पण व्हरायटी असते. त्यामुळे ही सगळेच लेखक माझ्यासाठी पण फार महत्वाचे आणि अर्थातच खूप वेगळे विषय हाताळणारे आहेत. जसं तुम्ही इतक्या वाचलेल्या पुस्तकांबद्दल सांगितलंय आणि तुमचं लेखन आणि वाचन या दोन्हींमुळे तुम्ही फिल्म मेकिंग कडे पण खूप आवडीनं बघता, तर तो एक्सपिरियन्स कसा आहे त्याबद्दल काय सांगता?
0: मी फिल्म कडे एक व्हिडिओ साहित्य म्हणून बघतो. मला असं वाटतं की आता साहित्याचे प्रकार बदलत गेले वेळेनुसार. कदाचित पूर्वी नालंदा वगैरे त्यावेळेस जर व्हिडिओ वगैरे बनवता आले असते तर लोकांनी पुस्तकं वगैरे रेकॉर्ड करून ठेवली असती. बरोबर आहे. त्यावेळेस त्यांच्याकडे जे साधन बेस्ट होतं, पेन आणि पेपर, त्यांनी ते पपायरस वगैरे त्यावेळेस असेल काय त्याच्या माध्यमातून त्यांनी ते लिहून ठेवलं. पण आता व्हिडिओ हे सुद्धा साहित्यच आहे. जर तू चांगला एखादा चित्रपट बघशील तर तुला एखादं चांगलं पुस्तक वाचल्याचाच भाव येऊ शकतो.
1: अगदी अगदी.
0: हा, सो ते चांगल्या प्रकारे लिहिले स्क्रिप्ट. आणि आता प्रत्येक माणूस एखादा व्हिडिओग्राफर असेल, एखादा फोटोग्राफर वगैरे असेल, तर तो त्याच्या त्याला जे मिळतं, त्याला जे आवडतं ते शोधण्याचा प्रयत्न करेल प्रत्येक चित्र पाडांमध्ये. अरे हा, हे दिसायला वगैरे ही फ्रेम छान दिसते, हे कलर कॉम्बिनेशन खूप चांगलं दिसते, इथे लाईटचा वापर खूप चांगला केलाय. लेखक म्हणून मी तेच बघणार की हा लिहिलं कसं गेलंय, ते किती लेअर्ड मध्ये डायलॉग्स केलेत आणि भावनांचा कसा मेळ घातला गेलाय वगैरे. आणि परत दोन कॅरेक्टर्स आहेत तर मग ह्याच्यात दोन कॅरेक्टर्सचा मेळ कसा घातला गेलाय, त्यांच्यातला विरोधाभास, परत दोन्ही कॅरेक्टर कसे आपल्याला बरोबर वाटतायत. की आता ते परत हे असतं की भले एखादा चोर असू दे काय असू दे, पण ते तो सिंड्रोम क्रिएट केला जातो की आपल्याला असं वाटतं की अरे हा पकडला नाही गेला पाहिजे. तिथे आपलं मोरल वगैरे सगळंच हलवलं जातं ना.
1: बिलकुल.
0: हा, आणि ते एक लिखाणाचाच भाग आहे की तो तसा पोर्ट्रे केला जातो, तसं लिहिलं जातं की अरे हा आपल्याला माहिती आहे हा चोर आहे पण आपल्याला वाटतं की हा पकडला गेला नाही पाहिजे. सो तो एक लिखाणाचाच भाग आहे. सो मी जे वर्कशॉप मी केलं फिल्म मेकिंगचं, मला फिल्म समजून घ्यायची होती की जर मला लिहायची झाली एखादी फिल्म तर मला ती कशी लिहिता येईल. सो ती लिहिताना मला कोणते बारकावे दाखवता येतील जे पडद्यावर. मला असं वाटतं की चित्रपट म्हणजे हलणारे शब्दच आहेत.
1: क्या बात है.
0: सो फिल्म मेकिंगचा माझा अनुभव तोच होता की मी माझ्या बायकोला पत्र लिहितो अधून मधून. सो त्यावेळेस मी असं केलं की आपण पत्र शूट करूयात. सो ते पत्र काहीच नव्हतं की मी लिहिलेलं पत्रच होतं तिला लिहिलेलं आणि मग ते मी शूट केलं. सो माझ्यासाठी तो एक लिटरेचर, शेवटी पत्रच होतं ते, लिटरेचरचाच भाग.
1: आता जसं तुम्ही सांगितलं की आताच्या तुम्ही ज्या फिल्म बद्दल बोलला की तुमच्यासाठी ते पत्रच होतं आणि तो तुमच्यासाठी लिहिण्याचा भाग झाला, कारण तो तुमचा मूळ इंटरेस्ट एरिया असं पण आपण म्हणू शकतो. पण जेव्हा आपण लेखक म्हणून विचार करतो तेव्हा आपण पुन्हा मगासारखंच मी विचारेल की आपण स्वतःचे अनुभव लिहिता लिहिता कधी कधी असं पण असतं की एक सोसायटीचा किंवा एखादा मिडियमचा किंवा एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनचा एक अल्गोरिदम कुठल्याही गोष्टीचा असू शकतो त्याचा पण विचार केला जातो लिखाणामध्ये की फ्लोचाच जास्त लक्ष कुठे आपलं जास्त असायला हवं किंवा तुमचं स्वतःचं व्यक्ती म्हणून असतं, या दोन्ही दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्याबद्दल काय सांगताल?
0: बरोबर. तर सोशल मीडियावर लिहिताना अल्गोरिदमचा माझा विचार हाच असतो की मी लिहिताना पोस्ट वगैरे कधी करायचंय त्याची वेळ वगैरे तेवढी पाळतो. लिखाण करताना दीर्घ लिखाण लिहिताना विचार नाही करत तो की अल्गोरिदमला हे सूट होईल न होईल वगैरे वगैरे. 3-4 ओळींचं आहे ते मी पोस्ट करेन, ती प्रोसेस आहे, ती क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. तिथे ती मी तिथे थांबवत नाही किंवा त्याला बांध घालत नाही. ठीक आहे, एखादी कविता लांब होती होते आणि ती नाही, सो मी ती माझ्यासाठी ठेवीन किंवा मला असं वाटतं की कधीतरी काव्यसंग्रह प्रकाशित करायचा तर मी त्यात ती टाकेन. पण सोशल मीडियावर चल ठीक आहे की 3-4 ओळी त्या कवितेतल्या चांगल्या आहेत तर मी त्या पोस्ट करतो. सो हा अल्गोरिदमचा हे करूनच विचार करूनच पोस्ट करतो, लिहित नाही. अगेन तेच असतं की खूप दीर्घ लिखाणाला तेवढे हे नाही आहे, तिथे वाव नाही आहे सोशल मीडियावर. तुम्ही खूप 7-8 पानं वगैरे पोस्ट करताय आणि तेवढा वेळ नाही आहे. सोशल मीडिया एक क्विक मीडियम आहे आणि तिथे त्यांना क्विकली कनेक्ट होणार असं काहीतरी पाहिजे असतं. सो क्विकली कनेक्ट होणार असं काहीतरी आलं तर मी ते 1 ओळ 2 ओळ 3 ओळ ती पोस्ट करतो बस. बाकी मग दीर्घ लिखाणासाठी डायरीत लिहायचं.
1: जेव्हा आपण सोशल मीडिया आणि त्याच्यावरचा कंटेंट आणि आत्ताचा युवक असा विचार जेव्हा करतो तेव्हा सध्या सध्याचा विचार केला ए आय याचा वापर करून सुद्धा लिहिण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतंय, तर मग या सगळ्या गोष्टीकडे ऍज अ लेखक म्हणून कसं बघता, त्याबद्दल काय सांगताल?
0: मी ट्राय करून बघितलंय त्यावर, म्हणजे कसं होतं वगैरे, काय म्हणजे नेमकं देतं काय.

0: मला एआय कडे बघण्याचा माझा एक थॉट सांगतो की एआय हे खूपच परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करतं प्रत्येक गोष्ट. सो त्यांना त्याला कविता जर बनवायचं म्हणलं तर ते यमक जोडवायला जाणार. ऍबस्ट्रॅक्ट नाही लिहू शकत. किंवा साधं उदाहरण देतो, त्यावर तू फोटो जर एडिट करायचा झाला तर प्रयत्न करते की आपला फोटो सिमेट्रिकल झाला पाहिजे. त्याच्यासाठी सौंदर्याची व्याख्या ती आहे की सिमेट्रिकल झाला. पण कवितेत मन, कलेत मन, प्रत्येक व्यक्तीसाठी एक रिकामी जागा असते की ज्याने त्याने येऊन ती भरायची असते. कवितेतही तसंच असतं की एक कुठेतरी ना एक बाजू मोकळी सोडलेली असते किंवा अरे हा इथं ना हे मला इम्परफेक्ट वाटते पण ह्याच्यामुळे मला त्रास होत नाही आहे, हे बरं झालं की हे मोकळं सोडलेलं आहे ही बाजू. सो ते नाही करू शकत, ते यमकेत जुळवण्याचा प्रयत्न करणार. होऊ शकतं कदाचित ते ऍडव्हान्स होत गेल्यानंतर कळणार नाही आपल्याला की हे माणसाने लिहिलंय की एआयने केले, पण सध्या तरी माझं तेच आहे. आणि एआयचा वगैरे पुस्तकं शोधण्यासाठी खूप चांगला वापर होतो. एक चांगली बाजू जर हे असेल तर, सो जसे की तुला एक साधं उदाहरण देतो मी की अशी पुस्तकं मी कमांड दिली होती त्याला, मला अशी पुस्तकं सजेस्ट कर की ज्याच्यामध्ये महाभारताचे जे पात्र आहे ते फक्त एक माणूस म्हणून दाखवलेली आहेत, त्यांच्याकडे कुठली दैवी शक्ती वगैरे नाहीये. तर त्यांनी मला खूप चांगली पुस्तकांची लिस्ट दिली ज्याच्यामध्ये इरावती कर्व्यांचं पुस्तक होतं, भैरप्पांचं पुस्तक होतं मला वाटतंय, आणि द्रौपदीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने लिहिलेलं एक पुस्तक आहे द पॅलेस ऑफ इल्युजन्स म्हणून. तो मला अशी 5-6 पुस्तकांची लिस्ट, हा याचं दुर्गा भागवतांचं पुस्तकाचं नाव आलं त्यात. मी हे इंग्लिश रीडर, नंतर मग कन्नडातले आले भैरप्पा, नंतर मराठीचे 2-3 लेखक, ही कनेक्ट करण्याचं काम तेवढं
1: नाही होणार,
0: तेवढा व्यासंग असलेला माणूस मला शोधावा लागेल.
1: बिलकुल,
0: की मला त्याला तो प्रश्न विचारावा लागेल, त्यानंतर मला ही लिस्ट येईल. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही होऊ शकतं की अरे मी असे प्रकारची पुस्तकं शोधतोय, पण मला एआय ते लगेच देतं. तो एक चांगला वापर आहे, पुस्तक शोधण्यासाठी खूप चांगला वापर होतो.
1: तुम्ही युटिलाइज कशा प्रकारे करता,
0: येस एक्झॅक्टली,
1: हे खूप महत्वाची गोष्ट आहे.
0: हा म्हणजे अगेन तेच आहे ना की जर आर्ट माणसांनी कशासाठी सुरू केलं किंवा लिखाण माणसांनी कशासाठी सुरू केलं तर त्याच्या मुळाशी गेलं तर मानवी भावना मांडण्यासाठी, पण जर आपल्या भावनात जर एआय मांडायला लागलं तर मग आपण काय करायचं. म्हणजे
1: फार महत्वाचा मुद्दा आहे हा, आणि मला फार छान वाटलं हे उत्तर ऐकून. प्रत्येक लेखकाचं एक स्वतःचं कल्पना विश्व असतं आणि त्याने त्याने जगलेला त्याचा त्याचा एक अनुभव असतो.
0: बरोबर.
1: तर मग या तुमच्या आयुष्यातील या घटनांकडे तुम्ही कसं बघता आणि या घटनांचा तुमच्या लिखाणावरती कसा प्रभाव आहे त्याबद्दल काय सांगताल?
0: प्रत्येक लेखक कवीला विचारला जाणारा आणि अजिबात न आवडणारा प्रश्न असतो की कसं सुचतं. की ज्याचं उत्तर देणं खरंच कठीण आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा थॉट वेगळा असतो आणि त्याचं बॅकग्राऊंड खूप वेगळं असतं. होऊ शकतं की एखादा विचार खूप वर्ष झाली, कदाचित लहानपणापासून असेल की माझ्या डोक्यात आहे पण मला तो शब्दातच मांडता येत नाही. असं नाही की तुम्ही काल अनुभवला आहे किंवा काय, पण मग त्याच्यानंतर त्याच्याशी निगडीत तुमच्या समोर काहीतरी येतं किंवा मग तुम्ही ते नव्यानं विचार करतात त्याकडे बघताना, किंवा तुम्ही काहीतरी वाचलेलं असतं आणि मग ते तुम्ही कनेक्ट करता की अरे हा हे जे मला दिसतंय, हे जे मी अनुभवतोय किंवा हा जो आत्ता विचार आलाय माझ्या मनात तो तिकडे कनेक्ट होतो कुठेतरी आणि नेमकं तुम्हाला त्या वळणावर शब्द सुचतात आणि तुम्ही ते लिहिता. आता माझं लिखाण 2 वर्ष मी इस्रायलमध्ये होतो, मी तिकडे बरंच लिखाण, म्हणजे मेजर जे व्रतस्थचं लिखाण झालंय ते तिकडे झालंय. कारण होऊ शकतं की धावपळीत मला तो वेळच मिळाला नाही इकडे, पण तिकडे माझ्याकडे भरपूर वेळ होता आणि तिकडे पाऊस पडत नाही जसा इकडे भारतात वगैरे पडतो, पण माझ्याकडे पावसाळ्याच्या आठवणी होत्या. सो मी डोळे बंद करून असं इमॅजिन करतोय आता की मी खिडकीत बसलोय आणि बाहेर पाऊस पडतोय, तसं पाहिलं तिकडे सगळं वाळवंट वगैरे. पण आता मला ते लिहायचंय, मला मी जे त्या गावाकडच्या खिडकीत बसून अनुभवलं होतं ते मला लिहायचंय. सो लिहिताना तुमच्या आठवणींचा खूप महत्वाचा रोल आहे. सो होऊ शकतं की नेहमीच ते पर्सनल नसेल, पण तुम्ही जे बघताय आठवणी आणि कुणी काहीतरी तुमच्यासोबत शेअर करतंय आणि मग तुम्हाला ते जोडलं जातंय आणि मग नंतर एक परफेक्ट पिक्चर येतं तुमच्या समोर की अरे हा हा ह्यात माझ्याही भावना आहेत आणि समोरच्याला जे वाटतंय तेही मला कळतंय आणि मी जे बघतोय आजूबाजूला वगैरे आणि हे जर मी मला शब्दात मांडता आलं तर काय म्हणतो मास कनेक्ट होऊ शकतो, हे सगळ्यांना आपलं वाटू शकतं. सो मग नंतर तुम्ही परफेक्ट ते शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करता. साधी सरळ गोष्ट आहे की लेखकाचं असतं की तुम्हाला वाचणाऱ्याला पटवून द्यायचं की त्या तुम्ही संध्याकाळी बसले होते आणि सूर्यास्त जो आहे तो जांभळा होता. तर तुम्हाला ते शब्दात मांडता आलं पाहिजे आणि त्याला ते पटवून देता आलं पाहिजे की खरंच त्या दिवशी संध्याकाळी तिथे लेखक बसला होता, तिथे जांभळा सूर्यास्त होता. मॅजिकल रिअलिझम नावाचा प्रकार आहे. दिवार में खिडकी रहती ती विनोद कुमार शुक्लंच आहे जे मॅजिकल रिअलिझमवर डिपेंड आहे. सो त्यावेळेस ते हत्तीचं वगैरे वर्णन करतात. ते जर एवढ्या लोकांना कनेक्ट होऊ शकतं तर मग जांभळा सूर्यास्त लोकही विश्वास ठेवू शकतात की होता. सो हे तिथे तुमची कस लागते खरं तर,
1: बिलकुल
0: तुम्ही कसं मांडता वगैरे वगैरे. सो नेसेसरी नाही की प्रत्येक वेळेस तुमचे अनुभवच असतील, तुम्हाला ते कसं इमॅजिन करता आणि तुम्हाला ते कसं पटवून देता येतं शब्दांमध्ये. आणि अगेन मला असं वाटतं की वाचताना वाचकाला काहीतरी असं वाटलं पाहिजे की अरे खूप दिवसाचं काहीतरी आत अडकलेलं होतं आणि त्यात मोकळं झालंय, म्हणजे त्याचं पतंगाला धील दिल्यासारखं की एकदमच असं सुटसुटीत झालंय काहीतरी. माहित नाही काय झालंय पण हे वाचल्यानंतर मला तसं वाटतंय.
1: वा क्या बात आहे. मला असं वाटतं ही फिलिंग आपल्या ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा झालं असेल की आपल्या काहीतरी अडकलंय आणि आपण आता काहीतरी खूप भारी कमेंट ऐकलेली आहे. कारण हे उत्तर फार महत्वाचं वाटलं मला सुद्धा की लिहिणाऱ्या माणसाने पण तितक्या उत्कंठतेनं लिहिणं आणि वाचणाऱ्याला पण ते तसंच वाटणं, त्या दोन्ही मधली समरसता खूप मॅटर करते. खूप छान उत्तर आहे. मग आजपासून आपण कार्यक्रमामध्ये खूप सगळे विषयांबद्दल बोलतोय, पण ऍज अ लेखक म्हणून जेव्हा मी हा प्रश्न विचारते की तुम्हाला कुठले विषय हाताळायला आवडतील, तर मग तुम्ही ऍज अ लेखक म्हणून भविष्यात कसा विचार करता की मला हे हे विषय लिहायला आवडतील, या या प्रकारच्या सामाजिक भूमिकांबद्दल लिहायला आवडेल, किंवा सामाजिक भूमिका म्हणण्यापेक्षा अशा प्रकारचे विषय मला लिहायला आवडतील, याबद्दल काय विचार करताय तुम्ही?
0: चांगला प्रश्न आहे. मला तर जे काय दिसतंय आजूबाजूला ते सगळं सगळं लिहायचंय, म्हणजे एकदम छोटी छोटी गोष्ट असू दे किंवा मोठीत मोठी, ते सामाजिक असू दे राजकीय असू दे, तर जेवढं पर्सनल तुम्ही लिहिता तेवढं ग्लोबल ते होतं. मला जेवढं पर्सनल लिहिता येईल, जेवढं ऑनेस्ट लिहिता येईल, जेवढं रिफ्लेक्टिव्ह म्हणता येईल आपण त्याला, तेवढं मला लिहायचंय. आणि जसं माझं वाचन वाढेल तसं तसं ते लिखाण एक प्रगल्भ होत जाईल आणि ते लेअर्ड लिखाण येईल. तर अशा प्रकारचं लिखाण करायचंय. विषय जेवढे शक्य होतील तेवढे हाताळायचे, जेवढे मी जगतो, जे भाव मी अनुभवतो. सो तेच असतं की तुमचे सगळे सेन्सेस पुन्हा एकदा जागृत करणं, तशा प्रकारचं लिखाण थोडक्यात.
1: क्या बात आहे. मला आता ही गोष्ट खूप जाणवली की आपण जेवढं स्वतःच्या अनुभवांशी प्रामाणिक राहतो तितकं आपण आपल्या लिखाणाबद्दल समाधानी होत जातो, असं मला आता कंदरीतच बोलण्यातून जाणवलं. आणि जेव्हा आपण युवावाणी सारख्या कार्यक्रमामध्ये या विषयाचं बोलतो तेव्हा आपल्याला आपला जो ऐकणारा वर्ग आहे तो आपल्या पिढीचा आहे किंवा आपल्यापेक्षा वयानं लहान असणारी लोक सुद्धा आपल्याला ऐकतात, तर मग अशा वेळेस ऍज अ लेखक म्हणून तुम्ही काय सांगताल, कशा प्रकारे लिहिण्याची सुरुवात असली पाहिजे, प्रसार माध्यमांमध्ये विषय हाताळताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, किंवा एकंदरीतच तुमचा अनुभव आणि आत्ताच्या लोकांसाठी कन्क्लूड नोट म्हणून तुम्ही काय सांगताल लिहिण्यासंदर्भात?
0: सोशल मीडिया अल्गोरिदमवर खूप डिपेंड आहे, पण तुमचं लिखाण त्याच्यावर डिपेंड नसलं पाहिजे. तुम्ही लिहिताना तुम्ही जेवढं ओघवते लिहिता तेवढं लिहा, पण पोस्ट करताना तुम्ही दीर्घ वगैरे पोस्ट करायला जाऊ नका, कारण पुन्हा तेच वाटायला लागेल तुम्हाला की तुमचं लिखाणाचं दर्जा हे व्ह्यूज आणि लाईक्स नाही ठरवत. त्याच्यानंतर एखादा प्रामाणिक अभिप्राय येतो,
1: बिलकुल,
0: आणि तो तुमचा खरं हे असतं, ते तुमचं दर्जा ठरवतं. अल्गोरिदम नाही ठरवू शकत की तुम्ही काय लिहायचं वगैरे. ते जर ठरवायला लागलं तर बऱ्याच वेळेस असं होतं की मग तुम्ही डिमोटिवेट होता,
1: बिलकुल,
0: रिव्ह्यूज येत नाहीत, लाईक्स येत नाहीत, कारण मग ते होतं की तुम्ही अल्गोरिदमला धरून लिहिलेलं नसतं. अल्गोरिदमला दीर्घ नसतं पाहिजे, त्यांना कॅची पाहिजे की जे एक दोन सेकंदात वाचणाऱ्याला धरून ठेव असं पाहिजे असतं. सो तशा प्रकारचं पोस्ट करा सोपं सुटसुटीत. सोपं सुटसुटीत लिहिणं पण खूप अवघड आहे, तेही जमलं पाहिजे की जे मास कनेक्ट करेल. सो जेवढं सोपं सोशल मीडियाला तुम्ही देता येईल तेवढं चांगलं आहे, पण मग तुम्ही ते वैचारिक मंथन थांबू नका. तुम्ही जर तुमच्याकडे खूपच डीप आणि तसा थॉट येत असेल, तुमचा तसा विचार येत असेल, तर तुम्ही ते लिहा, तुम्ही स्वतःसाठी लिहा. स्वतःसाठी लिहिणं खूप गरजेचं असतं, सगळं सोशल मीडियासाठी नसतं. कधी कधी राखून पण ठेवायचे असतात काही गोष्टी, तेही जमलं पाहिजे.
1: अगदी, हे फार महत्वाचं आहे की जेवढा आपण पोस्ट आणि अल्गोरिदमचा विचार करतो तेवढंच आपण स्वतःसाठी किती लिहितो याचाही विचार करणं रोज गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: आणि मला फार

0: छान वाटलं तुम्ही या सगळ्या गप्पा आमच्याशी शेअर केल्यात आणि तुमचा लिखाणाचा अनुभव आमच्यासोबत शेअर केलात. आज तुम्ही आलात आणि आमच्यासोबत
1: नक्कीच.
0: तुमच्या या सगळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
1: तुमचे खूप खूप आभार.
2: अच्छा तर मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युववाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
3: युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

युववाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

जुगाड चित्रपटातलं बाबासाहेब सौदागर यांचं गीत आपण ऐकलं. शैलेश धरणगावकर यांचं संगीत होतं आणि मुख्य गायिका वैशाली माडे. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होऊच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, स्वतःसाठी तर प्रत्येकजण जगतं, पण इतरांसाठी जगणं यातच मोठेपण आहे. त्यातून दिव्यांगजनांसाठी काहीतरी करावं असा विचार आणि तो विचार कृतीत आणणं ही अधिक फार महत्वाची आणि कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. ही कृती हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड गेली 100 वर्ष करत आहे. त्यांचा उपक्रम खूप मोठा आहे, त्यांचं कार्य मोठं आहे. याविषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंडच्या उपमुख्याध्यापिका रसिका सावंत मॅडम, ज्या गेली 21 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत आणि विशेष शिक्षिका म्हणून त्यांनी प्रावीण्य हासिल केलं आहे. नमस्कार मॅडम, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार. आपण इथे मला बोलवलं त्याबद्दल मी आपली आभारी आहे.
0: आत्ताच मी म्हटलं तसं हॅपी होम गेली 100 वर्ष एक मोठं आणि अविरत असं कार्य करत आहे. तर हॅपी होम अँड स्कूल फॉर ब्लाइंड याची सुरुवात नेमकी कशी झाली हे ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.
1: 100 वर्षाची परंपरा असलेली आमची हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड ही एक संस्था 1925 साली 5 अंध अनाथ मुलांसह स्थापन करण्यात आली. जवळजवळ 100 वर्षापूर्वी अंध मुलांना शिक्षण देण्याची संकल्पना अत्यंत अशी क्रांतिकारी मानली जात होती. कारण त्यावेळेस असं समजलं जायचं की विणकाम, टोपल्या बनवणे अशा ज्या काही पारंपरिक हस्तकला ज्या आहेत तेच ही लोक करू शकतात. हीच गोष्ट आमच्या संस्थापिका स्वर्गीय श्रीमती कुमी सोहराब भरुचा यांच्यासाठी एक आव्हान ठरली आणि त्यांनी अथक परिश्रम करून हे त्यांचं जे स्वप्न होतं ते सत्यात उतरवलं. त्या काळामध्ये आमची शाळा बिडडी चाळीच्या वरच्या मजल्यावर अतिशय अरुंद व अस्वच्छ जागेत चालत होती. 1948 ब्लाइंड रिलीफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री MN छत्रपती यांच्या मदतीने शाळा संस्थेच्या परिसरातच स्थापन करण्यात आली आणि तिला मग हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड अशी ओळख मिळाली. 1960 काय झालं की बिडडी चाळीमध्ये 65 अंध मुलांचं शिक्षण सुरू होतं. दिवसा असायच्या वर्गखोल्या आणि ह्या वर्गखोल्या रात्री वसतिगृहामध्ये रूपांतरित करण्यात येत होत्या. आता श्रीमती कोमी भरुचा यांचं तर सातत्य होतंच आणि सतत त्यांचे प्रयत्न की काहीतरी एक वेगळं करायचंय आणि त्यामुळे त्यांनी मुंबईतील वरळी येथे मोठी जागा मिळवली. नंतर देणगीदारांचं उदार सहकार्य मिळालं आणि भारतातील अग्रगण्य वास्तुविशारद श्री IM कादरी यांच्या योगदानामुळे ही जी शाळा आहे किंवा हा जो प्रकल्प आहे प्रत्यक्षात साकार झाला. 1971 शाळेचे स्थलांतर बिडडी चाळ क्रमांक 52 येथील जी मूळ जागा होती तिथून ती आताची डॉक्टर ॲनी बेझंट रोड

0: वरळी येथील जे नव्याने बांधकाम केलं त्या इमारतीमध्ये करण्यात आली.
1: छान. आणि तेव्हापासून ही शाळा अविरतपणे सुरू आहे.
0: हो, अविरतपणे आमची शाळा ह्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्य करत आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना कसंही करून स्वावलंबी बनवायचं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं, हे मोठं कार्य ते अविरत करत आहेत.
1: खूप छान. मग आज तुमच्या शाळेचा जो सगळा कार्यभार आहे तो कोण सांभाळतं?
0: शाळेचा कार्यभार म्हणजे आमच्या शाळेच्या ज्या अध्यक्ष आहेत श्रीमती मेहर बनाजी यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण शाळेचं व्यवस्थापन आणि आमचे जे संस्था चालक आहेत ते सगळे, पण संपूर्ण कारभार आमच्या मॅडम सांभाळतात.
1: कारण एखादं काम सातत्याने इतकी वर्ष करणं ह्याच्यासाठी एक वेगळी धडाडी म्हणूया, एक वेगळी चिकाटी लागते आणि ती तुमच्याकडे आहे, त्यामुळे तुमचं आणि शाळेचं खूप कौतुक आहे. पण जेव्हा तुम्ही ही शाळा चालवता आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणालात की वसतिगृह पण असतं, मग इथे नेमके काय काय उपक्रम राबवले जातात मुलांसाठी?
0: काय आमच्या एक तर शाळेमध्ये विद्यालय एक तर अंध विद्यार्थी आहेत, त्या अंध विद्यार्थ्यांमध्ये असे काहीतरी गुण असतात म्हणजे त्यांचे अंगभूत कलागुण असतात.
1: अच्छा.
0: मग त्यांना वाव देण्यासाठी मोझॅक आहे, कार्पेंट्री आहे, पॉटरी आहे, जिमनॅस्टिक्समध्ये जुडो शिकवलं जातं.
1: अच्छा.
0: स्विमिंग आहे आणि संगीत. इथे तर आमच्या इथे भारतीय आणि पाश्चिमात्य असं दोन्ही प्रकारचं संगीत शिकवलं जातं.
1: अरे वा.
0: आणि हा विषय पण आहे. इयत्ता 10वीचे विद्यार्थी 50 मार्काचं गणित आणि 50 मार्काचं संगीत असं विषय घेतात.
1: छान.
0: आणि महत्वाचं म्हणजे काय की आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा स्वतःचा जो कॉयर ग्रुप आहे म्हणजे त्यांना अतिशय चांगल्या रीतीने प्रशिक्षित केलं जातं. आणि मग हे विद्यार्थी हा जो कॉयर ग्रुप आहे तो विविध ठिकाणी कार्यक्रम सादर करतात.
1: अच्छा. मग हे कार्यक्रम नेमके काय असतात?
0: कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे, आता ताज हॉटेलला ते कॉयर ग्रुप जो आहे आमचा ते डिसेंबरमध्ये जे आपले ख्रिसमसचे जे नाताळ सणांचे जे गीत आहेत ती गीतं गातात.
1: अरे वा.
0: म्हणजे जास्त करून असे त्या त्या प्रसंगाला अनुसरून असे गीतं हे मुलं अतिशय सुंदर रीतीने गातात.
1: अच्छा. मग त्याच्यासाठी काही त्यांना वेगळं प्रशिक्षण दिलं जातं?
0: आमच्या शाळेतले जे शिक्षक आहेत
1: संगीत
0: शिक्षक तेच त्यांना भारतीय आणि पाश्चिमात्य. आणि मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला हा विषयच आहे अभ्यासाला, त्यामुळे त्याच्यातून ते चांगले पारंगत होतात.
1: अच्छा. म्हणजे 10वी होताना ही मुलं संगीत घेऊन?
0: नाही, आमच्याकडे तसं संगीत सुरुवातीपासून शिकवलं जातं, पण 10वीला 50 मार्काचं संगीत आणि 50 मार्काचं गणित आहेच त्यांना.
1: हा. मग अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम तुम्ही इथे राबवता, पण मग ह्या शाळेत जर एखाद्याला यायचं असेल तर प्रवेश घेण्याची प्रक्रिया काय आहे किंवा त्याच्यासाठी काय मापदंड आहेत?
0: काय आहे, दिव्यांग विद्यार्थी अगोदरच काय असतं की पालकांचं त्याच्या बाबतीमध्ये थोडस नकारात्मक भूमिका असते, पण काही काही पालक जे सकारात्मक भूमिकेतून किंवा इतर पालक जेव्हा त्यांना समजतं तेव्हा ते मुलांना प्रवेश घेण्यासाठी विविध शाळा शोधतात.
1: अच्छा.
0: आणि जेव्हा ते दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आमच्या इथे तर आम्ही 3र्या वर्षापासून काही शुल्क न आकारता प्रवेश देतो. आता इथे मॉन्टेसरी ते 10वीपर्यंतचे वर्ग आहेत.
1: अच्छा.
0: येथे दिव्यांग मुली पण आहेत, पण त्या कशा डेस्कॉलर आहेत, कारण आमची शाळा मुलांची शाळा आहे, त्यामुळे ह्या ज्या मुली आहेत त्यांना आम्ही डेस्को, म्हणजे सकाळी त्यांचे पालक सोडून जातात आणि शाळा 5 वाजता सुटल्यानंतर पालक घेऊन जातात. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शाळाच लेखनिक उपलब्ध करून देते. आणि शाळेच्या 100 वर्षाची जी SSCची 100% निकालाची जी परंपरा आहे ती आजपर्यंत अबाधित आहे.
1: अरे वा, खूप छान.
0: येथे उत्तम असे व्हॉलेंटियर जे आहेत ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम जो आहे त्या अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शन करतात. आमच्या बहुतेक विद्यार्थ्यांनी तर SSC परीक्षा उत्तीर्ण करून उच्च शिक्षण घेतलं असून आणि चांगल्या रोजगाराच्या संधी मिळवून उच्च पदस्थ पदावर त्या कार्यरत आहेत. म्हणजे आजही सगळी मुलं विविध पदांवरती कार्यरत आहेत. आणि काही विद्यार्थ्यांना तर शाळेने असं केलं की शिक्षक वर्गातही समाविष्ट करून घेतले. इथे विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी पण उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे उपक्रमासोबतच विद्यार्थ्यांचा मानसिक शारीरिक विकास होण्याकडे पण शाळा अतिशय तत्परतेने लक्ष देते.
1: अच्छा. आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणालात की खेळात सुद्धा त्यांना प्राविण्य मिळवण्यासाठी
0: हो
1: मदत करत,
0: जुडो जिमनॅस्टिक्स वगैरे तर आहेतच, जिथे जिथे असे खेळ होतात तिथे जिथे स्पर्धा असतात तिथे पण आम्ही मुलांना पाठवतो.
1: अच्छा. मग ही जी मुलं आहेत ना तुमची आता उच्च पदस्थ, त्यांच्याबद्दल तुम्ही काही सांगणार?
0: हा, म्हणजे ते शाळेत येऊन भेटतात. उच्च पदस्थ जे विद्यार्थी आहेत आमच्या इतर मुलांना ते मार्गदर्शन पण करतात. म्हणजे ह्या शाळेतून त्यांनी जे शिक्षण घेतलं आहे त्या शिक्षणाचा त्यांनी चांगला उपयोग केला आहे आणि शाळेबद्दलचं त्यांचं जे असलेलं प्रेम ते आता 100 वर्षाची जे आमचा कार्यक्रम झाला त्या तिथे त्यांनी व्यक्त केलं. अशा प्रकारे म्हणजे 100

0: वर्ष झाल्यानंतर शाळेनी जी मुलं घडवली त्या मुलांनी आपलं जे योगदान शाळेनी जे दिलंय त्याचा त्यांनी लक्षात ठेवली, कृतज्ञता व्यक्त केली.
1: बरोबर. मग आता आजकालचा जमाना हा तंत्रज्ञानाचा आहे आणि नवीन शिक्षण घेताना किंवा समाजात बाहेर वावरताना सुद्धा सगळीकडे आता तंत्रज्ञान किंवा संगणक हा खूप महत्वाचा झालाय. अगदी आपला छोटा फोन सुद्धा स्मार्ट झालाय. मग ही मुलं हे तंत्रज्ञान कसं अवगत करतात आणि त्याचा वापर ते रोजच्या जीवनात कसा करतात?
0: काय होतं, आम्ही शिक्षकच आहोत जे ते इतके सक्षम आहेत की नवीन तंत्रज्ञान आले की त्याची ओळख वेळोवेळी शिक्षक विद्यार्थ्यांना करून देतात. आणि आता संगणकच्या बाबतीत सांगायचं गेलं तर त्यांचं जे जॉस नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते संगणकामध्ये आम्ही इन्स्टॉल करून देतो आणि मग विद्यार्थ्यांना त्या संगणकाचं प्रशिक्षण दिलं जातं. स्मार्टफोनच्या बाबतीत आजचे विद्यार्थीच एवढे स्मार्ट झालेत, मग जरी दिव्यांग असले तरी, की ते जवळजवळ घरातून त्यांना ते स्मार्टफोनचं ज्ञान मिळालेलंच असतं. पण शाळेमध्ये पण त्यांना एक उत्सुकता असते की काय आहे, मग त्यांना स्मार्टफोनबद्दल आम्ही कल्पना देतो. कधी कधी आम्ही वर्गामध्ये त्यांना स्मार्टफोनवरती आम्ही त्यांना पुस्तकं वाचून दाखवतो. आम्ही त्यांना जास्तीत जास्त नवीन तंत्रज्ञान जे आहे ते त्यांना माहिती व्हावं म्हणून पुष्कळ प्रयत्न शिक्षक करतात.
1: अच्छा मॅडम, आत्ताच तुम्ही म्हणालात की 10वीला तुमचे विद्यार्थी बसतात आणि पास होतात. मग जी आपली सर्वसामान्य मुलं असतात आणि ही ती तुमची दृष्टीबाधित मुलं आहेत, यांना काही वेगळे विषय असतात?
0: नाही, विषय तसे पाहायला गेले तर त्यांचे चार विषय तर सेम असतात. मराठी, हिंदी आणि इंग्लिश, समाजशास्त्र, हे चारही विषय सारखेच असतात. फक्त आता काय होतं की आमचे विद्यार्थी दिव्यांग असल्यामुळे गणित आणि सायन्स ह्या दोन विषयामध्ये असं होतं की आम्ही सामान्य मुलांचं जे सायन्स आहे ते आमच्या मुलांना नसतं. आमच्या मुलांना आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र आणि शरीरशास्त्र हे विषय असतात आणि गणितामध्ये त्यांना अंकगणित असतं. मग 50 मार्काचंच अंकगणित असतं आणि आमचे विद्यार्थी ॲबेकसवरती गणित मांडणी करून गणित सोडवतात आणि पेपरामध्ये ते मांडतात. आता 50 मार्काचं गणित असल्यानंतर 100 मार्काचा पेपर असतो बोर्डाला, मग 50 मार्काचं संगीत.
1: अच्छा.
0: हा, त्यामुळे आमचे विद्यार्थी ह्या दोन्ही विषयात चांगले पारंगत होतात. चांगला शिक्षक वर्ग आहे की गणितामध्ये त्यांना चांगलं पारंगत करतो. सायन्समध्ये हे विद्यार्थी आकृत्या काढू शकत नाहीत कारण शेवटी त्यांच्यावरती कुठेतरी मर्यादा आहे. त्यामुळे सायन्स हा विषय सामान्य मुलांना जो आहे तो ह्यांना मिळत नाही.
1: पण मग ह्यांचं लिखाण वगैरे कसं परीक्षेत?
0: ही मुलं सर्वसाधारण मुलांसारखीच सगळं लिहितात पण ब्रेलमध्ये.
1: अच्छा.
0: लिखाणाचा जो पैलू आहे यांचा, ब्रेलमध्ये लिखाण करत असल्यामुळे ते शिक्षक तपासतात. पण हे फक्त पहिली ते 9वीपर्यंत होतं. 10वीला पण मुलं लिहितात ब्रेलमध्ये पेपर. पण काय होतं, बोर्डाचा पेपर जो असतो त्यासाठी आम्ही लेखनिक उपलब्ध करून देतो. मग तो पेपर लेखनिक लिहितात विद्यार्थी, आमचे सांगतात आणि लेखनिक लिहितात.
1: अच्छा.
0: आणि वेळेच्या बाबतीतही त्यांना थोडीशी आपल्या मुभा दिलेली आहे. काय होतं की पेपराचा टाइम असतो बोर्डाचा 11 ते 2, यांना प्रत्येक तासामागे अर्धा तास वाढवून दिला असतो. म्हणजे यांच्या पेपराची वेळ 11 ते 3 असते.
1: अच्छा. पण मग जेव्हा सर्वसामान्य मुलं 10वी म्हटलं की प्रत्येकाला टेन्शन असतं, पालकांना तर अधिक टेन्शन असतं, मग तुमची मुलं कशी तयारी करतात?
0: नाही, काय माहिती, आम्ही सुरुवातीपासूनच मुलांच्याकडे योग्य प्रकारे लक्ष दिलं जातं. प्रत्येक विषयामध्ये शिक्षक चांगल्या प्रकारे त्यांना मदत करतात आणि आमच्या विद्यार्थ्यांना क्लास लावायची गरजच नाही कारण आम्ही सगळं त्यांच्याकडनं शाळेतच करून घेतो.
1: अच्छा.
0: त्यामुळे ते व्यवस्थित तयार होतात, चांगल्या प्रकारे पेपर लिहितात आणि आपली जी क्षमता आहे ती सिद्ध करून दाखवतात.
1: अच्छा. मग तुमच्या शाळेत मुलं आणि मुली दोन्ही येतात.
0: हा.
1: पण मग वसतिगृहाचा जो उपयोग असतो तो कशा प्रकारे केला?
0: नाही, आता ही शाळा मुलांची शाळा आहे. आता शाळेचं कीर्ती चांगली असल्यामुळे मुली पण आता इथे येत आहेत. आता मुलींसाठी आम्ही काय करतो, सकाळी त्यांचे पालक येऊन सोडतात त्यांना आणि संध्याकाळी घेऊन जातात.
1: अच्छा.
0: आणि इतर वेळी कसं असतं की आता सोमवारी शाळा सुरू झाली तर सोमवारी सकाळी 8:30 ते 9 पर्यंत विद्यार्थ्यांना पालक सोडून जातात आणि 5 दिवस ते शाळेत राहतात आणि हा शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता पालक येतात आणि मुलांना घेऊन जातात.
1: वा, खूप छान. खूप छान आणि वेगळा उपक्रम आहे. पण मग SSC झाल्यानंतर पुढे ही मुलं काय करतात?
0: जसं सामान्य मुलं करतात तसंच आहे. इथे कसं आहे की SSC झाली, मुलांचा रिझल्ट लागला, मुलांच्या पर्सेंट वाईज ते कॉलेज निवडतात आणि तसं त्यांना कॉलेज मिळतात.
1: अच्छा.
0: हा, म्हणजे सक्षम बनवण्याचं काम हॅपी होम अतिशय चांगल्या रीतीने करते.
1: आणि पुढे ही मुलं मग आपल्या आपल्या मार्गाला.
0: हा, आमच्या म्हणजे आमचे विद्यार्थी ब्लाइंड असतात ते मुळात म्हणजे आमच्या शाळेमध्ये जी मोबिलिटी जी आहे, मोबिलिटी अशी आहे की आमचे विद्यार्थी अगदी समाजात वावरताना अतिशय बिंधास्तपणे वावरू शकतात. हा, हे एक वैशिष्ट्य आहे शाळेचं की मोबिलिटी चांगल्या प्रकारे शिकवली जाते आणि त्या विद्यार्थी समाजात अगदी सामान्य मुलांप्रमाणे मस्त वावरतो. आणि शाळेची शिस्त ते दिसूनच येते, शाळेची शिस्त हे वैशिष्ट्य आमच्या शाळेचे की आमचा विद्यार्थी कुठेही समाजात जाईल की वाटतोच की हा हॅपी होमचा विद्यार्थी आहे, कारण शिस्त दिसूनच येते त्याच्या प्रत्येक वागण्यामध्ये दिसून येते,
1: वागण्या बोलण्यात. बरोबर, खूप छान अशी तुम्ही माहिती दिलीत. आणि मी सुरुवातीला म्हणाले तसं गेली 20 वर्ष तुम्ही या शाळेशी संलग्न आहात, तर 20 वर्षात शाळेत झालेले बदल किंवा वेगवेगळे गोष्टी घडत गेल्या त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड हे आमच्यासाठी एक कुटुंबच आहे आणि ह्या संस्थेनी हजारो कुटुंबांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवलेत. आव्हानांना संधीमध्ये आणि अपंगत्वाला एका विशेष क्षमतेमध्ये रूपांतरित करण्याचं कार्य आमच्या संस्थेने केले. महाराष्ट्रातील अंध विद्यार्थ्यांसाठी मान्यता प्राप्त असलेली ही एकमेव माध्यमिक शाळा आहे. या शाळेने असं सिद्ध करून दाखवलंय की योग्य प्रशिक्षण जर मिळालं तर दृष्टीदोष हा अजय अडथळा ठरतच नाही. दृष्टीहीन मुलांमध्ये स्वावलंबी आणि स्वतंत्र नागरिक बनण्याची मोठी क्षमता असते हे आमच्या शाळेने दाखवून दिले.
1: अच्छा.
0: आणि जे समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देऊ शकतात ही दिव्यांग मुलं. शाळेने दिलेल्या सर्वांगीण शिक्षणाचं हेच तर अंतिम उद्दिष्ट राहिले. शाळेचा जो प्रत्येक पैलू आहे ना तो अत्यंत विचारपूर्वक आहे आणि अत्यंत प्रभावी पद्धतीने शाळेने उभारलाय. म्हणजे मुलांचा व्यक्तिमत्व विकास असेल, जागेची स्वच्छता, जागेची शिस्तबद्ध मांडणी आणि हे सर्व त्यांची जी मोजेक कलाकृती आहे ना त्यामधून त्यांची जी सौंदर्य दृष्टी आहे यामधून हे ते स्पष्टपणे दिसून येतं. त्यामुळे आज हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड हे एक सुरक्षित, प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक वातावरण बनले जिथे आनंदी, निश्चित आणि आत्मविश्वासपूर्ण दृष्टीहीन मुले मुली भाषा धर्म आणि पंथ यांच्या सीमा ओलांडून बाहेरील जगात स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करण्याचे धडे घेत आहेत.
1: खूप छान मॅडम, खरं तर बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून अजून ऐकाव्या अशा वाटतात पण वेळेचं बंधन आपल्याला असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: सर्व श्रोत्यांना एवढंच सांगेन की हॅपी होम अंध शाळेत एखादा विद्यार्थी आल्यानंतर त्याची ती शाळा एक कुटुंब बनून जातं आणि शाळा नेहमीच प्रयत्नशील असते की हा विद्यार्थी माझं मूल आहे अशा पद्धतीने त्याला चांगल्या प्रकारची वागणूक मिळते आणि समाजामध्ये तो सक्षम रीतीने उभा राहून स्वावलंबी म्हणजे इतर समाजातील घटक जे आहेत त्यांच्याबरोबर तो टफ म्हणजे अतिशय योग्य तऱ्हेने तो त्यांना सामना करू शकतो, येणाऱ्या परिस्थितीशी कसा सामना करायचा ही आमची शाळा शिकवते.
1: खूप छान. आणि तुमच्या शाळेला अनेक अनेक शुभेच्छा. अजूनही तुमचे उपक्रम किंवा शाळा अशीच दिवसेंदिवस प्रगती करत राहो ही सदिच्छा व्यक्त करते. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून खूप वेळ काढून आमच्याकडे आलात आणि इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: आभारी आहे आपण मला इथे बोलवल्याबद्दल.
1: समाजातील सर्वच स्तरातील लोकांना बरोबर घेऊन त्यांची प्रगती करून पुढे जात राहणं म्हणजेच खरं तर बलसागर भारत हो.

मंडई आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: शपथ तुला बाळाची या चित्रपटातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. अनुराधा पौडवाल यांनी गायलं होतं आणि संगीत होतं दीपक पाटेकर यांचं.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.

घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग पाणी वाचवा रे।

0: आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्यघर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. राज्य विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना निवडून देण्याच्या सूचना महायुतीच्या सर्व मतदारांना केल्याचं रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. ज्यांनी बंडखोरी करून अर्ज भरले आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावेत, तसंच मतदारांनी आपलं पहिल्या पसंतीचं मतदान महायुतीच्या उमेदवारांनाच द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं.
1: आपल्या पहिल्या पसंतीचं जे मतदान आहे हे पहिल्या पसंतीचं मतदान त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या महायुतीच्याच उमेदवाराला देणं हे पार्टीला आणि महायुतीला सुद्धा अपेक्षित आहे. काही बंडखोर म्हणून काही अर्ज भरले असतील तर माझी त्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी वरिष्ठांशी बोलून, नेत्यांशी बोलून ते अर्ज मागे घ्यावेत.
0: महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना पहिल्या पसंतीचं मत देण्याचं आवाहन सुनील तटकरे यांनीही केलं, तसंच बंडखोर उमेदवार उद्या अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिक मतदारसंघाचा आढावा घेतला. बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील आणि महायुतीच्या उमेदवाराचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये भाजपचे गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज दाखल केले आहेत. या दोघांची समजूत काढण्यात मंत्री गिरीश महाजन यांना यश येईल असं सामंत म्हणाले. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आज आपला अर्ज मागे घेतला. संख्याबळ नसल्यामुळे माघार घेतल्याचं कांबळे यांनी सांगितलं. तर कांबळे यांनी पक्षाचा विश्वासघात केल्याची टीका काँग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज जुईली महेंद्र दळवी यांनी आज मागे घेतला. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनोज जिंदल यांनी ही माहिती दिली. जुईली दळवी यावेळी स्वतः उपस्थित नव्हत्या. त्यांचे सूचक विघ्नेश विजय माळी यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान आगामी विधान परिषद निवडणुकांमध्ये घोडेबाजार

होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला. काही नगरसेवकांना आर्थिक प्रलोभनं दिली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना ही निव्वळ धूळफेक असून 50% जास्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच निकषांच्या कात्रीत अडकवून लाखो शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलेली 2 लाखांची माफी फसवी असून सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. कर्जमाफीसाठी सरकारनं काढलेल्या शासनादेशामध्ये अत्यंत जाचक अटीशर्ती लागू करण्यात आल्या आहेत असा आरोप करत किसान सभेनं राज्यभर शासन आदेशाची होळी करण्याची हाक दिली. अहिल्यानगर इथं अकोले तालुक्यात शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली. देशात महागाई बेरोजगारी वाढत असल्याच्या मुद्द्यावरून तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज राज्यात ठिकठिकाणी विरोधकांनी निदर्शनं केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज नवी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रालयात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदीबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रमाणपत्रासंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयात 9326562815 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी दाखले वितरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुढील 3 महिन्यांमध्ये गृहभेटी विशेष शिबिरं आयोजित करून याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर निश्चित करावी, या कामाचा आढावा दर आठवड्याला घेण्यात यावा अशा सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते DK शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या दोघांसह KH मणियाप्पा, KJ जॉर्ज, MB पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. देशातल्या सोन्याचा साठा कमी झाल्याचं वृत्त रिझर्व्ह बँकेनं फेटाळून लावलं आहे. सध्या देशात 880 टनांहून अधिक सोन्याचा साठा आहे असं बँकेनं स्पष्ट केलंय. देशाच्या परकीय चलन साठ्यातलं सोन्याचं प्रमाण सप्टेंबर 2025 मधल्या सुमारे 14% वाढून सुमारे 17% पोहोचलं आहे. रिझर्व्ह बँकेनं सुमारे 12 अब्ज अमेरिकन डॉलर रकमेचं सोनं विकल्याचं वृत्त काही खासगी माध्यमांनी दिलं होतं त्यावर रिझर्व्ह बँक आणि PIB हे स्पष्टीकरण दिलं आहे. जवळपास 46,000 विद्यार्थ्यांनी आजपर्यंत बोर्ड परीक्षेसाठी पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन सुविधेचा लाभ घेतल्याचं CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं म्हटलं आहे. पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पोर्टलवर 43,980 अर्ज प्राप्त झाले आहेत. आज दुपारी 12 वाजेपर्यंत पडताळणीसाठी 4,924 आणि पुनर्मूल्यांकनासाठी 39,056 अर्ज स्वीकारण्यात आले असं CBSE म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात माजलगावमध्ये सुमारे 400 अधिक गोवंशाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार संतापजनक असून या प्रकरणाचा तातडीनं तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या 2 जणांचा मृत्यू

0: झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. वाशिम इथं समृद्धी महामार्गावर बस आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत तर 5 ते 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून 2026 या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्ध पातळीवर राबवायला सुरुवात झाली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे 2 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि DK शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत अंतराळापासून ते बंदर विकासापर्यंत विविध क्षेत्रात लक्षणीय विकास झाला आहे. देशातील जनता या विकासाची साक्षीदार आहे. यामध्ये देशभरातील रस्त्यांचे जाळे, नवनवीन द्रुतगती महामार्ग, विशेष कॉरिडॉरची निर्मिती, बुलेट ट्रेनसह रेल्वेचा विकास, नवे रेल्वे मार्ग, मालवाहतुकीसाठीच्या विविध योजना, बंदरांचा विकास, देशांतर्गत जलवाहतुकीला दिलेलं प्राधान्य, हवाई क्षेत्राचा विकास, जनहिताच्या विविध योजनांची उभारणी आणि इतर सरकारी बांधकामांमध्ये झालेला विकास याचा अंतर्भाव होतो. गेल्या 12 वर्षातील पायाभूत क्षेत्रातील विकासाच्या प्रवासाविषयी आपण आजच्या या वृत्तविशेषमधून जाणून घेणार आहोत. श्रोते हो, देशातील पायाभूत सुविधा आणि इतर सेवा सुविधा यामध्ये झालेल्या बदलामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जीवन अधिक सुखकर होण्यास मदत होते. कोणत्याही देशाच्या वाटचालीत या पायाभूत सुविधांच्या विकासाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात विविध क्षेत्रात विकास आणि गुंतवणूक केली आहे. अधिक गुंतवणूक, प्रकल्पांच्या पूर्णत्वाला दिलेली गती आणि त्यामध्ये येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा विकास दिसून आला आहे. याविषयीचा सविस्तर आढावा घेताना ज्येष्ठ अभ्यासक निखिल गुर्जर यांनी सांगितलं,
1: गेल्या 12 वर्षाच्या पायाभूत विकासाबद्दल बोलायचं असेल तर आपल्याला 3-4 पैलू कन्सिडर करायला लागतील. पहिली गोष्ट म्हणजे भारतातली GDP ची ग्रोथ जी आहे ते 2012-13 साली जे 100 लाख कोटी होते आणि आता 2025-26 मध्ये 340 ते 360 लाख कोटी आहे. आपला पायाभूत विकास जो आपण म्हणतो, केंद्र सरकारचा जो पार्टिसिपेशन होता तो 2 लाख कोटी जे होता 2014 साली आणि आता 2026 फायनान्शियल इयरमध्ये 12.2 लाख कोटीचं स्पेंडिंग आहे. आणि टोटल पार्टिसिपेशन जर आपण पाहिलं, म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मग प्रायव्हेट सेक्टर, दॅट इज खासगी क्षेत्र, तर ते 9.5% GDP चं, म्हणजे 33 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट सध्या चालू आहे भारत देशात. आता हा जो इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहतोय हा कुठे कुठे जातोय, मेनली हा जातोय तो ऊर्जा आणि सौर ऊर्जा, जे जवळजवळ 25% त्याच्यात जात आहे. मग आपलं ट्रान्सपोर्ट जे आहे, रोडवे हायवे जे आहे, त्याच्यात जवळजवळ 18% जे आहे ते. रेल्वेजमध्ये साधारण 11 ते 13% जात आहेत. अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, मेट्रो, पाणी, सिवेज वगैरे जे आपल्या शहरांमध्ये जो लागतो तो 15 ते 17% आहे. पोर्ट्स आणि लॉजिस्टिक्स 2 ते 3% आहे. आता हा जो मी सांगतोय तुम्हाला तो केंद्र सरकारचं आणि प्रायव्हेट पार्टिसिपेशन दोन्ही पर्सेंटेज मिळून आहे. एअरपोर्टचं आता सध्या तरी 1 ते 2% आहे. बँकिंग आणि डिजिटल जो आहे तो 6 ते 8% आहे. मग इतर जे सेक्टर आहेत, जसं की हेल्थ केअर आहे, एज्युकेशन आहे किंवा डेटा सेंटर्स आहे, इरिगेशन आहे, हे सगळे 4% आणि त्याच्यापेक्षा कमी आहेत.

हा जो आहे हा आता ब्रेकअप झाला, पण आपण ग्रोथ जर पाहिलं पॉवर सेक्टरमध्ये, 210 गिगावॉट जी कॅपॅसिटी होती 2014 ती आता 521 गिगावॉटची झाली आहे, म्हणजे ऑलमोस्ट 150% वाढ आहे त्याच्यात. रिन्युएबल त्यातला जो आहे दॅट इज सोलार विंड आणि जे आपण बायोमास जिओथर्मल जे म्हणतो 25 गिगावॉटचं ते 2063 गिगावॉट झालेलं आहे, म्हणजे साधारण 9.5 पटी तो वाढलेला आहे. सोलार 2 गिगावॉट पण नव्हतं, आता 140 गिगावॉटवर आहे, म्हणजे 70 पटी वाढ आहे. हायवेज 80,000 किलोमीटर जे होते ते आता जवळजवळ 146,000 किलोमीटर आहे, म्हणजे जवळजवळ 85% वाढ आहे. एक्सप्रेसवेज 1500 पेक्षा कमी होते, आता ते 6,000 किलोमीटर पेक्षा जास्त आहेत. रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन जो होता 21,000 किलोमीटरचा होता, आता तो 65,000 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स पूर्वी नव्हतंच, आता तो जवळजवळ 2,800 किलोमीटरवर आहे. मेट्रो रेल पूर्वी 250 किलोमीटरच होतं, आता 1,050 किलोमीटरच्या पेक्षा जास्त आहेत, म्हणजे 4 पटी त्याची वाढ झालेली आहे. एअरपोर्ट 75 होते, आता 160 पेक्षा जास्त आहेत. पोर्ट कार्गो कॅपॅसिटी जी आहे 900 मिलियन टन्स पर ॲनमचा आता 2,700 मिलियन टन्स पर ॲनम, म्हणजे 3 पटी वाढ पेक्षा जास्त आहे. इनलँड वॉटरवेज पण आता वाढलेला आहे, आणि स्मार्ट सिटीज पूर्वी नव्हते, आता ते 100 पेक्षा जास्त आहेत. पण हे सगळे स्टॅटिस्टिक्स आपण ऐकल्यावर मूळ म्हणजे कशामुळे हा वाढला आहे. पहिली गोष्ट आहे की नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन हे 2019 स्थापित केली गेली. ह्या पाईपलाईनमध्ये 7,400 प्रोजेक्ट्स जे पीएमओ कडनं डायरेक्टली मॉनिटर होतात. आजच्या काळी जवळजवळ 111 लाख कोटी प्रोजेक्ट्स ह्याच्यात मॉनिटर होतात, आणि 100% प्रोजेक्ट्स हे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनमध्ये मॉनिटर होतात. ह्याच्यामुळे प्रोजेक्ट्स एक्सपिराईड पण होतात आणि अगदी फास्ट अप्रुव्हल्स पण मिळतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हे 2014-15 इम्प्लिमेंट केलं होतं. वाया सेबी हे ट्रस्ट फॉर्म होतात, आणि जवळजवळ 15% प्रोजेक्ट्स हायवेजचे, टोल रोडचे किंवा वीज प्रसारणचे वगैरे जे आहेत हे इम्पॅक्ट झाले ह्याच्यामुळे. मग पीपीपी आणि वायबिलिटी गॅप फंडिंगचे जे पॉलिसीज होते त्या पॉलिसीजमुळे 2012 नंतर जवळजवळ 25-30% प्रोजेक्ट्स त्याच्यामुळे ते ॲक्सिलरेट झाले. ह्याच्यात प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन पण वाढलं, मेनली हायवेजमध्ये, मेट्रोजमध्ये, पोर्ट्समध्ये आणि एअरपोर्ट्समध्ये. आणि बांधकाम आणि पायाभूत सुविधा याचं ते 100% FDI जो मूव्ह आला 2014 नंतर त्याच्यात जवळजवळ 15-20% प्रोजेक्ट्स त्याच्यामुळे इम्पॅक्ट झाले आणि ॲक्सिलरेट झाले. हे रस्ते, पोर्ट्स, एअरपोर्ट्स, रिन्युएबल एनर्जीमध्ये होते. GST सगळ्यांना माहिती आहे 2017 झालं, त्याच्यामुळे बरेचसे कॉस्ट कमी झालं आणि डिले जे होते ते इंटरस्टेट बॉर्डरवर तुम्हाला ट्रक्स दिसायचे ते 80-85% ते ट्रक्स कमी झाले. इन्सॉल्वेन्सी आणि बँकरप्सी कोड म्हणजे दिवाळखोरी जी आहे ते त्याची संहिता जी आहे 2016 त्याच्यामुळे रोड्स, पॉवर आणि पोर्ट्स त्याच्यात जवळजवळ 10-12% प्रोजेक्ट्स एक्सपिराईड झाले. त्यामुळे आदर्श सवलत करार आणि करावाचे मानकीकरण जे झाले हे हायवेज, मेट्रोज आणि एअरपोर्टसाठी खूप इम्पॉर्टंट होते. ह्याच्यात जवळजवळ 20% प्रोजेक्ट्स ह्याच्यामुळे एक्सपिराईड झाले. स्मार्ट सिटीज मिशन अमृत योजना 2015 जी आली त्याच्यात जवळजवळ 10-12% प्रोजेक्ट्स जे आहेत त्याच्यामुळे ते फास्ट झाले. सिंगल विंडो क्लिअरन्स 2014 जो लॉन्च झाला त्याच्यात 70-75% प्रोजेक्ट्स एक्सपिराईड झाले. लँड ॲक्विजिशन अमेंडमेंट ॲक्ट जो होता 2013 आला, पण त्याच्यानंतर भरपूर अमेंडमेंट्स आले आणि त्याच्यात जवळजवळ 30-35% प्रोजेक्ट्स जे की खूपच रखडलेले होते एस्पेशली रोड्स, हायवेजमध्ये, ते सगळे खूप एक्सपिराईड झाले. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर ॅक्ट जो होता 2015 त्याच्यात 5-7% प्रोजेक्ट्स इम्पॅक्ट झाले, म्हणजे ते ॲक्सिलरेट झाले. त्याच्यामुळे उडान एअरपोर्ट अगेन 6% प्रोजेक्ट्स. आणि हे सगळे 7,400 प्रोजेक्ट्स जे होते त्याच्या संदर्भात सांगतोय की किती पर्सेंटेज प्रोजेक्ट्स इम्पॅक्ट झाले. प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग जो होता, ते कर्ज पुरवठा जो होता, त्याला ते अग्रक्रम क्षेत्रासाठी जे RBI गाईडलाईन्स आले 2018 त्याच्यात जवळजवळ 25-30% प्रोजेक्ट्स एक्सपिराईड झाले. तर हे सगळे मिळून आपण जर पाहिलं तर पूर्ण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जो आहे, जो की पायाभूत विकास जो आहे, तो बऱ्यापैकी एका चांगल्या स्तरावर आहे सध्या, आणि पुढे पण त्याची वाढ होणं निश्चितच आहे. बिकॉज आपण पाहतोय की
चायनासारख्या देशांमध्ये 40% जर ते घालतायत

0: म्हणजे आपल्याला पण ते वाढवायला लागेल पुढे. आणि हा जो पूर्ण जो प्रोग्राम आहे हा आपल्या देशासाठी खूपच महत्वाचा आहे आणि आपल्याला खूप त्याचे फायदे होत आहेत.
1: रस्ते, रेल्वे आणि हवाई प्रवास हे या देशातील प्रवासाचे मूलभूत घटक आहेत. गेल्या 12 वर्षात शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोलाही महत्व दिलं गेल्यामुळे सार्वजनिक वाहतूक कमालीची सुखकारक झाली आहे. या देशातील रेल्वे ही सुरुवातीपासून सर्वसामान्य जनतेच्या स्वस्त, आरामदायक आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचं माध्यम राहिलं आहे. देशांतर्गत जलवाहतूक आणि मालवाहतुकीलाही मोठं प्राधान्य दिलं आहे. या सर्व घटकांबाबत बोलताना निखिल गुर्जर म्हणाले,
0: सरकारने आता 3 ते 5 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे मेट्रोमध्ये आणि रेल्वेमध्ये 13 लाख कोटीचं त्यांचं बजेट आहे, तर मेट्रोचं तर प्रमाण भरपूर आहे. हा कशामुळे आहे आणि हा कितपत आपल्याला फायदेमंद आहे हे जरा आपण समजून घेऊया. साधारण एक रस्त्यावर जर गाडी जात असेल, म्हणजे एक गाडीचा जो मार्ग असतो तो, त्याच्यात साधारण 2000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात. हीच गोष्ट जर आपण एक मेट्रो लाईन जर टाकली तिथे, तर मेट्रो लाईनमध्ये जवळजवळ 20,000 ते 60,000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात, म्हणजे ते 10 ते 30 पटी जास्त होतात मेट्रो लाईनमध्ये. तर हा साहजिक आहे की याच्यामुळे भरपूर फायदे आहेत. आणि रोड्स जे आपण बनवतो, रस्ते जे आहेत ते टेम्पररी रिलीफ असतं, पण मेट्रो जे आहे ते लॉंगर टर्म कॅपॅसिटी जे आपण म्हणतो, म्हणजे साधारणतः त्याला 30 ते 100 वर्षाची लाईफ असते, तर ती कॅपॅसिटी आपल्याला खूप मदत करते. आणि पर्यावरणाच्या हिशेबाने जर पाहिलं तर त्याच्यात पण फायदे खूप आहेत आणि इन्क्लुझिव्ह पण आहे, म्हणजे स्वस्त पण आहे, खूप काही महाग असं नाही आहे. तर मेट्रोज जे आहेत, पूर्वी बसेस जे होते ते आपण कसं शहरी अभिसरण संस्था म्हणून आपण बसेसना आपण म्हणायचो, पण आजकाल ते मेट्रोजना पण आपण म्हणतो की तो अर्बन सर्क्युलेटरी सिस्टम जे आहे त्याच्यात मेट्रोज पण आता यायला लागलेत. सध्या सरकार बंदरे जे आहेत आणि जलवाहतूक आहे ह्याच्यासाठी पण ते खूप जोर देत आहेत की त्याला आपल्याला वाढवायचंच आहे. आता लॉजिस्टिक कॉस्ट जे आपण म्हणतो, म्हणजे जे आपले ट्रान्सपोर्ट कॉस्ट असतं आपल्या देशात, ते साधारण 13 ते 14% GDP आहे आणि ग्लोबली जर आपण पाहिलं 8 ते 9% आहे GDP. अर्थात आपलं जे ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी जे आपले गोष्टी जे जातात तो साधारण खूप महाग पडतोय, आपण जवळजवळ 1.5 पट किमती आहेत. आणि 60 ते 65% जो आपला फ्रेट आहे तो रस्त्यांवरच होतोय. त्याच्यामुळे काय होते, हायवेज जे आहेत कुठल्याही पोर्टला किंवा कुठल्याही इंडस्ट्रीयल सिटीकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला नुसते ट्रकचे असे लाईनी दिसतील आणि बरेचसे ट्रक असे काय पूर्ण भरलेले नसतात. त्याचा जो कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीपेक्षा आपण कमी ट्रान्सपोर्ट करतो, त्यामुळे प्रत्येक टनसाठी आपण जास्त पैसे भरत असतो. तर तो इनएफिशियंट लॉंग हॉल ट्रक डिपेंडन्स आहे. आणि सरकारने काय सांगितलं, या हाय कॉस्ट रोड्सना आपण लो कॉस्ट रेल्वेजमध्ये कन्वर्ट करू आणि हा जो लो कॉस्ट रेल्वेज जो आहे त्याला आपण कोस्टल शिपिंगमध्ये कन्वर्ट करू, म्हणजे जे आपलं जलवाहतूक जो आहे तो कोस्टल शिपिंग आणि इनलँड वॉटरवेजच्या थ्रू आपण ते करू. तर हा करण्यासाठी आपल्याला म्हणजे 2-3 वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणि इनिशिएटिव्ह घ्यायला लागले. पहिलं होतं की आपल्याला लास्ट माईलचं रोड कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला जे पोर्ट्स आहे आणि वॉटरवेज आहे ह्यांना डेव्हलप करायची खूप गरज आहे. त्यामुळे सरकारने ह्यांना पण जोर दिला आहे. याचा नेट इम्पॅक्ट काय आहे, पहिली गोष्ट वॉटरवेज जे आहेत ते 2 ते 4 पटी स्वस्त आहेत रोड ट्रान्सपोर्टला कम्पेअर केलं की, आणि बल्क कार्गो आणि ॲग्रिकल्चरल गुड्स जे आहेत जे मेनली आपले ट्रान्सपोर्टला खूप जास्त प्रमाणात लागतं ते पूर्ण शिफ्ट होईल रस्त्यांवरून, पूर्ण निघेल आणि रस्त्याचं पण कंजेशन निघून जाईल. तर असं लॉजिक अप्लाय करून सरकारांनी सांगितलं की नाही, आपल्याला जलवाहतूक आणि बंदरांचं जे विकास करायचं आहे तो विकास केल्यावर रोड्सपेक्षा आपण जास्त त्याच्यातनं ट्रान्सपोर्ट करू शकू आणि देशाचं आपल्याला जास्त सेव्हिंग पण होईल, कॉम्पिटेटिव्ह पण होऊ आपण आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं पण तो जास्त फ्रेंडली असणार.
1: श्रोते हो, देशाच्या विकासाच्या प्रवासात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विकासाबरोबरच पायाभूत क्षेत्रातील विकास हा नेहमीच महत्वाचा राहिला आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वाटचालीत नेमक्या याच गोष्टींना अधिक महत्व दिलं आहे. आज सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रवासात आणि पर्यटन अनुभवात झालेला बदल याच पायाभूत विकासाचं फलित आहे.

एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन अमिता बडे.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी माझा आवार माझं शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत हॅलो शंका समाधान. विषय आहे भात लागवडीच्या विविध पद्धती. तज्ज्ञ डॉक्टर भरत कुशारे. संवादिका सुवर्णा कुलकर्णी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. आजच्या हॅलो शंका समाधान कार्यक्रमात मी सुवर्णा कुलकर्णी आपलं स्वागत करते. मंडळी, खरीप हंगामातलं प्रमुख पीक म्हणजे भात. कोकणामध्ये भाताची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. तर या नेमक्या कोणकोणत्या पद्धती आहेत तर याविषयीच आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत आणि जे येणारे प्रश्न आहेत त्यांना सुद्धा उत्तर देण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल डहाणू जिल्हा पालघर येथील शास्त्रज्ञ भरत कुशारे सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, आता कोणकोणत्या अशा पद्धती आहेत की आपण त्याने भात लागवड करू शकतो, काय सांगाल?
2: भात लागवडीच्या मुख्य जर म्हटलं तर दोन पद्धती आहेत. एक रोप तयार करून म्हणजे रोपटिका करून नंतर काही लागवडीच्या पद्धती आहेत. तर त्यामध्ये पारंपरिक भात लागवड, ओळीत भात लागवड, चार सूत्री त्रि पद्धत, मशीननी भात लागवड ही आली. आणि रोप तयार न करता केवळ बियाणं जे आहेत तर ते टोकून किंवा पेरून याच्या काही पद्धती, त्याच्यामध्ये टोकन पद्धत आहेत, SRT आहेत, ड्रमच्या सहाय्याने पेरणी आहेत, त्याजवळ मोड आलेलं जे बियाणं जे आहेत म्हणजे रोह पद्धत आहेत, एक मल्चिंगचा वापर करून आपण करतो आणि एक पेरभात, ह्या पद्धती आहेत. यात प्रामुख्याने कोकणामध्ये जे आहेत तर ते आपण रोप वाटिका करून आपण लागवडीच्या पद्धती आपण याच्यामध्ये
1: वापरली जातात. आता सर, रोप वाटिका न करता म्हणजे टोकन आणि SRT भात लागवडीची जी पद्धत आहे तर याविषयी काय सांगता येईल?
2: टोकन किंवा SRT, आता टोकन मध्ये आपण काय करतो, विशिष्ट अंतर जे आहे ते 20x15 किंवा SRT मध्ये आपण जो साचा आहे साचाचा वापर करतो 25x25 cm या अंतरावर ते बियाणं टोकन करत असतो. तर ते टोकण्याच्या पूर्वी जमीन आपोषित तयार करून घेतो, नांगरणी वगैरे करून, त्यानंतर शक्य असेल तर रोटावेटर जर मारलेला असेल तर बारीक प्रमाणामध्ये जर ती व्यवस्थित जर मशागत झालेली असेल तर टोकन मध्ये कोणते बेड न करता केवळ आखणी करून 20x15 cm ह्या अंतरावरती त्याची एक ठिकाणी किमान 3-4 दाणे जे आहेत आपण ते टोकन करत असतो टाकतो. ते दाणे नंतर शेणखत असेल कंपोस्ट करत असेल त्यांनी झाकून घ्यावे आणि त्यानंतर ज्यावेळेस पाऊस पडेल किंवा उगवण इतका पाऊस होईल तेव्हा 2 दिवसाच्या आत तण उगवणीपूर्वीचे तणनाशक आपण त्यामध्ये मारतो. तसंच यासाठी मध्ये आपण काय करतो, याच्यात वाफे तयार करतो. तर वाफ्याची जी रुंदी जी आहे 4.5 फुटाच्या अंतरावरती सरी पाडतो. वरचा जो गाधा जो आहे तो साधारण 100 cm तयार करतो पृष्ठभागी आणि त्याच्यावरती जो साचा जो आहे त्या साचाच्या सहाय्याने मार्किंग करतो किंवा होल पाडून घेतो. त्या होल मध्ये तिथे जे जमीन जिथे उखडल्या जाईल त्या ठिकाणी एका वेळेस 3-4 दाणे जे आहेत पेरतो कंपोस्ट खत किंवा शेणखत आणि ते झाकून घेतो. त्यानंतर जेव्हा पाऊस पडेल, शक्यतो हे पाऊस पडण्याच्या अगोदर पेरायचं आहे, जो काही पाऊस सुरू होतो साधारण 10 जूनच्या दरम्यान तर त्याच्या अंदाजाने 1 दिवस अगोदर किंवा छोटा पाऊस पडल्यानंतर आपण ते करू शकतो. तर जमिनीत ओल असेल लगेच 2 दिवसाच्या आत त्याच्यामध्ये तणनाशक मारणं आपल्याला त्याच्यामध्ये गरजेचं आहे.
1: पण आता सर सध्या असं सांगतायत ना की घाई करू नका, म्हणजे अजून पावसाचं तेवढं हे नाहीये ना अजून.
2: हो, तर ह्या वर्षी काय झालेलं आहे, IMD ने पण सांगितलेलं आहे की पाऊस जो आहे तो कदाचित 10-15% कमी राहू शकतो आणि जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. सध्या तरी आपण पूर्व मशागतीची कामं करून घ्यावी आणि त्यावर रेग्युलर मान्सून सुरू होईल त्याच वेळेस आपण रोपवाटिका जी ती करावी.
1: सर, कार्यक्रमातला

0: केला फोन घेऊया आपण.
1: हो
0: नमस्कार. हॅलो शंका समाधान.
2: माझं नाव मीरा परशुराम महाले.
0: बर.
2: मुक्काम पोस्ट देहरे तालुका जव्हार जिल्हा पालघर इथून मी बोलते. माझा प्रश्न असा आहे की मशीनने भात लागवड कशी करावी आणि त्यासाठी खत व्यवस्थापन कसे करावे.
0: बर. परत कुशारे सर उपस्थित आहेत, ते उत्तर देतील.
1: मशीनने आपल्याला ज्यावेळेस भात लागवड करायची असते त्यावेळेस प्रथमतः रोपवाटिका जी आहे ती रोपवाटिका दोन पद्धतीने एक तयार करता येते. एक तर जी आहे ट्रे रोपवाटिका त्यानुसार आपण तयार करावी आणि ती रोपवाटिका केल्यानंतरच ह्या ट्रे रोपवाटिकेमध्ये 14 ते 15 दिवसामध्ये रोप तयार होतं आणि त्यानंतर हे तयार झालेले जे रोप जे आहेत तर ते यंत्र जे आहेत जे दोन प्रकारचे असतात. एक 4 ओळीचं लागवडीचं यंत्र असतं, त्याचबरोबर 6 ओळीचं पण असतं. पण 4 ओळीचं जे छोटी जी खाचरं जी आहेत त्या खाचरांमध्ये चांगल्या प्रकारे वापरू शकतो. तर तयार केलेले रोपं जी आहेत ट्रेमध्ये, हे ट्रे जे आहेत 2x1 फुटाच्या साईजचे असतात. त्यामध्ये तयार केलेली रोपं आपण ती लादी जी आहेत ती त्या याच्यावरती ठेवायची आणि त्यानुसार त्या मशीनला खाली विशिष्ट प्रकारचे फिंगर्स असतात किंवा बोटं असतात त्याद्वारे ते एकावेळेस एक रोप किंवा 2 रोप 3 रोप 4 रोप असे ते घ्यायचे, किती त्याचे ॲडजस्टमेंट त्याच्यामध्ये करू शकतो आणि किती खोलीवरती लावायचं हे सुद्धा आपण ठरवू शकतो. तर त्यानुसार 2 ओळीमध्ये 1 फूट अंतर आपलं त्या मशीनच्या द्वारे लागवड ज्यावेळेस करतो त्यावेळेस राहतं आणि 2 छुडांमध्ये 12 ते 15 सेंटीमीटर इतकं अंतर आपण त्यामध्ये ठेवू शकतो. रोपं जी आहेत म्हणजे हायब्रिडचे आहेत, संकरित आहेत किंवा सुधारित आहे. सुधारित असेल तर आपण एका चुडामध्ये 3 ते 4 रोपं यावी यानुसार त्याची जी गिअर शिफ्टिंग जी आहे ते आपण त्यात करू शकतो. छोटं मशीन असेल तर त्याद्वारे 1.5 तासामध्ये 1 एकर लागवड करता येते. मोठं मशीन जर असेल त्यामध्ये 1 तासामध्ये आपल्याला 1 एकर इतकी लागवड होते. आता याचं खत व्यवस्थापन जे आहे जसं आपण पारंपरिक भात लागवडीसाठी किंवा आधुनिक जापनीज भात लागवडीसाठी आपण होतो त्यानुसारच करावं. 1 एकरला भात शेती करत असताना 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालास ही रासायनिक खतांची शिफारस मात्र आहे. तरी ही देत असताना ज्यावेळेस लागवड करणार आहोत चिकणीच्या वेळेस आपण 133 किलो मिश्र खतामार्फत देणार असाल तर आपण सुपलामार्फत 133 किलो सुपला लागवडीच्या वेळेस आपण तो द्यावा. त्यानंतर ज्यावेळेस पीक फुटव्यांच्या अवस्थेत असेल त्यावेळेस 26 किलो युरिया इतका त्यामध्ये द्यावा आणि जेव्हा पीक फुलोऱ्या अवस्थेत असेल त्यावेळेस 17 ते 18 किलो युरिया इतका आपण त्यामध्ये द्यावं. शक्यतो दुसरी नांगरणी करण्याच्या पूर्वी त्याच्यामध्ये शेत किंवा कंपोस्ट खत हे जर आपण टाकता आलं त्याच्यामध्ये तर योग्य आहे.
0: धन्यवाद महालेताई आपल्या सहभागाबद्दल. सर आपण बोलत होतो की रोपवाटिका न करता तुम्ही कशी भात लागवड करायची ते सांगितलं, परंतु रोपवाटिका करून भात लागवडीची जी पद्धत आहे ती वापरली जाते तर त्याविषयी काय सांगता येईल.
1: वेगवेगळ्या प्रकारचे आपण रोपवाटिका करतो. एक शेतकरी करतो ती राप करून करतो. त्यानंतर आपण विद्यापीठामार्फत त्यांनी गादीबाबा पद्धतीने रोपवाटिका करावी की त्याच्यामध्ये तळाशी जी आहे 4 फुटाची रुंदी असलेला आणि पृष्ठभागी 3 फुटाची रुंदी असलेला इतका तो गादीबाबा असावा आणि उंची 10 ते 15 सेंटीमीटर इतकी त्याची उंची असावी आणि त्याच्यावरती ओळीमध्ये बीजे ते पेरावं. ही झाली गादीबाबा पद्धत. दुसरी जी आहे ज्यावेळेस कधी काय होतं की रोप जाईल तर ते काही कारणास्तव कधी कधी पावसामध्ये खंड पडला तर रोप जळू शकतं किंवा कमी पडू शकतं. अशा वेळेस आपण मोड आलेलं बियाणं जे आहे ते तयार करायचं असतं. त्यासाठी 24 तासात पाण्यात भिजत ठेवल्यानंतर पुढील 12 ते 14 तासामध्ये ओल्या गुणपटामध्ये जर ठेवलं आणि त्याला मोड आलेले जे बियाणं जे आहे चिखलणी केलेल्या शेतामध्ये त्याच्यामध्ये वापर करून जर टाकलं तर ती सुद्धा लवकर रोपवाटिका करता येते. त्यानंतर एक चटई रोपवाटिका आहे जी स्त्री पद्धतीमध्ये आपण वापरतो. त्याच्यामध्ये मल्चिंग पेपरचा वापर करतो. त्या मल्चिंग पेपरला ठराविक याच्यावरती पाणी निघून जावं यासाठी आपण त्याच्यामध्ये होल तयार करून ठेवत असतो. त्या मल्चिंग पेपरवरती तो अंथरल्यानंतर 100 गेज इतक्या जाडीचा तो असावा. चटई रोपवाटिकेमध्ये चाळलेली माती आणि शेणखत हे दोन्ही मिश्रित आपण करून विशिष्ट साच्यामध्ये त्याचा वापर आपण करत असतो. 1 मीटर रुंदी असलेला आणि त्याच्यामध्ये 2x1 फूट असा जे छोटेसे बेड तयार होतील अशा तो साचा तयार केला असतो. त्याच्यामध्ये हे मिश्रण आपण टाकतो. हे मिश्रण टाकल्यानंतर त्याच्यावरती पाणी देतो. पाणी दिल्यानंतर मग जे मोड आलेलं जे बियाणं जे आहे ते त्यावरती आपण टाकतो. तशी ती रोपवाटिका आपण तयार करतो. मग हे जशी लादी तयार होईल त्यानुसार मग आपल्या लागवडीसाठी आपण ते रोप तयार वापरू शकतो.
0: अच्छा. ओळीमध्ये भात लागवड करताना काय काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी मग खताचं जे व्यवस्थापन आहे ते कसं असायला हवंय.
1: ओळीमध्ये भात लागवड करत असताना प्रथमतः चिखलणी जी आहे ती व्यवस्थित केलेली असावी. पहिली नांगरट असेल, दुसरी नांगरट असेल, त्यानंतर चिखलणी असेल आणि चिखलणी केल्यानंतर ती जमीन समतल करावी आणि समतल केल्यानंतरच मग आपण त्याच्यामध्ये लागवड करत असताना रोप जे आहे ते योग्य वयाचं असावं. 12 ते 15 सेंटीमीटर इतकी त्याची उंची असावी. 5 ते 6 पाने किमान त्याला असावी आणि जाती परतव्या 21 ते 25 किंवा 27 दिवसापर्यंतचं रोप म्हणजे किती दिवसांचा कालावधी जी असलेली जी जात आहे, 100 दिवस असे आहेत किंवा 140 दिवसांचे आहे, त्यानुसार आपण त्याची निवड जी ती
0: करायला
1: हवी. तर आता रोप तयार होईल, त्यांच्या बोलीभाषेमध्ये खंत म्हणजे रोप आपण गाडी वापर असेल तर त्यातनं ते उपटतो आणि नंतर हे लावतो, आणि चटई रोपवाटिका असेल तर त्याचा आपण रोल करतो आणि मग ते त्यात लावायचं असतं. तर त्यावेळेस लावताना एक काळजी घ्यावी, रोप लावताना सरळ आणि उथळ लावावं, जास्त खोली होती लावू नये. ओळीत लागवड करताना अंतर जे आहे त्याच्यामध्ये 20x15 किंवा 15x15 दोरी पकडून दोरीच्या वरती आपण मार्किंग केलेलं असावं आणि 2 ओळींमध्ये 20 सेंटीमीटर आणि 2 आपण चूड तिथे आपण 15 सेंटीमीटर इतकं अंतर आपण ठेवावं आणि तशी ती लागवड त्यामध्ये करावी. वेळेत लागवड होणं गरजेचं आहे. जमीन जी आहे चिखलनी केलेली ती संपातळीत असावी, ही काळजी जर आपण घेतली आणि जे काही खत आपण देणार आहोत शक्य असेल तर ते चिखलणीच्या वेळेस पहिला जो हप्ता जो खत असत तो आपण तो द्यावा.
0: बरं,
1: एवढी काळजी जर घेतली तर व्यवस्थित एक करू शकतो. आणि खत व्यवस्थापन जे आहे जसं मी पारंपरिक भात शेतीसाठी सांगितलं तसंच हे खत व्यवस्थापन जे आहे, प्रथमतः त्याचे माती परीक्षण केलेलं असावं आणि त्यानुसार खताचं व्यवस्थापन करावं. परंतु ते केलेलं नसेल रासायनिक खतांची शिफारस मात्र जी ती त्याच्यामध्ये देऊ शकतो. 40 किलो नत्र, 20 किलो सुरद आणि 20 किलो पालास प्रति एकरी हे आपण देऊ शकतो.
0: इकडे
1: उपलब्ध जे आहेत सरळ खत आहेत का मिश्र खत आहेत याच्यावरती ते अवलंबून आहेत. सरळ खत असेल तर युरिया असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल आणि मिरेटो पोटॅश असेल, तर 35 किलो युरिया, तुमचं 125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 34 किलो मिरेटो पोटॅश हा चिखलणीच्या वेळेस किंवा लागवडीच्या वेळेस द्यावा. त्यानंतर 26 किलो युरिया पोटे फुटण्याच्या अवस्थेत आणि 17 ते 18 किलो युरिया हा जो आहे ज्यावेळेस फुलोरा येईल, लुंबी बाहेर पडेल फुलोरा येईल त्यावेळेस आपण तो द्यावा. अशा रीतीने आपण हे खत व्यवस्थापन आपण याच्यामध्ये करू शकतो.
0: बरोबर, नमस्कार. हॅलो, शंका समाधान.
3: मी राजेश माधव दुकान आहे पालघर जिल्ह्यातील बाड्या तालुका आणि सोनाळा गाव.
0: अच्छा,
3: खुर्द उत्पादक शेतकरी आहे. माझा प्रश्न असा आहे की आता जी आधुनिक शेती आपण करतोय तर आधुनिक शेतीमध्ये यांत्रिक शेती बऱ्यापैकी शेतकरी आता भात लागवड ही यांत्रिक पद्धतीने करतात, पण आपल्याकडं जो अनियंत्रित पावसाचा जो प्रमाण आहे ते कमी जास्त असल्यामुळे यांत्रिक शेती थोडी भीतीदायक आहे. त्याबद्दल सरांचं काय म्हणणं?
1: रिकामे यांनी जो प्रश्न विचारलेला आहे, यांत्रिक पद्धतीने आपण भात लागवड करतो परंतु समजा आता ह्या वर्षी जे पाऊसमान जे आहेत ते कमी जास्त होणार आहे तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी काय करावं? बरोबर आहे. तर अशा वेळेस रोप वाटिका न करता लागवडीच्या ज्या पद्धती ज्या आहेत म्हणजे टोकन पद्धत असेल, SRT पद्धत असेल, किंवा समजा जर पाऊस लांबलाच आणि उशीरा आला तर त्यावेळेस बियाण्याला मोड आणून असं मोड आलेलं बियाणं जे ड्रम सीडर मार्फत शेतामध्ये पेरणी करू शकतो, किंवा हाताने सुद्धा ते रोपवाटिका जे आहे ती चिखलणी केलेल्या शेतामध्ये बेड तयार करून त्यात लवकर रोप जे आहे ते तयार करून लागवडीसाठी आपण याच्यामध्ये वापरू शकतो. तर ह्या ज्या पद्धती ज्या आहेत त्याचा आपल्याला अवलंब करता येईल. त्याचबरोबर स्त्री एक अशी एक पद्धत आहे की ज्याच्यामध्ये जास्त अंतरावरती याची लागवड आपण करत असतो आणि त्याचं बियाणं सुद्धा त्याच्यामध्ये अतिशय कमी लागतं. त्या पद्धतीमध्ये एक त्याचा एक शेतामधलं पाणी जे आहे ते काढून टाकणं आणि शेतामध्ये बारीक क्रॅक तयार होतील त्याच्यानंतर शेतामध्ये आपण पाणी येऊ देणं, म्हणजे कमी पावसामध्ये सुद्धा भात पीक घेण्याची पारंपरिक लागवडीपेक्षा ती सुद्धा पद्धत आपण याच्यामध्ये वापरू शकतो. ज्यांना शक्य नसेल यांत्रिक भात शेती करणं त्यांनी स्त्री पद्धत असेल किंवा 4 सूत्री असेल याचा वापर आपण याच्यामध्ये करू शकतो, किंवा मोड आलेलं बियाणं जे ते ड्रमच्या सहाय्याने चिखलणी केल्या शेतात पेरू शकतात.
0: धन्यवाद रिकामे आपल्या सहभागाबद्दल. नमस्कार, हॅलो शंका समाधान.
4: नमस्कार मॅडम, मी सदाशिव राऊत बोलतोय जवाहर पालघर.
0: हो बोला बोला.
4: यांत्रिक भात शेती करता रोप कशी तयार करावी त्याच्या पद्धती कोणत्या आहेत?
0: हो हो नक्कीच, भरत कुशारे सर उपस्थित आहेत ते उत्तर देतील.
1: आपण जी यांत्रिक पद्धतीने भात लागवड करतो त्यासाठी आपल्याला विशिष्ट अशी रोपवाटिका करावी लागते, त्याला आपण ट्रेप पद्धतीची भात रोपवाटिका असं आपण म्हणतो. सुरुवातीला जो ट्रे जे आहेत हे साधारण 2x1 फुटाचे ह्या आकाराचे ट्रे असतात आणि एका ट्रेमध्ये साधारण 1.5 किलो इतकं मिश्रण त्याच्यामध्ये टाकावं लागतं. ते मिश्रण जे आहे ते घेण्यासाठी माती आणि शेणखत असेल किंवा कंपोस्ट खत असेल किंवा गांडूळ खत असेल हे सम प्रमाणात आपण घेतो आणि माती घेत असताना ती चाळून घ्यावी. चाळलेल्या मातीमध्ये कोणत्या प्रकारचे दगड नको, विटांचे तुकडे नको किंवा खिळे नको किंवा काचा नको, असं दोन्हींचं मिश्रण असलेलं जे शेणखत किंवा कंपोस्ट खत मिश्रित माती जी आहे त्याचा वापर आपण हे ट्रे भरण्यासाठी करतो. ट्रेची जी खोली जी असते ती 1 इंच असते, त्याच्यामध्ये आपण अर्धे हे मिश्रण भरून घेतो. ते भरल्यानंतर छोटंसं मशीन असतं भात बियाणं पेरण्याचं, ते त्या ट्रेमध्ये पेरतो आणि पेरल्यानंतर परत त्या मिश्रणाने म्हणजे माती आणि शेणखत याचं जे मिश्रण जे आहे त्या मिश्रणाने ते झाकून घ्यायचे. झाकल्यानंतर सर्व ट्रेवर सिंचन करण्यासाठी जे नॅपसॅक पंप असतात पाठीवरचे

0: त्या पंपांचा वापर जो आहे तर तो करून ट्रे जे आहे त्याला पाणी द्यावं, एकदा नाही दोनदा तीनदा पाणी द्यावं आणि पूर्ण ट्रे ओले होतील अशा रीतीने तयार झाले की त्यानंतर ते एकावरती एक अशी 5 ते 6 ट्रेची थप्पी ठेवायची, किमान 24 तास ते प्लास्टिकच्या याने पूर्ण झाकून ठेवायचे आहेत, झाप असेल किंवा सावलीमध्ये, जेणेकरून उष्णता निर्माण होईल आणि त्यातले जे बीज आहेत त्याला मोड फुटतील आणि मोड फुटल्यानंतर साधारण 1 दिवसानंतर ते ट्रे आपण पसरायचे, शक्यतो हे झापामध्ये किंवा सावलीमध्येच पसरायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग 1-2 दिवस परत आपण रोज सकाळ संध्याकाळ पाणी द्यायचं आहे आणि 1 इंचाचे झाले बाहेर शेतामध्ये आपण ठेवू शकतो. ठेवल्यानंतर त्याच्यावरती हिरवी नेट असेल, काळी किंवा कोणत्या प्रकारची नेट असेल अंथरावी, जेणेकरून पावसाचं पडणारं डायरेक्ट पाणी जे आहे पेरले ते त्या ट्रेच्या बाहेर जाऊ नये यासाठी आपण ती काळजी घ्यावी. आणि साधारण हे ट्रे जे आहेत 14 ते 15 दिवसात हे रोप तयार होतं. एक एकर आपल्याला भात लागवड करायचे असेल तर 95 ते 100 ट्रे हे आवश्यक असतात. याच्याद्वारे केवळ 5.5 ते 6 किलो बियाणं एवढं पुरेसं आहे 1 एकर भात शेती करण्यासाठी. जे लोक पारंपरिक पद्धतीमध्ये जवळजवळ 1 ते 25 किलो बियाणं वापरतात रोपं तयार करण्यासाठी, ह्या पद्धतीमध्ये आपण 5.5 ते 6 किलो इतकंच बियाणं वापरून रोपं तयार करतो. रोपसुद्धा 14 ते 15 दिवसात तयार होतं. असंख्य कष्ट जे याच्यामध्ये वाचतात आणि त्याच्या तणांचा सुद्धा प्रादुर्भाव होत नाही. यांत्रिक पद्धतीसाठी ही रोपटिका आपल्याला करणं गरजेचं आहे. अनेक आपले दिवस पण वाचू शकतो आणि कष्टसुद्धा आपले याच्यामध्ये वाचतात.
1: धन्यवाद राऊत आपल्या सहभागाबद्दल. सर, आता सेंद्रिय पद्धतीने जेव्हा आपण भात लागवड करतो तर त्यासाठी मग खत व्यवस्थापन कसं असायला हवं?
0: तर सेंद्रिय पद्धतीमध्ये भात लागवड करताना गेल्या 3-4 वर्षापासून केंद्र असेल किंवा राज्य शासन असेल सेंद्रिय पद्धतीने लोकांनी शेती करावी किंवा नैसर्गिक शेती करावी यासाठी आपण प्रोत्साहित करतो. आणि त्यातच भात हे मुख्य पीक आप कोकणातील आहे तर त्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने करत असताना खताचं व्यवस्थापन जे आहे ते करायचं जर म्हटलं तर प्रथमतः लागवड करणार आहोत ती लागवड करण्याच्या अगोदर जर आपल्याला एखादं हिरवळीचं खत त्या शेतामध्ये जर वाढवता आलं मग याच्यामध्ये ताग आहे, धेंचा आहे, अनेक हे आहेत. काही ठिकाणी म्हणजे ताग जर मिळाला तर तो जर हेक्टरी साधारण 20 टन इतकं त्याचं हिरवळीचं खतांचं उत्पादन होतं आणि त्यापासून नत्र असेल साधारण 80 ते 84 किलो इतका नत्र, स्फुरद जो आहे 78 आणि पालाश जो आहे 156 किलो इतका पालाश त्याच्यामधनं त्या पिकाला मिळू शकतो. मात्र हिरवळीचं खत हे ताक असेल किंवा धेंचा असेल हा 45 दिवसानंतर शेतात गाडायचा असतो, परंतु तेवढा कालावधी आपल्याला मिळत नाही. तर त्याऐवजी आपण मूग किंवा उडीद हे जे कमी कालावधीची जी पिकं जी आहेत ती जर हिरवळीची खतं म्हणून जर घेतली याने सुद्धा 38 ते 39 किलो नत्र, 15 किलो स्फुरद आणि साधारण 44 किलो पालाश इतकं त्या पिकाला मिळू शकतो. हे पीक आपण नाही शक्य आपल्याला 45 दिवस तर किमान 25 दिवस ते दिवस जेवढं शेतात राहील तेवढं हे घेऊन त्या शेतामध्ये ते गाळून टाकायचं, नंतर त्यात चिखलणी करायची. चिखलणी करताना परत जर शक्य झालं तर गिरीपुष्प असतात तर त्याचा पाला जो आहे एक तर तो पाला वापरावा 5 टन म्हणजे प्रति हेक्टरी, किंवा मूग हे जे हिरवळीचं खत वापरावं. त्याचबरोबर जो पूर्वी त्याच्यामध्ये जे भात लागवड केलेली होती त्यापासून जो पेंडा निर्माण झालेला होता तो पेंडा जर आपण हेक्टरी जर 2 टन जर आपण वापरला तर तो सुद्धा याच्यामध्ये आपल्याला उपयोगी येतो. नंतर काही जैविक खतांचा पर्याय सुद्धा आपल्याला याच्यामध्ये उपलब्ध आहे. ॲझोस्पिरिलम जे आहेत तर ते आपण 2 किलो ॲझोस्पिरिलम अधिक 25 किलो शेणखत अधिक 25 किलो माती हे मिक्स करून शेतामध्ये टाकू शकतो, किंवा 1 किलो ॲझोस्पिरिलम जे आहे ते 40-50 लिटर पाण्यामध्ये विरघळून त्याच्यामध्ये जी भात लावणार आहोत त्याची मुळं जी आहे ती त्याच्यामध्ये आपण बुडवून 15 ते 20 मिनिटांनंतर ती शेतामध्ये आपण ती लागवड करू शकतो. त्याचबरोबर जेव्हा लागवड होईल त्यापुढे दर 15 दिवसाला जीवामृत जे आहे ते जर किमान 4 वेळेस जर आपण भात शेतीमध्ये जर वापरलं याची पूर्णता गरज जी ते पूर्ण करू शकतो. जीवामृतमध्ये 10 किलो देशी गाईचं शेण, 5 ते 10 लिटर गोमूत्र, 2 किलो कडधान्याचं पीठ आणि 1 ते 2 किलो गूळ आणि 1 किलो जीवाणूमाती असं 2 लिटरच्या ड्रममध्ये पाणी घ्यायचे, त्यामध्ये हे सर आपण टाकतो. 5 ते 6 दिवस रोज सकाळ संध्याकाळ ते ढवळायचं आणि त्यानंतर 1 एकर क्षेत्रासाठी ते पुरेसं आहे. त्यानंतर भाताचा पेंढा आणि जैविक खत म्हणून ॲझोस्पिरिलम आणि हे जीवामृत याचा वापर करून सेंद्रिय भात शेतीची खत व्यवस्थापन तुम्ही याच्यामध्ये
1: चांगल्या प्रकारे करू शकतो.
0: उत्पादन सुद्धा चांगल्या प्रकारे याच्यामध्ये मिळेल आणि ते पण विषमुक्त मिळेल.
1: नक्कीच. भात लागवडीमध्ये जर अंतर्मशागत करायची झाली तर काय करायला हवी, काय सांगाल?
0: अंतर्मशागत जर करायची असेल प्रथमतः ती भात लागवड जी आहे ती आपण उडीद लागवड केलेली असावी, तरच आपल्याला ते शक्य आहे. मग म्हणजे तुम्ही 20x15 सेंटर अंतरावरती असू द्या किंवा जी 4 सूत्री भात शेती असेल किंवा श्री पद्धत असेल ज्याच्यामध्ये 2 ओळींमध्ये आणि 2 चुडांमध्ये अंतर ठेवलेलं असतं, त्याचबरोबर मशीनद्वारे भात लागवड असेल अशाच याच्यामध्ये आपण अंतर्मशागतीसाठी जे वेगवेगळे कोळपे जे आहेत त्याचा वापर याच्यामध्ये करू शकतो. नाहीतर हातानेच त्याच्यामध्ये जे तण जे आहेत ते तण काढणं क्रमप्राप्त ठरतं आणि बऱ्याच वेळेस काही

0: फवारणी करायची असेल त्यावेळेस ती सुद्धा अडचणीचे होते. म्हणून ओळीत लागवड असावी, मशीनने असेल, ओळीत असेल, किंवा थ्री पद्धत, चार सूत्री पद्धत ही असेल तर त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित करू शकतो. लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी त्याच्यामध्ये कोळप्याचा वापर करून तणांचं बीज जे रुजलेलं आहे, गवत तयार झालेलं आहे, ते गवत जे ते कट करून तिथंच शेतामध्ये आपण ते गाळून त्याचं नियंत्रण आपण याच्यामध्ये करू शकतो. एक बाग ही गोष्ट जर तुम्ही खत व्यवस्थापन करत असाल तर त्याच्या मात्रा ज्या आहेत त्या आपल्याला ते देणं गरजेचं असतं. त्याचबरोबर एखादी कीड किंवा रोग हा येतोय किंवा त्याचे येऊ शकतो त्याच्या अनुषंगाने आपण फवारणीसाठी सुद्धा ओळीत लागवड केली असेल तर ते सोयीस्कर जातं. त्याच्यामध्ये कीड रोगाचं नियंत्रण करणं आपल्याला सोपं जातं.
1: नमस्कार. हॅलो शंका समाधान.
2: माझं नाव हनुमान कृष्णा भोय, तालुका मोखाडा, जिल्हा पालघर, राहणार तुळ्याचा पाडा. टोपण भात लागवड कशी करावी?
0: की जमीन जी आहे ती व्यवस्थित तयार केलेली असावी, मशागत त्याची पूर्ण केलेली असावी. आणि अशा जमिनीमध्ये दोन पद्धती म्हणजे एकतर फक्त त्या जमिनीवरती आपण आखणी करून विशिष्ट अंतरावरती 20x15 असेल किंवा 20x20 अंतरावरती असेल सेंटीमीटर या अंतरावरती आपण जमीन उकरून तिथे 3 ते 4 दाणे एका ठिकाणी टाकू शकतो. ते टाकल्यानंतर ते बियाणं जे शेणखत असेल किंवा कंपोस्ट खत असेल याने झाकून घ्यायचं आहे. आणि जर जमिनीत ओल नसेल, ज्यावेळेस पाऊस पडेल, उगवणी इतका पाऊस होईल, तर पाऊस झाल्यानंतर 2 दिवसाच्या आत उगवणीपूर्वीचे तणनाशक जे त्याच्यामध्ये मारायचं आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारची तणनाशकं जे आहेत ती उपलब्ध आहेत मार्केटमध्ये, पण ऑक्झिफ्लुरोफेन हे जे आहेत हे आपण म्हणजे 15 लिटरच्या पंपाला 15 मिली घेऊन त्याची फवारणी जी ती करायची. फवारणी करत असताना जमिनीमध्ये ओल असावी, ती मागे सरकत जाऊन त्याची फवारणी करावी, जेणेकरून फवारलेलं जे आहे ते शेतामध्ये ते डिस्टर्ब होणार नाही आणि त्याद्वारे सुरुवातीचे जे तण होत आहे त्याचं नियंत्रण आपण याच्यामध्ये करू शकतो. दुसरं महत्वाचं काय, खताचं व्यवस्थापन करायचं आहे. याच्यामध्ये रासायनिक शेती करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस टोकन करतात तर त्यावेळेस पण खत टाकू शकतात, किंवा उगवणी झाल्यानंतर युरिया ब्रिकेट जे त्याचा वापर याच्यामध्ये करू शकता. एका गुंठ्याला 2.7 ग्रॅम वजनाची जी युरिया ब्रिकेट जी आहेत 625 ब्रिकेट्स आपण त्यामध्ये वापरतो. साधारण 1.7 किलो इतकं एका गुंठ्याला त्याचे त्या ब्रिकेटची संख्या लागते. त्याचा वापर आपण याच्यामध्ये करू शकतो. उगवणीनंतर 15 ते 20 दिवसांचं ज्यावेळेस शेत होईल, भात होईल, तर त्यावेळेस परत आसपासच्या शेतातनं पाणी वाहून तणांचं बी वाहून परत तण त्यामध्ये होऊ शकतं. त्यानंतर मग भात शेतीमध्ये असलं तण नियंत्रित करण्यासाठी आपल्याला 2 पर्याय आहेत. एक तर कोळप्याच्या सहाय्याने त्याची अंतर्मशकत केलेली असावी आणि ते तण नियंत्रण करावं किंवा हाताने काढावं. पण शक्यतो टोकन पद्धत असेल किंवा SRT असेल याच्यामध्ये परत दुसऱ्या तणनाशकांचा वापर करणं अतिशय योग्य असतं. तो जर केला तर कष्ट कमी होतात. तर त्यासाठी बिस्पॅरिबॅक सोडियम हे घटक असलेलं तर 15 लिटरच्या पंपाला 10 ते 12 मिली इतकं प्रमाण घेऊन त्याची फवारणी जर केली तर भाताला अपाय न होता त्यातलं जे तण असेल तणच मरतं. आणि ते फवारल्यानंतर 4-5 तास तर किमान त्यावरती पाऊस पडलेला नसावा अशा दिवशी आपण त्याची फवारणी करायची, जेणेकरून जे आपण जे फवारलेलं आहे ते तणांच्या पानांनी जास्त शोषण करून घ्यावं. त्याद्वारे आपलं नियंत्रण याच्यामध्ये करता येतं.
2: भात लागवडीच्या विविध पद्धती,
0: भात लागवडीच्या अनेक पद्धती आहेत. याच्यामध्ये आता तुम्हाला जे सांगितली टोकन, तशीच म्हणजे रोप तयार न करता ही टोकन झाली, SRT झाली, नंतर ड्रमद्वारे एक पद्धत आहे, त्यानंतर रोहू करून म्हणजे मोड आणून तशी एक लागवड पद्धत आहे, मल्चिंगची एक पद्धत आहे. आणि रोपं तयार करून जर म्हटली तर ओळीत भात लागवड पारंपरिक जी तुम्ही लागवड करतात ती जापनीज पद्धत, चार सूत्री, स्त्री पद्धत आणि मशीननी भात लागवड ह्या पद्धती आहेत.
1: धन्यवाद भोये आपल्या सहभागाबद्दल. सर, एकंदरीतच भात लागवडीच्या ज्या विविध पद्धती तुम्ही सांगितल्या आहेत म्हणजे नियोजन चांगलं केलं, व्यवस्थापन शेतकऱ्यांनी व्यवस्थित केलं तर नक्कीच उत्पादन सुद्धा त्यांना चांगलं मिळणार आहे. आणि भात हे प्रमुख पीक असल्यामुळे त्याच्यापासून चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना अपेक्षित असतं. या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच त्यांना उत्पादन पण चांगलं मिळेल.
0: हो नक्कीच. परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्या तालुका स्तरावरती तिथल्या एकंदरीत ह्यावर्षी जसं हवामान असेल, पाऊसमान असेल, त्यानुसार ह्या वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत त्यातली जी तुम्हाला योग्य वाटेल पाऊसमानाच्या परिस्थितीनुसार ती तुम्ही वापरावी. आणि ह्या वर्षी कदाचित पाऊस कमी राहू शकतो, त्यानुसार तुम्ही परिस्थितीनुसार तुम्ही निर्णय घ्यावा आणि आपलं भात उत्पादन कमी होऊ देऊ नये ही अपेक्षा व्यक्त करतो.
1: बरोबर. सर, आज आपण इथे आलात आणि भात लागवडीच्या ज्या विविध पद्धती आहेत त्याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन केलं, तसेच जे प्रश्न आले त्यांना सुद्धा अतिशय समाधानकारक अशी उत्तरं दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
3: आपण ऐकला कार्यक्रम हॅलो शंका समाधान. विषय होता भात लागवडीच्या विविध पद्धती. तज्ज्ञ होते डॉक्टर भरत कुशारे, संवादिका सुवर्णा कुलकर्णी.

जाती। अभिजित कोसंबी आणि सहकलाकारांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत आपण ऐकलं, हरिशंकर यांचं संगीत होतं। मंडळी, आजचा आपला कार्यक्रम इथे संपतोय। निरोप घेण्यापूर्वी उद्याच्या कार्यक्रमाविषयी, उद्या सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी। बीज प्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा उद्या संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार मध्ये। सत्यमेव जयते फार्मर कप पीक स्पर्धा 2026 याविषयी बाळासाहेब माने यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत। तेव्हा आता निरोप घेऊया माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव।

घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग पाणी वाचवा रे।

0: आठ वाजून 5 मिनिटं होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षात फूट. आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. आणि आता बातम्या विस्तारानं. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला मंजुरी देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
2: एटीएफ प्राइस स्टेबिलाइजेशन फंड में एक सेल्फ सस्टेनिंग रिवॉल्विंग फंड बनाया गया. एटीएफ प्राइस फॉर द एयरलाइन कैरियर्स हु वांट टू पार्टिसिपेट इन दिस, उनको एक स्टेबल एटीएफ प्राइस अभी करंट क्राइसिस के दौरान मिलेगा. इससे हमारे एंटायर एविएशन सेक्टर में करीब 70 लाख से अधिक जो जॉब्स हैं, जिनके ऊपर इम्पैक्ट पड़ना आरंभ होने लगा था बिकॉज ऑफ द स्ट्रेस इन द सेक्टर, वो इससे सिग्निफिकेंटली मिटिगेट होगा.
1: पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यात 2.5 पटीने वाढून 142 रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत. या निर्णयानुसार इंधनाचे दर स्थिर राहावे यासाठी तेल विपणन कंपन्यांना 10,000 कोटी रुपये बिनव्याजी दिले जाणार आहेत. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. दिल्ली राजधानी क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटर सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. याला 8,300 कोटी रुपये खर्च येईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवाचार मंत्र या मोहिमेची सुरुवात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं झाली. देशभरात तळागाळातल्या नवोन्मेषकांना शोधणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांना मदत करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. या नवोन्मेषकांना उद्योगपती, तज्ञ, वाहतूकदार यांच्याशी जोडणं यामुळे शक्य होणार आहे. यासाठी स्किल इंडिया डिजिटल हबवर नोंदणी सुरू झाली असून नवोन्मेषकांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी असं आवाहन चौधरी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत नेपाळच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची भेट घेतली. नेबरहूड फर्स्ट या भारताच्या धोरणाअंतर्गत नेपाळ हा एक महत्वाचा घटक असल्याचं मोदी या भेटीनंतर समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले. दोन्ही देशांमधल्या विशेष आणि बहुआयामी संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी भारत नवीन सरकारबरोबर सहकार्य करायला उत्सुक असल्याचंही मोदी म्हणाले. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार यांनी आज बंगळुरु इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोघांसह के एच मनियाप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रिमंडळाची शपथ दिली. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाळ हे उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डी के शिवकुमार यांचं मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्याबद्दल समाज माध्यमांवरच्या संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकार कर्नाटक सरकारबरोबर मिळून काम करेल असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षात आज 28 वर्षात पहिल्यांदाच फूट पडली. पक्षाच्या 89 पैकी 58 आमदारांच्या गटानं स्वतःला खरा तृणमूल काँग्रेस पक्ष असं जाहीर केलं आणि या आमदारांचा पाठिंबा असलेल्या रिताब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचं पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी जाहीर केलं. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच रिताब्रत यांना पक्षातून काढून टाकलं आहे. तरी या गटाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून ममता बॅनर्जी यांनीच काम करावं असं आवाहन रिताब्रत बॅनर्जी यांनी केलं आहे. राज्याबाहेर असलेल्या आणखी 2 आमदारांचा पाठिंबा या गटाला असल्याचा दावा रिताब्रत यांनी केला आहे. शोभादेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधातून या बंडाला सुरुवात झाली. इराणी फौजांनी आज कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी टर्मिनलवर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि 63 जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे या विमानतळावरच्या विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी कुवेत आणि बहारीनमध्ये विविध ठिकाणी क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले केले. भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेतमधल्या दूतावासानं भारतीयांच्या मृत्यूबद्दल निषेध व्यक्त केला आहे. मृत नागरिकांच्या आणि जखमींच्या मदतीसाठी दूतावास कुवेत प्रशासनाबरोबर संपर्कात आहे असं दूतावासानं समाज माध्यमांवरल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचवेळी नेतन्याहू यांच्यासोबतचे संबंध मजबूत असून त्यांच्याशी अजूनही संपर्कात असल्याचं ट्रम्प म्हणाले. इराणसोबत शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी अपशब्द उच्चारले होते. इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खोमेनी यांच्यासोबत शस्त्रसंधीची चर्चा सुरू आहे. तरी हे युद्ध कधी संपेल किंवा होर्मुझची सामुद्रधुनी कधी खुली होईल याबाबत निश्चित तारीख सांगायला ट्रम्प यांनी नकार दिला. कदाचित सप्टेंबरपर्यंत ही सामुद्रधुनी बंद राहील अशी शक्यता त्यांनी वर्तवली. राज्य सरकार आणि प्रसारभारती मुंबईमध्ये एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब स्थापन करणार आहे. मालाड इथल्या प्रसारभारतीच्या एकूण 278 एकर जागेपैकी सुमारे 150 एकर क्षेत्रावर चित्रपट नगरीसोबत हा संयुक्त विकास प्रस्तावित आहे. यासाठी विशेष कंपनी स्थापन करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली. या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, आंतरराष्ट्रीय दर्जाचं फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्र यासह माहिती तंत्रज्ञान आणि इतर सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्रपती डेल्सी एलियोना रॉड्रिग गोमेज यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. त्या 5 दिवसांच्या भारत भेटीवर आल्या आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाला पराभवाचा धक्का बसला. डायना श्रायडरनं तिच्यावर 3-6, 7-5, 6-0 अशी मात केली. पहिला सेट 6-3 जिंकून घेतलेली आघाडी टिकवून ठेवण्यात अरिनाला अपयश आलं. तिसऱ्या सेटमध्ये अरिनाला एकही गेम जिंकता आला नाही आणि डायनानं निर्विवाद वर्चस्व गाजवत सामना आपल्या नावावर केला. याआधीच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये माया वालिन

0: कालिन्स्का हिनं अॅना कालिन्स्काया हिच्यावर 7-6-7-3 अशी मात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीमध्ये 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षामध्ये फूट. आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 लोकसंगीत. आज या कार्यक्रमात ऐकूया भीमाजी दासगुडे आणि सहकारी यांनी गायलेले अभंग.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण भीमाजी दासगुडे आणि सहकारी यांनी गायलेले अभंग ऐकले. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

हे गीत दशरथ पुजारी आणि प्रमिला दातार यांनी गायलं होतं. गीत आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

ही गजल होती इलाही जमादार यांची आणि गायली होती अच्युत ठाकूर यांनी. याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आज रात्री 10 वाजता आपण ऐकणार आहोत के शिवकुमार यांचं व्हायोलिन वादन राग हंसध्वनी. त्यानंतर रात्री 10:30 वाजता विदुषी प्रभा अत्रे यांचं गायन राग जय जयवंती. थोड्याच वेळात 9:15 सुरुवातीला समाचार संध्या, त्यानंतर 9:00 News@9, अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीतली ही दोन्ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात के शिवकुमार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग हंसध्वनी ऐकलात. यांना तबला साथ दिली होती राजेंद्र अंतरकर यांनी.
1: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सरजा तूर, हे हे हे हे हे हे.
2: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग #5star हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
4: कष्ट ने हे मुंबई घडताना.
0: श्रोते हो, रात्रीचे 10:30 होत आहे. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी प्रभा अत्रे यांनी गायलेला राग जय जयवंती ऐकला. त्यांना तबला साथ दिली होती राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियमची साथ होती अनंत राणे यांची. श्रोते हो, ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार आणि 11:05 अंग्रेजी समाचार. ही दोन्ही बातमीपत्रं दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:11 होत आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा इथं 35° सेल्सिअस आणि सांताक्रूझ इथं 34° सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा इथं 27° सेल्सिअस आणि सांताक्रूझ इथं 23° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 70% आणि सांताक्रूझ इथं 64%. येत्या 24 तासात कमाल आणि किमान तापमान 34° सेल्सिअस आणि 24° सेल्सिअसच्या आसपास असेल. आकाश अंशतः ढगाळ असेल आणि काही ठिकाणी पावसाच्या हलक्या स्वरूपाच्या सरी पडतील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. तर श्रोते हो, हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. रात्रीचे 11:12 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया मिलिंद इंगळे यांच्या स्वरात प्रसाद कुलकर्णी यांची ही रचना.

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरईच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग #5star हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।
2: कधी कुणी यन, कधी कुणी कसे कष्टले, कष्टले हे मुंबई घडतात।
3: श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया अरुण दाते आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं हे गीत।

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताज लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
3: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, मनाने ठरवलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. कारण मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
0: मनासाठी मनापासून योग साधना.
2: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका, सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही.
0: मनासाठी मनापासून योग साधना.
4: श्रोते हो, भावधारा या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया मिलिंद इंगळे यांच्या स्वरात कवी सौमित्र यांची ही रचना.

श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. रात्रीचे 11:30 होत आहे. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात सारंग विचलेकर यांनी सतारीवर वाजवलेला राग बागेश्री. यांना तबला साथ दिली आहे तनय रेगे यांनी. मध्यालय गत आहे 3 तालात आणि द्रुतगत आहे 3 तालात. तर ऐकूया सारंग विचलेकर यांनी सतारीवर वाजवलेला राग बागेश्री.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सारंग विसलेकर यांनी सतारीवर वाजवलेला राग बागेश्री ऐकलात. यांना तबला साथ दिली होती तनय रेगे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सरजा तूर, हे हे हे हे हे हे.
2: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: श्रोतेहो, मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत. सादर करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून या अंतर्गत मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या मालेचा भाग 46वा.
3: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या भावगीतांवर आधारित कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत कंठात जर उतल्या ताना निळा सावळा नाथ त्या तुझी या चिंतनात अशा अनेक महांबरींची गाणी लोकप्रिय झाली आत्ता आपण जे ऐकलं ते देखील गंगाधर महांबरे यांचंच गाणं होतं आणि यानंतर आपण जे ऐकणार आहोत ते देखील पुन्हा महांबरेंचंच एक गाणं आहे मालवण साली ज्या 1958 झालेल्या साहित्य संमेलनामध्ये कवी संमेलनामध्ये हे गाणं पहिल्यांदा सादर झालं होतं आणि त्यावेळी कवी अनिल विद घाटे आचार्य अत्रे यांनी देखील महांबरेंची पाठ थोपटल्याची कथा सांगितली जाते
2: स्वतः महांबरेंनी लिहून
1: ठेवलेलं आहे
2: कसं आहे गीताच्या माध्यमातून गीत करायला विविध भावछटा व्यक्त करणारी गाणी लिहावी लागतात किंवा कविता लिहावी लागतात तर अशा पद्धतीच्या एक रचना आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजामध्ये विसरुनी जा तू विसरुनी जा ही यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेली रचना आहे

0: सुधीर फडके एकंदरीतच आपल्या कारकिर्दीचं श्रेय देताना तीन व्यक्तींचा नेहमी उल्लेख करतात, ते म्हणजे बालगंधर्व, हिराबाई बडोदेकर आणि कुंदनलाल सैगल. कार्यक्रमासाठी विविध प्रांतातून भ्रमंती करत असताना उत्तर प्रदेशात मुगलसराई येथे सुधीर फडके एकदा आजारी पडले होते आणि त्या दरम्यान त्यांनी सैगल यांची गायकी ध्वनिमुद्रिकांवर अर्थात बरीच गाणी त्यांनी ऐकली आणि त्यांचा बाजावर अतिशय मोठा प्रभाव पडला असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
1: त्यांनी सांगितलं ते एका स्टेशन मास्टरनी त्यांच्याकडे
0: व्यवस्था

0: व्यवस्था केलेली होती आणि सांगितलं की मी माझ्या ड्युटीला जातो, दरम्यान तुम्ही ही
1: गाणी
0: ऐकत बसा. त्यामुळं ते म्हणाले की सायगलची इतकी गाणी मी ऐकली आणि सगळी मला पाठच झाली. त्यामुळं सायगलचा प्रभाव त्यांच्या संगीतावरही पडलेला आहे आणि गायकीवरही पडलेला
1: आहे. हा माझा मार्ग एकला किंवा
0: म्हणजे सायगलला समोर ठेवून
1: केल्यासारखं गाणं आहे ते.
0: आणि आता जी रचना आपण निवडलेली आहे, धुंद येथे मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले, ही गदी माळगुळकरांची रचना आहे. आणि ही रचना त्यांनी गायची ठरवल्यानंतर दुसऱ्या बाजूला कुठलं गाणं घ्यायचं, तर माळगुळकरांच्याकडे दुसरं गाणं नव्हतं म्हणून त्यांनी शांता शेळकेनं सांगितलं की बा मला एक गाणं पाहिजे. आणि ते प्रसंगही त्यांनी सांगितलं आणि शांताबाईने त्यांना लिहून दिलं तोच चंद्रमान भात. तर ह्या दोन गाण्यापैकी धुंद येथे मी फार क्वचित ऐकायला मिळतं. तोच चंद्रमान भात ज्या प्रमाणामध्ये लोकप्रिय झालं तितकं लोकप्रियता ह्या गाण्याला मिळाली नाही. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये ही रचना खास करून आपण निवडलेली आहे, धुंद येथे मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले, ही सुधीर फडके यांच्या आवाजात ऐकूया.

0: काही गाणी आपल्या डोक्यात कायमची वस्तीला असतात, अगदी लहानपणापासून आपण ती गाणी ऐकलेली असतात. त्यापैकीच एक गाणं आहे, तुझे नी माझी गंमत वहिनी ये ग ये सांगते कानात. पण प्रत्यक्षात ज्यावेळी या गाण्याचा शोध आपण घेत होतो त्यावेळी त्याचे कर्ते करावे ते खूप मुश्किलीने आपल्याला सापडले.
1: मिळाले, पण कसं आहे, गेल्या आठवड्यामध्ये आपण आशा भोसले यांचं कोण येणार ग पाहुणे ऐकलं.
0: हो,
1: त्याचाच हा दुसरा भाग आहे,
0: त्याचाच हा पाठीमागतो. आणि मला असं वाटतं
1: दुसरा भाग म्हणजे अशा अर्थाने की कोण येणार ग पाहुणे झाल्यानंतर लग्न झालं आणि ती वहिनीला विचारती तीच मुलगी, तर अशा पद्धतीचं हे गाणं
0: म्हणजे दादाचं घर बाई उन्हात घर असं म्हणून त्या दोघींची ती कॉन्स्पिरसी आहे असं एकंदरीत चित्र आहे.
1: तर असं हे ही रचना आपण
0: जयंत रानडेंचीच रचना ही देखील
1: आणि यशवंत देव यांचं संगीत आहे. जयंत मराठे.
0: जयंत मराठे.

0: कुसुमाग्रज यांची पाचोळा ही कविता एक काळ खूप गाजलेली होती आणि अर्थातच मनाचा ठाव घेणारे असे ते शब्द आहेत, इतके प्रश्नच नाही. पण इतकं सगळं असून देखील मला स्वतःला असं वाटतं की या गाण्याला म्हणावी तितकी लोकप्रियता काही मिळाली नाही. ध्वनिमुद्रिकेवर अर्थात याचा कुसुमाग्रजांचा अगदी थेट उल्लेख असल्याकारणानं कुसुमाग्रजांचं गाणं म्हणून आपण ते घेणारच होतो. आणखी ऐकल्यानंतर मला असं प्रकर्षाने जाणवलं की या गाण्याला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही.
1: कारण असं आहे,
0: क्वचित ऐकायला
1: मिळतं. गाणं 1964 सालामध्ये कुसुमाग्रजांचं दोन कविता आहेत कुसुमाग्रजांच्या ज्या वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेल्या आहेत. आणि आपण बघितलं असेल की या आधी सुद्धा भारत आंबे, माधव जुलियन, कवी बी
0: यांच्या
1: या कवितांच्या चाली
0: प्रभूंनी
1: केलेल्या होत्या. आणि ह्या दोन कविता त्याने केल्या आणि ही शेवटची दोन गाणी लता मंगेशकरांनी त्यांच्या वसंत प्रभू यांच्या संगीतात गायलेली आहेत 1964 साली. तर आडवाटेला दूर एक माळ हे लता मंगेशकरांच्या आवाजातली रचना आपण ऐकणार आहोत, ज्याचे संगीतकार आहेत वसंत प्रभू. आणि 1949 साली सुरू झालेला वसंत प्रभू आणि लता मंगेशकरांचा प्रवास ह्या गाण्यानं थांबलेला आहे.
0: बर,
1: त्यामुळे ह्या गाण्याचं महत्व आपल्याला जास्त आहे. ते किती वेळेला वाजलं किती वेळेला वाजलं नाही याच्याकडे आपण लक्ष न देता ही रचना खास करून निवडली आणि याच्या मागे आहे ते अनामवीरा. तर आपण ही रचना ऐकूया लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये.

0: कवी वाराकांत यांचा कालखंड 1913 ते 1991 असा होता. 1947 साली त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध झाले आणि रुद्रवीणा या संग्रहामुळे त्यांचं नाव झालं. अग्निपंख आशिया हेही खंड त्यांचे लोकप्रिय झाले. आणखी त्यांनी काही रुबाया लिहिल्या होत्या.
1: रुबाया लिहिल्या आणि ते उर्दूचे गाढे अभ्यासक
0: होते. आणि त्याचा देखील
1: एवढंच काय, त्यांनी मिर्झा गालिबचं चरित्र लिहिलेलं आहे आणि ते सुद्धा हिंदीमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे, मराठीमध्ये प्रसिद्ध झालं आहे, इंग्लिशमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे.
0: मग त्या रुबायांचा देखील शततारका या नावाने संग्रह आलेला आहेच आहे. यापूर्वी आपण बगड्यांची माळ ऐकलं, ते वाराकांतांचंच गाणं होतं.
1: नाही ते होतं आणि या पुढे सुद्धा वाराकांतांची काही गाणी आपण आवर्जून ऐकणार आहोत. 1967 सालामधले ही एक रचना आपण निवडलेली आहे, सूर जुळले शब्दही जुळले. आणि ही वसंत प्रभू यांनी अरुण दाते यांच्या आवाजामध्ये स्वरबद्ध केलेली रचना आहे. आणि ही वसंत प्रभू यांची शेवटची गीतरचना किंवा शेवटची रेकॉर्ड म्हणूया, कारण दुसरं जे गाणं आहे ते आपण पुढं ऐकवणार आहोत. तर ही रचना ऐकूया 67 सालातली, वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेली.

0: श्रोतेहो, भारा तांबे यांच्या भावगीतांवर आपण एक स्वतंत्र कार्यक्रम या सदरामध्ये केलेला होता. तो कार्यक्रम ही स्वतंत्रपणे त्यांच्या कारकिर्दीला केलेला एक सलाम असला तरी सगळीच गाणी आपण त्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करू शकतो.
1: मी मागेही म्हणलं होतं ना की भारा तांबे यांच्या अनेक रचना स्वरबद्ध झालेल्या आहेत, ज्या आपण त्याच्यातल्या केवळ 12 रचना त्या कार्यक्रमामध्ये घेतलेल्या होत्या.
0: पण इतर सर्व जरी असलं तरी मावळत्या दिनकरा तुम्ही वाजवलं नाही असं मात्र बऱ्याच श्रोत्यांनी
1: विचारलं ना. मलाही विचारलं, अहो म्हणलं ते लावलं नाही तुम्ही, अहो म्हणलं राहिलेलं आहे ते आता पुढे घेऊया आपण.
0: आपण श्रोत्यांची ही मागणी या कार्यक्रमात आपण पूर्ण करूया.
1: आणि कसं आहे, मागं आता आपण ऐकवले त्याच्यामध्ये बघा तुम्ही 12 तांब्यांची तिन्ही सांजा ऐकवल्या, घनतमी ऐकवलं, कशी काळ नागिणी ऐकवलं, म्हणजे ह्या तीन रचना हृदयनाथनी स्वरबद्ध केलेल्या ऐकवल्या. आणि मावळत्या दिनकरा ही एक रचना राहिलेली होती, ती आजच्या कार्यक्रमामध्ये आपण खास करून निवडलेली आहे. आणि 12 तांब्यांची ही रचना आजच्या कार्यक्रमाची सांगता याच रचनेनं आपण करणार आहोत. नमस्कार.
0: नमस्कार.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास। सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी। निर्मिती सहाय्य अभिराम सराफ। सादर करते सुनील शिंदखेडे। मधुगीतांच्या हिंदोळ्यावर।
1: श्रोते हो, आत्ताच आपण मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या मालेचा भाग 46 ऐकलात। हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून। मध्यरात्रीचे 12:30 होत आहेत। सादर करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया हेच माझं माहेर या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत। संगीत दिलंय अशोक पत्की यांनी।

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया अंजली कुलकर्णी, अमृता सुभाष, सुवर्णा माटेगावकर यांनी गायलेलं. हापूस या चित्रपटातलं संदीप खरे यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे सलील कुलकर्णी यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात आता आपण ऐकूया नटरंग या चित्रपटातलं बेला शेंडे आणि सहकार्यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय अजय अतुल यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया मंगलाष्टका वन्स मोर. या चित्रपटातलं अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरातलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीतबद्ध केले निलेश.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार इथेच संपतोय. मध्यरात्रीचा 1 वाजतोय. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात अदिती बॅनर्जी यांचं उपशास्त्रीय गायन. यांनी गायलेला बंदिश की ठुमरी आणि भैरवी ठुमरी आता आपण ऐकणार आहोत. यांना तबला साथ दिली आहे संतोष मिश्रा यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली होती विनोद पडगे यांनी. तर ऐकूया अदिती बॅनर्जी यांचं उपशास्त्रीय गायन, बंदिश की ठुमरी आणि भैरवी ठुमरी यांच्या आवाजात आपण आता ऐकूया.

0: अदिती बॅनर्जी यांचं उपशास्त्रीय गायन ऐकलं, बंदिश की ठुमरी आणि भैरवी ठुमरी यांनी गायलेली ऐकली. यांना तबला साथ दिली होती संतोष मिश्रा यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली होती विनोद पडगे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: अगं काय मस्त लोणचं, कोणत्या ब्रँडचं?
2: ओ मॅडम, हे घरच मी घातलेलं लोणचं.
1: काय सांगतेस काय, बापरे आताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
2: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
1: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
2: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
1: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही वनिता मंडळ.
3: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सरजा तूर, हे हे हे हे हे हे हे.
4: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5 star हॉटेलची गोष्ट.
5: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
4: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
6: कष्टले हे मुंबई घडताना.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचा 1:30 होत आहे. सादर करीत आहोत मालिका विशेष. मालिका विशेष अंतर्गत आता आपण ऐकणार आहात बोहाडा आणि आदिवासी लोककला या मालेचा भाग 13.
7: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मालिका सादर करत आहोत
8: बोहाडा आणि आदिवासी लोककला.
7: आज ऐकूया या मालिकेचा 13 आणि शेवटचा भाग बोहाडा मुखवटे आणि काही सोंग. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत.

0: श्रोते हो नमस्कार, दिनेश तुला ही नमस्कार।
1: नमस्कार श्रोते हो, कंचन नमस्कार।
0: हे वाद्य वादन ऐकून एकदम त्या वातावरणात जायला झालं की नाही?
1: हो।
0: अरे बापरे,
1: घाबरले
0: घाबरले म्हणजे ती राक्षसीन बघ कशी फोटो घालून एकदम तयार आहे, आता हे सॉंग येणार आहे। पण त्यापूर्वी ना दिनेश, जे माझ्या वाचनात आलं ह्या मुखवट्यांच्या विषयीचं, ते मला बोलावं असं वाटतंय की पूर्वीच्या काळी उडदाचं पीठ आणि कागदाचा लगदा, कागद भिजवून तो कुटून त्याच्यामध्ये उडदाचं पीठ घालून तो जो घट्ट लवचिक आणि नंतर वाळल्यावर कडक होणारा पदार्थ तयार होत असे, त्याच्यापासून मुखवटे बनवले जायचे, तेच रंगवले जात होते।
1: कांचन, या मुखवट्यांच्या संदर्भात तू जी माहिती आता सांगितलीस ना, मला असं वाटतं की कागद हा त्यातल्या तंतुमय पदार्थासाठी आणि उडीद हे या भागातलं मुख्य पीक आणि मुख्य म्हणजे त्यातला जो चिकटपणा आहे त्यासाठी उडदाचा वापर केला जात असावा।
0: पण आता मात्र तू म्हणतोयस तसं खूप जड जड मुखवटे आणि ते ह्या लाकडांचे आहेत। मुखवटे बनवणारे जे कलाकार आहेत त्यांच्याशीही आज आपण बोलणार आहोत, पण त्यापूर्वी हे राक्षसिणीचं सॉंग काय जे येत आहे ते येऊ द्या म्हटलं।
1: भयानक आहे ती राक्षस।

0: ज्यावेळेस भीम आणि बकासूर यांचं युद्ध लागलं तेव्हा भीमाने बकासुराला मारलं, तेव्हा ही टुगु नावाची एक त्या ठिकाणी गेली आणि एका कोपऱ्यात बसली. तेव्हा त्या ठिकाणी माकडं जाऊन आणि तिच्याशी तिच्या सर करू लागले. तेव्हा माकडांनी सांगितलं, आता टुगुज का बसलीस, तुझा नवरा होता तर तुला मोठपण होतं, आता टुगुज बसलीस म्हणून तिचं नाव टुगु पडलेलं आहे, तिचं नाव झोप आहे.
1: ती राक्षसीन का?
0: राक्षसीन.
1: पण आता ती जी आहे ती अत्यंत दुःखी झाली आहे आणि ती बसली आहे आणि माकडं तिला त्रास देत आहेत आणि म्हणून ती अशा वेड्यावाकड्या उड्याही मारतीये आणि माना इकडे आणि तिकडे करतीये. दिनेश, याही सोंगा बरोबर तू हे जे वाजवलं ना या लोकांनी
2: जो ताल होता
1: तो जो ताल होता
2: आणि त्या तालामध्ये ती नाच पण खूप छान करत.
1: हा, तुम्ही परत तसं नृत्य करणार का टुगु?
0: हा, नाचेल.
1: हा,

0: कांचन ही टुबू राक्षसी बघितलीस ना?
1: आवडली का तुला?
0: भयानक भयानक आहे ग, म्हणजे खरंच असं एक त्याला भीती वगैरे वाटेल हा मुखवटा बघून, नाही का? नुसता मुखवटा बघून भीती वाटेल, तिचे ते आविर्भाव बघितल्यानंतर आणखीनच भीती वाटेल.
1: बरं, हे अगदी मनापासून हसत होतास आणि दादही देत होतास.
0: हे मुखवटे बनवणारे कलाकार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, तर आपण त्यांच्याशी पण बोलूया.
1: हो हो, बोलूया. तुमचं नाव काय?
2: तुकाराम धर्मा तुमडे.
1: तुम्ही प्रत्यक्षामध्ये हे मुखवटे केलेत का?
2: होय.
1: सांगा ना जरा.
2: आम्ही ह्या मुखवट्याबद्दल अशी माहिती देतो, शंकर दापटचे जे आजोबा होते ते हे मुखवटे पहिले घडत होते.
3: त्याच्या किती वर्षापूर्वी?
2: ते साधारण कमीत कमी 50-100 वर्षापूर्वीचा तो कालावधी आहे सर. आणि त्याच्यानंतर ते एक्सपायर झाले. त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव काशीनाथ महादू दापट त्यांनी हे कार्य हाती घेतलं. त्यांना ही अवगत कला आली, ते सुद्धा एक्सपायर झाले. त्यांच्या मागे कमीत कमी मी 4-5 वर्षाचा कालावधी काटला बरोबर.
3: अच्छा.
2: तो आणि हरिमुकुंदाभाई हे तिथं सजावटीसाठी आम्ही तिथे उपस्थित राहत होतो. हरिमुकुंदाभाई त्यांच्या सोबत सजावटीसाठी पेंटिंग करणं, मोडतोडीचं हे ते कार्यभार पाहत होते. त्याच्यानंतर ते एक्सपायर झाले माझे सासरे. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा शंकर काशीनाथ दापट ते ही कला करायला लागले. त्यांच्या मागे मी बरोबर कमीत कमी 4-5 वर्ष फिरलो. सारसून दादर कोपरा.
0: तुम्ही स्वतः पण हे काम करायचात का, म्हणजे मुखवटे बनवण्याची जी कला आहे त्याच्यामध्ये?
2: हे फक्त माझे मेहुणेच करत होते पहिले काम. मी जेव्हा इथं महामंडळामध्ये सर्व्हिसला होतो वॉचमन म्हणून.
0: बरं. मग तुम्ही स्वतः याच्यामध्ये काय केलं?
2: याच्यामध्ये जेव्हा हा सीताराम बाबा मुरमाटीचे बांगडे साहेब यांनी हा नवीनच विडा उचलला,
0: मुखवटा पुन्हा सुरू करायचा,
2: ही जी परंपरा मुडलेली आहे ती परत उपस्थित करावी आणि ह्या जगाला काहीतरी दाखवावं वेगळं, आपल्या आदिवासी माध्यमातून काय याची मोडतोड झालेली आहे, हा त्यांनी विडा उचलला. मग आम्ही जंगलात 4 महिन्याचा कालावधी काढला हे मुखवटे बनवण्यासाठी, कारण जागेवर लाकूड होतं, जागेवर पाणी, सगळ्या काही सेवा आम्हाला तिथं आणून देत होते.
1: कोणतं लाकूड कापायचं, म्हणजे कोणतं झाड?
2: हे सावर कुंभर.
1: सावर?
2: सावर
1: म्हणजे ज्याला मोठे मोठे शेंगा येतात आणि त्याच्यामध्ये
2: दोडे येतात.
1: दोडे येतात, कापूस असतो,
2: कापूस असतो त्याच्यामध्ये.
1: गुलाबी सर,

0: पिवळा वगैरे
1: ज्याला आपण शेवरीचं शेवरामध्ये
2: आणि उंबर बर म्हणजे ते अंजीर सारखं त्याला फळ येतो उंबर
0: पण उंबर म्हणजे त्याला दत्तगुरुचं बळ आहे ना म्हणजे तो वृक्ष जो आहे
1: तोडला जात
0: उंबर तो तोडत नाहीत ना
2: कारण ही जी वस्तू त्याचीच बनली जाते
0: बरं
2: कारण इतर जी वस्तू मॅडम कडक आहे त्याला तो शेद होतो कडक वस्तू आहे त्याच्यावर हत्यार चालत नाही हत्याराची मोडतोड होती आणि हे जे उंबर आणि सावर जे आहे हे लवचिक आहे त्याला घाव आणि काप बरोबर टाकले जातो
0: तुकाराम भाऊ ताजे आपण मुखोटे बघितले त्यांचा घेरा बघितला तर एवढे मोठे मोठे बुंदे असणारे औदुंबर आणि सावेर तुम्हाला मिळाले
2: होय सर आहेत सध्या त्याचे बुड तोडलेले सध्या तिथं आहेत
0: बरं
2: होय
1: आणि किती दिवस लागले तुम्हाला
2: आम्हाला सर 4 महिन्याचा कालावधी कापला आम्ही
1: बरं
2: हा
0: तिथे जंगलात राहिला
2: ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीला आम्ही बाहेर पडलो
1: म्हणजे मुखोटे तयार करून की फक्त लाकडं घेऊन
2: जागेवर
0: बर
2: जिथं लाकूड पाडलं तिथं
0: मग तिथे तुमचं घरच वसलं म्हणा
2: तिथे वस्तीच होती आमची आम्ही 3 लोक
0: स्वयंपाक पाणी तुमचं तुम्हीच करत होता
2: हो हाताने करत होतो
0: बर
2: मित्र मंडळी ती तिथं आम्हाला जंगलात आणून देत होते तिथं आम्ही राहत होतो
0: तुम्ही म्हणता की सावेर आणि औदुंबर हे हलके आहेत वजन
2: हलके झाड
0: हा हलके झाड आणि मग जड झाडं कोणती
2: जड झाडं
0: शिसम
2: सादडा साग हेवीच झाड आहेत
1: जड आहेत
2: आणि हे जे औदुंबर आहे आणि सावर आहे हे जेव्हा आपण त्याला काप टाकला तेव्हा त्याचा घाव पण बरोबर पडतोय आणि जेव्हा सुकले तेव्हा नाचायला पण ते जेव्हा हे कलाकार मंडळी जी नाचती आता हे सुकलेले झाड आहेत म्हणजे ते हलकं आहे म्हणजे त्याच्यामध्ये कला करता येते सर
1: पण तरी सुद्धा याचं वजन भरपूर आहे काही काही मुखोंड्यांचं वजन खूप आहे
2: आता हे 2 वर्ष झाले त्याला समजा
1: बर
2: 2 वर्ष झालेत बनून म्हणजे अजून ते दमदार आहेत म्हणजे त्याचा संपूर्ण दम निघलेला नाहीये
1: अच्छा अजून ते वजनाने हलके होती
2: वजनाने हलके आता ते पुढे होतील त्याच्यावर परत आपण प्रत्येक वर्षी जर रंग चढवला त्याचा अजून 1/2 किलो वजन वाढणार
0: बरं ठीक आहे.

ज्यावेळेस हस्तिनापुरात श्रीराज राजाच्या घरी एक पद्मावती नावाची एक मुलगी होती, तेव्हा ती मुलगी खिडकीत बसली होती. हा येडका नावाचा थोर पुरुष गलोगलीत नाचत होता. तेव्हा नाचत असताना त्या ठिकाणी त्या पद्मावतीची आणि ह्या मदन येडक्याची सौ नजर झाली. त्या नजरेसमोर हा येडका गेला, तेव्हा पद्मावतीने त्याला आमंत्रण केलं. तेव्हा आमंत्रण दिल्याबरोबर हा येडकेला त्या ठिकाणी जाता आलं नाही. म्हणून एका माईने फुलं विकण्यासाठी त्या गलीतून चालली होती. त्या एका फुलात हा मदन येडका भुंग्याच्या रूपाने घुसून बसला. भुंगा होऊन त्या कमलाच्या फुलात घुसून बसला आणि ती फुलं विकत चालली होती. तेव्हा त्या पद्मावतीने पाहिल्याबरोबर हे फूल मला पाहिजे म्हणून ते फूल त्या बाईने हातात घेऊन आणि वेणीत माळलं. तेव्हा त्या ठिकाणी हा मदन येडका निर्माण झाला आणि मदन येडका आणि पद्मावती यांचा विवाह लागलेला आहे.

0: येडक्याचा चेहरा बघायचा आहे आम्हाला, कोण कलाकार
1: आहे इकडे चल.
0: आणि याचमुळे बघ दिनेश, याचमुळे असं नव्हे पण एकनाथांनी सुद्धा भारूड लिहिलंय
2: एडका मदन हे प्रतीक आले,
0: म्हणजे मदनाला एडका म्हणायचं ही जी त्याच्या मागची जी कथा आहे ते ह्याच्यामधून आपल्याला स्पष्ट होतं. हे मुखवटा किती जड आहे?
1: जड जास्त आहे, 30 किलो 35 किलो आहे, जड आहे.
3: बांधलेला आहे का?
1: नाही तसाच. हा
0: हो, पण तू एवढा मोठा जड हे घेऊन तुम्ही नाचताय धडाधड?
1: आता नाचाच लागत.
0: बरं, आणि हे यांच्या समोर डहाळी घेऊन नाचतायत ते कोण?
4: हा मदन येडका आपल्या देशी भागामध्ये राहतो, मग त्याला पाला घालण्यासाठी तो त्याचा रखवालदार,
0: त्यांचा रखवालदार आहे,
4: रखवालदार त्याला पाला घालण्यासाठी जातोच.
0: ठीक ठीक, बरोबर समजलं. आता तुम्ही हे मुखवटा उतरवून ठेवा आणि खूप आमच्याकडून तुमचं कौतुक आम्ही केलेलं आहे, धन्यवाद. तुकाराम भाऊ, हे मुखवटे ती वेगळी वेगळी चित्र आधी काढून घेतली तुम्ही, की कसं म्हणजे तुमच्या मनामध्ये हा एडका हा असा असला पाहिजे? कितीतरी असे सोंग आहेत की ज्यांचे मुखवटे कसे असावेत
2: याची कल्पना आहे किंवा
5: ते आमच्याकडे त्याचे सर पोस्टर आहेत, एक चित्राचे ते बुक येत आहे, ते रामायण महाभारत मध्ये जे दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये हे चित्र आहेत. आणि पहिले त्यांचे आजोबांनी बनवलेले तो एक सट आमच्याकडे उपलब्ध आहे. आता जे मुखवटे ज्या ठिकाणी आहेत ना त्या ठिकाणी आम्ही जाऊन
2: बघितलं,
5: तो डाग घेऊन येतोय आणि त्याच पद्धतीने तो डाग असा ठेवायचा आणि त्याप्रमाणे कामाला सुरुवात करायची.
2: मग तुम्हाला जी जाण आहे ती उपजत आहे की यासाठी तुम्ही शिकलात?
5: मी नव्याने शिकलो.
0: एक मोठा लाकडाचा ओंडका कापून किती उंचीचा आपल्याला मुखवटा करायचा आहे तेवढा तुम्ही तुकडा काढून घेतला आणि मग त्यानंतर त्याला आतमधनं कोरायचा आहे आणि बाहेरून नाक डोळे सगळे करायचे.
5: होय.
0: तर मग याच्यासाठी मशीनचा वापर पण करता?
5: मशीन आहे सगळं, हे पटाशीचं काम असतं, पटाशी हत्यारच असतात
0: सगळं हाताने.
5: हाताने
0: म्हणजे धारदार नाक सरळ
5: सगळं सगळं,
0: किंवा शुकमुनी असतील तर त्यांचं असं पोटासारखं आणि दात काढायचे वगैरे हे सगळं
5: होय
0: हाताने केलेलं.
5: हाताने
2: म्हणजे आता दात वगैरे बनवण्यासाठी काही वेगळे धातू वगैरे वापरले किंवा?
5: कुठलंच काही धातू नाही, हे अखंड लाकडाचे,
2: फक्त लाकूड आणि लाकूड असते त्याच्यामध्ये. आणि हे रंग जे आहेत हे रंग तुम्ही कसे ठरवलेत की शूर्पणखा म्हटल्यानंतर हा रंग? किंवा
5: आजोबांचं मार्गदर्शन.
2: अच्छा, कुठल्या प्रकारचे रंग वापरलेत तुम्ही? म्हणजे ऑइल पेंट आहेत?
5: ऑइल पेंट आहेत. पहिल्यांदा त्याला प्राइमर मारायचा, प्राइमर मारून सुकू द्यायचा आणि परत त्याला पॉलिश काच पेपर मारून स्वच्छ करायचा चेहरा, त्याच्यानंतर त्याला पेंट केले जाते.
2: किती वर्ष टिकतात हे रंग?
5: आपण जर सेवा चांगली केली वेळोवेळी त्याला उलट वजन वाढल पण ते काही खराब होऊ शकत नाही सर.
0: आपण थोडस एकदम दिनेश रंगाकडे आलो ते एक गोष्ट सांगत होते, एक छोटस हत्यार आहे काहीतरी त्याचा वापर म्हणजे वेगवेगळ्या आकाराच्या पटाशा तुम्ही वापरल्यात आणि आणखीन कोणतं छोटं हत्यार वापरलं?
5: कोर किकर त्याच्याने आपल्याला ह्या नाकाच्या नळ्या ज्या आहेत ते हत्यारा ठोकून आणि त्याच्या आतला घीस काढून आणि त्याला ही नळी पाडता येते नाकाची.
2: बरोबर.
5: आणि त्याच हत्याराचा वापर करून आपल्याला हा कानातला घीस काढून त्याचा कान बनवता येतो.
0: पण एक जिवंत कला ते आणण्यासाठी तुम्ही काय विशेष मेहनत घेता?
5: याच्यामध्ये कलर मिक्सिंग आहे, पेंट मिक्सिंग आहे.
0: पण तुम्ही तर फक्त काष्ठशिल्प केली आहेत, पेंटिंगचं काम आणखीन दुसऱ्याने कोणीतरी केलं असेल?
5: नाही, आमचेच मेहुणे आहेत,
0: त्यांनीच केलं.
5: त्यांनीच केलेलं आहे, मी त्याला काच पेपर मारलेला आहे, सगळं कोरकामाचं काम मी एकट्याने केलेलं आहे.
2: मला एक आणखीन विचारावंसं वाटतं की हे मुखवटे बनवताना काही काही मुखवटे वजनाने खूप जड आहेत तर ते हलके करता आले नसते का? आणखीन काही त्यासाठी वेगळं टेक्सचर?
5: हेवी आहेत ना, पातळ करायला घेतले, पातळ केलेलं मुखवटे ते जास्त काळ टिकू शकत नाही, ते लवकर फाटले जातं, त्याची नासधूस होऊन जाते,
0: फुटतूट होते,
5: तोडफोड होऊन जाते. कारण एखादी आज एक कलाकार मंडळी आहे, ते तुमचे आमच्यासारखे सारखे आहेत का? नाही आहेत. अशामुळे त्या डागांची नुकसान झालेले हे आम्हाला परफेक्ट त्याच्यातलं माहिती,
2: म्हणजे जास्त टिकाऊपणाच्या
5: दृष्टिकोनातून त्याची मोडतोड होऊ नये. एखादं पड झड झाली ते मुडल्याशिवाय राहील का? नाकाचा सेप गेला तिथे दुसरं काय चान्स आहे का? काही नाही.
0: आपल्याकडे जंगलामध्ये झाडं आहेत, तुम्ही कलाकार, तुम्ही पण आदिवासी
5: आहे,
0: आदिवासी आणि भोये आणि धापट हेही आदिवासी
5: आहे.
0: आदिवासी काय वारली का तुम्ही?
5: आम्ही माझा मेवणा आणि मी वारली समाजाचा आणि ते कोकणी समाजाचे आहे.
0: बरं, आणि असे मुखवटे धातूचे बनवता येतील का? पातळ पत्रा केला आणि
5: पत्रेचे नाही,
0: त्याच्यावर पेंट केलं नंतर ते वागवायला बाळगायला सोपे, नाचायला त्याहून सोपे.
2: किंवा फायबर सारखं एखादं काही वापरलं तर?
0: किंवा शाडूची माती?
5: त्याची तर काय आयडिया नाही सर आपल्याला.
2: अच्छा, पण तसा कधी विचार नाही केला?
5: जे आपण सध्या परिस्थितीमध्ये जे आपल्याला सध्या उपस्थित वस्तू दिसते डोळ्यांनी त्याची आपण गॅरंटी देऊ शकतो. बाकी हे बाकीचं जे तुम्ही सांगताय फायबर मोडतोडीची वस्तू आहे, पत्रा म्हटला, चेमला गेला काय तिथं, त्याला आकारच नसल्यामुळे विशेष संपतो ना.
0: दिनेश एक

0: जे मार्मिक गोष्ट ते इथे बोललेत ती मला अशी जाणवते की जी गोष्ट उपलब्ध आहे त्या गोष्टीतून ते करायचं आहे.
1: बरोबर.
0: आदिवासी संस्कृतीचं मूळच हे आहे की त्यांच्या आजूबाजूला जे काही आहे, निसर्गाने त्यांना जे काही दिलेलं आहे, त्याच्यातनं उपलब्ध गोष्टी घेऊन ते आपले जीवन यापन करतात.
1: मग ती वाद्य असतील, त्यांच्या कलेमध्ये दिसतं आपल्याला,
0: त्यांचं जीवन असेल, खाणं पिणं असेल, त्यांचं जगणं असेल, हे सगळं काही हे निसर्गाशी अतिशय तादात्म्य पावलेलं असं

0: किती सुंदर मुखवटा आहे, बघितलंस का तू दिनेश? आणि तो त्यांनी बाळगलाय, म्हणजे तिकडे त्यांच्याकडे पाहताना खरोखरच असं वाटतं की हे आता हनुमानाचंच रूप साक्षात आपल्या समोर आलेलं आहे.
1: ज्यावेळेस रामाची सीता रावणाने चोरून नेली होती, त्यावेळेस त्या ठिकाणी रामाने 18 कोटी वानर जमा करून आणि सुवेल पर्वताच्या पायथ्याशी बसले होते, तेव्हा त्या ठिकाणी मारुतीने सांगितलं सीतेचा शोध लावण्यासाठी मी जाणार आहे. 10 कोटी वानर संगे घेऊन आणि हा मारुती लंकेत गेला. लंकेत जाताना समुद्रावरती उडान साधून उडान करून आणि लंकेत गेला, सीतेचा शोध करू लागला. सीतेचा शोध करता करता सीतामाई कुठं दिसत नव्हती, तेव्हा रावणाच्या अशोक वनामध्ये गेला, तेव्हा सीतामाई रामाची लीला गात बसली होती, रामाची चिंता करत होती. तेव्हा अशी चिंता करता करता तिचा डोळा लागून गेला, तेव्हा मारुती त्या ठिकाणी गेला आणि पाहतो तर सीता ध्यानस्थ बसलेली आहे, म्हणून तिच्या मांडीवरती रामाने जेलेली मुद्रिका ओळख म्हणून मारुतीने सीतेच्या मांडीवर ठेवली, अशोकाच्या झाडावर चढून बसला. तेव्हा सीता ध्यानस्थ आली, तिने पाहते तर मांडीवरती रामाने दिलेली मुद्रिका हातात घेतली आणि कळवळा करू लागली. काग मुद्रिका इथे कशी आलीस, तुला कोणी आणलं? तेव्हा अशी करुणा ऐकताच मारुतीच्या डोळ्यातून थेंब पडला. मारुतीच्या डोळ्यातून थेंब पडल्याबरोबर सीतेच्या मांडीवर पडला, सीतेने वर पाहिलं. का रे मारुती राया, तू इथे कसा आलास आणि तुला कोणी सांगितलं? तू हा राक्षसाच्या तडाख्यात पडलास, तुला चिरून फाडून खातील, म्हणून हा मारुतीने सांगितलं सीतामाई मला भूक लागलेली आहे, तेव्हा काहीतरी खाया दे. तेव्हा सीता म्हणाली इथं काहीच खाण्यासारखं नाही, त्या रावणाच्या लालबागेत जा आणि पडलेली फळे खा. तेव्हा मारुती त्या ठिकाणी गेला आणि शेपटीच्या सर्व बागेला वेढा मारून सगळी बाग उपटली, जमिनीवर आपटली आणि फळे खाऊ लागला. तेव्हा त्या ठिकाणी आता जंबू माळी असते म्हणजे युद्ध लावला.
0: हा नाही ठीक आहे, पण आता हा कशी फळं खाऊ लागला आणि बागेची कसं सगळं उद्ध्वस्त केलं त्यांनी? म्हणजे सीतामाईनी सांगितलं होतं की पडलेली फळं खा, पण त्यांनी पडलेली नाही, झाडावरची तोडली, झाड मोडली, सगळा विध्वंस केला.
1: पडलेली
0: त्याच, हा त्याचा आपण एक झलक ऐकूया.

0: दिनेश, आपण या भवनामधली बरीच सोंग एकामागोमाग एक पाहिली. 101 सोंग आहेत, त्यातली मुख्य 51 आहेत, पण तेवढी सुद्धा सगळी आपण पाहू शकत नाही आहोत, कारण वेळेचा अभाव आहे.
1: पण तेवढी बघताना सुद्धा इतकी मजा आली कांचन, की ही सगळी सोंग बघताना आणखी किती मजा वाटेल याची मी नुसती कल्पना करतोय.
0: जे दृश्य आहे ना ते नक्कीच मजेशीर आहे, पण आपलं जे माध्यम आहे, आवाजाचं माध्यम, त्याच्यातून त्या सोंगाच्या विषयीची माहिती, ते कथानक सांगण्याचं जे कौशल्य आहे, तर ते काम ज्यांनी सांभाळलंय ते हे काळूराम बोरसे यांच्याशी आपण आधी पण बोललो आहोत. मला असं वाटतं की या काळूराम बोरसे यांच्याशी अजून बोलायला हवं. तू बोलतोस?
2: तर हे काम कधीपासून करता तुम्ही?
3: काहीतरी 20-21 वर्षापासून. फक्त दुसरी शिकलेलं आहो दुसरी.
2: बरं.
3: पण मला ते वाचायचं अगदी पूर्वीचं शिक्षण चांगलं होतं ना, त्याच्यामुळे मग ते मी वाचन सोडलं नाही. आणि असं भवाड चालायचं.
2: बरं.
3: पण मग मी माझ्याकडे रामायण आहे, ते रामायण वाचलं, महाभारत वाचलं, पांडव प्रताप वाचलं,
2: हे सगळे ग्रंथ तुम्ही वाचले?
3: हो वाचले. आणि त्याच्यातून मग हे शपात नेले लागतील, हे शब्द लागतील, म्हणून ते शब्द काढून एक वही बनवली.
2: बरं.
3: आणि मग असे कार्यक्रम व्हायला लागले, त्या ठिकाणी ती माहिती मी सांगायला लागलो.
2: पण मग हे ग्रंथ तुमच्या घरामध्ये कसे आले?
3: मागून विकत घेतले ना.
2: तुम्ही स्वतः विकत घेतले? तुम्हाला ती आवड होती?
3: हा, आवड होती. नाशिकला जायचा, नाशिकला ते वाचनालय मध्ये जायचा, तिथे एक ग्रंथ चांगला कळला, हा ग्रंथ चांगला आहे, तो वाचला एक 15 दिवस. अक्षर वाचून घेतल्यानंतर मग असा बोलायच लागला.
2: लगेच सुरुवातच केली बोलायला?
3: सुरुवातच केली.
2: विशेष आहे. आणि हे सगळं लक्षात कसं राहतं तुमच्या एवढ्या कथा?
3: मग ते काय झालं, थोड थोड आता ह्या इथं थोडी माहिती सांगली तर पुढच्या कार्यक्रमाला भरपूर माहिती,
2: आणखीन माहिती,
3: पुढच्या कार्यक्रमाला अजून जास्त वाढली. असं वाढत गेलं तर मग आता थोडीशी वय झाली, त्याच्यामुळे जर असं आवाज बदलला,
0: मधून मधून विसरायला होतं. पण आता या ठिकाणी जर सगळी सोंग नाचवली असती तर तुम्हाला सगळ्याची माहिती ओळीत सांगता आली असती.
2: पूर्वीच्या काळी जेव्हा भोवाडे सादर व्हायचे त्यावेळेस सुद्धा अशा प्रकारे काही असं निवेदन किंवा गोष्ट सांगितली जायची का?
3: नाही नाही.
2: मग हे कसं काय तुम्हाला सुचलं किंवा हे कोणी सांगितलं तुम्हाला?
3: तापसात आपल्याला पुस्तकावरून कळत गेलं ना असं रामायण घडलं.
2: नाही, पण हे तुम्ही सगळं वाचलं, ते तुम्ही लिहून काढलं, पण याचा वापर आपण भोवाड्यामध्ये करू शकतो हे तुम्हाला कधी आणि कसं कळलं?
3: कार्यक्रम होया लागले ना, सुरुवात झाली ना, काय गावाला मग तिथं जायचा, मग एक सोंग आलं त्याला हे दोन शब्द सांगावं आपण,
2: कारण नवीन पिढीला हे माहित नाहीये काही. म्हणजे तुम्ही एक प्रकारे सुरुवात केली त्याची.
3: हो.
2: असं किती वेळ तुम्ही बोलू शकता अथकपणे?
3: रात्रभर.
2: रात्रभर?
3: रात्रभर.
2: म्हणजे किती तास? 10 तास.
3: 10 तास. दिवस निघेपर्यंत भवानी येते ना, भवानी. भवानीचं सोंग गाडीवर आणतात निर्वत,
2: म्हणजे शेवटी.
3: शेवटी सृष्टीवर देव असतील ना, तेवढ्यांचीच सोंग आहे ते.
2: बर.
3: देवांचीच मूर्ती आहे, मग तेवढ्यांची संपादने करायची, भोवाड्याची समाप्ती.
2: समाप्ती व्हायची. मग एरवी काय करता तुम्ही जेव्हा भोवाडा नसतो तेव्हा?
3: शेतीचा काम.
2: शेतीची कामं करता. धन्यवाद
0: दिनेश. आपण ह्या भोवाड्याविषयी सुरुवातीला बोलत होतो, पण यामध्ये बघ, प्रत्यक्ष भोवाड्याच्या दिवशी नटांना वावरण्यासाठी एक रस्ता आखून घेतात, लांब लचक, किलोमीटर 2 किलोमीटर किती जो असेल तेवढा. आणि मग त्या रस्त्याच्या किंवा त्या सडकेच्या दोन्ही बाजूंना प्रेक्षक दाटीवाटीने बसतात. रात्रीच्या वेळी पलिते पेटवून त्याच्या प्रकाशात हा भोवाड्याचा खेळ सुरू होतो, म्हणजे रात्रभर ती सोंग नाचत असतात. आणि प्रथम सूत्रधार नमन करतो, मग संबळ, सनई, पिपाण्या, सार, ताल, हे सगळं काही त्याचा मेळ येऊन
1: आणि मग एक एक सोंग. आणि तू आता जे सांगितलंस ना वर्णन कांचन, की हा असा एक पट्टा तयार केला जातो, म्हणजे यांचं हे व्यासपीठ किंवा एक रंगमंच असतो असं.
0: फिरता हे स्वतः फिरतायत म्हणून फिरता.
1: इतका मोठा तो रंगमंच, कित्येक किलोमीटर असा लांब पसरलेला.
0: आणि मग गणपती, सरस्वती असे ते ओळींनी क्रमाक्रमाने आपण ते काल पाहिलंच आहे, आणि ते आशीर्वाद देतात आणि पुढे निघून जातात. मला असं वाटतं की ह्यांच्यामध्ये जो जोश आहे ना पण दिनेश, म्हणजे त्यांचं सोंग आखून दिलेल्या त्या ज्या तू म्हणतोस तसा जो एक रस्ता, रस्त्याचा जो मंच आहे त्याच्यावरून चालून गेल्यानंतर तरी सुद्धा त्यांच्यामध्ये जो आवेश जो संचारलेला आहे जो, तो निघून जात नसेल. त्यांना जो म्हटलं
1: वाटतं की वाढतो तो, कारण त्याच्यामध्ये प्रेक्षकांचाही सहभाग असतो
0: अगदी. आणि मला असं वाटतं की ते चालून पूर्ण झाल्यानंतरही पुन्हा येऊन ते सॉंग नाचवण्याच्या तयारीमध्ये असू शकतील एवढी शक्ती
1: आहे. बघ ना आता हे मारुतीचं सॉंग मगाशी आपण ज्याच्याविषयी बोललो, या मारुतीला शेपटी पण आहे. आता ही मुलं त्याची शेपटी ओढणार.

0: म्हणजे कुठेतरी गमती जमती होणार. म्हणजे प्रेक्षकांचा पण एक उत्स्फूर्त सहभाग या सगळ्या कलेमध्ये आहे असं आपल्याला दिसतं. कांचन, बघता बघता या भोहाडा आणि आदिवासी लोककलांच्या सांगतेच्या टप्प्यापाशी आपण आलो, केव्हा आलो कळलंच नाही ना. म्हणजे मी एक सांगू का तुला की यांचे मुखवटे जितके सुंदर आहेत ना तितके त्यांचे चेहरे पण सुंदर आहेत आणि निराळे असतात.
1: हा, त्यांची सुंदरता मनाची पण आहे आणि मनाचा मोकळेपणा पण आहे. आणि मला असं वाटतं, माझा विश्वास आहे की आपल्या श्रोत्यांना सुद्धा हे सगळं काही आवडलं असेल.
0: श्रोत्यांना सुद्धा असंच वाटलं असेल ऐकताना की आणखीन ऐकावं आणखी ऐकावं हे संपूच नाही.
1: अगदी, पण असं वाटत असताना त्याच क्षणी थांबणं हे अतिशय योग्य आणि प्रभावी असतं,
0: है ना. मग कांचना, जिथेच आपण थांबूया आणि श्रोत्यांचा निरोप घेऊया.
1: नमस्कार.
0: भोहाडा आणि आदिवासी लोककला या मालिकेचा भाग 13वा आणि शेवटचा आपण ऐकला. भोहाडा, मुखवटे आणि काही सोंग. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. या भागातील मुख्य कलाकार मोहनदास चौधरी आणि सहकारी आणि रामदास बुधार राऊत आणि सहकारी. बाह्य ध्वनी मुद्रण निनाद वेंगुर्लेकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संघी. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. भोहाडा आणि आदिवासी.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्य आहे का FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी याद आती रही.
3: श्रोते हो, मध्यरात्रीचे 2 वाजतात. सादर करीत आहोत कार्यक्रम बलसागर भारत हो.
4: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, स्वतःसाठी तर प्रत्येकजण जगतं, पण इतरांसाठी जगणं यातच मोठेपण आहे. त्यातून दिव्यांगजनांसाठी काहीतरी करावं असा विचार आणि तो विचार कृतीत आणणं ही अधिक फार महत्त्वाची आणि कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. ही कृती हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड गेली 100 वर्ष करत आहे. त्यांचा उपक्रम खूप मोठा आहे, त्यांचं कार्य मोठं आहे. याविषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंडच्या उपमुख्याध्यापिका रसिका सावंत मॅडम, ज्या गेली 21 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत आणि विशेष शिक्षिका म्हणून त्यांनी प्रावीण्य हासिल केलं आहे. नमस्कार मॅडम, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
5: नमस्कार, आपण इथे मला बोलवलं त्याबद्दल मी आपली आभारी आहे.
4: आत्ताच मी म्हटलं तसं हॅपी होम गेली 100 वर्ष एक मोठं आणि अविरत असं कार्य करत आहे. तर हॅपी होम अँड स्कूल फॉर ब्लाइंड याची सुरुवात नेमकी कशी झाली हे ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.
5: 100 वर्षाची परंपरा असलेली आमची हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड ही एक संस्था 1925 साली 5 अंध अनाथ मुलांचं स्थापन करण्यात आली. जवळजवळ 100 वर्षापूर्वी अंध मुलांना शिक्षण देण्याची संकल्पना अत्यंत अशी क्रांतिकारी मानली जात होती. कारण त्यावेळेस असं समजलं जायचं की विणकाम, टोपल्या बनवणे अशा ज्या काही पारंपरिक हस्तकला ज्या आहेत तेच ही लोकं करू शकतात. हीच गोष्ट आमच्या संस्थापिका स्वर्गीय श्रीमती कुमी सोहराब भरुचा यांच्यासाठी एक आव्हान ठरली आणि त्यांनी अथक परिश्रम करून हे त्यांचं जे स्वप्न होतं ते सत्यात उतरवलं. त्या काळामध्ये आमची शाळा बिडडी चाळीच्या वरच्या मजल्यावर अतिशय अरुंद व अस्वच्छ जागेत चालत होती. 1948 ब्लाइंड रिलीफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री MN छत्रपती यांच्या मदतीने शाळा संस्थेच्या परिसरातच स्थापन करण्यात आली आणि तिला मग हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड अशी ओळख मिळाली. 1960 काय झालं की बिडडी चाळीमध्ये 65 अंध मुलांचं शिक्षण सुरू होतं. दिवसा असायच्या वर्गखोल्या आणि ह्या वर्गखोल्या रात्री वसतिगृहामध्ये रूपांतरित करण्यात येत होत्या. आता श्रीमती कोमी भरुचा यांचं तर सातत्य होतंच आणि सतत त्यांचे प्रयत्न की काहीतरी एक वेगळं करायचंय आणि त्यामुळे त्यांनी मुंबईतील वरळी येथे मोठी जागा मिळवली. नंतर देणगीदारांचं उदार सहकार्य मिळालं आणि भारतातील अग्रगण्य वास्तुविशारद श्री IM कादरी यांच्या योगदानामुळे ही जी शाळा आहे किंवा हा जो प्रकल्प आहे प्रत्यक्षात साकार झाला. 1971 शाळेचे स्थलांतर बिडडी चाळ क्रमांक 52 येथील जी मूळ जागा होती तिथून ती आताची डॉक्टर ॲनी बेझंट रोड वरळी येथील जे नव्याने बांधकाम केलं त्या इमारतीमध्ये करण्यात आली.
4: छान, आणि तेव्हापासून ही शाळा अविरतपणे सुरू आहे.
5: हो, अविरतपणे आमची शाळा ह्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्य करत आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना कसंही करून स्वावलंबी बनवायचं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं हे मोठं कार्य ते अविरत करत आहेत.
4: खूप छान. मग आज तुमच्या शाळेचा जो सगळा कार्यभार आहे तो कोण सांभाळतं?
5: शाळेचा कार्यक्रम आमच्या शाळेच्या ज्या अध्यक्ष आहेत श्रीमती मेहर बनाजी यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण शाळेचं व्यवस्थापन आणि आमचे जे संस्था चालक आहेत ते सगळे, पण संपूर्ण कारभार आमच्या मॅडम सांभाळतात.
4: कारण एखादं काम सातत्याने इतकी वर्ष करणं ह्याच्यासाठी एक वेगळी धडाडी म्हणूया, एक वेगळी चिकाटी लागते आणि ती तुमच्याकडे आहे, त्यामुळे तुमचं आणि शाळेचं खूप कौतुक आहे. पण जेव्हा तुम्ही ही शाळा चालवता आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणालात की वसतिगृह पण असतं, मग इथे नेमके काय काय उपक्रम राबवले जातात मुलांसाठी?
5: काय आमच्या एक तर शाळेमध्ये विद्यालय, एक तर अंध विद्यार्थी आहेत, त्या अंध विद्यार्थ्यांमध्ये असे काहीतरी गुण असतात म्हणजे त्यांचे अंगभूत कलागुण असतात.
4: अच्छा.
5: मग त्यांना वाव देण्यासाठी मोझॅक आहे, कार्पेंट्री आहे, पॉटरी आहे, जिमनॅस्टिक्समध्ये जुडो शिकवलं जातं.
4: अच्छा.
5: स्विमिंग आहे आणि संगीत. इथे तर आमच्या इथे भारतीय आणि पाश्चिमात्य असं दोन्ही प्रकारचं संगीत शिकवलं जातं.
4: अरे वा.
5: आणि हा विषय पण आहे. इयत्ता 10वीचे विद्यार्थी 50 मार्काचं गणित आणि 50 मार्काचं संगीत असं विषय घेतात.
4: छान.
5: आणि महत्वाचं म्हणजे काय की आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा स्वतःचा जो कॉयर ग्रुप आहे म्हणजे त्यांना अतिशय चांगल्या रीतीने प्रशिक्षित केलं जातं. आणि मग हे विद्यार्थी हा जो कॉयर ग्रुप आहे तो विविध ठिकाणी कार्यक्रम सादर करतात.
4: अच्छा. मग हे कार्यक्रम नेमके काय असतात?
5: कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे, आता ताज हॉटेलला ते कॉयर ग्रुप जो आहे आमचा ते डिसेंबरमध्ये जे आपले क्रिसमसचे जे नाताळ सणांची जे गीत आहेत ती गीतं गातात.
4: अरे
5: म्हणजे जास्त करून असे त्या त्या प्रसंगाला अनुसरून असे गीतं हे मुलं अतिशय सुंदर रीतीने गातात.
4: अच्छा. मग त्याच्यासाठी काही त्यांना वेगळं प्रशिक्षण दिलं जातं?
5: आमच्या शाळेतले जे शिक्षक आहेत
4: संगीत
5: शिक्षक तेच त्यांना भारतीय आणि पाश्चिमात्य. आणि मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला हा विषयच आहे अभ्यासाला, त्यामुळे त्याच्यातून ते चांगले पारंगत होतात.
4: अच्छा. म्हणजे 10वी होताना ही मुलं संगीत घेऊन?
5: हा नाही, आमच्याकडे तसं संगीत सुरुवातीपासून शिकवलं जातं, पण 10वीला 50 मार्काचं संगीत आणि 50 मार्काचं गणित आहेच त्यांना.
4: हा. मग अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम तुम्ही इथे राबवता, पण मग ह्या शाळेत जर एखाद्याला यायचं असेल तर प्रवेश घेण्याची प्रक्रिया काय आहे किंवा त्याच्यासाठी काय मापदंड आहेत?
5: काय आहे, दिव्यांग विद्यार्थी आहे. अगोदरच काय असतं की पालकांचं त्याच्या बाबतीमध्ये थोडस नकारात्मक भूमिका असते, पण काही काही पालक जे सकारात्मक भूमिकेतून किंवा इतर पालक जेव्हा त्यांना समजतं तेव्हा ते मुलांना प्रवेश घेण्यासाठी विविध शाळा शोधतात.
4: अच्छा.
5: आणि जेव्हा ते दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आमच्या इथे तर आम्ही 3र्या वर्षापासून काही शुल्क न आकारता प्रवेश देतो. आता इथे मॉन्टेसरी ते 10वीपर्यंतचे वर्ग आहेत.
4: अच्छा.
5: येथे दिव्यांग मुली पण आहेत, पण त्या कशा डेस्कॉलर आहेत, कारण आमची शाळा मुलांची शाळा आहे, त्यामुळे ह्या ज्या मुली आहेत त्यांना आम्ही डेस्को म्हणजे सकाळी त्यांचे पालक सोडून जातात आणि शाळा 5 वाजता सुटल्यानंतर पालक घेऊन जातात. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शाळाच लेखनिक उपलब्ध करून देते. आणि शाळेच्या 100 वर्षाची जी SSCची 100% निकालाची जी परंपरा आहे ती आजपर्यंत अबाधित आहे.
4: अरे वा, खूप छान.
5: येथे उत्तम असे व्हॉलेंटियर जे आहेत ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम जो आहे त्या अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शन करतात. आमच्या बहुतेक विद्यार्थ्यांनी तर SSC परीक्षा उत्तीर्ण करून उच्च शिक्षण घेतलं असून आणि चांगल्या रोजगाराच्या संधी मिळवून उच्च पदस्थ पदावर त्या कार्यरत आहेत. म्हणजे आजही सगळी मुलं विविध पदांवरती कार्यरत आहेत. आणि काही विद्यार्थ्यांना तर शाळेने असं केलं की शिक्षक वर्गातही समाविष्ट करून घेतले. इथे विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी पण उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे उपक्रमासोबतच विद्यार्थ्यांचा मानसिक शारीरिक विकास होण्याकडे पण शाळा अतिशय तत्परतेने लक्ष देते.
4: अच्छा. आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणालात की खेळात सुद्धा त्यांना प्राविण्य मिळवण्यासाठी
5: हो मदत करत असते. जुडो जिमनॅस्टिक्स वगैरे तर आहेतच, जिथे जिथे असे खेळ होतात तिथे जिथे स्पर्धा असतात तिथे पण आम्ही मुलांना पाठवतो.
4: अच्छा. मग ही जी मुलं आहेत ना तुमची आता उच्च पदस्थ, त्यांच्याबद्दल तुम्ही काही सांगणार?
5: हा, म्हणजे ते शाळेत येऊन भेटतात. उच्च पदस्थ जे विद्यार्थी आहेत आमच्या इतर मुलांना ते मार्गदर्शन पण करतात. म्हणजे ह्या शाळेतून त्यांनी जे शिक्षण घेतलं आहे त्या शिक्षणाचा त्यांनी चांगला उपयोग केला आहे आणि शाळेबद्दलचं त्यांचं जे असलेलं प्रेम ते आता 100 वर्षाचे जे आमचा कार्यक्रम झाला त्या तिथे त्यांनी व्यक्त केलं. अशा म्हणजे 100 वर्ष झाल्यानंतर शाळेनी जी मुलं घडवली त्या मुलांनी आपलं जे योगदान शाळेनी जे दिलंय त्याचा त्यांनी लक्षात ठेवली, कृतज्ञता व्यक्त केली.
4: बरोबर. मग आता आजकालचा जमाना हा तंत्रज्ञानाचा आहे आणि नवीन शिक्षण घेताना किंवा समाजात बाहेर वावरताना सुद्धा सगळीकडे आता तंत्रज्ञान किंवा संगणक हा खूप महत्त्वाचा झाला आहे. अगदी आपला छोटा फोन सुद्धा स्मार्ट झाला आहे. मग ही मुलं हे तंत्रज्ञान कसं अवगत करतात आणि त्याचा वापर ते रोजच्या जीवनात कसा करतात?
5: काय होतं, आम्ही शिक्षकच आहोत जे ते इतके सक्षम आहेत की नवीन तंत्रज्ञान आले की त्याची ओळख वेळोवेळी शिक्षक विद्यार्थ्यांना करून देतात. आणि आता संगणकाच्या बाबतीत सांगायचं गेलं तर त्यांचं जे जॉस नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते संगणकामध्ये आम्ही इन्स्टॉल करून देतो आणि मग विद्यार्थ्यांना त्या संगणकाचं प्रशिक्षण दिलं जातं. स्मार्टफोनच्या बाबतीत आजचे विद्यार्थीच एवढे स्मार्ट झाले आहेत, मग जरी दिव्यांग असले तरी, की ते जवळजवळ घरातून त्यांना ते स्मार्टफोनचं ज्ञान मिळालेलंच असतं. पण शाळेमध्ये पण त्यांना एक उत्सुकता असते की काय आहे, मग त्यांना स्मार्टफोनबद्दल आम्ही कल्पना देतो. कधी कधी आम्ही वर्गामध्ये त्यांना स्मार्टफोनवरती आम्ही त्यांना पुस्तकं वाचून दाखवतो. आम्ही त्यांना जास्तीत जास्त नवीन तंत्रज्ञान जे आहे ते त्यांना माहिती व्हावं म्हणून पुष्कळ प्रयत्न शिक्षक करतात.
4: मॅडम, आत्ताच तुम्ही म्हणालात की 10वीला तुमचे विद्यार्थी बसतात आणि पास होतात. मग जी आपली सर्वसामान्य मुलं असतात आणि ही ती तुमची दृष्टीबाधित मुलं आहेत, यांना काही वेगळे विषय असतात?
5: नाही, विषय तसे पाहायला गेले तर त्यांचे 4 विषय तर सेम असतात. मराठी, हिंदी आणि इंग्लिश, समाजशास्त्र, हे 4 विषय सारखेच असतात. फक्त आता काय होतं की आमचे विद्यार्थी दिव्यांग असल्यामुळे गणित आणि सायन्स ह्या 2 विषयामध्ये असं होतं की आम्ही सामान्य मुलांचं जे सायन्स आहे ते आमच्या मुलांना नसतं. आमच्या मुलांना आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र आणि शरीरशास्त्र हे विषय असतात. आणि गणितामध्ये त्यांना अंकगणित असतं, मग 50 मार्काचंच अंकगणित असतं. आणि आमचे विद्यार्थी ॲबेकसवरती गणित मांडणी करून गणित सोडवतात आणि पेपरामध्ये ते मांडतात. आता 50 मार्काचं गणित असल्यानंतर 100 मार्काचा पेपर असतो बोर्डाला, मग 50 मार्काचं संगीत.
4: अच्छा.
5: हा, त्यामुळे आमचे विद्यार्थी ह्या 2 विषयात चांगले पारंगत होतात. चांगलं शिक्षक वर्ग आहे की गणितामध्ये त्यांना चांगलं पारंगत करतो. सायन्समध्ये ही विद्यार्थी आकृत्या काढू शकत नाहीत कारण शेवटी त्यांच्यावरती कुठेतरी मर्यादा आहे, त्यामुळे सायन्स हा विषय सामान्य मुलांना जो आहे तो ह्यांना मिळत नाही.
4: पण मग ह्यांचं लिखाण वगैरे कसं परीक्षेत?
5: ही मुलं सर्वसाधारण मुलांसारखीच सगळं लिहितात पण ब्रेलमध्ये.
4: अच्छा.
5: लिखाणाचा जो पैलू आहे यांचा, ब्रेलमध्ये लिखाण करत असल्यामुळे ते शिक्षक तपासतात. पण हे फक्त 1ली ते 9वीपर्यंत होतं. 10वीला पण मुलं लिहितात ब्रेलमध्ये पेपर. पण काय होतं, बोर्डाचा पेपर जो असतो त्यासाठी आम्ही लेखनिक उपलब्ध करून देतो. मग तो पेपर लेखनिक लिहितात विद्यार्थी, आमचे सांगतात आणि लेखनिक लिहितात.
4: अच्छा.
5: आणि वेळेच्या बाबतीतही त्यांना थोडीशी मुभा दिलेली आहे. काय होतं की पेपराचा टाइम असतो बोर्डाचा 11 ते 2, यांना प्रत्येक तासामागे अर्धा तास वाढवून दिला असतो, म्हणजे यांच्या पेपराची वेळ 11 ते 3 असते.
4: पण मग जेव्हा सर्वसामान्य मुलं 10वी म्हटलं की प्रत्येकाला टेन्शन असतं, पालकांना तर अधिक टेन्शन असतं, मग तुमची मुलं कशी तयारी करतात?
5: नाही, काय माहिती, आम्ही सुरुवातीपासूनच मुलांच्या कडे योग्य प्रकारे लक्ष दिलं जातं. प्रत्येक विषयामध्ये शिक्षक चांगल्या प्रकारे त्यांना मदत करतात. आणि आमच्या विद्यार्थ्यांना क्लास लावायची गरजच नाही कारण आम्ही सगळं त्यांच्याकडनं शाळेतच करून घेतो.
4: अच्छा.
5: त्यामुळे ते व्यवस्थित तयार होतात, चांगल्या प्रकारे पेपर लिहितात आणि आपली जी क्षमता आहे ती सिद्ध करून दाखवतात.
4: अच्छा. मग तुमच्या शाळेत मुलं आणि मुली दोन्ही येतात.
5: हा.
4: पण मग वसतिगृहाचा जो उपयोग असतो तो कशा प्रकारे केला?
5: नाही, आता ही शाळा मुलांची शाळा आहे. आता शाळेचं कीर्ती चांगली असल्यामुळे मुली पण आता इथे येत आहेत. आता मुलींसाठी आम्ही काय करतो, सकाळी त्यांचे पालक येऊन सोडतात त्यांना आणि संध्याकाळी घेऊन जातात.
4: अच्छा.
5: आणि इतर वेळी कसं असतं की आता सोमवारी शाळा सुरू झाली तर सोमवारी सकाळी 8 ते 9 विद्यार्थ्यांना पालक सोडून जातात आणि 5 दिवस ते शाळेत राहतात. आणि हा, शुक्रवारी संध्याकाळी 5 पालक येतात आणि मुलांना घेऊन जातात.
4: वा, खूप छान. खूप छान आणि वेगळा उपक्रम आहे. पण मग SSC झाल्यानंतर पुढे ही मुलं काय करतात?
5: जसं सामान्य मुलं करतात तसंच आहे. इथे कसं आहे की SSC झाली, मुलांचा रिझल्ट लागला, मुलांच्या पर्सेंट वाईज ते कॉलेज निवडतात आणि तसं त्यांना कॉलेज मिळतात.
4: अच्छा.
5: हा, म्हणजे सक्षम बनवण्याचं काम हॅपी होम अतिशय चांगल्या रीतीने करते.
4: आणि पुढे ही मुलं मग आपल्या आपल्या मार्गाला.
5: आमच्या म्हणजे आमचे विद्यार्थी ब्लाइंड असतात, मुळात म्हणजे आमच्या शाळेमध्ये जी मोबिलिटी जी आहे, मोबिलिटी अशी आहे की आमचे विद्यार्थी अगदी समाजात वावरताना अतिशय बिंधास्तपणे वावरू शकतात. हा, हे एक वैशिष्ट्य आहे शाळेचं की मोबिलिटी चांगल्या प्रकारे शिकवली जाते आणि त्या विद्यार्थी समाजात अगदी सामान्य मुलांप्रमाणे मस्त वावरतो.
4: छान.
5: आणि शाळेची शिस्त ते दिसूनच येते. शाळेची शिस्त हे वैशिष्ट्य आमच्या शाळेचे की आमचा विद्यार्थी कुठेही समाजात जाईल की वाटतोच की हा हॅपी होमचा विद्यार्थी आहे, कारण शिस्त दिसूनच येते त्याच्या प्रत्येक वागण्यामध्ये दिसून येते,
4: वागण्या बोलण्यात. बरोबर. खूप छान अशी तुम्ही माहिती दिलीत. आणि मी सुरुवातीला म्हणाले तसं गेली 20 वर्ष तुम्ही या शाळेशी संलग्न आहात, तर 20 वर्षात शाळेत झालेले बदल किंवा वेगवेगळे गोष्टी घडत गेल्या त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
5: हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड ही आमच्यासाठी एक कुटुंबच आहे. आणि ह्या संस्थेने हजारो कुटुंबांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवले. आव्हानांना संधीमध्ये आणि अपंगत्वाला एका विशेष क्षमतेमध्ये रूपांतरित करण्याचं कार्य आमच्या संस्थेने केले. महाराष्ट्रातील अंध विद्यार्थ्यांसाठी मान्यता प्राप्त असलेली ही एकमेव माध्यमिक शाळा आहे. या शाळेने असं सिद्ध करून दाखवलंय की योग्य प्रशिक्षण जर मिळालं तर दृष्टीदोष हा अजय अडथळा ठरतच नाही. दृष्टीहीन मुलांमध्ये स्वावलंबी आणि स्वतंत्र नागरिक बनण्याची मोठी क्षमता असते हे आमच्या शाळेने दाखवून दिले.
4: अच्छा.
5: आणि जे समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देऊ शकतात ही दिव्यांग मुलं. शाळेने दिलेल्या सर्वांगीण शिक्षणाचं हेच तर अंतिम उद्दिष्ट राहिले. शाळेचा जो प्रत्येक पैलू आहे ना तो अत्यंत विचारपूर्वक आहे आणि अत्यंत प्रभावी पद्धतीने शाळेने उभारला आहे. म्हणजे मुलांचा व्यक्तिमत्व विकास असेल, जागेची स्वच्छता, जागेची शिस्तबद्ध मांडणी आणि हे सर्व त्यांची जी मोजेक कलाकृती आहे ना त्यामधून त्यांची जी सौंदर्यदृष्टी आहे यामधून इथे स्पष्टपणे दिसून येतं. त्यामुळे आज हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड हे एक सुरक्षित, प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक वातावरण बनले जिथे आनंदी, निश्चित आणि आत्मविश्वासपूर्ण दृष्टीहीन मुले मुली भाषा धर्म आणि पंथ यांच्या सीमा ओलांडून बाहेरील जगात स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करण्याचे धडे घेत आहेत.
4: खूप छान मॅडम. खरं तर बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून अजून ऐकाव्या अशा वाटतात, पण वेळेचं बंधन आपल्याला असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
5: सर्व श्रोत्यांना एवढंच सांगेन की हॅपी होम अंध शाळेत एखादा विद्यार्थी आल्यानंतर त्याची ती शाळा एक कुटुंब बनून जातं आणि शाळा नेहमीच प्रयत्नशील असते की हा विद्यार्थी माझं मूल आहे अशा पद्धतीने त्याला चांगल्या प्रकारची वागणूक मिळते आणि समाजामध्ये तो सक्षम रीतीने उभा राहून स्वावलंबी म्हणजे इतर समाजातील घटक जे आहेत त्यांच्याबरोबर तो टफ म्हणजे अतिशय योग्य तऱ्हेने तो त्यांना सामना करू शकतो. येणाऱ्या परिस्थितीशी कसा सामना करायचा ही आमची शाळा शिकवते.
4: खूप छान. आणि तुमच्या शाळेला अनेक अनेक शुभेच्छा. अजूनही तुमचे उपक्रम किंवा शाळा अशीच दिवसेंदिवस प्रगती करत राहो ही सदिच्छा व्यक्त करते. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून खूप वेळ काढून आमच्याकडे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
5: आभारी आहे आपण मला इथे बोलवल्याबद्दल.
4: समाजातील सर्वच स्तरातील लोकांना बरोबर घेऊन त्यांची प्रगती करून पुढे जात राहणं म्हणजेच खरं तर बलसागर भारत हो.

0: मंडई, आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
3: कधी कुणी येन, कधी कुणी कसे कष्टले, कष्टले ही मुंबई घडताना.
4: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सरजा तूर, हे हे हे हे हे हे हे.
1: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई.

0: हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
3: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
3: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
2: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी याद आती.

श्रोत्याहो, आपण ऐकत आहात AIR मराठी DT उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 2:25 होत आहे. सादर करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया मुंबई पुणे मुंबई 2 या चित्रपटातलं बेला शेंडे यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांच्या स्वरात प्रेमाची गोष्ट या चित्रपटातलं विश्वजीत जोशी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया अरे संसार संसार या चित्रपटातल्या अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचे गीत, संगीतबद्ध केलंय अनिल अरुण यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया कैवारी या चित्रपटातला अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतबद्ध केले प्रभाकर चौक यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया गंमत जम्मत या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीतबद्ध केलंय अरुण पौडवाल यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार इथे संपतोय. मध्यरात्रीचे 3:01 झालंय. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

लेले पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरे मला तोंड नाही झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून। अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे, अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान घेवावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

दमल्या पायाने मग येईल जांभई, दमल्या पायाने मग येईल जांभई, मऊ मऊ दूध भात भरवेल आई, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, सावरीच्या उशीहून मऊ माझी खुशी,

अजून आठवत, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरच पाहत राहिलो फक्त जवळ पाहायच राहिलं.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. मध्यरात्रीचे 3:30 होत आहेत. सादर करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मिश्र संगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय. पहाटेचे 4 वाजता सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात स्वीकार कट्टी यांनी सतारीवर वाजवलेला राग परमेश्वरी. मध्यालय गत आहे झोपतालात आणि द्रुतगत आहे तीन तालात. यांना तबला साथ दिली आहे प्रवीण करकरे यांनी. तर ऐकूया स्वीकार कट्टी यांनी सतारीवर वाजवलेला राग परमेश्वरी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वीकार कट्टी यांनी सतारीवर वाजवलेला राग परमेश्वरी ऐकला. त्यांना तबला साथ दिली होती प्रवीण करकरे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, तुम्ही आत्ता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर. कधी

0: अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग माझा राजा तूर माझा सर्जा तूर हे हे हे हे हे हे हे।
1: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲपवर। कष्टले

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: श्रोते हो, पहाटेचे 4:30 होत आहे. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात धनंजय हेगडे यांनी गायलेला राग बिभास. विलंबित आणि द्रुतबंदिश आहे 3 तालात. यांना तबला साथ दिली आहे मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली आहे विनोद पागडे यांनी. तर ऐकूया धनंजय हेगडे यांनी गायलेला राग बिभास.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनंजय हेगडे यांनी गायलेला राग बिभास ऐकला. यांना तबलासाथ दिली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली होती विनोद पागडे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, तुम्ही आत्ता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर. कधी

0: कोट्यवधी फिरतात जहाजे अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग माझा राजा तूर माझा सर्जा तूर हे हे हे हे हे हे
1: तर श्रोते हो तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

श्रोते हो, पहाटेचे 5 वाजता आहेत. सादर करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरातलं हे गीत.

सुधीर फडके, जयवंत कुलकर्णी आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट अरे संसार संसार, संगीतकार अनिल अरुण. या गीताबरोबरच श्रोते हो गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. पहाटेचे 5:30 वाजले आहेत. भावधारा.